नमस्कार, श्रोते हो सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र। श्रोते हो, आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948 9 जून 2026 पहाटेचे 5:50 आणि 50 सेकंद झाली आहेत। आजच्या या प्रातःकालीन सभेत मी संजना जोगळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते सनईच्या या मंगल सुरांसह।

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेली देशकार या रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: यानंतर ऐकूयात गिरवाणवाणी. गिरवाणवाणीमध्ये आज आपण ऐकणार आहोत मुद्गल पुराणातील गणेश द्वादश नामस्तोत्र सच्चिदानंद गाडगिळ यांच्या स्वरात.

गिरवाणवाडीमध्ये आपण ऐकलं मुद्गल पुराणातील गणेश द्वादश नाम स्तोत्र सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरातलं. श्रोतेह उद्या गिरवाणवाणीमध्ये आपण ऐकू शकाल ब्रह्मानंद रचित हरिशरणाष्टकम स्तोत्र कविता खरवंडीकर यांच्या स्वरात. गिरवाणवाणी आपण ऐकली आकाशवाणी पुणे केंद्रावरून.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी,
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 6 वाजता हिंदीमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो, आज ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिन. कार्यक्रमात त्यानिमित्त ऐकूयात त्यांनी संगीतबद्ध केलेलं पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरातलं हे गीत, शब्द बाळ कोल्हटकर यांचे.

संगीतकार वसंत देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकली त्यांनी संगीतबद्ध केलेली भूपाळी पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात. शब्द होते बाळ कोल्हटकर यांचे. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातलं पारंपरिक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. त्यानंतर ऐकूयात संत नामदेव महाराज यांची रचना, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली, स्वर वाणी जयराम यांचा.

0: यानंतर ऐकूयात चिंतन या सदरात आश्लेषा महाजन यांचे विचार.
1: नदी आणि संस्कृती यांचा अन्योन्य संबंध पाहताना आपल्या कथेत त्याचं कसं बहुरंगी प्रतिबिंब पडलंय हे पाहणं मोठं रोचक आहे. आपल्या जीवनसरणीत, भाषेत, रोजच्या बोलीत, म्हणी, वाक्प्रचारांमध्ये सतत नदीचे संदर्भ येतात. पूर्वी पाहुण्यांना निरोप देताना नदीपर्यंत जाण्याची प्रथा होती. वनवासाला निघालेल्या राम, सीता, लक्ष्मणाला प्रजाजन शरयू नदीपर्यंत निरोप द्यायला गेले होते. नदीच्या संदर्भात भरपूर म्हणी आहेत. डोळ्यातून गंगा जमुना वाहणे, नाव किनाऱ्याला लागणे, काठ जोडणारा पूल बांधणे, वाहत्या गंगेत हात धुवून घेणे, पुलाखालून बरेच पाणी वाहून जाणे, झालं गेलं गंगेला मिळालं, अशा अनेक म्हणी आपण वापरतो. सागराकडे धाव घेणारी नदी म्हणजे प्रेमिका, अभिसारिकाच जणू.

तसंच सामाजिक धार्मिक ऐक्य दर्शवणारे गंगा जमुनी तहजीब हे शब्दही सर्वश्रुत आहेत. आपल्या देव्हाऱ्यात पूजाविधीतही नदीचे संदर्भ असतात. एरवी मठ्ठ व्यक्तीसाठी नर्मदेतले गोटे हा शब्द प्रयोग वापरतात, पण त्यास नर्मदेतले किंवा अन्य नदीतल्या गोट्याला शाळीग्राम असं नाव देऊन तो देवघरात पूजला जातो

0: देवघरात पूजला जातो तो मात्र शंकर रूपात. गणेश विसर्जनानंतर नदीतील वाळू घरी आणणे, नदीकाठच्या खड्यांच्या गौरी बसवणे अशाही परंपरा आहेत. राज्याभिषेक, अभिषेक, पूजाविधी इत्यादी करताना सप्त सिंधूंना आवाहन केलं जातं. लग्नविधीतील मंगलाष्टकात नद्यांचे संदर्भ आहेतच. गंगापूजन, उदकशांती इत्यादी विधीही केले जातात. ग्रामीण लोकसंस्कृतीत साती आसरा नामक सात जलदेवता आहेत. त्यांचा निवास नदीकिनारी किंवा पाणवठ्यावर असतो. आसरा म्हणजे अप्सरा. पाण्याजवळ क्रीडा करतात त्या अप्सरा. सोयर, सुतक तसंच शुभ कार्याला त्यांचं पूजन करतात. या साती आसरांभोवती श्रद्धा अंधश्रद्धांचं गूढ वलय आहे. नदी आणि बाई हा तर आपल्या संस्कृतीचा लाडका अनुबंध आहे. यमुनेवर पाणी भरायला जाणारी गोपी गवळण आणि त्यांची वाट अडवणारा खट्याळ कान्हा यांनी आपल्या पुराणकथा रंगलेल्या आहेत. पाणवठा हा सासूरवाशिणींना, तरुणींना विरंगुळ्याचं साधन वाटतं. मनात दबलेली सुखदुःख सख्यांसमोर व्यक्त करण्याचं निमित्त असतं ते. मुलींचं नामकरण करताना आजही क्षिप्रा, सिंधू, इंद्रायणी, प्रवरा, रेवा, झेलम अशी नद्यांची नावं ठेवली जातात. प्रवाहीपण, खळखळता उत्साह, सर्जनशीलता, कार्यमग्न असणं, पुनर्नवा होणं, परोपकार, इतरांचे दोष रिचवण्याचं औदार्य, हीण धुवून टाकण्याची वृत्ती, समर्पण असे अनेक गुण स्त्री आणि नदीमध्ये सामायिक आहेत. नद्यांची नावं हाही एक मनोरंजक विषय आहे. यमाची बहीण ती यमुना, कालिंद पर्वतातून जन्मलेली ती कालिंदी, ब्रह्मदेवाचा पुत्र म्हणजे ब्रह्मपुत्र हा नद. नद हे नदीचे पुरुषवाचक नाम आहे. सरस्वतीचा अर्थही सुस्पष्ट आहे. सरस म्हणजे पाणी, पाण्यानं युक्त नदी म्हणजे सरस्वती. मलप्रभा किंवा मलापहारी म्हणजे मल किंवा पाप नष्ट करणारी. पंढरपुराजवळ भीमा नदी चंद्रकोरीचा आकार घेते म्हणून ती चंद्रभागा. कृष्णा नदीचं मूळ नाव आहे कृष्णावेणी, म्हणजे काळ्याशार वेणीसारखा प्रवाह असलेली. आणि गंगा म्हणजे सतत वाहणारी. गंगेच्या अनेक कथांनुसार तिची अनेक नावं आहेत. भागीरथी, मंदाकिनी, जान्हवी, अलकनंदा, विष्णुपदी, ब्रह्मद्रवा, सुरनदी, पावनी, मोक्षदायिनी या नावांमध्ये एक एक गंगा कथा दडलेली आहे.
1: श्रोतेहो, चिंतन या सदरात आपण ऐकले अश्लेषा महाजन यांचे विचार. याचबरोबर प्रभातवंदन हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत.

प्रभात वंदन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:30 आणि 5 सेकंद झाली आहेत. ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर लगेचच 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या सदरात टोमॅटो पिकात रोपं कोलमडणे आणि मररोगाचे नियंत्रण ह्याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉक्टर जुनेद शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. सादरकर्त्या संगीता अरजपुरे. 6:50 परिसर या कार्यक्रमात स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास ह्याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. सादरकर्ते सचिन लाडोळे. आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेले हे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 भावधारा. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 फोन इन लोभ असावा. सादर करते संजय भुजबळ. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत. 10:05

0: 25 मिनिटांनी काही स्थानिक निवेदनं. 10:30 वार्ताचित्र, सकाळी 11:15 आणि संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद उस्मान खान यांचं सतारवादन, राग ललत, तबलासात पंडित आनंद बदामीकर. 11:30 आम्ही या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शिका संध्या गोखले यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग तिसरा, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात कौटुंबिक मालिका आपुलकी या घरात लेखन स्मिता जोगळेकर आणि त्यानंतर लाईव्ह डायल इन कार्यक्रम लोणची मुरांबे पाककृती. 13:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम, 13:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 1:40 जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. 2:15 आणि 2:30 द नेक्स्ट वेव्ह या नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 5:30 युववाणी या कार्यक्रमात कौस्तुभ गोसावी यांचं काव्यवाचन आपण ऐकू शकाल. 6:10 आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:30 अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या आणि नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्ते विनायक मोरे, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची. 7:00 मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातमी आणि 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरणाची गरज आणि सद्यस्थिती याविषयी डॉक्टर सुयोग खोसे यांनी दिलेली माहिती. त्यानंतर जैव संपृक्त वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर याविषयी निवेदिता शेटे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाअंती बाजारभाव, सादरकर्ते धीरज केदारी. 7:45 संगीतकार वसंत देसाई यांच्यावर केंद्रित कार्यक्रम एक कलाकार, सादरकर्त्या सीमा सहस्रबुद्धे. 10:00 नभोनाट्य मुक्तिपत्रे याचा भाग दुसरा, डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सादरकर्त्या गौरी लागू. आणि 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमाअंतर्गत उस्ताद उस्मान खान यांचं सतारवादन, राग षणमुख प्रिया. याचबरोबर आमची प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही नेहमीच्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 झाली आहेत. ऐकूयात दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोतेहो, आज आहे 9 जून. आजचा दिवस ज्या घटनांमुळे प्रसिद्ध आहे त्या कोणत्या ते पाहूया. 1696 छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांना तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यावर पुत्ररत्न प्राप्त झालं, ज्याचं नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. 9 जून 1964 या दिवशी भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून लालबहादूर शास्त्री यांनी सूत्र हाती घेतली.
2: हमारे सभी मतभेद एक राष्ट्र और एक देश की पृष्ठभूमी में हल होने चाहिए. आइए हम सब इसका प्रयास करें ताकि हमारे अंदर एकता हो. तो हमें ऐसे रास्ते निकालने होंगे जिनसे ज्यादा से ज्यादा मेलजोल और बातचीत कर समझौते और शांति के साधन खोजे जा सकें.
1: 9 जून हा जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 9 जून 1912 या दिवशी संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात प्रभात फिल्म कंपनीच्या आणि नंतर व्ही शांताराम यांच्या चित्रपटांसाठी त्यांनी दिलेलं संगीत लोकप्रिय झालं.

0: ज्येष्ठ शिक्षण प्रसारक बापूजी तथा गोविंद ज्ञानोजी साळुंखे यांचा 1919 साली या दिवशी जन्म झाला. 1949 सामाजिक कार्यकर्त्या आणि भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा जन्म. रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांचा 9 जून 1906 हा जन्मदिन. चंद्रकांत सखाराम चव्हाण हे त्यांचं मूळ नाव. 1200 जास्त रहस्यकथा लिहिणाऱ्या अर्नाळकरांनी धनंजय, झुंजार, काळापहाड, गोलंदाज यासारखी लोकप्रिय पात्र निर्माण केली. 9 जून हा स्मृतिदिन असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. अर्वाचीन बंगाली आणि मराठी गद्यलेखनाचा पाया घालणारे ब्रिटिश व्याकरणकार विल्यम केरी यांचं निधन 1834 साली या दिवशी झालं. ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आणि डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज हे ग्रंथ त्यांनी अनुक्रमे 1805 आणि 1810 साली प्रसिद्ध केले. 9 जून 1870 या दिवशी इंग्लिश कादंबरीकार चार्ल्स डिकन्स यांचं निधन झालं. व्हिक्टोरियन युगातल्या या लेखकाला आपल्या हयातीमध्येच अमाप लोकप्रियता मिळाली. ऑलिव्हर ट्विस्ट, डेव्हिड कॉपरफिल्ड, अ टेल ऑफ टू सिटीज ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं. 9 जून 1900 या दिवशी आदिवासी स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांच्या कैदेमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला. कवी आणि संशोधक ना गो नांदापूरकर यांचं 1949 साली या दिवशी निधन झालं. मराठवाड्यातली लोकगीतं गोळा करून त्यांनी ती प्रकाशित केली. स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते प्राध्यापक गोगिनेनी रंगा नायकुलू उर्फ एन जी रंगा यांचं निधन 1995 साली या तारखेला झालं. 9 जून 2011 या दिवशी प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचं निधन झालं. मुंबईच्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे ते संस्थापक सदस्य होते. भारताचा पिकासो म्हणून ओळखल्या गेलेल्या हुसेन यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक वादग्रस्त प्रसंग ओढवले.
1: हमारी सिव्हिलायझेशन खासतौर पर ईस्ट की वो 5000 साल जो थी वो खत्म नहीं हुई है. अब भी गांव में इधर उधर सब वही इमेजेस दशहरा, दिवाली और शादी ब्याह के टाइम में जो सारा होता है, राम और सीता और हनुमान और ये सब, ये तो कितने वो जुड़े हुए हैं उससे. तो
2: दिनविशेष आपण ऐकले आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. सकाळचे 6:40 होत आहेत. ऐकूयात कृषीवाणी. कृषीवाणीत ऐकणार आहोत टोमॅटो पिकात रोपं कोलमडणं आणि मररोगांचे नियंत्रण याविषयीची माहिती.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. टोमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव तसंच फळगळ, फुलगळ, पानं करपणं इत्यादी प्रकार होण्याची शक्यता असते. याशिवाय टोमॅटो पिकामध्ये जमिनीतून उद्भवणाऱ्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. अशा वेळी वाढतं तापमान आणि पाण्याची कमतरता असताना रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिकाचं योग्य नियोजन करणं अत्यंत महत्वाचं असतं. प्रादुर्भाव झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देणं हे आवश्यक आहे. सुरुवातीला आपण रोपं कोलमडणं या विषयीची माहिती घेऊया. हा रोपवाटिकेतील रोपांवर येणारा महत्वाचा रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्यानं उगवणीपूर्व कोलमडणं आणि उगवणी पश्चात कोलमडणं या दोन अवस्थांमध्ये दिसून येतो. रोपाच्या खोडाचा जमिनीलगतचा भाग मऊ आणि पाणीदार होतो. खोडाचा रंग काळा किंवा तपकिरी पडतो. खोड कमकुवत होऊन जमिनीवर कोलमडतं. नंतर रोपं वाळून मरतात. रोप कोलमडणं यासाठी एकात्मिक व्यवस्थापन करावं. रोपवाटिका जमिनीपासून 10 ते 15 सेंटीमीटर उंचीवर गादी वाफ्यावर तयार करावी, जेणेकरून जास्त झालेलं पाणी निचरा होऊन वाहून जाईल. रोपवाटिकेत बियाण्यांची दाट पेरणी करणं टाळावं. ट्रायकोडर्मा 10 ग्रॅम प्रति किलो बियाणं अशी जैविक बीज प्रक्रिया करावी. तर मेटॅलॅक्सिल एम 31.8% ES 2 ग्रॅम प्रति किलो बियाणं ही रासायनिक बीज प्रक्रिया करावी. जैविक नियंत्रण मिळवण्यासाठी रोप लागवडीपूर्वी वाफ्यात चांगले कुजलेलं शेणखत, गांडूळ खत आणि त्यासोबत 2 लिटर ट्रायकोडर्मा मिसळावं.

0: रासायनिक नियंत्रणासाठी रोपवाटिकेत रोपं कोलमडताना दिसल्यास फोसेटिल ए एल 80% WP 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे आळवणी करावी. शेतकरी बंधूंनो, आता फ्युझेरियम मर म्हणजेच मर रोग याविषयीची माहिती घेऊया. या बुरशीजन्य रोगाची लक्षणं प्रामुख्यानं झाड फुलवऱ्यात असताना किंवा फळधारणेच्या काळात जास्त दिसतात. सुरुवातीलाच झाडाच्या खालच्या बाजूची पानं पिवळी पडतात. बऱ्याच वेळा झाडाच्या एकाच बाजूची पानं किंवा फांदी पिवळी पडलेली किंवा सुकलेली दिसते. हे या रोगाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्रादुर्भावग्रस्त झाडाचे मुख्य खोड मध्यभागातून उभे चिरून पाहिले असता आतील भाग गडद तपकिरी किंवा काळपट रंगाचा झालेला दिसतो. फ्युझेरियम मर म्हणजेच मर रोग या रोगाचा प्रादुर्भाव जमिनीतून होत असल्यामुळं केवळ रासायनिक फवारणी करून त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणं शक्य होत नाही. त्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे. प्रतिबंधात्मक उपायांविषयी माहिती घेऊया. टोमॅटो लागवडीसाठी रोगप्रतिकारक्षम जातींची निवड करावी. मर रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्रात किमान 3 वर्ष टोमॅटो वांगी किंवा मिरची लागवड करणं टाळावं. त्याऐवजी पिकांची फेरपालट करून झेंडू किंवा मका ज्वारी या तृणधान्य पिकांची लागवड करावी. जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा 2 लिटर प्रति एकर याप्रमाणे 100 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीतून द्यावं किंवा लागवडीनंतर 10, 20 आणि 30 दिवसांच्या अंतरानं आळवणी करावी. लागवडीपूर्वी रोपांची मुळं कार्बन डायझेम 2 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 मिलीलिटर प्रति लिटर पाण्याच्या द्रावणात 10 मिनिटं बुडवून नंतर लागवड करावी. रोप लागवड केल्यानंतर रोपांमध्ये मर दिसून आल्यास रासायनिक नियंत्रण मिळवण्यासाठी कार्बन डायझेम 50% WP 10 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल 10 मिलीलिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड 25 ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 10 मिलीलिटर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाशी आळवणी करावी. तर शेतकरी बंधू भगिनींनो, अशा प्रकारे टोमॅटो पिकात आढळणाऱ्या रोप कोलमडणं आणि मर रोग या दोनही रोगांचं नियंत्रण मिळवण्यासाठी एकात्मिक पद्धतीनं व्यवस्थापन करावं.
1: श्रोतेहो, कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकली टोमॅटो पिकात रोपं कोलमडणे आणि मर रोगांचे नियंत्रण याविषयीची माहिती. यानंतर थोड्याच वेळात 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती असलेले दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि 6:55 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण प्रोस्टेट कॅन्सर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्ररोगतज्ञ डॉक्टर जुनैद शेख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता प्रोस्टेट कॅन्सर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्रोस्टेट बद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरतं, तर प्रोस्टेट नेमकं काय असतं आणि त्याचं कार्य काय असतं?
1: प्रोस्टेट ही एक गाठ आहे, हे पुरुषांमध्येच असते, स्त्रियांमध्ये प्रोस्टेट नसते. आणि पुरुषांमध्ये प्रजननामध्ये म्हणजे जे रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये त्याचं कार्य राहते. तर ही सुपारीच्या आकाराची असते आणि ही आपली जी ब्लॅडर म्हणतो मूत्राशय आहे त्याच्या खालच्या भागामध्ये असते आणि त्याच्यातूनच आपली लघवीची नळी जी मूत्रनलिका त्याच्यातून निघते आणि जे आहे पुरुषांमध्ये रिप्रोडक्शनचं त्याचं काम आहे.
0: मग एकंदरीतच प्रोस्टेटचे पण काही आजार उद्भवतात का?
1: हो, प्रोस्टेटमध्ये बऱ्यापैकी आजार असतात. काही काही रुग्णांना जसं लघवीमध्ये इन्फेक्शन होते ते इन्फेक्शन कधी कधी प्रोस्टेट ग्रंथीमध्येही जाते आणि त्याला आम्ही प्रोस्टेटायटिस म्हणतो. त्याच्यामुळेही लघवीमध्ये त्रास होतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये कधी कधी पसही होऊ शकते, इन्फेक्शन होते, ऍप्सेस होतात. आणि वयोमानाने सर्वात महत्वाचा आजार जो आहे प्रोस्टेटमध्ये तो आहे वयोमानाचा आजार. म्हणजे

0: पुरुषांमध्ये जसं जसं वय वाढते 50-55 वर्षानंतर ह्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या वाढ होते. जसं आपण म्हणतो की मोतीबिंदू असतो किंवा गुडघे दुखतात वयोमानाने, तसंच प्रोस्टेटच्या आकारामध्ये वयानंतर 50 वर्षानंतर 45 वर्षानंतर पुरुषांमध्ये वाढ येते आणि त्याला आम्ही प्रोस्टेट ग्रंथी वाढ किंवा बिनाईन प्रोस्टेटिक हायपरट्रॉफी असं मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. हा सर्वात महत्वाचा आजार याच्यामध्ये असतो.
1: तर या आजारांमुळे कॅन्सर होण्याचे असतात का चान्सेस?
0: नाही, प्रोस्टेट कॅन्सर हा एक वेगळाच आजार आहे. म्हणजे हे जे प्रोस्टेट ग्रंथी वाढ आहे ही जसं जसं वय वाढते तसं सगळ्यात पुरुषांमध्ये दिसून येते. काही पुरुषांमध्ये याच्यामुळे त्रास होते, काही मध्ये त्रास होत नाही. आणि यातल्याच काही पर्सेंटेज जसं आपण म्हणू शकतो 10% पुरुषांमध्ये ज्यांच्यामध्ये वाढ झालेली आहे यांच्यामध्ये कधी कधी कॅन्सरची संभावना राहते आणि मग ते जे कॅन्सर वाढते त्याला आपण प्रोस्टेट कॅन्सर म्हणतो.
1: प्रोस्टेट कॅन्सर एक्झॅक्टली काय असतो आणि तो कसा काय होतो?
0: प्रोस्टेट कॅन्सर जो आहे जसं बाकी अवयवामध्ये किंवा ऑर्गन्समध्ये कॅन्सरचा आधार आहे तसंच कॅन्सरचा आधार प्रोस्टेटमध्येही राहतो. त्याच्यामध्ये प्रोस्टेटची गाठ वाढते किंवा वाढतही नाही पण आतमधले जे टिश्यू आहेत त्याच्यामध्ये कॅन्सर उद्भवतो आणि तो कॅन्सर जो आहे तो इनिशियली जो आहे पहिल्यांदा गाठीमध्येच राहतो. मग तो हळूहळू रक्ताद्वारे आणि लिम्फॅटिक्स आम्ही म्हणतो तिथून तो निघून बाकीकडे पसरू शकतो. मग हळूहळू तो जर बाकी अवयवांमध्ये गेला ऑर्गन्समध्ये गेला तर मग तो रुग्णांना त्रास देणं सुरू करतो किंवा तो लघवीमध्येही पहिलेच त्रास देऊ शकतो. तर त्याला ट्रीटमेंट घेणं जसं बाकी कॅन्सरमध्ये आपण म्हणतो की ट्रीटमेंट घेणं फार गरजेचं आहे तसं प्रोस्टेट कॅन्सरमध्ये त्याला लवकर ओळखणे त्याचं डिटेक्शन करणे आणि लवकरात त्याची ट्रीटमेंट करणे आपल्यासाठी गरजेचं आहे.
1: डॉक्टर, प्रोस्टेटचा कॅन्सर कुठे कुठे पसरू शकतो?
0: हे बघा, प्रोस्टेटचा कॅन्सर जो आहे सर्वात आधी जो आहे तो गाठीमध्ये वाढतो. मग तो जर जास्त अग्रेसिव्ह कॅन्सर जर म्हणला आपण की बाबा लवकर लवकर वाढणार आहे तर तो आजूबाजूला जे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्या बाजूला सामायनल वेसिकल्स आहेत त्याच्या बाजूला तिथे तो वाढतो किंवा लघवीच्या पिशवीमध्येही तो जाऊ शकतो, मूत्रनलिकेमध्ये तो एंटर करू शकतो, त्याच्यामुळे त्याचे त्रास होतात. याच्या व्यतिरिक्त तो जे लिम्फ नोड्स आम्ही म्हणतो की जे लिम्फॅटिक्स आहेत तिथून जाऊन तो नोड्स मध्ये जातो बॉडीमध्ये आणि मग शेवटी मग तो लंग्स आहेत, फुफ्फुसे आहेत, लिव्हर आहे तिथे वाढू शकतो. पण सर्वात महत्वाचा जो पार्ट आहे जिथे सर्वात आधी प्रोस्टेट कॅन्सर वाढतो तो आहे बोन्स. बोन्स मध्ये सर्वात आधी तो प्रोस्टेट कॅन्सर जातो. जसे पाठीचे कणा आहे किंवा आपले हिपचे बोन्स आहेत किंवा आपले रिब्स आहेत. एक पर्टिक्युलर आहे की प्रोस्टेट कॅन्सर सर्वात आधी बोन्स मध्ये जातो असं आम्हाला दिसून येतं की नेहमी तो पहिले बोन्स मध्येच जातो आणि मग पेशंटच्या बाकी अवयवांवर जातो. तर बोन्स मध्ये गेल्यामुळे काय होतं की पेशंटला बोन पेन होणे किंवा पाठ दुखी राहणे किंवा त्यांना कधी कधी फ्रॅक्चर्सही होतात, स्पाईनचे फ्रॅक्चर्स होणे, हाडांचे फ्रॅक्चर्स होणे, हे प्रॉब्लेमही ऍडव्हान्स प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येतात. तर बोन्स हे एक पहिला टार्गेट प्रोस्टेट कॅन्सर मध्ये राहते.
1: डॉक्टर, म्हणजे इतक्या सगळ्या ठिकाणी हा पसरू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर जुनेश शेख, आपण इथे आलात आणि प्रोस्टेट कॅन्सर विषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. श्रोते हो, प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर सुप्रसिद्ध मूत्ररोग तज्ञ डॉक्टर जुनेश शेख यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता कार्यक्रम परिसर. परिसर. श्रोते हो नमस्कार. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी श्यामली राऊत आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास या मालिकेचा भाग पहिला आज आम्ही सादर करतोय. आज आपण भेटणार आहोत अशा एका सामाजिक आणि पर्यावरणीय नेतृत्वाला ज्यांनी ग्रामीण आदिवासी आणि वन परिसरातील महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. ही कथा आहे एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन आणि त्याच्या संस्थापक दीपाली अतुल देवकर यांच्या कार्याची. हा प्रवास थेट त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: थँक्यू.
0: स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा हा जो प्रवास आहे तर एकूणच आपण एक्सप्लोरिंग वुमेनहूड फाउंडेशन याविषयी आपण काय सांगाल.
1: भारताच्या ग्रामीण आणि वनालगतच्या भागात महिला केवळ कुटुंब सांभाळत नाहीत तर ऍक्च्युली त्या शेती जंगल पाणी आणि स्थानिक अर्थव्यवस्थेचा आधार असतात. पण अनेकदा काय होतं माहिती त्यांचं योगदान हे समाजासमोर येत नाही. त्यांचं कौशल्य

0: त्यांची मेहनत आणि त्यांचं नेतृत्व अनेक वेळा आपण दुर्लक्षित होताना पाहतो किंवा यथायोग्य सन्मान पण त्यांना मिळत नाही. याच वास्तवाला बदलण्याचा निर्धार करून मी आज एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशनचे संस्थापक आणि आमची टीम यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला पर्यावरण, स्थानिक संस्कृती आणि शाश्वत विकासाशी जोडणारं कार्य सुरू केलं.
1: मॅम, याविषयी आपण जर अजून सविस्तर माहिती सांगितली आपल्या श्रोत्यांना तर नक्कीच त्यांना ती आवडेल.
0: एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन ही संस्था महिलांना स्वयं सहाय्य गटांशी जोडते, जसे की स्थानिक हस्तकला, हँडलूम, ग्रामीण उत्पादनं, वन आधारित उत्पादने आणि पारंपरिक कौशल्यांना आम्ही बाजारपेठ उपलब्ध करून देतो. यामध्ये आम्ही 2013 सालापासून गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी सिरोंच्या भागात काम करायला सुरुवात केली. त्यात वाढ करत करत सध्या आम्ही मध्य भारतापर्यंत म्हणजे पेंच आणि इतर व्याघ्र प्रकल्पापर्यंत हे विशेष काम पोहोचवत आहोत आणि तिथे करण्याचा प्रयत्न करत आहोत. यात महिलांना आर्थिक साक्षरता, संवाद कौशल्य, नेतृत्व प्रशिक्षण आणि सामूहिक निर्णय प्रक्रियेची प्रशिक्षण दिली जातात. आज अनेक महिला स्वतःचा व्यवसाय पण उभारत आहेत. आम्ही कार्य करताना केवळ महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणापुरतं मर्यादित राहत नाही, तर या महिलांना त्यांना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देतो. आधुनिकतेच्या वेगात अनेक स्थानिक कला परंपरा हरवत चालल्या आहेत. याच्यामध्ये मग आमच्या संस्थेनं महिलांच्या माध्यमातून या परंपरा जपण्याचं कार्य आणि त्याचवेळी शाश्वत म्हणजे सस्टेनेबल उपजीविकेचे नवे मार्ग निर्माण करण्याचं एक धाडस आम्ही केलेलं आहे. आज जग आपण बघतो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे UNSDGs बद्दल बोलत आहेत. गरिबी निर्मूलन, महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन, शाश्वत उपजीविका, या सर्व गोष्टींची सुरुवात स्थानिक समुदायापासून होते आणि म्हणूनच ग्रामीण महिलांचं नेतृत्व हे केवळ सामाजिक काम नाही तर देशाच्या विकासाचं महत्वपूर्ण पाऊल आहे.
1: मॅडम, हा परिवर्तनाचा प्रवास खरंच खूप सुंदर असा आहे आणि खूप छान अशी माहिती आपण या संदर्भात दिली, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. तर श्रोते हो, दीपाली अतुल देवकर आणि एक्सप्लोरिंग वुमनहूड फाउंडेशन अशाच परिवर्तनाच्या प्रवासाला आकार देत आहेत. तर श्रोते हो, स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याचा भाग पहिला आज आपण ऐकलात. यासोबतच आजचा परिसर हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: ने आपल्या प्राणांची आहुती दिली त्या जननायक स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा यांचाच स्मृतिदिन. आणि भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा एक मोठा आदर्श आपल्या सर्वांसाठी घालून दिला, किरण बेदी यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूयात आजचा विचार. व्यवस्था सुधारण्यासाठी केवळ अधिकारांचीच गरज नसते, तर अधिकारांसोबतच बिरसा मुंडांसारखी लोकनिष्ठा आणि किरण बेदी यांच्यासारखी कर्तव्यनिष्ठा सुद्धा असावी लागते.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड फिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: आजचा विचार पुन्हा ऐकूयात. आदिवासींना संघटित करून जल, जंगल आणि जमीन या नैसर्गिक संसाधनांवरती त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या जननायक आणि स्वातंत्र्यसैनिक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ज्यांनी महिला सक्षमीकरणाचा मोठा आदर्श घालून दिला, किरण बेदी यांच्या जन्मदिनानिमित्त ऐकूयात आजचा विचार पुन्हा एकदा. व्यवस्था सुधारण्यासाठी केवळ अधिकारांचीच गरज नसते, तर अधिकारांसोबतच बिरसा मुंडा यांच्यासारखी लोकनिष्ठा आणि किरण बेदी यांच्यासारखी कर्तव्यनिष्ठासुद्धा असावी लागते. श्रोतेहो, हा होता जनता सहकारी बँक आजचा विचार.
4: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: जनता सहकारी बँक आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
5: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादरकर्ते आहेत गौरव शिंपी.

0: कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: श्रोतेहो सकाळचे 7:07 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र। यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या।
3: श्रोतेहो बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा दलित बंध कुसुमातुनी फुलले सुमन।
4: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
3: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
5: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण नाही नाहम ना ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे। नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
3: तर श्रोते हो जरूर ऐका 10 जूनला 12:00 आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: श्रोतेहो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. आणि अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 300 धावांनी विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातल्या कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात आयोजित या समारंभात 7 कीर्तीचक्र, 15 वीरचक्र आणि 29 शौर्यचक्र प्रदान करण्यात आली. लेफ्टनंट कर्नल आदित्य घाटगे आणि पोलीस सेवेतले निरीक्षक रामेश्वर देशमुख यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलं, तर सैन्य दलातील प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, LPG आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPGचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

0: व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खत साठाही पुरेशा प्रमाणात आहे, अशी माहिती रसायन आणि खत विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडी या गटाची बैठक काल नवी दिल्ली इथं झाली. विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला इत्यादी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत दूरस्थ प्रणालीद्वारे सहभागी झाले. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. घटक पक्षांची दर 2 महिन्यांनी एकत्रित बैठक घेण्यावर सहमती झाली. त्यानुसार पुढील बैठक ऑगस्टमध्ये हैदराबादमध्ये होईल असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळ अर्थात महारेलमार्फत करण्यात येणार असलेल्या एकंदर 131 कामांपैकी पहिल्या टप्प्यातल्या 65 कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काल मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात असे निर्देशही फडणवीस यांनी दिले. राज्यातील सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर रेल्वे उड्डाण पूल, पादचारी पूल आणि रेल्वे मार्गाखालील रस्त्याची कामं महारेलमार्फत करण्यात येणार आहेत, त्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करावा आणि ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचं नियोजन करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. पुनर्विकास प्रकल्प राबवताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्य यांना केंद्रस्थानी ठेवावं अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातल्या रिक्त झालेल्या एका जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र जैन यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं ही जागा रिक्त झाली होती. यावेळी खासदार प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ तसंच भाजपा नेते आशिष शेलार आणि शिवसेना नेते भरत गोगावले उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. आज अर्जाची छाननी होईल. दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवार दिला गेला नसल्यानं जैन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यंदाच्या आषाढी वारीत पहिल्यांदाच लंडनहून निघालेली ग्लोबल दिंडी सहभागी होणार आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या आषाढी सोहळ्याला 11 देशाचा प्रवास करून 50 दिवसानंतर लंडनहून ग्लोबल दिंडी पंढरपुरात दाखल होणार आहे. लंडन येथील भारतीय अनिल खेडकर यांनी या दिंडी सोहळ्याचे नियोजन केले आहे. लंडन, नेदरलँड, बेरियन, फ्रान्स, जर्मनी, पोलंड, तुर्की, जॉर्जिया अशा 11 देशाचा प्रवास करून ही ग्लोबल दिंडी 25 जूनला पंढरपुरात दाखल होणार आहे. यामध्ये धोतर, कुर्ता, गांधी टोपी घालून शेकडो पुरुष तर नऊवारी साडी घालून शेकडो महिला भाविक भक्त टाळ, मृदुंग आणि भगवी पताका खांद्यावर घेऊन पंढरपूरसाठी रवाना झाले आहेत. आकाशवाणी
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पुण्यातल्या 3 विद्यार्थिनींनी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या डिझाईन 250 चॅलेंज या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. विधी डबीर, इंद्रायणी पिसे आणि आध्या साहनी या विद्यार्थिनींनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर कल्पना चावला यांच्या जीवनावर आधारित सादरीकरण करून या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना इंद्राणी पिसे म्हणाली,
2: मी आणि माझे 2 मैत्रिणी विधी डबीर आणि आद्य सहानी ही अमेरिका 250 डिझाईन चॅलेंज या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. प्रोजेक्ट कोणावर करायचा हे डिसाइड करताना आम्हाला कल्पना चावड्याचे नाव दिसले आणि मग आम्ही तिघींनी तिचं नाव बघून तिची स्टोरी करायचे ठरवलं. ही स्पर्धा खूप चॅलेंजिंग होती. आम्ही पहिल्या राऊंड मध्ये एक ग्राफिक नॉवल बनवलं, दुसऱ्या राऊंड मध्ये आम्ही एक फिंगर पपेट बनवला आणि तिसऱ्या राऊंड मध्ये आम्ही तिच्या बद्दल एक शॉर्ट फिल्म पण बनवली. ही स्पर्धा नॅशनल हेरिटेज सेंटर चॅटानुगा आणि नासाने आयोजित केली होती. त्या जजेसना आमचा प्रोजेक्ट खूप आवडला. आम्ही आमचं ग्राफिक नॉवलला पुस्तकासारखं प्रिंट करून कल्पना चावलाच्या घरी हरियाणाला पाठवणार आहोत. ह्या स्पर्धेची जज आणि अमेरिकेचे रिटायर्ड लष्कर जनरल बी बेल यांनी आम्हाला तिघींना पत्र लिहून कळवलं तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेसाठी केंद्रांची यादी जाहीर झाली आहे. ही परीक्षा देशातल्या 551 केंद्रांवर दुपारी 2 ते 5:15 या वेळात लेखी पद्धतीने होणार

0: होणार असून परदेशातल्या 14 शहरांमध्येही होणार आहे. प्रवेशपत्र आणि इतर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळाशी संपर्क साधावा असं आवाहन एनटीएनं केलं आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, वाढती महागाई तसंच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं काल नागपुरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत निर्माते मेघराज राजे भोसले यांच्या समर्थ पॅनलनं विरोधी चित्रकर्मी पॅनलवर दणदणीत विजय मिळवला. महामंडळाच्या 17 जागांसाठी झालेल्या 3 जागांवर बिनविरोध निवड झाली. अन्य सर्व 14 जागा जिंकत राजे भोसले यांनी महामंडळावरील वर्चस्व पुन्हा एकदा कायम ठेवलं. अभिनेत्री वर्षा उसगावकर, संकलक विजय खोचीकर आणि गायक आनंद शिंदे हे बिनविरोध निवडून आले. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा नागरी सत्कार नुकताच पुण्यात उत्साहात पार पडला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारे युवा गिर्यारोहक अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शाह यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह गिर्यारोहक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. न्यू चंडीगढ इथं झालेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल तिसऱ्या दिवशी अफगाणिस्तानवर 1 डाव आणि 300 धावांनी विजय मिळवला. भारतानं कर्णधार शुभमन गिलच्या 126, KL राहुलच्या 100, साई सुदर्शन आणि ऋषभ पंत यांच्या प्रत्येकी 81 आणि वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद 52 धावांच्या जोरावर 8,564 धावांवर पहिला डाव घोषित केला होता. या धावासंख्येचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव काल 152 धावांवर आटोपला. त्यानंतर भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. मात्र अफगाणिस्तानला दुसऱ्या डावातही चांगली कामगिरी करता आली नाही. 36व्या षटकातच त्यांचा संघ 112 धावात गारद झाला. मानव सुतारनं पदार्पणातच सामन्यात 7 बळी घेतले. त्याला सामनावीर घोषित करण्यात आलं. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणातल्या पाणीसाठ्यात घट झाल्यानं पुढच्या आठवड्यापासून पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. पाणी बचतीसाठी पुण्यात मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. रत्नागिरी जिल्ह्यातल्या बहुतेक सर्वच तालुक्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या काही भागातही काल रात्री जोरदार पाऊस पडला. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची राज्यात वेगानं आगेकूच सुरू आहे. येत्या 2-3 दिवसात राज्याच्या विविध भागात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य आणि पोलीस दलात साहसी कामगिरी बजावलेल्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. देशात इंधन आणि खतांचा पुरेसा साठा असल्याची केंद्र सरकारची माहिती. महारेलमार्फत करण्यात येणाऱ्या 65 कामांना मंजुरी. राज्यसभेच्या रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेंद्र जैन यांचा अर्ज दाखल. अफगाणिस्तान विरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा 1 डाव आणि 300 धावांनी विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ऍडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
5: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
4: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाहीत.
6: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
5: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
4: रियूज.

0: प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
1: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
0: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र.
3: श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. विवर्णतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी.

श्रोतेहो सकाळचे 7:25 होत आहेत. ठीक 7:25 मुंबई केंद्रावरून दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित होईल तो आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दृष्टी ही मानवाला लाभलेली अत्यंत मौल्यवान अशी देणगी आहे. मात्र अनेक व्यक्ती विविध कारणांमुळे कॉर्नियाच्या अंधत्वाला सामोरे जात असतात. अशा व्यक्तींना पुन्हा प्रकाशाचा अनुभव देण्याचं महान कार्य दृष्टीदानाच्या माध्यमातून शक्य होते. समाजामध्ये दृष्टीदानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि अधिकाधिक नागरिकांनी या चळवळीत सहभागी व्हावं यासाठी जागतिक दृष्टीदान दिन साजरा केला जातो. दिलखुलासच्या आजच्या विशेष भागात आपण दृष्टीदानाचे महत्व, त्याबाबतचे गैरसमज तसेच नेत्रदान प्रक्रियेविषयी सविस्तर

0: माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत जे जे रुग्णालयाच्या नेत्ररोगतज्ञ डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम. मॅडम नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार, धन्यवाद मॅडम.
0: जागतिक दृष्टीदान दिन आपण साजरा करतो, तर हा दिवस आपण का साजरा करतो आणि त्यामागचा नेमका उद्देश काय आहे?
1: आताच आपण सांगितल्याप्रमाणे 10 जून हा जागतिक दृष्टीदान दिन म्हणून आपण साजरा करतो, जेणेकरून जे आपले नागरिक आहेत त्यांच्यामध्ये नेत्रदानाविषयी जनजागृती निर्माण व्हावी आणि या पिढीचा अधिकाधिक सक्रिय सहभाग या चळवळीत मिळावा या उद्देशाने प्रामुख्याने आपण हा दृष्टीदान दिन साजरा करतो.
0: बर, डॉक्टर दृष्टीदान म्हणजे काय आणि ते कोणत्या पद्धतीने केलं जातं?
1: दृष्टीदान आणि नेत्रदान ह्या समानार्थी संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र

0: संज्ञा आहेत. तर मृत्यूनंतर जे नेत्र दान केले जातात त्यामध्ये जे पारदर्शक पटल असतं ज्याला आपण कॉर्निया म्हणतो, ते अंध गरजू रुग्णांच्या बुबळावरती त्याचं प्रत्यारोपण करण्यात येतं जेणेकरून त्यांना चांगली दृष्टी प्राप्त व्हावी. तर याला दृष्टीदान असे म्हटलं.
1: अच्छा डॉक्टर, एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारण किती वेळात हे नेत्रदान करणं आवश्यक असतं?
0: मृत्यूनंतर साधारणत 4 ते 6 तासांच्या आत नेत्रदान करायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्या जवळील नेत्रपिढीशी नातेवाईकांनी संपर्क साधणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण तेवढ्या काळामध्येच ते जे पारदर्शक पटल म्हणजे कॉर्निया आहे तो क्लिअर राहण्याची शक्यता जास्त असते.
1: अच्छा, आणि साधारण कोणत्या वयोगटातील व्यक्ती हे नेत्रदान करू शकतात?
0: वयाचा नेत्रदानासाठी कसलाही अडथळा नाहीये. तर नवजात बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत कोणीही नेत्रदान करू शकतो.
1: डॉक्टर, एक शंका असते की चष्मा वापरत असू किंवा मोतीबिंदू असेल तर अशा व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: नक्कीच करू शकतात. कारण चष्मा वापरणं किंवा मोतीबिंदूचं शस्त्रक्रिया झालेली असेल किंवा त्यांना डोळ्यात मोतीबिंदू असेल याच्यामुळे नेत्रदानामध्ये कसलाही अडथळा निर्माण होत नाही. तर हे लोक सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: डॉक्टर, नेत्रदानाबाबत काही गैरसमज समाजामध्ये प्रचलित आहेत का? असतील तर ते कोणते आहेत?
0: हो, नेत्रदानाबद्दल बरेच गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत. जसं की मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, त्याच्यामुळे नेत्रदान करता येत नाही असं काहीही नाहीये. नेत्रदान कोणालाही करता येतं, वयाचीही काही मर्यादा नसते. तसेच मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली असेल तरी आपण नेत्रदान करू शकतो. गैरसमज असे की नेत्रदानानंतर चेहरा विद्रूप होतो, तर असं काही नाहीये. या उलट नेत्र संकलनाची प्रक्रिया जी आहे ती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने पार पाडली जाते, त्यामुळे चेहरा विद्रूप होण्याचे काही त्याच्यामध्ये संबंध नाहीये.
1: आणि कर्करोग असणाऱ्या व्यक्ती नेत्रदान करू शकतात का?
0: कर्करोग असणाऱ्या व्यक्तींमध्ये जर सीमित असेल तो कर्करोग तर करू शकतात काही प्रमाणात, पण तो जर पसरलेला असेल तर अशा वेळेस ते नेत्रदान करू शकतात, पण ते नेत्र आपण संशोधनासाठी वापरू शकतो.
1: अच्छा बरं. डॉक्टर, दृष्टीदानामुळे साधारणतः कोणत्या अंधत्वावर मात करता येते?
0: दृष्टीदानामुळे सर्वप्रथम जे कॉर्नियल ब्लाइंडनेस असतो म्हणजे जे डोळ्याचं पारदर्शक पटल आहे त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यावर दुखापत होते किंवा काही रसायनं डोळ्यात जातात किंवा कुपोषण म्हणा लहान मुलांमध्ये किंवा मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर जर तो पडला पांढरा पडला तर अशा लोकांना हे प्रत्यारोपण केल्यानंतर फायदा होतो.
1: आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे साधारण किती व्यक्तींना दृष्टी मिळू शकते?
0: एका व्यक्तीच्या नेत्रदानानंतर 2 व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ज्या सूक्ष्म शस्त्रक्रिया आपण करतो विविध आधुनिक यंत्रे वापरून, त्यामुळे एका व्यक्तीने दिलेला कॉर्निया हा 2 व्यक्तींना आपण त्याच्या पापुद्र्यामध्ये वापरू शकतो.
1: मॅडम, महाराष्ट्रात किंवा आपल्या जिल्ह्यात दृष्टीदानाविषयी जी जनजागृती आहे ती कितपत महत्वाची आहे आणि त्याची सद्यस्थिती सध्या काय आहे?
0: सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रात तसं नेत्रदानाबद्दल जी चळवळ जी आहे ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. देशामध्ये महाराष्ट्राचा 6वा क्रमांक लागतो नेत्रदानाच्या यादीमध्ये. तरी देखील महाराष्ट्रात दरवर्षी 10,000 कॉर्नियाची गरज असते प्रत्यारोपण करण्यासाठी, परंतु आपल्याला 5 ते 6 हजार कॉर्निया उपलब्ध होतात, त्यामुळे ही चळवळ अजून सक्रिय करण्याची आणि अजून जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.
1: तर ग्रामीण भागात दृष्टीदानाविषयी जागरूकता करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणे आवश्यक आहे?
0: ग्रामीण भागामध्ये जर ही चळवळ अजून सक्रिय केली तर आपल्या नेत्रदानामध्ये बराच सहभाग होऊ शकतो. ग्रामपंचायतींच्या स्तरावर विविध ग्रामसभा ज्या आयोजित केल्या जातात किंवा महिला बचत गटांच्या सभा होतात, ज्येष्ठ नागरिकांच्या बैठका होतात, अशा बैठकांमध्ये त्यांना माहिती देणं, तसेच आपले जे अंगणवाडी सेविका आहेत, आशा वर्कर्स आहेत आणि जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांनी जर त्यांच्या मार्फत जर माहिती पुरवली तर जनजागृती होण्यात बऱ्यापैकी सहभाग होईल.
1: तर ग्रामीण भागात आपण म्हणतो जनजागृती थोडीशी कमी पडते, तर त्यासाठी काही शिबिर अशी राबवली जातात का?
0: हा, ग्रामीण विभागांमध्ये आरोग्य शिबिरांचं नियोजन केलं जातं, त्यानंतर तिथे नेत्र शिबिर पण भरवली जातात, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रांवरती माहिती देणे किंवा वेगवेगळी पोस्टर्स लावणे, त्यानंतर पथनाट्य करणे अशी मोहीम आपण जर राबवली किंवा नेत्र शिबिरांमध्ये नेत्रदान प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून भरवून घेणे असे जर कार्य केले तर थोडीशी ती चळवळ बळकट होण्यासाठी

0: आपल्याला मदत होईल.
1: तर अशा शिबिरांचा उपयोग झालेला आपल्या निदर्शनात आलाय का?
0: हो, बऱ्याचदा अशी शिबिरं आपण जेव्हा घेतो ग्रामीण स्तरावर तेव्हा लोकांचा सहभाग याच्यामध्ये वाढतो.
1: नेत्रपेढ्यांची भूमिका नेमकी कशी असते?
0: नेत्रपेढ्या म्हणजे ज्याला आपण आय बँक म्हणतो, या ना नफा तत्वावर चालणाऱ्या वैद्यकीय संस्था असतात. या बऱ्याचदा वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असतात किंवा आरोग्य केंद्रांशी संलग्नित असतात किंवा काही स्वयंसेवी संस्था देखील याच्यामध्ये आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते नेत्रदान केल्यानंतर ते नेत्रांचं संकलन करणं, त्यानंतर त्याचं गुणवत्ता तपासणी करणे, त्याचं मूल्यांकन करणे, त्याच्यानंतर त्याचं स्टोरेज करणे, हे महत्वाचे प्राथमिक जे प्रकार आहेत ते नेत्रपेढीमध्ये होतात. तसेच त्यांच्याकडे रुग्णांची वेटिंग लिस्ट सुद्धा असते, त्यानुसार ते गरजूंना केराटोप्लास्टी सेंटर म्हणजे नेत्र प्रत्यारोपण सेंटर जिथे आहे तिथे ते वितरण करतात.
1: मंडळी, दानाचं महत्व हे कालातीत आहे. दानाची अनेक रूपे आहेत, त्यापैकीच नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणि आत्मविश्वास निर्माण करण्याची संधी म्हणजे नेत्रदान. तर डॉक्टर, या दृष्टीदानासाठी बऱ्याच वेळेला काय होतं की दृष्टीदान करण्याची इच्छा असते, पण नेमकी त्या दृष्टीदानासाठी काही प्रक्रिया असते, तर ती कशी असते हे बऱ्याच जणांना माहिती नसतं. तर ती प्रक्रिया कशी असते याबद्दल जरा सविस्तर सांगाल का?
0: होय. तर नेत्रदानासाठी तुम्ही नेत्रदान प्रतिज्ञापत्र हा फॉर्म भरू शकता. हा कोणत्याही नेत्रपेढीमध्ये उपलब्ध असतो. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये सुद्धा उपलब्ध असतो. किंवा तुम्ही ऑनलाईन ज्या अधिकृत संकेतस्थळं आहेत, नोटो म्हणजे नॅशनल ऑर्गन टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत हे जे संकेतस्थळ आहे याच्यावर सुद्धा तुम्ही तो फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला डिजिटल आय डोनर कार्ड त्यामध्ये प्राप्त होते. जरी मृत्यूपूर्वी हे प्रतिज्ञापत्र भरलेलं नसेल, परंतु मृत्यूनंतर जर कुटुंबियांची नातेवाईकांची इच्छा असेल आणि सकारात्मक त्यांची जर भूमिका असेल तरी नेत्रदान होऊ शकतं. अशा वेळेस तुम्ही जवळील नेत्रपिढीला किंवा हेल्पलाईन नंबर 1919 ला संपर्क करून नेत्रपिढीतील तज्ज्ञ टीमला माहिती देऊ शकता.
1: अतिशय उपयुक्त अशी माहिती डॉक्टर तुम्ही सांगितली. समजा एखाद्या व्यक्तीने जिवंतपणे दृष्टीदानाची इच्छा व्यक्त केली असेल, तर त्यामध्ये कुटुंबाची भूमिका कितपत महत्वाची असते किंवा त्यांचा सपोर्ट कसा असावा याबाबत तुम्ही काय सांगाल?
0: कारण नेत्रदानाच्या प्रक्रियेमध्ये जरी व्यक्तीने नेत्रदानाची इच्छा आधी किंवा प्रतिज्ञापत्र भरलेलं असेल तरीही कुटुंबियांचा सकारात्मक दृष्टिकोन सर्वात महत्वाचा असतो. कारण प्रतिज्ञापत्र जरी भरले असेल तरी कुटुंबियांची सुद्धा आपल्याला संमती लागते. तर कुटुंबीय जर सकारात्मक दृष्टीने याच्यामध्ये बघत असतील,
1: काही काही बरेचदा कुटुंबाचाही विरोध असतो नाही का?
0: हो. तर अशा वेळेस आपण कुटुंबियांना सकारात्मक काउन्सिलिंग करतो, त्यांना समुपदेशन करतो की हे जे नेत्र आहेत ते अंध व्यक्तींना किती उपयोगी होतील आणि तुमची जरी व्यक्ती मृत झाली असेल तरी ती कोणत्या ना कोणत्या रूपाने परत आहे या जगात असा त्यांच्यात एक विचार बिंबवला तर ते बऱ्यापैकी तयार होतं.
1: डॉक्टर, दृष्टीदान केल्यानंतर चेहऱ्यावर किंवा डोळ्यावर या डोळ्यांच्या स्वरूपावर काही विशेष परिणाम होतो का?
0: नेत्रदान केल्यानंतर जी पथक असतं ते अतिशय प्रशिक्षित आहे, त्याच्यामुळे नेत्रदान संकलन ही जी प्रक्रिया आहे ही ते 15 ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण होते आणि ती अतिशय व्यवस्थितपणे पार पाडली जाते. त्यामुळे चेहरा विद्रूप होणे किंवा डोळे विद्रूप दिसणे असं अजिबात होत नाही.
1: श्रोते हो, आज आपण दिलखुलास कार्यक्रमातून दृष्टीदान म्हणजे काय, त्याची प्रक्रिया आणि त्याबाबत समाजात असलेले विविध गैरसमज याविषयी डॉक्टर प्रियांका धायतडक शेकडे मॅडम यांच्याकडून उपयुक्त माहिती जाणून घेतली. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढील भागात देखील सुरूच ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: नियोजित कार्यक्रम दिलखुलास श्रोते हो आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:38 झाली आहेत. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:40 प्रसारित करणार आहोत कार्यक्रम भावधारा. तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयी.
2: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ हो, आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

श्रोतेहो सकाळचे 7:40 झाली आहेत. आज संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिवस. अनेक चित्रपटगीतं, नाट्यगीतं, समरगीतं, बालगीतं अशा अनेक गीतांचे संगीतकार, आणि फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतसुद्धा आपल्या संगीतांनी स्वतःचा ठसा उमटवणारे संगीतकार वसंत देसाई यांच्या जन्मदिनानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात त्यांच्या स्वरातलं हे गीत.

कार्यक्रमात यानंतर ऐकूयात प्रभाकर जयस्वाल फय्याज यांच्या स्वरातलं भा.रा. तांबे यांचं हे गीत, संगीत वसंत देसाई यांचं.

मुलांनो आपण आता पुंगीवाल्याचं गाणं म्हणूया. ऐका ऐका ऐका, एक दोन तीन चार. या या बालानो या.

0: श्रोते हो, आज प्रतिभावंत संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकली त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं. कार्यक्रमातलं पुढचं गीत ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
2: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात रवींद्र साठे यांच्या स्वरातलं विजया जहागीरदार यांचं हे गीत, संगीत चैतन्य कुंटे यांचं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात शेवटी ऐकूयात हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातलं, त्यांनी संगीतबद्ध केलेलं सूर्यकांत खांडेकर यांचं गीत.

आणि श्रोते हो, या गीतासोबतच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज आमच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत. आणि त्यानंतर ठीक 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल.

0: Solutions leads the Financial Express. Giving impetus to the digital modernization push in Indian Railways, Waitlist gets a crystal ball, Railways to unveil AI tool to predict ticket confirmations, says the pioneer. As Delhi battles extreme heat and rising fire incidents, surge in fire incidents linked to overloaded electrical systems, writes the Delhi Tribune. The Statesman on its editorial page writes, for years India's electric vehicle debate was driven largely by environmental concerns, yet the strongest argument for electrification may be India's enduring vulnerability to imported oils. And finally, consensual premarital relationships, no stain on character, SC orders man's appointment as cop, informs the Hindustan Times. And with that, it's back to you, Sarabjeet.
1: Thank you, Renu. And now, before we end the bulletin, the headlines once again. Union Home Minister Amit Shah to launch land port management system in New Delhi today. 5-day BRICS Agriculture Ministers meeting to begin today in Indore, Madhya Pradesh. Indian Embassy in Muscat confirms rescue of all 24 Indian seafarers aboard MT Merivex after fire incident south of Strait of Hormuz. Iran and Israel announce halt in attacks against each other but warn of retaliation if ceasefire breached again. U.S. Federal Court strikes down President Donald Trump's $1 lakh H-1B visa fee. And in men's cricket, India A to take on Sri Lanka A in opening match of Tri-Nation Series at Dambulla this morning. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आता सविस्तर बातम्या. देशांच्या सीमेपलीकडे होणारा व्यापार आणि प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी या उद्देशानं विकसित केलेल्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सीमा व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल ठरणार आहे. 2047 विकसित भारताचं लक्ष्य साध्य करताना राष्ट्रीय सुरक्षा तसंच शेजारील देशांमधील व्यापार सुलभता, संपर्क यंत्रणा बळकट करण्याच्या अनुषंगानं लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम महत्वपूर्ण असेल. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांच्या हस्ते दिल्लीत आज प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे. या योजनेत गर्भवतींना प्रसूतीपूर्व विविध नौसेवा मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. 2016 पंतप्रधानांनी या योजनेचा शुभारंभ केला होता. या कार्यक्रमात यावेळी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं आणि 5 रुपयांच्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वामध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाच्या आधारे देशभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय परिवर्तन झालं आहे. गरीब, शेतकरी, महिला आणि युवा यांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. आरोग्य विमा, आरोग्य मंदिर, जनऔषधी परियोजना आदींच्या माध्यमातून नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा मिळण्याची खात्री झाली आहे. आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी एम्स रुग्णालयांची संख्याही वाढवण्यात आली. शिवाय आयुष मंत्रालयाअंतर्गत पारंपरिक वैद्यकशास्त्रालाही देशाच्या आरोग्य व्यवस्थेचा महत्वाचा भाग करण्यात आला. या सर्व प्रयत्नांमुळे आरोग्य सेवा सक्षम आणि सुलभ झाली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलं, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलं आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपती भवनात काल संध्याकाळी आयोजित केलेल्या समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. लेफ्टनंट कमांडर

सूरज पराशर, लेफ्टनंट कर्नल नितीश भारती शुक्ला, मेजर आदित्य प्रताप सिंग, निरीक्षक लक्ष्मण केवट आणि रामेश्वर दुर्गा देशमुख यांना शौर्यचक्र देऊन गौरवण्यात आलं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. मध्य प्रदेशमधील इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात होत आहे. यामध्ये 21 देशांचे कृषी मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. चीन, ब्राझील, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांचाही यात समावेश आहे. ही परिषद 13 जूनपर्यंत सुरु राहणार आहे. कृषी कार्यगटाच्या बैठकीनं परिषद सुरु होत आहे. अन्न सुरक्षा, शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, हवामानपूरक शेती, कृषी व्यापार आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचं सक्षमीकरण हे यातील प्रमुख विषय आहेत. तर 12 जूनला कृषी मंत्र्यांच्या विशेष संवाद सत्राचं आयोजन केलं जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तत्काळ युद्धविरामासाठी केलेल्या आवाहनानंतर इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. मात्र इस्रायलनं लेबनानमधील हल्ले सुरूच ठेवल्यास लष्करी कारवाई पुन्हा सुरू केली जाईल असा इशारा इराणनं दिला आहे. तर दुसरीकडे इस्रायलवरील हल्ले सुरूच राहिले तर दक्षिण बैरूतमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केले जातील असा इशारा इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्स यांनी दिला आहे. दरम्यान पश्चिम आशियात नव्यानं झालेल्या हल्ल्यांबाबत भारतानं तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या भागातील वाढता तणाव आंतरराष्ट्रीय समुदायासाठी अत्यंत चिंतेची बाब असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन भारतानं केलं आहे. पश्चिम आशियात अजूनही अशांत स्थिती असताना देखील देशात कच्चं तेल, एलपीजी आणि नैसर्गिक वायू पुरवठा स्थिर असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा असल्याचं पेट्रोलियम खात्याचे अतिरिक्त सचिव प्रवीण खनुजा यांनी सांगितलं. नवी दिल्लीत काल झालेल्या आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या व्यतिरिक्त देशात खतांची एकंदर स्थितीही समाधानकारक असून सध्या खतसाठाही पुरेशा प्रमाणात आहे अशी माहिती रसायन आणि खतं विभागाच्या अतिरिक्त सचिव अपर्णा शर्मा यांनी यावेळी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा अर्जांसाठी लावलेलं 1 लाख अमेरिकन डॉलरचं शुल्क बेकायदेशीर असल्याचा निर्णय काल एका फेडरल न्यायाधीशांनी दिला आहे. अमेरिकन काँग्रेसची मान्यता न घेताच हे धोरण लादलं गेलं असल्याचं बोस्टन इथल्या एका जिल्हास्तरीय न्यायालयाचे न्यायाधीश लिओ सोरोकिन यांनी आपल्या निकालात म्हटलं आहे. अमेरिकेतील भारतीय समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. या निर्णयामुळे रोजगारावर आधारित स्थलांतर प्रणालीमध्ये निश्चितता आणि निष्पक्षता आली असल्याचं फाउंडेशन फॉर इंडिया अँड इंडियन डायस्पोरा स्टडीजचे खांडेराव कांड यांनी म्हटलं आहे. महिला क्रिकेटमध्ये ब्रिटनमधील कार्डिफ इथं काल झालेल्या ICC महिला T20 विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 26 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळाल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं निर्धारित 20 षटकात 8 बाद 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 8 बाद 153 धावाच करू शकला. आता पुढील सराव सामन्यात भारताची लढत यजमान इंग्लंडशी होईल. T20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना रविवारी ऍस्बेस्टन इथं पाकिस्तानबरोबर होणार आहे. आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम इथल्या पोलाद प्रकल्पात काल लागलेल्या भीषण आगीत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य 6 जण जखमी झाले असून जखमी कामगारांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय पोलाद मंत्री HD कुमारस्वामी यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 25 लाख रुपये आणि जखमींसाठी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसंच ज्यांनी प्राण गमावले आहेत त्यांच्या सर्व मुलांच्या मोफत शिक्षणाची घोषणाही कुमारस्वामी यांनी केली. या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री N-चंद्राबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत निधी जाहीर करण्यात आला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं राज्यातील विदर्भासह पश्चिम राजस्थान आणि उत्तर भारतातील काही राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण, गोवा, ओडिशा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल या भागात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. तर किनारपट्टीच्या भागात

0: कर्नाटक, केरळ, माहे इथं आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर येत्या 2 दिवसात पश्चिम बंगाल, सिक्कीम, रायलसीमा, तामिळनाडू, पुदुच्चेरी आणि ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच सुरू असून तो काल पश्चिम मध्य अरबी समुद्र तसंच महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणचा काही भागात या क्षेत्रांमध्ये पुढे सरकला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सीमा व्यवस्थापन पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठीच्या लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीमचं आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त देशव्यापी कार्यक्रमाचं आयोजन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सैन्य दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना शौर्य पुरस्कार प्रदान. इंदूर इथं आजपासून आंतरराष्ट्रीय ब्रिक्स कृषी परिषदेला सुरुवात. आणि इराण आणि इस्रायलची परस्परांवरील हल्ले थांबवण्याची घोषणा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 8:40 होत आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात नंदेश उमप यांच्या स्वरातलं हे गीत.

लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं हे गीत प्रशांत वसंत कदम यांनी संगीतबद्ध केलं होतं. स्वर होता नंदेश उमप यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरातलं लक्ष्मी कमल गेडाम यांचं हे गीत.

0: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात आमच्या ह्या कार्यक्रमाविषयीच्या निवेदनानंतर.
1: मैत्रिणींनो, गंध हा फक्त अनुभव नसतो, मनाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण असते. पहिल्या पावसाच्या मातीचा गंध, आईच्या पदराचा गंध, बाळाच्या अंगाचा निरागस कोवळा गंध, नव्या पुस्तकाचा गंध, फुलांचा दरवळ, हो आणि कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आठवणींचाही गंध असतो. गंधांच्या दुनियेतनं परतताना मनाच्या ओंजळीत नकळत साचून राहतात आठवणींचे काही दरवळणारे कण. तर मैत्रिणींनो, दरवळू दे तुमच्या आठवणींचा गंध. त्यासाठी सखी संदेश या कार्यक्रमासाठी 9 जूनला मंगळवारी सकाळी 11 वाजता जरूर फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचे 2553-1705 आणि 2553-1706 वर. विषय गंध.

श्रोते हो, या गीतासोबतच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आज वसंत देसाई यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त ऐकूयात त्यांनी चित्रपट त्यांनी ज्या चित्रपटाला संगीत दिलं त्या चित्रपटातलं त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट श्यामची आई, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे प्र के अत्रे यांचं.

अमर भूपाळी, मोलकरीण, श्यामची आई, राम जोशी अशा मराठी चित्रपटांसोबत गुंज उठी शहनाई, झनक झनक पायल बाजे, शकुंतला अशा हिंदी चित्रपटांनासुद्धा वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलं. गीता गाती ज्ञानेश्वर, जय जय गौरी शंकर, देव दिनाघरी धावला अशा अनेक नाटकांना देखील वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली गीतं दिली आणि त्यांनी ती गीतं आजही अजरामर आहेत. कार्यक्रमातलं ह्यानंतरचं गीत ऐकूयात. मोलकर्णी ह्या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. पी सावळाराम यांचं संगीत, अर्थात वसंत देसाई यांचं.

मोलकरीण ह्या चित्रपटासाठी वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. एका बाजूनं हिंदी चित्रपट, दुसरीकडं मराठी चित्रपट आणि तिसरीकडं मराठी रंगभूमीवरची कामगिरी असा व्यापक पट एकाच कारकिर्दीत समर्थपणे सांभाळणारे प्रतिभासंपन्न संगीतकार म्हणजे वसंत देसाई. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकली

0: काही त्यांनी संगीतबद्ध केलेली चित्रपटगीतं. कार्यक्रमात पुढचं गीत ऐकूयात, तत्पूर्वी घेऊयात एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोतेहो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललित बंध कुसुमातुनी फुलले सुमन.
2: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाई जुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय. हां, तरीच ही जाई जुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती.
1: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत.
3: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे. नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता.
1: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोते हो, आज 9 जून गणेश अभ्यंकर अर्थात अभिनेते विवेक यांचा आज स्मृती दिन. विवेक हे मराठी कृष्णधवल चित्रपटांच्या काळातले अभिनेते. देखणं प्रसन्न व्यक्तिमत्व आणि सहज सुंदर अभिनयाचा मिलाप. 1944 सालच्या भक्तीचा मळा ह्या चित्रपटातनं त्यांनी संत ज्ञानदेवांची भूमिका केली आणि तिथूनच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1950 बायको पाहिजे ह्या चित्रपटात बाळ कुडतरकर यांनी त्यांना विवेक असं नाव दिलं आणि गणेश अभ्यंकरांनी ते नाव पुढे वापरलं देखील. मुंबईतल्या जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या एका बाकड्यावरती बसून तिथून त्यांचा प्रवास सुरू होत होत चित्रपटातनं आपल्या समोर आला. त्यांनी सुमारे 80 चित्रपटांमधनं आणि 10 नाटकांमधनं वेगवेगळ्या भूमिका केल्या. भक्तीचा मळा, आबोली, ओवाळीते भाऊराया, संत जनाबाई, जोहार मायबाप अशा असंख्य चित्रपटातनं त्यांनी काम केलं. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात त्यांच्या चित्रपटातली काही गीतं.

0: देव बापा या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत होतं. ग दि माडगुळकर यांचं. संगीत पु ल देशपांडे यांचं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: फसली
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका आरबीआय सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा

अवघाची संसार या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या स्वरातलं हे गीत होतं, वसंत पवार यांचं. कार्यक्रमातलं ह्यानंतरचं गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या स्वरात. पी सावळाराम यांच्या या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं. चित्रपट गृहदेवता.

कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकूयात. पोस्टातली मुलगी या चित्रपटातलं. आशा भोसले यांच्या स्वरातलं हे गीत आहे. ग. दि. माडगुळकर यांचं. संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूयात सुहासिनी या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. ग. दी. माडगुळकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम फोन इन लो भसावा. सादर करते संजय भुजबळ.
1: फोन इन लो भसावा.
2: हॅलो.
3: हॅलो.
2: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
3: नमस्कार.
2: नमस्कार.
3: मी बाळ बोलतोय, कर्जत आहिल्यानगर.
2: बोला, स्वागत.
3: नुकतंच सुप्रसिद्ध पार्श्वगायिका समन कल्याणपूर यांचं निधन झालं.
2: हो.
3: आणि त्यांच्याविषयी आपण आपल्या केंद्रावरून खूप गाणे प्रसारित केले.
2: नक्कीच नक्कीच नक्कीच.
3: आणि त्यांना ती खरी भावपूर्ण आदरांजली असेल असं मला वाटतं.
2: प्रश्नच नाही. आपण त्या दिवशी त्यांच्या आठवणीत त्यांची गाणी असतील, त्यांच्याविषयी काही बोलणं झालं असेल, त्यांच्या मुलाखती असतील, आणखी काही साहित्य त्यांच्याविषयीच असेल, यावर आपण नक्की त्या दिवसभरात प्रसारणात भर देतो आणि त्यांची आठवण काढतो. खरं तर
3: दिवसभर कार्यक्रम सादर केले, मला खूप आवडले.
2: खूप खूप आभार.
3: मोठा पुरस्कार समजायचं.
2: नक्की नक्कीच. पण खूप चांगल्या त्यांच्या आठवणी ताज्या करणं, त्यांच्याविषयी बोलणं, आणि त्या दिवशीच काय सातत्यानं आपण पुढेही त्या गोष्टी करत असतो, पुन्हा पुन्हा संदर्भानं त्या आठवणी येत राहतात. खूप खूप आभार. आणि त्या त्या दिवशीच्या दिनविशेषानुसार झालेल्या कार्यक्रमावर तुमचं लक्ष असतं हे आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.
3: हो,
2: त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळते आणि आणखी हुरूप येतो काम करायचं.
3: हो हो, नक्की नक्की.
2: आभार आभार आभार. हॅलो.
4: हॅलो.
2: फोन इन लोभा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
4: नमस्कार सर.
2: नमस्कार.
4: प्रभूराणी सार्वभौम. कार्यक्रम छान आवडतात सगळे.
2: कुठले कुठले? त्यातूनही
4: भक्तिगीत, बातम्या.
2: बर.
4: शेतकऱ्यांसाठी आरोग्य जनसंपदा.
2: ओके.
4: सर्व आम्हाला खूप आवडतात. रेडिओचा छंद आहे. आपण कोण बोलता सर?
2: संजय भुजबळ.
4: धन्यवाद. धन्यवाद सर.
2: धन्यवाद. बस एवढाच अभिप्राय तुमचा?
4: हा बस. आहे.
2: धन्यवाद कॉलसाठी. हॅलो.
5: हॅलो.
2: फोन इन लो भसावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आकाशवाणी पुणे. बोला.
5: नमस्कार. मी जयश्री उगार बोलते पुण्याहून.
2: स्वागत.
5: मग फोन ना पहिल्यांदा लागले त्याच्यामुळे मला सुचत
2: नाही. सावकाश बोला, अगदी काय आपला कार्यक्रम आहे.
5: बरोबर आहे. मला तुमचा आवाज आणि प्रसाद सरांचा आवाज दोघांचाही फार आवडतो. ते माझा रेडिओ सारखा चालू असतो सकाळी 6 ते. मला वनिता मंडळ पण आवडतं. मला तुमचे ते फोन इन आपली आवड असते ती पण आवडते. परत वनिता मंडळ मध्ये ते आवली आवली आकाशाची सावली आहे ना, ते पण आवडतं मला फार. आणि तुमचे दोन्ही असतात ना ते गीत गंगा आणि आम्ही
2: विशेष गीत गंगा. बरोबर.
5: आणि आम्ही हे पण दोन मला फार आवडतात. पण मला सकाळी गीता गीतेच लागतं ना.
2: हो.
5: सरिता

0: अमृतसरिता गीता।
1: हा ते मला फार आवडतं. तर म्हणजे हे सगळे कार्यक्रम आवडीचेच आहेत, आता कुठला सांगून कुठला नको असं झालंय मला खरं म्हणजे.
0: प्रश्नच नाही, असं होणारच, कारण आपली जर आवड चौफेर असेल आणि
1: हो हो अरे मी
0: हां
1: फार लहानपणापासून रेडिओ ऐकते, त्याच्यामुळे मला रेडिओ शिवाय सुचत नाही, रेडिओ
0: म्हणून
1: शिवाय
0: म्हणून तर
1: सहन होत
0: म्हणला,
1: नाही मला.
0: आपण नेहमी म्हणतोच ना, हा एक संस्कार आहे आणि लहानपणापासून
1: अगदी
0: जर तुम्ही रेडिओ ऐकत असाल तर तुम्ही
1: हो.
0: काळाची स्थित्यंतरही बघितलेली आहेत, मग त्यातून आपण
1: अगदी अगदी
0: निवडत राहतो की
1: अगदी
0: आजच्या काळात मला आणखी
1: हो
0: काय ऐकलं
1: बरोबर
0: पाहिजे रेडिओवर, मग रेडिओ तो
1: बरोबर.
0: ते
1: आणि
0: देतो की नाही।
1: सध्या तो माझा फार सोबती झालेला आहे मला, मी एकटी असल्यामुळे
0: हाँ
1: मी मध्ये आपल्याकडे आले होते तेव्हा मी थोडासा एक बाईक दिला होता, रशवणी 90 म्हणून, तर काय तुमचं
0: होय
1: होतं
0: होय
1: ना,
0: होय, 90 वर्ष पूर्ण होत आहेत आपल्याला।
1: आपल्याशीच बोलले होते,
0: होय आठवत
1: आपल्याशीच
0: आहे
1: बोलले
0: मला,
1: होते.
0: आठवत आहे।
1: पण मला हे प्रकाश सरांना एक निरोप द्याल का तुम्ही, त्यांचा आवाज एकदम परफेक्ट आहे त्या गीताच्या कार्यक्रमात.
0: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही, एकूण सादरीकरण
1: फार छान
0: त्यांचं।
1: कळण्यासाठीच त्यांनी बोलल्यासारखं मला फार आवडतं ते. त्यांना फक्त तो निरोप द्यायचा की तुमचा आवाज चक्कल बसलाय तिथे.
0: नक्की देणार, नक्की देणार। चला, खूप खूप आभार कॉल साठी,
1: धन्यवाद
0: धन्यवाद,
1: थँक्यू सर,
0: धन्यवाद।
1: धन्यवाद.
0: हॅलो,
2: हॅलो,
0: फोन इन लोहा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत।
2: ज्ञानेश्वर पापड बोलतोय राजगुरुनगरवरून सर।
0: बोला ज्ञानेश्वरजी।
2: तर लोबा सभा कार्यक्रमामध्ये मला तुम्ही जर विचारलं सर्वात आवडता कार्यक्रम कोणता, तर मला सती संदेश हा कार्यक्रम खूप आवडतो।
0: वा, का म्हणे? विषयांमुळे?
2: हो, विषयांमुळे आणि आपल्या महिला माता भगिनी पण चांगले विषय असल्यावर चांगले विचार मांडतात।
0: खरंच वेगवेगळे फोन इन आहेत, त्यातून एका विषयावरचे विविध श्रोत्यांचे अँगल्स, विचार धारा म्हणूयात, अशा एकत्र करणारा हा कार्यक्रम आहे।
2: हो,
0: एक धारा मिळून हा एक धबधबा होऊन जातो।
2: हो बरोबर आहे सर, आणि त्याच्यातून बरंचसं काही शिकायला मिळतं। आणि दुसरा कार्यक्रम जो आता चालू झाला अमृत गीता,
0: अमृत सरिता गीता,
2: हा तो एक आवडतो। असं वाटतं की कार्यक्रम प्रत्यक्ष भगवान परमात्मा आपल्या समोर उभे राहून असं मनात वाटतं। फक्त ते शांत जागेपासून जर ऐकलं ना तर अगदी त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं मत आहे।
0: नक्की नक्कीच, तोच उद्देश आहे आपल्या एकूण प्रसारणाचा।
2: हो,
0: प्रसाद कुलकर्णी हा कार्यक्रम सादर करतात आणि मला वाटतं ही खूप मोठी तुमची पावती आहे, अभिप्राय आहे की प्रत्यक्ष भगवान आपल्या समोर बसून बोलत आहेत। एका कलाकाराला याशिवाय आणखी काय हवंय? आणि आणखी एका अर्थानं याच्याकडे बघता येईल तुमच्या या अभिप्रायाकडे, की गीता हाच एक धर्मग्रंथ असा आहे की त्यात मी स्वतः बोलतोय असा भाव भगवान श्रीकृष्णांचा आहे। नाहीतर बाकी कुठल्याही तुम्ही धर्मग्रंथामध्ये, कुठल्याही धर्माच्या धर्मग्रंथामध्ये जर बघाल तर काहीतरी संदर्भ दिलेला आहे की परमात्मा असं म्हणतोय, अल्ला ताला असं म्हणतायत, त्यांचा विचार कुणीतरी पुढे घेऊन जात आहे, प्रेषित आहेत वगैरे वगैरे। पण इथे गीतेमध्येच हा फरक आपल्याला दिसतो की स्वतः भगवान, मीच भगवान आहे, मीच देव आहे आणि मीच बोलतो आहे, याच अर्थानं गीता लिहिली गेली आहे आणि बोलली गेली आहे।
2: फक्त श्रोत्यांनी तो कार्यक्रम गडबड गोंधळात ऐकावा नाही असं माझं, कारण शांत चित्तीने ऐकलं ना तर तो आपल्या आचरणात भरपूर येऊ शकतो।
0: खूप खूप आभार एका वेगळ्या अभिप्रायासाठी आणि आकाशवाणीवरच्या स्नेहासाठी, प्रेमासाठी,
2: धन्यवाद।
0: हॅलो,
3: हॅलो,
0: फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत।
3: भाई सर नमस्कार, दुकानदार बोलतोय कोंदवडीहून।
0: दुकानदारजी पुन्हा एकदा स्वागत।
3: आता थोड्याच दिवसामध्ये शाळा सुरू होते ना।
0: हो,
3: विद्यार्थ्याशिवाय शाळा नाही, प्रवाशांशिवाय एसटी नाही आणि श्रोत्यांशिवाय आकाशवाणी नाही,
0: नक्कीच नाही।
3: आणि आपण जो ठेवा म्हणतो का नाही, जे काही गोष्टी जतन करून आपण ठेवतो ते फक्त आकाशवाणीच करू शकते ना।
0: नक्कीच नक्कीच, आणि हा सगळा ठेवा साठा मागच्या पिढीचा, मागच्या श्रोत्यांच्या पिढींचा, कलाकारांच्या पिढीचा, साहित्यिकांच्या पिढीचा, हा सगळा साठला जातो म्हणून तो इतका मोठा होतो आणि एक मेळा होऊन जातो मोठा।
3: आणि आकाशवाणी हे जे माध्यम आहे ना सर, आम्हा श्रोत्यांसाठी म्हणजे सर्वसामान्य जे श्रोते त्यांच्यासाठी एक व्यासपीठ आहे ना,
0: खूप मोठं असं व्यासपीठ आहे,
3: कारण आम्हाला मन मोकळेपणे बोलायला जागा नाही ना।
0: खरंच आहे, आणि त्यासाठी फोन इन तर हे खूप मोठं व्यासपीठ आहे खरं तर।

0: प्रत्येक कार्यक्रमात आपण जरी आम्ही एकटे बोलत असू तरी आवाज तुमचा असतो, विचार तुमचे असतात, मन तुमचं असतं आमच्या बोलण्यामध्ये, कारण तुमचा विचार करून तो कार्यक्रम तयार केलेला असतो. आणि फोन इन कार्यक्रमात तर दोन्हीकडनं संवाद साधला जातोच जातो.
1: नाही मग तेच तुम्हाला म्हटलंय की श्रोते आणि आकाशवाणी
0: खरंच
1: आपलं एक नातं आहे बरं का,
0: अद्वैत आहे,
1: कौटुंबिक नातं आहे. आणि तुम्ही जे वेगवेगळे कार्यक्रम आम्हाला नेहमी देता का नाही, जसं आम्ही आता शेतकरी उन्हाळ्यामध्ये सर काय केलं, मशागत करून आमची जमीन शेती आहे का नाही ती आम्ही तयार ठेवली, फक्त वाट पावसाची पाहतोय.
0: बरोबर,
1: त्या पद्धतीने तुम्ही श्रोत्यांना काय दिलं पाहिजे, म्हणजे ही जे पण तुमचं पण ती मशागतच नाही का, आता
0: उद्या
1: खते वापरा.
0: बरोबर, सततची अगदी ही मशागत असते आमची, आणि ही रोजची मशागत असते, प्रत्येक मिनिटाची प्रत्येक क्षणाची मशागत असते. हे विशेष या गाण्यानंतर मी दुसरं कुठलं गाणं ऐकू, त्याला जोडलेलं कुठलं गाणं श्रोत्यांना ऐकायला आवडेल, ह्या दोन्हीचा जॉईंट कसा असेल, दोन्हीच्या मध्ये मी काय बोलायला हवं, ही सगळी मशागतच आहे.
1: आणि जी तरुण मंडळी आकाशवाणी आता आलेली आहे, पाठीमागे जी तयार केलेला आहे तुम्ही लोकांनी, जुन्या लोकांनी,
0: बरोबर,
1: जे तयार करून साहित्य ठेवलंय ते फक्त ओलगडून आम्हाला द्यायचे त्यांनी आला.
0: खरं खरं खरंच. आणि या सगळ्या नव्या पिढीमुळेही आकाशवाणी सारखी संस्था, इतर संस्था, मुळात समाजच चिरतरुण राहतो.
1: हो बरोबर आहे,
0: ही नवी पिढी त्याला जोडली जाते, आणि ज्याचं ऍव्हरेज म्हणता येईल, ज्याचं एक मध्य म्हणता येईल, हा नेहमी तरुण राहतो.
1: बरोबर,
0: खूप खूप आभार तुमचे एवढ्या प्रेमानं कॉल केलात आणि स्नेहानं ओतप्रोत असा संवाद आपला झाला.
1: ठीक आहे,
0: धन्यवाद. हॅलो
2: हॅलो,
0: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार
2: भुजबळ साहेब. नमस्कार.
0: नमस्कार नमस्कार, बोला
2: भुजबळ साहेब. म्हटलं की आम्ही कार्यक्रम विशेष गीत गंगाच्या अनेक निर्माते अभिनेते प्रत्यक्ष भेटी जे काही कारकिर्दी गाजवली त्या कार्यक्रमातून पाहायला मिळते.
0: खरंच अगदी, आणि संधी आमच्यासाठी ती.
2: आणि एका एकशे कोमा सदर मध्ये पण वाढदिवसासाठी सुद्धा हजर झाले होते. आपला नेहमीचा श्रोता नवनाथ शिंदे बोलतो.
0: आलं लक्षात,
2: बेंबीच्या देठापासून हसलो सर मी, आजारी पडण्याचा प्रयोग.
0: हा,
2: तिथून इतकं मला म्हणजे हसायला आलं, तसं कुलकर्णी सरांनी जी कथा वाचली का नाही, त्याच्यातून बोध घेण्यासारखा कथा आहे.
0: संध्याकाळची गोष्ट, एक आणखी आपला लोकप्रिय कार्यक्रम, त्यातला भाग आपण सांगत आहात.
2: आणि संध्याकाळची गोष्ट त्याच वेळी, आणि संध्याकाळचा गरम चाही त्याच वेळी.
0: हो,
2: प्रवीण तरडे आणि त्या ताई दोघांचा चहा घेऊ.
0: हा, गॅलरीतला
2: चारचा चहा नाही का.
0: बरोबर आहे, गॅलरीतला चहा उन उन
2: गॅलरीत. हो,
0: गाणंही त्याला कनेक्टिंग छान त्यांनी निवडलं होतं.
2: आणि आपल्या बायकोचं एकमेकांचं नवरा बायकोचं कौतुक.
0: बरोबर, आम्ही कार्यक्रमच तेवढ्यासाठी आहे, दोघांचं नातं तिथे, त्याला कसे अंकुर फुटले, कसं फुललं फळलं, या सगळ्या गोष्टी आणि एकमेकांच्या प्रति आपण किती पूरक आहोत.
2: अजून एक कार्यक्रम सांगू राहून गेला,
0: सांगा
2: अगर अशोक मिलने का.
0: हो, पुन्हा एक आपला मंचावरचा कार्यक्रम, व्यासपीठावरचा कार्यक्रम, प्रत्यक्ष तुमच्या उपस्थितीतला कार्यक्रम.
2: हो,
0: चला, खूप खूप आभार एकूण तुमच्या अभिप्रायांसाठी.
2: हो, धन्यवाद.
0: हॅलो.
3: हा हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार, फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: हो, धन्यवाद, तुमचा फोन लागला हे विशेष आहे.
0: नाही, तुमच्या प्रयत्नाला ते यश आलं म्हणून.
3: कार्यक्रम म्हणजे मी लहानपणापासून ऐकते, मला आवडतात. माझं नाव पुण्याहून शीतल श्रीवास्तव.
0: बोला.
3: ऐका ना, आपल्याकडे म्हणजे मराठी गाण्यांची फरमाईश असते आपली आवड, तर त्याच्यासाठी फोन कधी करायचा असतो
0: आपली आवडसाठी. शुक्रवारी. तर शुक्रवारी
3: काय म्हणतात ते,
0: शुक्रवारी.
4: हॅलो.
0: शुक्रवारी सकाळी 11 वाजता फोन करायचा.
4: 11 वाजता शुक्रवारी सकाळी.
0: शुक्रवारी आपली आवडसाठी.
4: माझे वडील,
0: हा हा,
4: म्हणजे श्री रामचंद्र, शंकर जयकिशन, नंतर बरेच राम कदम यांच्याकडे वाद्य वाजवायचे पिक्चर मध्ये. त्यांचा शेवटचा पिक्चर पिंजरा.
0: अच्छा.
4: हा, तर मी, माझं नाव रुपेश वाजतो, माझ्या बायकोला खूप आवडती की फोन करायचा फोन करायचा लागत नव्हतं, तोच लागला येते.
0: त्यांचा आनंद अगदी त्यांच्या शब्दातून उमटतोय.
3: जरा काही कार्यक्रम म्हणजे मला बदल सुचवावा असं वाटतोय.
0: हो, अगदी स्वागत आहे.
3: आपले जे बाहेरचे कार्यक्रम होतात ना, लाईव्ह कार्यक्रम, ते जर

0: टप्प्याटप्प्याने आपल्या वीज भारतीवरती ऐकायला मिळाले तर बरं वाटेल. म्हणजे तुमच्या सोयीनुसार ऍडजस्ट करा.
1: रामायण
0: म्हणा किंवा भीमसेनजींची अभंगवाणी म्हणा किंवा सुधीर फडक्यांची काही गाणी असतील अशी.
1: हो, वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण ऐकवतोच आहोत. आणि जर तुम्ही लाईव्ह जर म्हणत असाल, आत्ताचे कार्यक्रम जे आपण व्यासपीठावर घेतो तेही आपण रेडिओवर ऐकवतो.
0: आत्ताच्या वेळेला श्रीधर फडक्यांचं जे गीत रामायण लागतं ना,
1: हा हा,
0: आम्ही वृद्ध मंडळी आम्ही जाऊ शकत नाही.
1: बरोबर ना.
0: हा, तर ते रेडिओवरती घरबसल्या ऐकायला मिळालं तर बरं होईल असं वाटतं मला.
1: नक्कीच. फक्त यात जर काही व्यावसायिक गोष्टीत समावेश असतील तर आपल्याला तसं नाही करता येत.
0: अच्छा, ठीक.
1: त्यांच्या परवानगीशिवाय तसं नाही करता येत. पण आपण जे कार्यक्रम आयोजित करतो, जसे मागचे अनेक कार्यक्रम असतील, ते आपण सगळे रेडिओवरून ऐकवलेत.
0: आणि आपला जो तो आम्ही कार्यक्रम आहे जो लागतो,
1: हो,
0: तर त्याच्यात जुन्या ह्याच्यात आशाताई उषाताईंची जर काही रेकॉर्ड ऐकायला मिळाल्या त्यांच्या मुलाखती वगैरे,
1: नक्की
0: तर बघा. म्हणजे कार्यक्रम खूप छान असतो. हा, आपण कोण बोलताय?
1: संजय भुजबळ.
0: संजय भुजबळ, अरे वा वा वा वा. आणि तुमचे गीत गीत गंगा वगैरे मी बऱ्याच वेळा ऐकत असते.
1: खूप खूप आभार अभिप्रायांसाठी.
2: मी तुमचे जे रोज कार्यक्रम ऐकतो, संजय भुजबळ, अंकित कैलास शिंदे हे जे असतात ना,
1: हो,
2: प्रसाद कुलकर्णी, धोनी लागू, यांचे सगळे कार्यक्रम खूप छान वाटत.
1: खूप खूप धन्यवाद. बस तुमचे आशीर्वाद हवेत. तुमचं ऐकणं, तुमचं ऐकणं हे आमच्यासाठी आशीर्वाद आहेत. ऐकत राहा, अभिप्राय कळवत राहा. खूप खूप आभार. हॅलो,
3: नमस्कार.
1: नमस्कार. फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
3: हो नमस्कार, मी लीना राजवाडे बोलते कोथरूड मधून.
1: स्वागत.
3: की आवली आकाशाची सावली,
1: अगदी
3: मात्रे आणि असा कार्यक्रम होता.
1: अगदी बरोबर.
3: आणि त्याच्यात किशोरीताई आणि छोटा गंधर्व
1: होय
3: यांच्या काही रचना तुम्ही प्रसाद कुलकर्णी होता आणि त्या अनुराधाताई यांनी इतक्या छान मध्ये मध्ये रचना लावल्या होत्या की फार सुंदर दिवस गेला आमचा. पण आज मी माझ्या क्लिनिकमध्ये आहे आणि छोटा गंधर्वांचं आता शास्त्रीय संगीत लागलं आणि ते ऐकल्यानंतर मला वाटलं की आपण फोन करायचा प्रयत्न करू आणि माझा फोन लागला त्यामुळे छान वाटलं. आणि सौदागर किंवा ज्यांना आपण स्वरगंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व अशा नावाने सगळेजण जाणतो, त्यांचं गायन ऐकायला मिळाल्यामुळे खूप छान वाटतंय. आणि पुणे आकाशवाणी ही तर आमची, म्हणजे मी आता गेले 40 अधिक वर्ष मैत्रीणच आहे माझी असं म्हटलं तरी चालेल. माझ्या आईमुळे मला रेडिओ ऐकण्याची सवय लागली. पण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सांस्कृतिक किंवा माहितीपूर्ण किंवा शैक्षणिक किंवा मनोरंजन या सगळ्याच विषयांमध्ये आकाशवाणी पुणे केंद्रावरच्या तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींकडनं आम्हाला ज्या ज्या गोष्टी ऐकायला मिळतात ना, त्याचं मोल खूप वेगळं आहे. आणि तुम्ही सगळेजण आमच्यासाठी खूप एनर्जी देणारे, ऊर्जा देणारे असे सगळेजण आहात.
1: नक्कीच. आम्ही नेहमी म्हणतो सर, आपल्या आजूबाजूलाच एवढं सगळं भरलेलं आहे, त्यातला थोडं थोडं अंश काढून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो, एक माध्यम म्हणून काम करतो. आणखी आमचं असं काही गणायचं आहे?
3: नाही नाही, त्याच्यामध्ये तुमचं कर्तृत्व नक्की आहे. कारण आमच्यापर्यंत ते छान पद्धतीने पोहोचवणं, कारण आज माध्यम एवढी आहेत समाज माध्यम की त्याच्यातनं नेमकं काय ऐकायचं आणि काय सोडायचं असं कळत नसताना आकाशवाणी पुणे केंद्रावर काहीही कार्यक्रम लागलेला असला ना तरी सुद्धा तो एक आनंद देऊन जातो. तसंच गौरी लागूनी संजय दापकेंची घेतलेली मुलाखत होती किंवा रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी तिने वाचन केलं होतं, त्यामुळे श्रुत असं हे जे माध्यम आहे ना आकाशवाणी पुणे, याच्यामधनं आम्हाला या मिळणाऱ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी या खूप एनरिच करतात आमच्या सगळ्या अनुभवांना सुद्धा. आणि छान वाटतं,
1: खूप छान वाटतं,
3: खूप छान वाटलं. हा, आणखीन सांगते म्हणजे सखी विश्व हा कार्यक्रम मला आवडतो. नंतर आणि नाद ब्रह्म हा कार्यक्रम तर मला मनापासून आवडतो, कारण शास्त्रीय संगीत मला अतिशय आवडतं. म्हणजे आता सुंदरी सारखं वाद्य हे पाहायला सुद्धा मिळणार नाही, पण ते आपल्या आकाशवाणीवर ऐकायला मिळालं नुकतंच.
1: बरोबर, अगदी. म्हणून आपल्या
3: वर्ष तुम्ही लावता आहात.
1: खरंच आहे. म्हणून आता नव्या नियोजनामध्ये द नेक्स्ट वेव्ह आपण काही दिवस कमी करून 2:30 पुन्हा शास्त्रीय संगीत सुरू केलंय.
3: वा वा, खूप छान. त्यामुळे धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
3: वैयक्तिक आणि सर्व तुमचे जे मंडळी आमच्याशी संवाद साधतात त्या सगळ्यांपर्यंत माझ्याकडनं धन्यवाद आणि कौतुक नक्की पोहोचवा.
1: चला, त्या सगळ्यांकडून तुमचे आभार. धन्यवाद कॉलसाठी.
3: थँक्यू.
1: थँक्यू. हॅलो, फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: संजय विनायक देशपांडे बोलतोय.
1: स्वागत स्वागत स्वागत, बोला.
4: सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे अमृत सरिता गीता.
1: हो,
4: छानच एकदम कार्यक्रम, बरं का?
1: खूप छान, सर्व समावेशी असं म्हणता येईल.

0: सगळ्या अर्थानं श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेला.
1: आणि मला असं म्हणायचं की आपले आकाशवाणीचे जे कार्यक्रम झाले आतापर्यंत, म्हणजे एक नंबरला गीत रामायण,
0: प्रश्नच
1: दोन नंबरला आरसा, तीन नंबर मला वाटतं ही अमृत सरिता गीत असावी.
0: वा वा वा वा,
1: लोकप्रिय झालेली.
0: खूप खूप छान.
1: मला असं म्हणायचं की दुसऱ्या दिवशी जो आपण श्लोक घेणार त्याचा आदल्या दिवशी सांगता येईल का, म्हणजे असं कितवा घेणार?
0: नक्की नक्की सुचवतो, नक्की सुचवतो.
1: हो हो हो. आणि सर्वसमक्ष म्हणजे माऊलींचे संदर्भ देतात, सातवळेकर गुरुजींचे संदर्भ असतात, त्याच्यामध्ये विनोबा भावेंचे संदर्भ असतात, आणि आजच्या संदर्भात त्या श्लोकाचं काय महत्व आहे छान त्याच्याप्रमाणे सांगितलं जातं.
0: बरोबर, म्हणून ते आजच्या काळाला जोडलं जातं एवढं सगळं साहित्य.
1: उपयोग काय म्हणजे नवीन पिढीला त्याचा काय उपयोग आहे हे सुद्धा सांगितलं जातं.
0: नक्की नक्की नक्कीच.
1: हो, पण आपण मध्यम लहरीचं जसं दिवसभरल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगतो,
0: हा
1: तशी विविध भारतीला रूपरेषा सांगितली जाते का?
0: सध्या नाही सांगितली जात, कारण आपण आधी पण सांगत होतो ती ही आपण विविध भारती मुंबईची वेळ घेऊन सांगत होतो.
1: हो,
0: पण आता अधून मधून सांगणं आणि प्रमोज ज्याला आपण म्हणतो आपल्या कार्यक्रमाचं, ते अधून मधून ऐकवणं अशा स्वरूपात सुरू आहे.
1: आणि माझी छोटीशी म्हणजे विनंती अशी की आपण विविध भारतीवर जे 7-10 बातम्या सहक्षेपित करतो,
0: हा
1: समजा त्याने केले आणि गाण्याचा कार्यक्रम पुढे कंटिन्यू केला तर चालणार नाही.
0: मागणीनुसार खरं बातम्या आपण मुद्दाम तिथे घेतल्या, कारण अनेक जणांना तिथे त्या हव्या होत्या, आणि आपल्याच बातम्या आणि आपण एकाच वाहिनीवर देतो अशी लोकांची मागणी होती की दोन्हीकडेही त्या द्याव्यात, आणि एक चांगली उपलब्धी आपल्याकडे आहे, कारण गाण्यांसाठी आपल्याला बाकीचा वेळ आहेच आहे, ती सकाळची वेळ आणि तेवढी 10 मिनिटांची वेळ. ही
1: मागणीनुसार असेल तर म्हणजे
0: खूप खूप आभार, धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: हॅलो, फोन इन लोभा सभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: मी माधवी फणसळकर बोलते.
0: स्वागत आहे.
2: म्हणजे 3-3.5 वर्षांनी मी आज फोन करते.
0: अरे बापरे, रेडिओ ऐकला ना पण मधल्या काळात?
2: रेडिओ ऐकते, रेडिओ ऐकते.
0: गुड.
2: रोजी रेडिओ सकाळपर्यंत रात्रीपर्यंत रेडिओ चांगला.
0: गुड. आज मला खूप आनंद होतोय की अनेक जण अनेक दिवसानंतर कॉल करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांचे कॉल लागतायत, म्हणजेच आपण जी विनंती करतो आहोत पुन्हा पुन्हा फोन न करण्याची, त्या लोकांनी आपलं म्हणणं ऐकल्याचा हा पुरावा आहे असं मी समजतो. बोला.
2: हे कार्यक्रमात एखादा कार्यक्रम समजा तुटला,
0: हा
2: तो आपण युट्यूबवर ऐकतो.
0: बरोबर.
2: पण त्या युट्यूबवर वेगवेगळ्या म्हणजे कुठल्या बातम्या जुन्या 18 सालच्या 20 सालच्या 22 सालच्या अशा बातम्या जाते
0: नाही, तुम्ही सर्च कसं करता त्याच्यावर आहे. जर बातम्यांचा सर्च तुमचा असेल तर सगळ्या तुम्हाला बातम्या जास्त दिसतील, कारण आता प्रत्येक कार्यक्रम आपण अपलोड करतो आहोत. इव्हन आता आम्ही आणि विशेष गीतगंगा कार्यक्रमही आपण अपलोड करायला सुरुवात केली आहे मागच्या महिन्यापासून, तर तुम्ही तो सर्च केला की तुम्हाला सगळे ते कार्यक्रम दिसतील.
2: पण म्हणजे असं सर्च करायला पाहिजे ना की हा कार्यक्रम म्हणून.
0: एक्झॅक्टली, तो कार्यक्रम सर्च केला की त्याचे सगळे भाग तुम्हाला सापडतील.
2: आणि शनिवारी जो कार्यक्रम होतो तो रिपीट होत नाही ना?
0: शनिवारचा कुठला म्हणताय?
2: 9:40 कार्यक्रम, 9:40. हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर नाही, पुन्हा प्रसारित नाही होत.
2: तो मग चुकतो, बऱ्याच वेळ चुकतो.
0: बरोबर.
2: युट्यूबवर नाही येणार ना?
0: नाही, फोन इन पण आपण युट्यूबवर नाही देत, कारण त्यात अपेक्षा ही असते की त्या क्षणाचं बोललं जावं. प्रत्यक्ष आत्ता काय लोकांना आजार भेडसावत आहेत म्हणा, काय तो विषय आहे त्या दिवशीचा, ते विषयही तसेच निवडले जातात की त्या दिवशी किंवा त्या आठवड्यात बोलले जावेत असे, म्हणून त्याला रिपीट व्हॅल्यू ज्याला म्हणतो आपण, पुनःप्रसारणाचं मूल्य त्याला नसल्यामुळे आपण नाही युट्यूबवर ठेवत ते.
2: बाकीचे सगळे कार्यक्रम पुष्कळ छान आहेत, म्हणजे कुठला कार्यक्रम सोडावा असं वाटत नाही.
0: काय काय ऐकता आणखी?
2: मी सकाळी म्हणजे 5:00 असल्या मुंबईचा कार्यक्रम तो ऐकते गाणी त्यातली, त्याच्यानंतर 6 परत चालू करून पुणे चालू करून तो कार्यक्रम ऐकते, त्याच्यानंतर 6:45 अमृतसरिता 101 लागतो तोही फार सुंदर कार्यक्रम आहे, तोही ऐकते. नंतर 11:30 कार्यक्रम ऐकते, 12 कार्यक्रम ऐकते, नंतर 1 नाही मी ऐकते असं नाही, 1 टीव्हीवरचा कार्यक्रम बघते.
0: बरं बरं.
2: संध्याकाळचे कार्यक्रम बघते सगळे, पण ते मुंबईहून प्रसारित होणारे असले ते नाही बघत.
0: बरोबर. चला, खूप चांगलं तुमचं दिवसभराचं शेड्यूल तुम्ही तयार केलंय आपल्या आवडीनुसार सगळे कार्यक्रम ऐकणं, आणि त्यातूनही पुनःप्रसारणातून तो कार्यक्रम जर चुकला तर

0: तिथं कॅच करणं हे चांगलं नियोजन आहे.
1: बरोबर पुष्कळ कार्यक्रम मी म्हणजे गेली 50 वर्ष झालं मी रेडिओ ऐकते.
0: वा खूप मोठा काळ आहे हा 50 वर्ष म्हणजे.
1: होय
0: म्हणजे आकाशवाणीच्या 90 वर्षापैकी तुम्ही 50 वर्ष रेडिओ ऐकलाय.
1: 50 वर्ष मी ऐकतो त्याच्या याद्या ऐकतच आहे पण तेव्हा नोकरीमुळे काही सगळे कार्यक्रम ऐकले गेले.
0: साहजिक आहे साहजिक.
1: आता मात्र मी सगळे कार्यक्रम ऐकते.
0: वा वा वा चला अशाच ऐकत राहा अभिप्राय देत राहा. खूप खूप आभार कॉलसाठी.
1: धन्यवाद.
0: तर हे होते आजचे रेकॉर्डेड फोन कॉल्स. आणि आता एक नजर पत्रांवर. खुपटी तालुका नेवासा इथून बंडू लोहार पोपळघट चंद्रकला पोपळघट यांनी पाठवलेलं पत्र. खूप वर्षानंतर आकाशवाणी पुणे केंद्राच्या लोभासवा कार्यक्रमास पत्र पाठवत आहे. बदलत्या काळानुसार सर्वत्र परिवर्तन दिसून येत आहे परंतु पुणे आकाशवाणीच्या कार्यक्रमाने कोणतेही परिवर्तन झालेले नाही. शनिवार दिनांक 9 मे रोजी सदाबहार निवेदक कैलास शिंदे यांनी सादर केलेला लोकप्रिय आपकी पसंद हा कार्यक्रम अतिशय आवडला. या कार्यक्रमातील गीतांची निवड खूपच छान होती. कैलास शिंदे यांनी या कार्यक्रमात नेहमीप्रमाणे भरपूर पत्रांचा समावेश करून श्रोत्यांना आनंद दिला द्विगुणित केला. पत्रासाठी अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद. पुढचं पत्र आहे श्रीनिवास बर्वे यांनी पाठवलेलं. त्यांनी या पत्रामध्ये संकष्टी चतुर्थीला अथर्व शीर्ष लावावं आणि सर्वांना आनंद द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. मागच्या महिन्याच्या चतुर्थीला हा आनंद मिळाला नव्हता अशी खंतही त्यांनी इथं व्यक्त केली आहे. पुढचं पत्र आहे संगीता सुरेश बकरे यांनी पाठवलेलं. सोमवार पेठ पुणे इथून त्या लिहित आहेत. वंदे मातरम हे जुन्या पद्धतीनंच लावलं तर बरं होईल. वंदे मातरम कुठेही सुरू झालं की सावधानमध्ये उभं राहून संपताच धरती मातेला हात लावून नमस्कार करण्याची सवय जात नाही. नवीन पद्धतीनं बराच वेळ उभं राहणं तो भाव येत नाही तेव्हा जुन्या पद्धतीनं लावल्यास बरं. याशिवाय संध्याकाळची गोष्टबद्दल त्या म्हणतात अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. ओढ लावणारा गौरी लागू मॅडमना धन्यवाद. अमृत सरिता गीताई या कार्यक्रमाविषयी म्हणतात प्रसाद कुलकर्णी यांना नमस्कार अभिनंदन. त्यांनी गझलांच्या आणि सुफी गीतांच्या कार्यक्रमात त्यांची भेट झाल्याचंही लिहिलंय. डॉक्टर सुनील केशव देवधर आपके भावस्पर्शी हृदयस्पर्शी निवेदन केली आहे शतशः प्रणाम. पतींच्या जाण्यानंतर मी सध्या एकटीच आहे म्हणून रेडिओ मला साथ करतो असाही त्यांनी अभिप्राय लिहिलाय. पुढचं पत्र उत्तम काकडे यांनी लोणंद इथून पाठवलंय. एक कलाकार या कार्यक्रमात 25 मे रोजी प्रिया जैन यांनी लक्ष्मीकांत पॅरेलालपैकी लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्यावर कार्यक्रम केला होता. त्यांच्या स्मृतीदिनी हा कार्यक्रम सादर केल्याबद्दल त्यांनी आभार मानलेत. आणि स्वतःही लक्ष्मीकांत कुडाळकर यांच्याविषयी बरीच माहिती त्यांनी या पत्रातून लिहून पाठवली आहे. आता काही ईमेल्स. 6 जून शिवराज्याभिषेकाचे 6 जून शिवराज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून पुणे विविध भारतीवरून प्रसारित झालेला लाखात अशी लेखणी हा विशेष कार्यक्रम अत्यंत भावला. रुपेरी पडद्यावर शिवकाळ हुबेहूब जिवंत करणारे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते दिग्पाल लांजेकर यांच्याविषयीची ही संकल्पना अतिशय सुंदर होती. श्रीनिवास उपासनी यांनी आपल्या माहितीपूर्ण आणि रसाळ निवेदनानं हा कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर केला. शिवराज्याभिषेक दिनाच्या पवित्र दिवशी इतिहास आणि कलेचा हा अनोखा संगम ऐकून मन खरोखर तृप्त झालं असं दादाभाऊ यशवंत तांबे मुक्काम पोस्ट ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर इथून लिहित आहेत. ही मेल आहे सुहास पानसरे यांची पुण्याहून. विविध भारतीवरून सकाळी संध्याकाळ प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम उत्तम आहे. दिवसाची सुरुवात रामचरित मानस आणि त्यापाठोपाठ भगवद्गीता याने होते म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. भगवद्गीतेतील एक एक श्लोक घेऊन त्याचं सोप्या शब्दात सखोल विवेचन ऐकायला मिळतं. भगवद्गीतेतील सुखी संपन्न आणि समृद्ध जीवन जगण्यासंबंधीचे भाष्य सोप्या शब्दात उलगडून सांगितलं जातं. याबद्दल निर्माते निवेदक आणि कार्यक्रम तयार करणारे विद्वान आणि विदुषींचे मनापासून आभार. अमृत सरिता गीता कार्यक्रमासंदर्भातले अनेक मेल आमच्याकडे पोहोचलेत. यात वासुदेव चरण निलेश शर्मिला शिरोडकर यांनी या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण कुठे ऐकता येईल याची विचारणाही केली आहे. सध्या तरी आपण कुठल्याही समाज माध्यमावर देत नाही आहोत. या कार्यक्रमाविषयी पुढे संगीता दिलीप शिर्के सचिन देकोंडा यशवंत तुकाराम चव्हाण राणी प्रदीप दुर्वे यांनीही मेल पाठवून हा कार्यक्रम आवडल्याचं कार्यक्रम उद्बोधक असल्याचं जीवनाविषयी शिकवणारा कार्यक्रम

0: असल्याचं म्हटलं आहे. विद्यागौरी तामणकर यांनी वनिता मंडळ या कार्यक्रमात ऋतूंची साखळी अलगदपणे उलगडली. शिरीष पै, आरती प्रभू वा रा कांत कुसुमाग्रज यांच्या कवितांची सुंदर गुंफण करून हे सादरीकरण करण्यात आलं होतं. तर या होत्या विविध मेल्स, पत्र आणि आपले ध्वनिमुद्रित कॉल्स. फोन इन लोभ असावा कार्यक्रमातून मी संजय भुजबळ आता निरोप घेतोय. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: फोन इन लोभ असावा.
2: फोन इन लोभ असावा सादर करते संजय भुजबळ. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
3: सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
2: श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभ प्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्याय अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोते, आज मुद्दाम तुमचं लक्ष वेधून घेणार आहे विश्वनाथ कराड यांनी बांधलेल्या जगातील सगळ्यात मोठ्या शांती डोमचं. हा जो शांतीचा घुमट आहे बांधलेला लोणी काळभोर येथे, पुण्यापासून केवळ 40 मिनिटांवरती तो आहे, पण अजूनही पुण्यातल्या कित्येक माणसांनी सुशिक्षितांनी तो अजून बघितलेला नाही. आणि याचं प्रमुख कारण असं आहे की सामान्यतः शिक्षण क्षेत्रात काम करणारे जे संस्थापक आहेत त्यांच्या एकंदरीतच शिक्षण क्षेत्रातील कामगिरीबद्दल लोकांच्या मनामध्ये ग्रे शेड आहेत. आणि ती जी ग्रे शेड आहे की हे सगळं साम्राज्य उभं करत असताना या मंडळींचे व्यवहार काय होते या अनुषंगानं, आणि त्यामुळे पूर्वग्रह गर्भित किंवा पूर्वग्रह दूषित असं या सगळ्या व्यक्तींकडे बघितलं जातं. पण या पार्श्वभूमीवरती विश्वनाथ कराड यांनी समाजहितासाठी केलेल्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्याविषयीचा उहापोह मी या कार्यक्रमातून करतो, आणि आपण तो दर आठवड्याला सोमवार मंगळवार बुधवार सकाळी 10:10 ऐकता. स्वामी विवेकानंदांच्या डच स्पेक विवेकानंद या पुस्तकावरनं स्फूर्ती घेऊन विश्वनाथ कराड यांनी संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज, संत तत्वज्ञ ज्ञानेश्वर माऊली या दोघांकडनं अध्यात्माचं अधिष्ठान घेत स्फूर्ती जी आहे ती स्वामी विवेकानंदांकडनं घेतली. आणि स्वामी विवेकानंदांच्या त्या एका पुस्तकानं विश्वनाथ कराड यांचं आयुष्य बदलून गेलं. ते पुस्तक वाचलं, तेही दुकानात गेले होते त्यांच्या इंजिनिअरिंगच्या काही अभ्यासाची पुस्तकं घेण्यासाठी, आणि ती पुस्तकं सेल्फमधनं काढण्यासाठी जो कालावधी होता तेवढ्या काळात त्या दुकानदारानं हे विवेकानंदांचं पुस्तक कराड सरांसमोर ठेवलं आणि त्यांना सांगितलं की पुस्तक मिळेपर्यंत हे जरा चाळून बघा, आणि तिथून ही सगळी सुरुवात झाली. शिकागोच्या सर्वधर्म परिषदेमध्ये, वैश्विक सर्वधर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांनी जो मुद्दा मांडला तोच मुद्दा मनामध्ये घेऊन विश्वनाथ कराड सर आज काम करतात. आणि ती कल्पना आहे वसुधैव कुटुंबकम. अनेक श्रोत्यांना विवेकानंदांनी जेव्हा शिकागोतल्या भाषणाची सुरुवात केली ती सुरुवात करताना सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका अशा क्रमानं त्यांनी संबोधित केलं सभेला. त्यातसुद्धा लेडीज अँड जेंटलमॅन असं न करता सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असा क्रम ठेवला. अमेरिकेतल्या लोकांना श्रोते सवयच नव्हती की आपल्या रक्ताच्या नसलेल्या स्त्रीला बहीण मानता येतं ही कल्पनाच मुळामध्ये भारतीय आहे. आणि त्यामुळे अमेरिकन लोकांना आश्चर्य वाटलं आणि खूप वेळ टाळ्या वाजत राहिल्या. पण त्याचं मूळ जे

ते महोपनिषदामध्ये जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये दडलेला आहे. आणि तो श्लोक असा आहे, आकाशवाणीच्या श्रोत्यांना अनेकांना ठाऊकही असेल, पण ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी म्हणून तो श्लोक असा आहे की अयम निजम परो वेत्ती गणानाम लघु चेतसा, अयम निजम परो वेत्ती गणानाम लघु चेतसा उदार चरितानाम तू वसुदैव कुटुंबकम. तसं पाहायला गेलं तर याचा सोपा अर्थ असा आहे की हा माझा माणूस आहे आणि हा माझा माणूस नाही. अयम निजम म्हणजे माझा माणूस, परो वेत्ती हा माझा माणूस नाही, असा जो विचार करतो तो कद्रू हृदयाचा आहे, तो अत्यंत छोट्या मनाचा आहे. लघु चेतसा कोण, पहिल्या ओळीतलं वर्णन जे आहे ते की अयम निजम परो वेत्ती गणानाम असं जो मोजतो तो लघु चेतसा, म्हणजे त्याचं हृदय मोठं नाही. पण उदार चरितानाम तू, ज्याचं हृदय खूप मोठं आहे, तो मात्र म्हणतो वसुदैव कुटुंबकम, अख्खी पृथ्वी एकच कुटुंब आहे. आता तुम्ही सांगा मला, हे संस्कृतमध्ये आहे म्हणून हिंदुत्ववादी होत नाही. ते संस्कृतमध्ये आहे ते वैश्विकच आहे, परंतु ह्या श्लोकामधला जो निधर्मवाद आहे तो आमच्या इथल्या बुद्धिवाद्यांनी कधी चर्चेमध्ये आणला नाही. त्यामुळे विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेमध्ये ही सुरुवात केल्यानंतरचा मिळालेला प्रतिसाद आहे. आणि त्यांचं आणखी एक वाक्य जे विश्वनाथ कराड सरांना अत्यंत नेहमी स्फूर्तीदायक वाटतं ते असं आहे की सायन्स अँड रिलिजन टुगेदर विल ब्रिंग हार्मनी अँड पीस टू मॅनकाइंड. विज्ञान आणि अध्यात्माचं एकत्रीकरण माणसाच्या मनामध्ये शांती निर्माण करेल अख्ख्या पृथ्वीवरती. आणि तो ध्यास घेऊन विश्वनाथ कराडांनी जी कल्पना केली ती कल्पना इमारतीच्या रूपानं उभी राहिलेली आहे लोणी काळभोर येते. किती जण गेले पुण्यातले मला माहिती नाही, आत्ताही या क्षणाला आकाशवाणीच्या श्रोत्यांपैकी किती जणांनी केवळ 40 मिनिटावरती असलेला तो जो घुमट आहे बरं तोही कराडांच्या नावाने नाही आहे, तो आहे संत ज्ञानेश्वर विश्वशांती सभागृह असं नाव आहे त्याचं. जगातला सगळ्यात मोठा घुमट आहे, पुन्हा सांगतो वाक्य नीट आहे का, जगातला सगळ्यात मोठा घुमट आहे, ताजमहालपेक्षा मोठा आहे, परंतु त्याचं कौतुक लोकांनी जाऊन बघणं ह्या माध्यमातून व्हायला हवं ते होत नाही आहे. ते का होत नाही कळायला मार्ग नाही. पण दुसरं त्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे त्या डोमचं की विवेकानंदांचं ते वाक्य आहे विज्ञान आणि अध्यात्म एकत्र, तसे 54 पुतळे सायंटिस्टचे आणि धार्मिक नेत्यांचे त्या ठिकाणी आहेत. त्या डोमच्या बाहेरच्या प्रांगणामध्ये जे 27 पुतळे आहेत ते सगळे सायंटिस्ट आहेत. मग सगळेच आहेत त्यामध्ये, ॲरिस्टॉटल आहे, आईन्स्टाईन आहे, न्यूटन आहे, सगळेच आहेत. आणि आतल्या बाजूला जे पुतळे त्याच्यामध्ये सगळेच आहेत, बाबा बुल्लेशा आहे, येशू ख्रिस्त आहेत, शंकराचार्य आहेत, श्रीराम आहे, सगळेच आहेत. किती 11 फुटी उंचीचे पुतळे आहेत ब्रॉन्झचे. श्रोतो तुम्हाला माहिती होतं की 11 फूट ब्रॉन्झचे पुतळे, 57 पुतळे त्या मोठ्या घुमटामध्ये आतल्या बाजूला आणि बाहेरच्या बाजूला. जसं काही विवेकानंदांच्या मनामध्ये असलेली जी कॉन्फरन्स होती, विज्ञान आणि अध्यात्माची जर परिषद झाली असती तर त्यावेळेला जसे सगळे धार्मिक नेते आणि वैज्ञानिक एकत्र आले असते, सायंटिस्ट एकत्र आले असते, त्याचं मूर्त रूपात का होईना, पण विश्वनाथ कराड यांनी ते निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हा मुद्दा कदाचित ही मालिका सुरू झाली तेव्हा सुरुवातीला मी सांगितला पण असेल, पण आज पुन्हा एकदा आवर्जून तुमच्यासमोर हा मुद्दा मांडतो. याचं कारण एकच आहे की आत्ता गरज आहे संपूर्ण विश्वाला, ज्या शांतीची गरज आहे ती शांतीची कल्पना प्रार्थनेच्या माध्यमातून MIT मध्ये दररोज ती प्रार्थना संपूर्ण कॅम्पसभर ऐकू येते, ज्यामध्ये द्यो शांती, औषधय शांती, वनस्पतय शांती, पृथ्वी शांती, आपस शांती, शांतिरेव शांती. मला असं वाटतं की ही जी प्रार्थना वेदांमधनं आलेली आहे ह्याच्याकडे इंग्रजांनी भारतीयांनी दुर्लक्ष करावं असं शिक्षण आम्हाला मिळालं. आणि आत्ताची जी झेन्झी आहे, ही आत्ताची जी पिढी आहे, ती अधिकच या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या ज्ञानी विषयापासून दूर गेली, कारण कोणी सांगायलाच नाही त्यांना. आत्तासुद्धा आकाशवाणीवरनं कितीजणं तरुण मुलं ऐकतात माहिती नाही, कारण त्यांना वेळच नसेल, कदाचित अनेक जण उठले पण नसतील आत्ता 10 वाजता. पण मला असं वाटतं की याचा प्रचार जे ऐकतात त्यांनी आपापसात करायला हवा. आणि म्हणून वेळ काढा, 40 मिनिटावरच आहे, लोणी काळभोर MIT ची जी दुसरी युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, तिथे तो डोम आहे, जवळ गेला की तो डोम दिसायलाच लागतो, तो घुमट.

इतका मोठा आणि ह्यूज आहे तो. आम्ही पुण्याहून दिल्लीला जातो, आम्ही पुण्याहून आग्र्याला जातो कुतुब मिनार आणि ताजमहाल बघायला, पण आम्ही कोथरूडमधनं पुण्यातून लोणी काळभोरला 40 मिनिटांवरती जात नाही. माहिती झाल्यानंतरसुद्धा ते माझी विनंती आहे सगळ्यांना, असं करू नका, जाऊन बघून या तो डोम काय आहे ती माहिती घ्या सगळी, आणि जरूर कळवा मला या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मी नंबर नेहमी देतो माझा, 9657722396, 9657722396. याच्यावरती मेसेज करायचा फोन न करता, तुम्हाला काय वाटलं आणि जाऊन आला तर तरी कळवा कसं वाटलं ते. असो, पुन्हा भेटू उद्या सकाळी 10 वाजता. तोपर्यंत नमस्कार, आनंदात राहा, प्रसन्न राहा.

हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. सकाळचे 10:10 आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत काही सुगम संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात संदीप खरे यांचे शब्द, संगीत संदीप खरे यांचं, स्वर सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांच्या स्वरातलं हे गीत

0: वर्क फ्रॉम होम, हाय सैलरी, बस एका क्लिक मध्ये, अरे वाह। अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका, RBI सांगते
1: जाणकार बना, सतर्क रहा।
2: सुगम संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकूयात अवधूत गुप्ते यांच्या स्वरात। मंगेश पाडगावकर यांच्या गीताला संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

श्रोते हो, या गीताबरोबरच सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरनं. सकाळचे 10:26 झाली आहेत. ऐकूयात काही स्थानिक निवेदनं. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथल्या राष्ट्रीय बागवानी बोर्ड भारत सरकार प्रमाणित रोपवाटिकेमध्ये विविध फळझाडांची कलमे रोपे विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. यामध्ये आंबा, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, अंजीर, लिंबू, नारळ या फळपिकांच्या विविध वाणांचा समावेश आहे. रोपविक्री सकाळी 9:30 ते 5:30 या वेळेत सुरू असून शेतकरी, बागायतदार तसंच इच्छुक नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. शनिवार, रविवार आणि शासकीय सुट्ट्या वगळता आपण याचा लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांच्याशी संपर्क साधा. विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे इथे माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 15 जून 2026 पासून सुरू होतीये. 1 वर्षाच्या या निवासी अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना रोपवाटिका व्यवस्थापन, फळं, फुलं आणि भाजीपाला लागवड तसंच बागकामाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं जातं. या प्रशिक्षण प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी इयत्ता 9वी पास असणं आवश्यक आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिका, कृषी विभाग, कृषी विद्यापीठ तसंच विविध खाजगी संस्थांमध्ये माळी पदावर काम करण्याची संधी उपलब्ध होते. माळी प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. अधिक माहितीसाठी विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांच्याशी संपर्क साधावा. यानंतरचं निवेदन आहे मयत व्यक्तींचं. एक अनोळखी पुरुष नारायण माणिकराव नांदगे, पत्ता माहिती नाही, हा 16 मार्च 2026 रोजी मनपा बिल्डिंग शिवाजीनगर पुणे इथं बेशुद्ध झाल्यानं उपचारकामी सुसून हॉस्पिटल पुणे इथं त्यांना दाखल केलं होतं. दरम्यान डॉक्टरांनी पेशंटची तपासणी करून त्यांना मयत घोषित केलं. यांचं वय अंदाजे 70 वर्ष, उंची अंदाजे 5 फूट 2 इंच, नाक सरळ, डोक्याचे केस काळे पांढरे, शरीरावर कोणत्याही संशयास्पद खुणा नाहीत. तरी अशा वर्णनाच्या मयत व्यक्तीसंदर्भात कोणी शोध करत असेल तर शिवाजीनगर पोलीस स्टेशन पुणे यांच्याशी संपर्क साधावा.

एक अनोळखी इसम, वय वर्ष अंदाजे 35 ते 40, पत्ता माहिती नाही, रंगाने काळा सावळा, उंची 5 फूट 4 इंच, चेहरा उबट, नाक गोल सरळ, डोक्याचे केस काळे, दाढी काळी पांढरी, नेसणीस पांढरा शर्ट आणि निळी जीन्स. या संदर्भातल्या व्यक्तीचा कोणी तपास करत असल्यास हडपसर पोलीस ठाणे पुणे यांच्याशी संपर्क करावा. ही व्यक्ती 16 फेब्रुवारी 2025 रोजी मगरपट्टा सिटी साऊथगेट समोरच्या बाजूस हडपसर पुणे इथं बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती. उपचारापूर्वीच ते मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि 17

यापूर्वीच ते मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं आणि 17 फेब्रुवारी रोजी त्यांच्यावरती पोस्टमार्टम करण्यात आलं. तरी अशा व्यक्तीचा कोणी शोध घेत असल्यास हडपसर पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी संपर्क करावा. श्रोतेहो, आपण ऐकली काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं हे पुणे केंद्र. सकाळचे 10:30 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत वार्ताचित्र.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात हिंदू इकॉनॉमिक फोरम पुणे डिस्ट्रिक्ट चॅप्टरच्या वतीनं आयोजित पहिल्या शक्ती समिट 2026 उद्योजकता परिषदेचा राज्यपालांच्या उपस्थितीत समारोप, शिवराज्याभिषेक दिन पुण्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमांसह उत्साहात साजरा, पर्यावरण दिनानिमित्त गंगोत्री होम्सतर्फे 14 ट्रीज फाउंडेशन आणि ग्रामऊर्जा संस्थांना पुरस्कार प्रदान, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं ज्येष्ठ विनोदी लेखक V.V. बोकील यांच्या स्मरणार्थ बालसाहित्य पुरस्कारांचं वितरण, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांचा सेवापूर्तीनिमित्त 58 किलोमीटर अंतर धावत पूर्ण करून समस्त पुणेकरांना सुदृढ आरोग्य संदेश आणि गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा पुणेकरांच्या वतीनं भव्य सत्कार. पुणे जिल्हा विभागाच्या आयोजित पहिल्या शक्ती समिट 2026 उद्योजकता परिषदेचा समारोप राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत झाला. पाषाण इथल्या पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून केवळ पदवीधर नव्हे तर भावी संशोधक, उद्योजक आणि राष्ट्र निर्माते घडवण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर आहे. यासाठी विद्यापीठ, उद्योग आणि विविध आर्थिक मंचांमध्ये सखोल सहकार्य आणि भागीदारीची गरज आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केलं. हे व्यासपीठ उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप, लघु उद्योग, धोरणकर्ते आणि विचारवंत यांना एकत्र आणून भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक विकासासाठी दिशा देणारं आहे असंही ते म्हणाले. शिवराज्याभिषेक दिन पुण्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे जिल्हा परिषदेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानिमित्तानं शिवस्वराज्य गुढीचं पूजनही करण्यात आलं. शिवराज्याभिषेक दिन हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अत्यंत गौरवशाली दिवस आहे. 6 जून 1674 रोजी रायगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य अस्तित्वात आलं. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता तर तो स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचा विजय होता असे गौरवोद्गार यावेळी पवार यांनी काढले. विविध संस्था संघटनांनीही शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवरायांना अभिवादन केलं. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित जीवनशैलीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 14 ट्रीज फाउंडेशनला गंगोत्री होम्स वायू पुरस्कारानं तर गंगोत्री होम्स ऊर्जा पुरस्कारानं ग्रामऊर्जा या संस्थेला माजी खासदार, पर्यावरण अभ्यासक ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. मानपत्र आणि रोख रक्कम 50,000 रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या पुरस्काराचं यंदाचं दुसरं वर्ष होतं. पर्यावरण दिनानिमित्त आयोजित सन्मान सोहळ्यात 14 ट्रीज फाउंडेशनचे डॉ प्रवीण भागवत, अनंत तायडे आणि ग्रामऊर्जाचे अंशुमन लाठ, समीर नायर आणि प्रसाद कुलकर्णी यांनी पुरस्कार स्वीकारला. जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये अद्याप पुणे नाही, पण नजीकच्या काळात प्रदूषित शहरांमध्ये

0: होण्याचा समावेश होऊ शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी, पर्यावरणाच्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी एकत्र येणं आवश्यक असून शहरात सुशासनाची आवश्यकता आहे, असं प्रतिपादन वंदना चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलं. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दृकश्राव्य माध्यमातून मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की उद्योग, सेवा आणि कृषी क्षेत्रासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे, परंतु पारंपरिक ऊर्जा मर्यादित स्वरूपात असल्यामुळे तिचा अतिवापर करणं योग्य नाही. याकरता अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करणं आवश्यक आहे. देश आर्थिक प्रगती करत असताना माणसाचं जीवनमान घसरत गेलं तर या प्रगतीचा काहीच उपयोग होणार नाही. हे लक्षात घेऊन पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. जैव वैविध्यता जपून ठेवत शाश्वत विकास करणं ही काळाची गरज आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर 14 ट्रीज फाउंडेशनचे डॉक्टर प्रवीण भागवत म्हणाले की जागतिक तापमान वाढ हा विषय सरकारचा आहे असं समजून त्याकडे आपण दुर्लक्ष करतो, पण आपल्या बदललेल्या जीवनशैलीमुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकानं केवळ 14 झाडं लावावीत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 14 ट्रीज फाउंडेशन कशा पद्धतीनं कार्य करते याविषयी त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. तर ग्राम ऊर्जा संस्थेचे अंशुमन लाठ म्हणाले की वीज आणि पाण्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडू शकतं याची जाणीव असल्यामुळे वीज आणि पाण्यासाठी कार्य सुरू करण्यात आलं. ग्राम ऊर्जा संस्थेनं या दृष्टीनं केलेल्या कार्याची फळं आज दिसू लागली आहेत असं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीनं जुन्या पिढीतील ज्येष्ठ विनोदी लेखक वी बोकील यांच्या स्मरणार्थ बालसाहित्य पुरस्कार वितरण समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दिलीप बर्वे लिखित छोट्या अणूची मोठी गोष्ट आणि अभिजित जाखडे लिखित जंगलातलं चांदणं या दोन पुस्तकांना प्रत्येकी 5,000 रुपये रकमेचा पुरस्कार किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते विभागून प्रदान करण्यात आला. परिषदेच्या प्रमुख कार्यवाह डॉक्टर स्वाती महाळंक यांनी प्रास्ताविकामध्ये पुरस्काराची पार्श्वभूमी विशद केली. परीक्षक अमृता खाकुर्डीकर यांनी बर्वे यांच्या पुस्तकावर आणि माधवी कुलकर्णी यांनी जाखडे यांच्या पुस्तकावर आपले विचार व्यक्त केले. आजच्या काळात बालसाहित्य निर्मिती अधिक विचारपूर्वक व्हायला हवी, मुलांच्या विचारांशी सुसंगत साहित्यकृती निर्माण करण्यावर भर द्यायला हवा असं प्रतिपादन किरण केंद्रे यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
1: विचार प्रणाली तिकडे घडवायला हवी, ती घडायची असेल तर एकच मार्ग आहे, चांगली पुस्तक. बरं, मगाशी मला जर पुन्हा तेच सांगतो की चांगली पुस्तक म्हणजे फक्त संख्येनं नाही तर ती गुणवत्तेनं काळाशी सुसंगत असणारी आणि काहीतरी नवा विचार देणारी. दुर्दैवाने आपल्याकडनं रिसर्च नाही. आपल्याला बालसाहित्यात काम करते एक सर्वात महत्वाची गोष्ट करावं लागेल ते म्हणजे खूप संशोधन करावं लागेल. जगभर होतं ते की आजची पिढी काय आहे, ती काय विचार करते, त्यांच्या मनातले प्रश्न कुठले आहेत, त्यांना काय हवं आहे, हे आपण काही विचार करत नाही. यावर मानसशास्त्रीय संशोधन खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हवं की मुलांचा तो मानस काय आहे नेमकं, त्याचा सायके काय म्हणतो, याचा जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत त्यांच्या मुलाशी आणि त्यांच्या हातात पुस्तक जाणार नाही. नुसतं गेलं तर ते पण नुसतं नावाला घेतलं आणि टाकून देतील. तसं व्हायचं नसेल तर आपली जबाबदारी पण खूप आहे. चांगलं रिसर्च करून त्यांच्यापर्यंत उत्तम पुस्तक पोहोचूया आणि येत्या काळामध्ये असेच बर्वे सरांसारखी अभिषेक सारखे उत्तम लिहिणारे सर तुमची अजून खूप पुस्तकं यावीत अशी इच्छा आहे. म्हणजे तुम्ही 83 वर्षी ज्या उत्साहाने हे सगळं करताय तर आम्हाला तर काय लाजायलाच होतं. अभिषेक लिहिणारच आहे तर असे चांगले लेखक, चांगले कवी आणि बालसाहित्यिक घडो आणि त्या वाचणाऱ्या मुलांच्या हातामध्ये सुंदर सुंदर पुस्तक येवो आणि त्या प्रकाशामध्ये मनामध्ये आपली मराठी भाषा, आपलं बालसाहित्य, ज्या भाषेमध्ये ना बालसाहित्य सुंदर असतं ना ती भाषा पण खूप सुंदर असते, त्या भाषेची समृद्धीच असते. तेव्हा आपली मराठी भाषा समृद्ध करायची असेल तर आपल्याला बालसाहित्यावर खूप काम करावं लागलं आहे, लागणार आहे आणि आपण तसा तो प्रयत्न करूया असंच आशा व्यक्त करतो.
0: सध्या अतिशय संवेदनशील असलेल्या सायबर फसवणूक या विषयावर आधारित एव्हरीथिंग इज फेअर या लेखक शशांक वाघ यांच्या पुस्तकाचं प्रकाशन अर्थजगतातील अग्रणी शोधपत्रकार सुचेता दलाल यांच्या हस्ते रविवारी पुण्यात करण्यात आलं. कादंबरी स्वरूपातील या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. या पुस्तकाचे लेखक शशांक वाघ हे ज्येष्ठ बँकर, IBA पुरस्कार प्राप्त लेखक आणि बँकिंग वित्त विषयावरील नियमित लेखक आहेत. या कार्यक्रमात मानवीय संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पुण्याचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त विष्णू ताम्हणे यांनी सेवापूर्तीच्या वेळी सलग 58

0: किलोमीटरचं अंतर धावत पूर्ण करून पुणेकरांना सुदृढ आरोग्याचा संदेश दिला. याबाबत आकाशवाणीशी बोलताना विष्णू ताम्हाणे म्हणाले,
1: शिवाजीनगरचं पोलीस ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी मी ज्यावेळेस पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची निवड चाचणी असते ती फिजिकल तिथे दिली होती. त्याचबरोबर माझं पुणे विद्यापीठात शिक्षण झालं होतं आणि त्या ठिकाणी एमपीएससीचा अभ्यास करून माझे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती. त्यामुळे माझ्या मित्रांसोबत किंवा इतर जे माझे सोबतचे सहकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि आपल्याला असं करायचं त्यांच्याबरोबर प्लॅन ठेवला. साधारण 30 तारखेला नोकरी समाप्तीच्या आदल्या दिवशी रात्री 12 हा रन सुरू केला शिवाजीनगर येथून. 50 जणांचा आमच्या सगळी टीम होती. तिथून सुरू केल्यानंतर सिंहगड रोड, भारतीय विद्यापीठ आणि कमिशनर ऑफिस, त्यानंतर खडकी आणि पुणे विद्यापीठ असा 58 किलोमीटरचा रन केला. आणि रन जो एंड आहे तो शिवाजीनगर या ठिकाणीच केला, कारण मी माझ्या नोकरीच्या सुरुवातीला ज्या सुरुवात जिथून केली त्या ठिकाणून सेवानिवृत्ती व्हावी अशी माझी मनोमन इच्छा होती आणि ती माझ्या कमिशनर साहेबांनी माझी पोस्टिंग केली. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ की माझी नोकरी सुरुवात जिथून झाली तिथूनच समाप्ती पण झाली. हे मी सेवानिवृत्ती म्हणत नाहीये तर याला सेवापूर्ती म्हणतो, परंतु मला या माध्यमातून पुणेकरांना संदेश द्यायचा होता. पण पुणेकर जर जागरूकच आहेत आणि फिटनेस प्रेमी पण आहेत, पण आणखीन चांगले सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी ऍक्टिव्ह राहावं हा या माध्यमातून संदेश द्यायचा होता. थँक्यू. मला भारी वाटतं की पुणेकरांनी मला एवढ्या प्रकारे चांगले साथ दिली आणि म्हणूनच मला हे माझा उपक्रम पूर्ण करता आला.
0: महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान पुणे आणि आदर्श मित्रमंडळ पुणे यांनी संयुक्तपणे येरवडा कारागृहातील बंदी भगिनींसाठी राबवलेल्या पर्यावरण पूरक सॅनिटरी पॅड्स बँक या अभिनव प्रकल्पाचा शुभारंभ खासदार डॉ मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. आपल्याकडे कारागृह ही स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी स्वातंत्र्य सैनिकांना डांबून ठेवून मानसिक आणि शारीरिक त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून बनवली होती. त्या काळी नियम पण तसेच होते. गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये आमूलाग्र बदल होत असून कारागृह ही फक्त कारागृह न राहता ती सुधारगृह होत आहेत आणि या दृष्टीनं महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ यांनी समाजासमोर स्तुत्य आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमांची व्यापकता वाढवून राज्यभर त्याचा प्रसार होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन मेधा कुलकर्णी यांनी यावेळी केलं. अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक डॉक्टर सुहास वारके यांनी बोलताना कारागृहातील बंदी बांधवांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बंदी बांधवांमध्ये शिक्षा भोगत असताना सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांच्यातील चांगला माणूस समाजासमोर आणण्यासाठी भोई प्रतिष्ठान आणि आदर्श मित्रमंडळ यांनी केलेल्या प्रकल्पांचं त्यांनी कौतुक केलं. या निमित्तानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं. गिरीप्रेमी संस्थेच्या 2026 एव्हरेस्ट मोहिमेतील यशस्वी गिर्यारोहकांचा भव्य नागरी सत्कार रविवारी मॉडर्न कॉलेज ऑडिटोरियम मध्ये उत्साहात झाला. ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली एव्हरेस्ट शिखराची यशस्वी चढाई करणारा युवा गिर्यारोहक शिखरवीर अखिल काटकर, मिहिर जाधव, विवेक शिवदे आणि सहभागी सदस्य निकुंज शहा यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा यावेळी गौरव करण्यात आला. या उपक्रमाला उद्योगपती डॉ सुरेश हावरे, ज्येष्ठ अभिनेते लेखक निर्माते गिरीश कुलकर्णी, राज्यसभेच्या खासदार डॉ मेधा कुलकर्णी, निवृत्त लेफ्टनंट जनरल ए के सिंग, संस्कृती प्रशालेचे संस्थापक निवृत्त कर्नल डॉ गिरिजाशंकर मुंगली, गिरीप्रेमीचे अध्यक्ष जयंत तुळपुळे, मोहिमेचे नेते उमेश झिरपे, गिरीप्रेमीचे संस्थापक आनंद पाळंदे आणि उषप्रभा पागे यांच्यासह गिर्यारोहक, साहसप्रेमी, विद्यार्थी, समर्थक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. निवृत्त लेफ्टनंट जनरल ए के सिंग यांनी गिर्यारोहण आणि लष्करी जीवनातील साम्य अधोरेखित केलं. उंच हिमालयात आणि रणांगणावर यश मिळवण्यासाठी शिस्त, नेतृत्व, परस्परांवरील विश्वास आणि प्रतिकूल परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असते. या युवा गिर्यारोहकांनी हे सर्व गुण उत्कृष्टपणे प्रदर्शित केले आहेत असं ते यावेळी बोलताना म्हणाले. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती महाळंक आणि योगेश रांगणेकर, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

वार्ताचित्र हा कार्यक्रम श्रोते वार्ताचं पण ऐकला मध्यमला हरी 378.78 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झ रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून. आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. सकाळचे 10:45 वाजता आहेत.

श्रद्धेवर नमस्कार. सकाळचे पावणे 11 वाजले. त्याचा हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात आणि सभेतल्या उर्वरित कार्यक्रमात मी कैलास शिंदे सर्व रसिकांचं मनापासून स्वागत करतोय. कार्यक्रमातल्या या पहिल्या गीतानं आज संगीतकार वसंत देसाई यांचा जन्मदिवस, त्या अनुषंगानं कार्यक्रमाच्या सुरुवातीला संगीतकार वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं भरत व्यास यांचं हे गीत ऐकूयात. सुमन कल्याणपूर यांनी गायलेली ही रचना लडकी सह्याद्री की या चित्रपटाची.

संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत निदेशनातलं हे आणखी एक गीत आपण ऐकलं. ते गीतकार प्रदीप यांची रचना होती. गीता दत्त आणि महम्मद रफी यांचा युगल सरोदा चित्रपट होता स्कूल मास्टर. आणि श्रोतो हो, हे गीत साधारणपणे एक दीड मिनिटाच्या अंतरानं आपण या आमच्या प्रसारणात ऐकू शकला नाहीत. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं हे गीत आपल्याला ऐकता आलेलं नाही, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. श्रोतो, आज वसंत देसाई यांच्या जन्मदिनासोबतच हिंदीतले आणि उर्दूतले प्रसिद्ध असे ज्येष्ठ गीतकार असद भोपाली यांचा यांचा आज स्मृती दिवस. असद भोपाली यांचं हे मूळ नाव असदुल्ला खान. असद भोपाली यांनी फारसी, अरबी, उर्दू आणि इंग्रजी भाषेचं औपचारिक शिक्षण घेतलं होतं. 1949 चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून त्यांचा प्रवेश झाला, मात्र त्यांचा हा प्रवास अतिशय सहजासहजी पार करण्यासारखा होता. भोपाळचे राहणारे यावरून भोपाली हे त्यांनी एक बिरुदावली आपल्याला चिटकवून घेतली. 28 वयाच्या कालावधीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव आजमावण्यासाठी, नशीब आजमावण्यासाठी असद भोपाली यांनी मुंबई गाठली. मात्र 1951 ते 1960 या दशकात फक्त 26 चित्रपटांसाठी त्यांना गीत लेखनाची संधी मिळाली. असद भोपाली यांची ही एक छानशी अशी रचना ऐकूयात, हंसराज बहल यांच्या संगीतदिग्दर्शनातली. गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गीत, चित्रपट राजधानी.

श्रोतो, गीतकार असद भोपाली यांची ही रचना पण ऐकली. त्यांनी श्रोतो आज असद भोपाली यांच्यासोबतच स्मृती दिवस आहे तो दिग्दर्शक राज खोसला यांचा. मूळचे पंजाबचे असलेले राज खोसला हे शास्त्रीय संगीत शिकलेले होते. गायक म्हणून ते मुंबईत आले. गायक होण्यासाठी काही काळ आकाशवाणीवरती संगीत विभागामध्ये त्यांनी काम केलं, पण हिंदी चित्रपटसृष्टी ही त्यांची खरी कर्मभूमी ठरली. राज खोसला यांची नजर पडली ती देवनाथ यांच्यावरती. त्यांनी राज खोसला यांना गुरुदत्तचा असिस्टंट बनवलं आणि 1954 मिलाप या चित्रपटातून स्वतंत्र दिग्दर्शक म्हणून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर CID, काला पाणी, सोलह वसाल, बब्बई का बाबू, एक मुसाफिर एक हसीना, ओ कौन थी, मेरा साया, दो बदन, अनीता, चिराग, शरीफ बदमाश, कच्चे धागे आणि दो रस्ते यासारखे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. महम्मद रफी यांच्या आवाजातलं, आनंद बक्षी यांचं गीत, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत असलेला हा चित्रपट दो रस्ते

श्रोत्यांच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आम्ही स्मरण केलं ते वसंत देसाई संगीतकार यांच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं आणि असद भोपाली गीतकार तर राज खोसला या दिग्दर्शकांचा आज स्मृती दिवस त्या अनुषंगानं हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात त्यांनी दिग्दर्शित केलेली वसंत देसाई यांनी संगीत दिलेले आणि असद भोपाली यांनी गीत लेखन केलेल्या चित्रपटाची गीतं आम्ही आपल्यासाठी प्रसारित केली. चित्रपट होते दो रास्ते राजधानी स्कूल मास्टर सह्याद्री की लड़की. याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतोय. आणखी काही हिंदी चित्रपट गीतं आमच्या श्रोत्यांना ऐकता येतील आज दुपारी 1:45 आणि दुपारी 2:30 द नेक्स्ट वेव या आमच्या कार्यक्रमांतर्गत. मध्यम लहरी 378.78 MHz किंवा 792 kHz साठी न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमातले कलाकार आहेत उस्ताद उस्मान खा यांचं सतार वाजवून ऐकूयात. यांनी सतारीवरती वाजवलेला राग ललत आता प्रसारित करीत आहोत. त्यांना तबला साथ पंडित आनंद बदामीकर यांची, आलाप विलंबित गत तसंच रूपक द्रुत गत तीन तालात निबद्ध आहे. राग ललत वादक कलाकार उस्ताद उस्मान खान यांचं सतार वादन आता ऐकूयात.

शास्त्रीय संगीताच्या या कार्यक्रमांतर्गत श्रोतो, आत्ताच आपण उस्ताद उस्मान खान यांच्या सतार वादनात त्यांनी सतारीवरती वाजवलेला राग ललत ऐकलात. आज रात्री 10:30 प्रसारित होणाऱ्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांतर्गत उस्ताद उस्मान खान यांच्या सतार वादनात त्यांनी सतारीवरती वाजवलेला राग षण्मुख प्रिया प्रसारित केला जाईल.

0: आमच्या कार्यक्रमालिका ऐकूयात. आम्ही संवादकाने सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतो हो, आम्ही या कार्यक्रम मालिकेतून सध्या आपण ऐकत आहात ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या लेखिका दिग्दर्शिका संध्या गोखले यांच्याशी बातचीत. आज तिसरा भाग.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: सर, पुन्हा एकदा या भागात आपल्या दोघांचं स्वागत. आपण मागच्या भागाच्या शेवटी किशोरीताई आमोणकरांबद्दल बोलत होतो, त्या विषयापासून या भागाला सुरुवात करूया.
2: त्यांचा जो सच्चेपण आहे ना, तो आम्ही फिल्म करत असताना आमच्यापर्यंत पोहोचला खऱ्या अर्थाने.
1: बरोबर.
2: आणि त्याच्यामुळे ते खूप इझी गेलं. आणि कारण एकदा माणसाच्या पोटात आपण शिरलो किंवा त्याचा खरा चेहरा काय आहे हे आपल्याला कळलं की मग त्याच्यामध्ये आडपडदा राहत नाही. पूर्णच म्हणजे जयपूर घराण्यावरती जर सुद्धा म्हणाल तर एकुलती एक ही डॉक्युमेंटरी आहे. सो त्या अर्थाने ही महत्वाची डॉक्युमेंटरी आणि आमच्या हातनं होऊन गेली काम. आणि थँक्स टू हर
3: संध्या म्हणाली तसं, त्याच्यातला जो ताईंचा सच्चेपणा आहे तो मला वाटतं कुठेतरी आम्ही त्या फिल्ममध्ये आणू शकलो. हे आमच्या बाजूनी खूप आम्हाला आवडलेली गोष्ट. आणखी ही निर्मितीमध्ये आम्हाला मदत केली होती किंवा अगदी निर्मिती केली होती आपल्या भारत सरकारच्या एक्स्टर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीनी. त्यांचा जो अधिकारी होता जेव्हा ही कल्पना त्यांच्याबरोबर झाली आणि ही पूर्णत्वाला गेली त्याच्यानंतर त्यांनी दोनच शब्द मला सांगितले माझे हात घट्ट पकडून. ते म्हणाले की अमोलजी, आम्ही गेली कित्येक वर्ष किशोरीताईंवर डॉक्युमेंटरी करायचा प्रयत्न करतोय, आम्ही तो नाद सोडून दिला होता, तुमच्यासारख्या माणसामुळे हे शक्य झालं अँड वी आर ग्रेटफुल टू यू.
1: वा, एक गाणं किशोरीताईंचं.
2: हो शुअर, हे श्यामसुंदर काय अप्रतिम मराठी गाणं त्यांचं.
1: नक्की नक्की ऐकूया.

0: सर, बोलता बोलता वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पडतोय म्हणा, किंवा तो पडलेलाच आहे सगळ्यांना प्रकाशमान, अशा सगळ्या तुमच्या वैशिष्ट्याच्या गोष्टी माहिती आहेत. पण तरी एक गोष्ट आम्हा सगळ्यांना जाणवते, तुमच्या प्रत्यक्षात पडद्यावरच्या भूमिकांबद्दल, त्यात थोडंसं कमी वैविध्य आहे असं वाटतं.
1: ॲक्च्युली नाही, म्हणजे मी त्याचं उत्तर मला द्यायला आवडेल, एक प्रेक्षक किंवा त्यांची चाहती म्हणून. आपल्याला काय होतं, बॉय नेक्स्ट डोर म्हणून त्यांची भूमिका इतकी जबरदस्त भावली
0: प्रश्न नाही.
1: सगळ्यांना, आणि तेव्हा एका बाजूनी राजेश खन्ना, अमिताभ बच्चन

0: लार्जर दॅन लाईफ अशी किंवा असे सगळे लोक होते, म्हणजे ढिशेऊ ढिशेऊचा जमाना. एक आपल्यातलाच माणूस उठून त्यांनी प्रेम करण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यात असफलता येणं किंवा सफलता मिळणं, ह्याच्यातल्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या त्या माणसांनी त्या साकारल्या, त्यामुळे तो आपला माणूस हा अतिशय जवळचा आणि आपला. म्हणजे अजून सुद्धा ही इज फ्रोझन काइंड ऑफ यु नो इन एव्हरीवन्स माइंड्स.
1: नक्कीच
0: तसे पण तुम्ही जर बघितलं तर इनफॅक्ट त्यांच्या प्रत्येक एका सिनेमानंतर त्यांना ज्या 10-20 ऑफर्स यायच्या त्या त्याच पद्धतीच्या भूमिकांच्या असायच्या, आणि म्हणून ते नाही म्हणायचे त्याला. आणि त्या काळात सुद्धा स्क्रिप्ट वाचायला मागणारा हा एक ही एकच व्यक्ती होती. पूर्वी काय असायचं की साधारण एक सिनेमा 3-4 वर्ष चालू राहायचा, आता सारखं नसायचं की एक प्रोजेक्ट घेऊन एक पूर्ण करायचं. सो एका मागून एक वेगवेगळे फिल्म्स ऍक्सेप्ट करत राहायची हा नियम होता. तर त्यालाही ह्यांनी तसा, म्हणजे काय म्हणतात आपण त्याच्यावरती, त्या रेषेवरती ते चालले नाहीत, नाहीच म्हणायचे ते खूप.
1: बरोबर.
0: मग वेगवेगळ्या भूमिका घ्यायच्या, प्रत्येक भूमिकेमध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर म्हणलं त्यांच्या ज्या व्हिलन म्हणून, म्हणजे त्या काळी स्टार असताना सुद्धा विलनिश रोल्स घेणं, उदाहरणार्थ भूमिकामध्ये श्यामबाबूंनी, श्याम बेनेगलांनी त्यांना जेव्हा अप्रोच झाले होते तेव्हा त्याच्यातली जी प्रेमिकाची, म्हणजे प्रेमी एक जो आहे त्यातला
2: नायकाची
0: भूमिका जी आहे ती ऑफर केली होती त्यांना. वेरएज ते म्हटले की ती सांगते एकावरती, आपल्याला माहिती आहे, सो ही न्यू द स्टोरी. तर ते म्हणले मला त्याच्यापेक्षा सुद्धा तिच्या नवऱ्याची करायला खूप आवडेल. आणि अफलातून म्हणजे विलन आहे तो. किंवा आपण जर बघितलं की आपला घरोंदा, घरोंदामध्ये आपल्याला काय वाटतं की तो कसा छान माणूस, प्रेमात बुडलेला आणि असं, पण तुम्ही ऍक्च्युली जर बघितलं तर एक अतिशय दुष्ट माणसाची भूमिका आहे ही. कारण तो प्रेमिकेला सांगतो की नाही नाही, तुझा जो बॉस आहे तो कॉन्क ऑफ होईलच, म्हातारा आहे, त्याची सगळी त्याच्याबरोबर कर लग्न, आणि त्याचं काय जे होईल म्हणजे त्याच्यानंतर आपली संपत्ती पण मिळेल आपल्याला, आणि वी विल कंटिन्यू आवर रिलेशनशिप. म्हणजे एका विवाह कर परंतु त्याच्यानंतरही आपले संबंध चालू राहतील, असं हा नायकच सांगतोय
1: त्या काळात.
0: त्या काळात सो परंतु ते ज्या पद्धतीने अभिनेता म्हणजे अभिनय करायचे, त्याच्यामुळे त्यातली गलिबल अभिनेता जो होता, जो व्हल्नरेबल, तो आपल्याला इतका भावायचा की तो व्हिलन आहे हे आपण त्याच्याकडे कानाडोळा करायचा. सो हे मला वाटतं त्यांच्या अभिनेता म्हणून, किंवा खामोश सारखा म्हणजे स्ट्रेट खुनी माणूस येतो विधुवन चोप्राचा जो सिनेमा, आणि असे अनेकही म्हणजे बंगालीत आहेत किंवा असे, सो खूप वैविध्य त्यांच्या सिनेमांमध्ये आहे.
1: निश्चित.
0: वी चूज टू ऑर वी हॅव फ्रोझन हिम इन
1: फ्रेम.
2: म्हणजे मी नेहमी एवढंच म्हणतो की असा प्रश्न आल्यानंतर माझं उत्तर एकच असतं की आंधळे आणि सात आंधळे आणि हत्ती, अशी ती सिच्युएशन आहे.
1: बरोबर.
2: प्रत्येक आंधळ्याला वाटतं की अरे माझ्या हातात शेपटी आलाय, म्हणजे हत्ती शेपटीसारखा आहे, किंवा ज्याच्या हातात त्याची सोंड आली त्याला वाटतं की सोंडेसारखा हत्ती, असं प्रत्येकाला वाटत राहणार तेवढ्यापुरतच सीमित असतं. हत्ती हा त्याच्यापेक्षा खूप वेगळा.
0: म्हणजे आक्रित हा मानवतवरती केलेला सिनेमा यांनी, तर त्याच्यातला जो विलन आहे तो बघितल्यानंतर, म्हणजे मला आठवते पहिलीच्या वेळेस शाहरुखनी अमलजीना अगदी आवर्जून हे सांगितलं होतं की असा विलन मला करायला आवडेल अशा ह्याने. सो किंवा एक टॅक्सी टॅक्सी म्हणून फार गाजलेला सिनेमा नाही आहे, पण एक टॅक्सी ड्रायव्हर आणि एक इटालियन फिल्म येऊन गेली त्याचा, तो साधारण आपण रिमेक नाही म्हणूयात पण त्याच्यावरती बेतलेला असा. तर एक टॅक्सी ड्रायव्हर आणि त्याच्या आयुष्यात 4 बायका येतात किंवा अशा येतात जातात असं, आणि त्यांची आयुष्य आणि ह्या माणसाचं आयुष्य, अशी ती छोटीशी इतकी वेगळी भूमिका आहे.
1: नक्कीच.
0: आणि टॅक्सी टॅक्सीची अजून एक मजा म्हणजे, म्हणजे कदाचित आपण गाण्यांविषयी बोलतोय म्हणून, हेमंत भोसल्यांचं म्युझिक आहे त्याला. आशाबाई आणि लताबाई दोघीही एकाच गाण्यामध्ये
1: रेअर कॉम्बिनेशन.

0: सर आता म्हणालात आपण किंवा संध्याताई पण म्हणाले की सलग त्याच भूमिकांच्या ऑफर येत गेल्या आणि तुम्ही अनेकांना नाही पण म्हणालात. या नाही म्हणण्यामध्ये आणि ह्या हत्ती दाखवण्यामध्ये काही हत्ती शिल्लक राहिला, एखादी भूमिका राहून गेली आहे नाही नाही म्हणण्यामध्ये?
1: नाही, अशी खंत नाही आहे. कारण मी नाही म्हणायच्या ज्या भूमिका होत्या त्या अशा काही फार आवर्जून कराव्या अशा नव्हत्यात.
0: बरोबर.
1: आपल्याकडे काय असतं, आपल्याकडे स्टार झाल्यानंतर त्या स्टारबरोबर जे बॅगेज येतं त्याची आपण दखल घेत नाही. म्हणजे त्याच्यात बॅगेजमधलं एक महत्त्वाचं कारण आपल्याला असं असतं की तुम्ही जे करताय, जे लोकांना आवडलं तेच त्याच त्याच पद्धतीने तुम्ही पुन्हा पुन्हा देत राहायचं,
0: बरोबर.
1: म्हणजे मग ते जास्त पॉप्युलर होत जातं. मला या सगळ्या प्रोसेसमध्ये कधीच रस नव्हता. म्हणजे मला असं वाटायचं की ओके, हे आपल्याला जमेल का असं म्हणून मी करून बघितलं, जमलं, छान वाटलं, मला स्वतःलाही छान वाटलं, प्रेक्षकांनाही खूप आवडलं, आता वेगळं काहीतरी बघूया. तेच तेच पुन्हा पुन्हा ओघाळत राहण्यात काय अर्थ
0: काय
1: आहे
0: अर्थ नाही.
1: असं होतं. पण मी जेव्हा म्हणजे वेगळ्या भूमिका केल्या, संध्या म्हणाली
0: आता
1: तसं,
0: सगळी यादीच.
1: भूमिकामधली भूमिका मी निवडल्यानंतर मला आठवतं आहे इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गदारोळ झाला होता. म्हणजे मला माझे जे निर्माते होते त्यांनी की काय हा वेडेपणा आहे, कशाला तुला काय लागून गेले, म्हणजे तू सक्सेसफुल हिरो आहेस. म्हणजे त्यांनीच मला सुनावलं की अशी सुरुवात फार क्वचित कोणाला तरी मिळते. माझ्या कारकिर्दीची सुरुवात 3 सिल्वर ज्युबिली फिल्म्सनी
0: नक्की.
1: झाली. इतका सक्सेसफुल हिरो तू आहेस तर तुला ही काय अवदसा आठवली. अवदसा हा हाच शब्द त्यांच्या त्यांना अभिप्रेत होता. तर मी म्हटलं की मला तेच तेच करत बसण्यात मला नाही, माझ्यातला जो अभिनेता आहे, माझ्यातला जो कलावंत आहे त्याला काहीतरी वेगळं आणि वेगळं जे मला जमेल का अशी थोडीशी धाकधूक मनात असली तर ते करण्यात मला तो चॅलेंज जास्त महत्त्वाचा वाटतो.
2: वा. आजही इनफॅक्ट इतक्या वेबसिरीजसाठी म्हणजे गेले 3 वर्ष विचारणा होते त्यांना. आणि म्हणजे आत्ताच्या सगळ्या गेल्या 3 वर्षामध्ये रिलीज झालेल्या आहेत वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्म्सवरती, त्यातल्या प्रत्येकासाठी त्यांना प्रत्येक कुठल्या ना कुठल्या तरी भूमिकेसाठी काम करता का म्हणून आलेलं आहे बोलवणं. सगळ्यांना तर स्टडफास्टली नाही हे एकच उत्तर. बरं, पैसे खूप असतात त्याच्यात, तरी या माणसाला पैसे वगैरेची कधी ना लालसा ना कधी मोह पडतो. त्यामुळे तो जर इंटरेस्टिंग कॅरेक्टर मला काही करायला नाही मिळालं तर ते सरळ नाही म्हणतात.

0: वा, खूप छान गप्पा होत आहेत खरं, पण काही विषय हे त्या त्या भागात पूर्ण होत नाही आहेत. आजही तसंच झालं आहे, तर याविषयी आपण पुन्हा बोलूया पुढच्या भागात.
1: हो
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता ज्येष्ठ अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांच्या पत्नी निर्मात्या, दिग्दर्शिका, लेखिका संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा तिसरा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.
2: आमची कार्यक्रमालिका श्रोते आपण ऐकवीत. आम्ही संवादकाने सादर करते होते संजय भुजबळ, पद्मलहरी 378.78 MHz किंवा 792 KHz हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजलेत. वनिता मंडळ हा आमच्या महिला श्रोते वर्गासाठीचा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतो आहे. आम्ही सहक्षेपित करीत.

श्रोते हो, आज मंगळवार दिनांक 9 जून 2026 वनिता मंडळात आता आपण ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका आहेत स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी होत आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका.

0: सुखदा सुखदा अगं ऐक ना, एक मस्त पिझे आलाय बघ व्हॉट्सअप वर.
1: अरे तू तर नेहमी त्या व्हॉट्सअप वर येणाऱ्या पिझ्यांना नावं ठेवत असतोस.
0: अगं मी नावं ठेवतो की नावं टाकतो ते जाऊ दे. ऐक, एका हॉटेलमध्ये पार्टी होती. आमच्याकडे बाल कामगार काम करत नाही.
1: बर मग
0: पार्टी वाचून सत्यभामा काकू दुकानदाराला म्हणतात, मी बोलून बघू का एकदा मुलांशी, माझं ऐकतील कदाचित, मी चाइल्ड सायकोलॉजी मध्ये एम ए केलं आहे.
1: काही वेडे पण देते काय.
0: अगं मजा ग, विनोद हा विनोद म्हणून ऐकायचा, थोडा हसायचा आणि सोडून द्यायचं, झालं.
1: हे मात्र खरंय, पण खरंच रे, लोक छोट्या छोट्या मुलांना कामाला लावण्यासाठी म्हणून गावाहून घेऊन येतात ना, वाईट वाटत.
0: हॉटेल्सवाले, दुकानदार किंवा अगदी घरकामासाठी सुद्धा अल्पवयीन मुलं आणली जातात
1: आणि त्यांना राबवून घेतलं जातं. 12 जून हा दिवस बालकामगार विरोधी जागतिक दिन म्हणून साजरा केला जातो.
0: मला असं म्हणायचंय की बालकांना कामगार म्हणून राबवलं जाऊच नये आणि त्यांना सर्वांगीण विकासाचा हक्क मिळाला पाहिजे, हे या जागतिक दिनाचं मुख्य उद्दिष्ट आहे, म्हणजे बालकामगार विरोधी जागतिक दिन.
1: बालमजुरी पूर्णपणे संपुष्टात आणली गेली पाहिजे, हे महत्वाचं आहे.
0: करेक्ट. सुखदा मला सांग की असाच एखादा नवरा कामगार विरोधी दिवस वगैरे असतो का?
1: रोहित काय रे,
0: म्हणजे वर्षातला निदान एक दिवस तरी आमची कोणीतरी दखल घेतली असती, थोडस प्रेम आणि थोडासा मान सुद्धा मिळाला असतो.
1: म्हणजे एक दिवस प्रेम मिळालं असत. आता सुरू कर गाणी प्रेमाची.
0: चाहिए थोडा प्यार, थोडा प्यार चाहिए.
1: नको नको आवरा कुणीतरी या प्रेम दिवाण्याला. देते देते बाबा प्यार प्रेम स्नेह माया
0: ममता प्रीती अनुराग आणि इश्क मोहब्बत.
1: पुरे पुरे पुरे बस. आता थोडस कामाचं बोलूया का? तुला सांगायचं म्हणजे सकाळी आईंचा फोन आला होता.
0: बापरे सकाळी कशासाठी ग?
1: वर्तमानपत्रातली शब्द कोडी आणि सुडोकू त्या सोडवतात, हे तुला माहिती आहे.
0: हो माहिती आहे, म्हणजे पेपर यायला 5 मिनिटं उशीर झाला तरी अंगणात येरझारा सुरू होतात तिच्या.
1: पण
0: काय सांगत होती फोनवर?
1: बघ म्हणजे त्यांचं शब्द भांडार तर जबरदस्त आहे, पण कधी कधी एखादा शब्द अडतो आणि त्यांना असं वाटतं की मला विचारलं तर कदाचित मी सोडवू शकेन.
0: म्हणजे तू जाणकार आहे जसा तिचा गैरसमज आहे नाही का? बरं मला सांग तिला काय अडलं.
1: म्हणे फळाचं नाव आहे 4 अक्षरी अ पासून सुरू होत.
0: सुपर अंजीर अनार आंबा ऍपल.
1: 4 अक्षरी शब्द हवाय.
0: अच्छा 4 अक्षरी आहे का? मग अननस अमृत अक्रोड किंवा आलू बुखार.
1: बस बस बस आता मात्र सुटलास ना तू. जाऊ दे यातलं काहीच नाही, तो शब्द होता.

0: అవకాడో.
1: అచ్చా అచ్చా అచ్చా, అవకాడో సూపర్ ఫుడ్ అవకాడో. काय तर म्हणे हार्ट साठी, वजन कमी करण्यासाठी आणि काय काय काय काय.
0: सध्या इतकी परदेशी फळं बाजारामध्ये मिळत आहेत ना, काय ते ड्रॅगन फ्रूट, किवी, रामबुतान, ड्युरियन आणि कितीतरी प्रकारच्या बेरीज.
1: हे पण फॅडच आहे म्हणजे तुला नाही असं वाटत का? आपल्याकडे काय फळांची कमी आहे का ग?
0: मध्ये की नाही, आम्ही मुक्तासाठी काहीतरी शोधत होतो हा, त्यात सहज विचारलं की भारतात किती प्रकारची फळं मिळतात. तू सांग काही अंदाज आहे?
1: अच्छा, मला विचारतेस अगं, म्हणजे असतील 20-25 प्रकारची.
0: चूक, तब्बल 100 प्रकारची फळं आपल्या देशामध्ये मिळतात.
1: बापरे,
0: म्हणजे आपल्याला ठाऊक असलेली नेहमीची फळं वेगळी, या पलीकडे प्रत्येक प्रांतात पिकणारी स्थानिक फळं ही वेगळी.
1: क्या बात है, म्हणतात ना आपला देश सुजलाम सुफलाम आहे.
0: सुजलाम सुफलाम केवळ अन्नधान्य फळाफुलांच्या बाबतीतच नाही, तर साहित्य, संस्कृती, संगीत सगळ्या बाबतीत संपन्न आहे.
1: हो ना, पण या संपन्न संगीतातला आणखी एक लखलखता तारा निखळला ना सुखदा. आधी आशा भोसले गेल्या आणि आता आठवडाभरापूर्वी सुमन कल्याणपूर सुद्धा गेल्या.
0: हो ना रे, खूप वाईट वाटत. काय कमाल गाणी आहेत रे त्यांची, अतिशय गोडा. म्हणजे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात.
1: सुमन कल्याणपूर 12 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली आणि 1954 पासून हा सुमधूर मंजूळ आवाज रसिकांना रिझवत आलेला आहे.
0: होय, त्यांची कितीतरी गाणी अशी भराभर नजरेसमोर तरळून गेली. रहे न रहे हम, किंवा
1: तुमने पुकारा और हम चले आए.
0: आणि शिवाय ते राखी स्पेशल गाणं, बहिणाने भाई की कलाई से.
1: आणि माझी ती खूप आवडती गाणी म्हणजे तुम्हे प्यार करते करते, किंवा दिल एक मंदिर.
0: हो, किती सुंदर आहे रे.
1: आणि मराठीतलं ते अजरामर अंगाई गीत, निंबोडीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
0: हो ना, ये समा हे प्यार का, कसली गोड गाणी आहेत रे. शिवाय हाच आवाज नंतर ती वेगळी गाणी नाही का, तुमसे ओ हसीना, किंवा आजकल तेरे मेरे प्यार के सपने, मध्ये किती खट्या. शिवाय ते केतकीच्या बनी तिथे शब्द शब्द जपून ठेव, वा वा वा.
1: आणि रे मजी मजरती श्रावण,
0: हा त्यांचा सोज्वळ प्रसन्न चेहरा हमखास समोर येतो. ही यादी खूप मोठी आहे.
1: खरंय खरंय, पण काही वेळांना आपण उगाच या कलाकारांमध्ये तुलना करतो ज्याची काही गरज नसते खरं तर.
0: अर्थात सच्च्या कलाकार निष्ठेनं आपलं गाणं लोकांसमोर आणत राहतो. सुमनताई सुद्धा अशाच कलाकार होत्या, त्या कधी कोणत्या वादात पडल्या नाहीत किंवा काही सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न नाही केला.
1: हो ना, म्हणजे लोकांनी असं करण्याचा प्रयत्न केला पण त्या स्वतः कुठल्याच वादात कधी पडल्या नाहीत.
0: खरं,
1: सूरसिंगार संसदेचा मानाचा पुरस्कार त्यांना 3 वेळा मिळाला.
0: ग्रेट.
1: आणि असे आणखीही अनेक पुरस्कार, पद्मभूषणने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं होतं.
0: हो ना, त्यांच्याविषयीचं सुमन सुगंध हे पुस्तक ना लायब्ररीतून आणूया रे आपण,
1: पुन्हा एकदा वाचूया, नाही का?
0: हो ना,
1: खरंच हे कलाकार आपल्या म्हणजे सगळ्याच रसिकांच्या हृदयाच्या किती जवळ असतात सुखदा. वाटतं की आपल्याच कुटुंबातल्या कुणाचं तरी निधन झालंय.
0: पण त्यांची गाणी मात्र नेहमी आपल्या सोबत राहतील.
1: खरंय, आणि काय आहे की जग राहाटी चालूच असते ग. आता आपणच बघ, मगाशी आपल्याच मातीतल्या गोष्टी बाहेरचं कोणीतरी आपल्याला सांगतं तेव्हा त्याचं महत्व आपल्याला पटतं असं आपण बोलत होतो नाही का?
0: म्हणजे आपल्या समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, जेव्हा दुसरं कोणीतरी सांगतं परदेशातून तेव्हा आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं, नाही का?
1: आता बघ, आयुर्वेद काय, योग काय, किंवा आहारशास्त्र असेल,
0: हजारो वर्षांची परंपरा आहे आपल्याकडे या सगळ्याची. पण हेच सगळं नवनवीन नावं देऊन परदेशी लोक आपल्याला शिकवणार, गंमत आहे की नाही?
1: योगला योगा म्हणणार नाही का? आयुर्वेदला आयुर्वेदा म्हणणार.
0: आणि डाएट शिवाय, नाही का?
1: आणि घरातल्या कोणी सांगण्यापेक्षा ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मधून वगैरे आलं की मग जणू काही ते ब्रह्मवाक्यच वाटायला लागतं आपल्याला.
0: खाण्यापिण्याच्या गोष्टी, फॅशन, कपडे, व्यायाम, प्रत्येक बाबतीत काय एक एक नवीन नवीन खूळ निघेल सांगता येत नाही.
1: आणि ते जिम, प्रोटीन पावडरी, कसले कसले ज्युसेस, बापरे. म्हणजे हे सगळंच काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाहीये, पण
0: तरी कोणत्याही गोष्टीचं अनुकरण करताना किमान तारतम्य राखलं जावं. वाईट या गोष्टीचं वाटतं की ट्रेंडिंग मध्ये असलेले हे नवे फंडे.
1: काय काय काय काय फंडे?
0: ट्रेंडिंग.
1: हो सुखदा, तू सुद्धा ट्रेंडिंग फंडे वगैरे बोलायला लागलीस की ग?
0: अरे हे

0: आत्ताच्या पिढीचे लाडके शब्द प्रयोग आहेत. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर इन असलेले.
1: क्या बात आहे, म्हणजे नवीन पिढीच्या ताल से ताल मिला.
0: हो ते जाऊ दे, पण रोहित हे फंडे करण्यात मुलं किंवा तरुण मंडळी नाही तर चक्क 50-60 मंडळी सुद्धा वाहवत जाताना दिसतात.
1: अगं 50-60 म्हणजे तरुणच म्हटली जातात आजकाल. म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता, फॉर एक्झाम्पल रोहित, सुखदा.
0: हा बरं, अगदी नवीन काही करायचंच नाही असं नाही म्हणायचंय, पण अनुकरण सुद्धा ना चांगल्या किंवा दर्जेदार गोष्टींचं करावं.
1: करेक्ट. अनुकरणीय म्हटल्यावर मला ना अण्णा काकांची नेहमी आठवण होते. स्वतःच्या वर्तनातून जगण्याचे आदर्श घालून देणं म्हणजे अण्णा काका.
0: आदर्श, अगदी बरोबर शब्द वापरलास. त्यांनी आयुष्यभर राष्ट्रसेवेचा वसा जपला. मुख्य म्हणजे नेत्रदान, देहदान करून एक वस्तुपाठ घालून दिला.
1: आणि नेत्रदान काय किंवा देहदान काय, माणसाच्या मृत्यूनंतर इतर जिवंत माणसांच्या कल्याणासाठी केलेल्या अत्यंत महत्वाच्या आणि पुण्यकारक गोष्टी आहेत असं आपण म्हणू शकतो, नाही का?
0: आपणही नाही कारे मागे दोन्ही गोष्टींचं इच्छापत्र करायचं असं म्हटलं होतं, पण हे करायला हवंय, हे काम केलंच पाहिजे.
1: केलंच पाहिजे म्हणजे योगायोग बघ सुखदा, 10 जून जागतिक दृष्टीदान दिवस आणि 14 जून जागतिक रक्तदाता दिवस.
0: बापरे, तू काय एकदम म्हणजे मोबाईल वर सतत हे सगळ्या दिनविशेष शोधत असतोस की काय रे?
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी.
0: हे बघ रोहित, रक्तदान तर आपण करतोच, पण ह्या दोन गोष्टी म्हणजे देहदान आणि नेत्रदान, त्याचं सुद्धा काही फॉर्म भरायचं असेल तर आपण करूया तेही.
1: खरंच सुखदा, म्हणजे एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातल्या विविध अवयवांमुळे इतर कितीतरी लोकांना नवसंजीवनी मिळू शकते, नाही का?
0: पण याची नीट व्यवस्थित माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ब्रेंडेड व्यक्तींच्या बाबतीत वेगळं असतं आणि अन्य मृत्यूंच्या बाबतीत. अर्थात आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर नक्कीच करू शकतो, नाही का?
1: आणि करू शकतो म्हणजे काय, करूयाच असं माझं म्हणणं आहे.
0: प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, काहीतरी ट्रिगर पॉइंट लागतो, हेच खरं.
1: काय ट्रिगर म्हणजे काय?
0: म्हणजे बघ, आपल्या डोक्यात बऱ्याच कल्पना असतात, विचार असतात, पण त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी एखादा प्रसंग किंवा कुणाचे तरी शब्द हे चालना देऊन जातात.
1: हा, हे अगदी बरोबर बोललीस. मी सुद्धा मगाशी काहीतरी बोललो, एकदा नाही दोनदा बोललो, पण तो ट्रिगर काय कामी आला नाही आपल्या.
0: हा काय रे, असं काय बोललास तू? कसला तुझा ट्रिगर कामी नाही आला वगैरे?
1: अगं मी दोनदा बोललो की मस्तपैकी आल्याचा चहा पिण्याची हुक्की आलेली आहे. पण
0: रोहित काय रे, हा कुठलाही संबंध कुठेही जोडतोस तू? हा काही ट्रिगर नाही. हा
1: ठीक आहे, ठीक आहे हरकत नाही, मी माझा करून घेतो चहा. आता तू पण घेणार असशीलच.
0: सव्वाल घेणार म्हणजे काय घेणारच, पण ते एवढूशी बुडकुल्यात नको देऊ चहा.
1: मग
0: म्हणजे आता घ्यायचा चहा तर मग मध्ये दे व्यवस्थित.
1: अच्छा, मग मगात पाहिजे तुला, जशी आज्ञा सरकारांची. बरं, चहा बरोबर आपण आणखी काही घेणार का, म्हणजे हाय टी वगैरे असं करूया का?
0: काय देऊ शकाल आपण ते तरी सांगा.
1: बघूया काय काय, डब्या, चिवडा, वेफर, चकली, नाहीतर बिस्किट.
0: भले शाबास, म्हणजे मुळात तेही माहित नाही. आणि दुसरं म्हणजे मीच केलेले पदार्थ मला खाऊ घालणार वाटतं आपण.
1: का आता काय घाबरली, स्वतः केलेलं खायला आणि मला मात्र रोज खावं लागतं हे सगळं.
0: बाहेरच्या कुणी ऐकलं ना तर म्हणतील बापरे काय मी अन्याय करते की काय तुझ्यावरती, हा गरीब बिचाऱ्या नवऱ्यावर.
1: आलिया भोगासी असावे सादर, आपुले मरण पाहिले म्या डोळा, रोज मरे त्याला कोण रडे.
0: बस बस बस बस बस. अरे बाप रे, वातावरण गंभीर दिसतंय, दादाचा चेहरा पडलेला आहे का बरं?
1: आता काय सांगू तुला, माझ्या मनीची ही व्यथा कोणी हिला सांगेल का?
0: रोहित नाटक पुरे झालं बरं का, एक चहा काय करायला सांगितला तर केवढं प्रकरण त्याच.
2: अरे वा, दादा चहा करतोय, मला पण चहा चहा चहा. आणि हो, सोबत खारी बिस्किट.
1: गलत डिमांड. आमच्याकडे मैदा आणि वनस्पती तूप बॅन आहे, त्यामुळे खारी बिस्किट किंवा बाजारातल्या केक सारख्या पदार्थांवरती बंदी आहे. त्याऐवजी घरी केलेले साजूक तुपातले शंकरपाळे मिळतील.
0: रोहित मी हुकुमशहा आहे का रे? हा आपल्या आरोग्यासाठीच आहे ना हे सगळं.
1: अगं पण मी कुठे म्हटलं असं. आणि हे बघ, तुझे ते खाण्यापिण्याचे नियम किंवा विचार जे आहेत ना, ते मला अगदी 100% मान्य आहेत, अगदी मनापासून सांगतो.
2: सुखदाचं म्हणणं मला सुद्धा हल्ली पटू लागलंय आणि मी पण ते फॉलो करते बरं का.
1: पण नक्की काय फॉलो

0: करतेस तू?
1: अरे काय खावं आणि काय नाही असं आमचं बोलणं सुरू होतं तेव्हा मी शर्वरीला आपल्या वैद्य बुवांचं वाक्य सांगितलं.
0: कळलं काय खावं यावर त्यांचं फेवरेट उत्तर असायचं, आपले आजी आजोबा जे खात होते ते खावं.
1: आणि दिनक्रम तर आजी आजोबा ज्या दिनक्रमाचं पालन करत होते ते करावं. अर्थात हे काही 100% पाळणं शक्य नाही.
2: हो ना, आमच्या ऑफिसच्या वेळा, टार्गेट, शेड्यूल, धावपळ, फास्ट मुव्हिंग लाईफस्टाईल.
1: हो हो हो हो, लगेच डिफेन्स मोड मध्ये नको जाऊ. मी हेच म्हणत होते की या गोष्टी शब्दशः नाही घ्यायच्या तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा.
0: करेक्ट, म्हणजे झोपण्या उठण्याच्या वेळा पाळायच्या, जेवणामध्ये नियमितता आणायची, पिझ्झा बर्गर वगैरे वर्ज्य.
2: दादा मी नाही खात पिझ्झा बर्गर. आठवतंय ना
0: काय,
2: तूच आपल्या महाबळेश्वरच्या पिकनिकला 3 वेळा पिझ्झा खाल्ला होतास आणि वर डबल स्ट्रॉबेरी मिल्कशेक.
0: ते पिकनिक होत आणि तू तू माझं खाणं काढू नकोस. हा हे बघ, मी आईला फोन लावू का? ती म्हणते की कोणाचं खाणं कधी मोजू नये म्हणून.
1: अरे अरे अरे अरे, तुम्ही लहान मुलासारखे भांडायला लागलात. हा आत्ताच मी म्हटलं ना की प्रत्येक गोष्टीचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाही.
0: तिला सांग ना ते.
2: हा बरोबर, ते जाऊ दे. आणि नाहीतर ये आमच्या योगा क्लास मध्ये.
0: थांब थांब थांब थांब, योगा योगा नाही, योग योग म्हणायचं.
2: हा तेच रे, आमच्या योग शिक्षिका बाईंनी सांगितलं की आठवड्यात एकदा चीट डे ठेवला तरी चालतं.
1: पण त्याआधी आठवड्याचे 6 दिवस व्यायाम व्यवस्थितपणे केला असेल तर. बाता रे क्या भेजे में.
0: भेजा शब्दावरून एक जोक आठवला.
1: रोहित नको रे, हा जोक 300 वर्ष जुना झालाय. हा हमको भेजा है तुमको भेजा है क्या, नको नको.
0: बरं बाई राहिलं. बरं शर्वरी, तू काहीतरी फॉलो करायचं म्हणत होतीस, त्याचं काय?
2: हो सांगते ना, एका डॉक्टरांच्या पॉडकास्ट मध्ये सांगितलं की आपल्या प्रदेशात पिकणारं धान्य, फळं किंवा भाज्या खाव्यात, त्या चांगल्या अंगी लागतात.
1: शर्वरी तू येण्यापूर्वी आम्ही सुद्धा याबद्दलच बोलत होतो. उगाच भरमसाट पैसे मोजून आणलेली परदेशी आणि विचित्र नावांची फळं आणि काय त्या एक्झॉटिक भाज्या खाण्यापेक्षा
0: आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीमध्ये उगवणाऱ्या गोष्टी खाव्या वापराव्यात, कारण आपल्या शरीराला आपल्या डीएनएला त्याची ओळख आणि सवय असते.
1: स्टेपल फूड म्हणतात त्याला. परदेशातून आलेली फळं छान वेष्टनात गुंडाळून आली असली तरी ती शिळीत झालेली असतात ना.
2: आणि खरंच हे त्या त्या प्रांतातून येतं की त्यातही फसवणूक होते, कोण जाणे.
1: जाऊ द्या, शंका कुशंका नको. अगदी सोपं करून सांगायचं म्हणजे जे काही खातो ते आपल्या प्रकृतीला तब्येतीला मानवते की नाही हे बघावं. उगाच दुसरं कोणीतरी खातंय किंवा त्यांनी केलं म्हणून आपणही करायचं हा विचार योग्य नाही.
2: हा आणि आजी म्हणायची तसं, साधा वरण भात खा पण आनंदाने खा, हसत खेळत जेवा. आणि ती काय म्हणायची रे दादा, 5 इंद्रिय वगैरे काय.
0: आजी म्हणायची की जेवण म्हणजे फक्त तोंडाचं काम नाही तर अन्नाचा रंग डोळ्यांनी बघावा, सुगंध नाकानी घ्यावा, अन्नाच्या उष्ण शीतल स्पर्शाचा आनंद घ्यावा.
1: जिभेने चवीची ओळख करून घ्यावी आणि हे सगळं उत्तम जमून आलं की मेंदू मधून आनंद लहरी वाहू लागतील, त्यामुळे अन्न पचन क्रिया सुलभ होईल.
0: आजी म्हणायची ती 5 इंद्रिय वगैरे तर लांबची गोष्ट, इथं 1 कप चहाचा प्रश्न आहे.
1: अरे
0: आणि किती विषयांतर करतायत लोक. बर शर्वरी, मला सांग तुझा चहाचा विचार पक्का आहे का?
2: एक काम करूया दादा, चल आज मीच मस्त फक्कड चवदार झकास.
1: अगो अगो हो हो हो, नेमकं काय करणार तरी काय.
2: आज हम अपने हाथों से शानदार चाय बनाकर आपको पिलवाएंगे और यह करने में दादा साहब हमारी मदद करेंगे.
0: चे, मदद बिदत काय करणार नाही आपण. मी फार तर गाणी वगैरे म्हणून तुझं मनोरंजन करू शकतो.
1: चला आवरा, तुम्ही दोघही बाजूला व्हा, मीच करते चहा मस्तपैकी आलं गवती चहा घालून.
0: मग शर्वरी आपण असं करूया की चहाची गाणी म्हणून सुखदाचं मनोरंजन.
1: अरे रे,
0: एक गरम चाय की प्याली हो और उसको पिलाने वाली हो, नाहीतर मग चहाचं स्तोत्र म्हणूया.
2: दादा एक मिनिट, एक मिनिट, मिनिट. शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है. 1 2 चा चा चा, लेट्स डू चा चा चा.
1: अगं ए माझे आई, ते चहा नाहीये ते. इसीलिए मम्मी ने मेरे तुम्हें चाय पे बुलाया है.
0: असं ते कळलं.

श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात मुंबईची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळात आत्ताच आपण ऐकली आपुल की या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, जिच्या लेखिका होत्या स्मिता जोगळेकर आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे.

0: பிட்டிலாய் அம்பா அல்லப்பாய் பாடலாம் பிட்டிலாய் அம்பா ரங்கட்டு பக்க பாடலாம் பிட்டிலாய் அம்பா.
1: श्रोते हो, आजच्या डायल इन कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं स्वागत करते. आजचा विषय आहे लोणची आणि मुरंब्यांच्या पाककृती. या पाककृतींविषयी आपण चर्चा करणारच आहोत. लोणची आणि मुरंब्यांच्या अनेकानेक पाककृती तुमच्याकडे असतील, आम्हाला डायल इन या कार्यक्रमात तुम्ही त्या पाककृती सांगू शकता. आपण डायल इन करताना 45 15 41 29 आणि 45 15 41 30 या नंबरवर डायल इन करू शकता. मुंबई बाहेरील श्रोत्यांनी आणि मोबाईल धारकांनी 022 हा STD कोड लावून पुढील क्रमांक डायल इन करू शकता. 022 45 15 41 29 आणि 022 45 15 41 30.

श्रोते हो, लोणची, चटण्या, मुरंबे या भारतीय आहारातील महत्वाच्या गोष्टी आहेत आणि जेवणात चव आणण्यासोबत त्या पचन क्रिया सुधारतात आणि भूक वाढवतात आणि शरीराला आवश्यक असलेले व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स पुरवून रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात. तर या लोणची, चटण्या आणि मुरंब्यांविषयी आपण आज बोलणार आहोत. या पाककृती आपण एकमेकांसोबत शेअर करणार आहोत आणि मला असं वाटतं लोणच्यामध्ये किंवा चटणीमध्ये वापरलं जाणारं जिरं, हिंग, मेथी यासारखे मसाले पचनाला मदत करतात असं वाचनात आलंय की आंबवलेल्या लोणच्यांमध्ये प्रोबायोटिक्स असतात आणि जे पोटातील चांगल्या जीवाणूंसाठी उत्तम असतात. त्यामुळे या पाककृती आज आपण एकमेकांसोबत चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं श्रोते हो, जेवणात जेवणाचं ताट वाढताना किंवा पान वाढताना हिंदू संस्कृतीत एक पद्धत आहे आणि ते कसं वाढावं याला महत्त्व आहे. एक शास्त्रोक्त पद्धत आहे की व्यक्ती जेव्हा ताटासमोर बसते तेव्हा ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ वाढलं जातं आणि त्याच्या डावीकडे लिंबू, चटणी, कोशिंबीर, लोणचं असं वाढलं जातं. म्हणजे सामान्यतः उजव्या हाताने जेव्हा आपण जेवत असतो त्यामुळे पदार्थ जे पदार्थ कमी खायचे आहेत ते पानाच्या डाव्या बाजूला, आपल्या हाताच्या डाव्या बाजूला, डाव्या हाताला वाढले जातात कारण हे पदार्थ खारट आंबट असतात आणि हे एक चमचाभरच म्हणजे कमी खावेत, जास्त खाऊ नये. म्हणजे अगदी भरपूर असे भाजीसारखे वाढून आपण घेत नाही, त्यांचं तेवढंच स्थान असतं आपल्या पानामध्ये. चटणी म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा मुरंबे म्हणा, हे पदार्थाची, हे ताटाची, पानाची लज्जत वाढवतात आणि आपलं मूळ जेवण जे असतं, भाज्या, भाकरी, पोळी, चपाती, वरण, भात यासोबत चवीने खाल्ले जाणारे हे पदार्थ आहेत. तर या पदार्थांच्या रेसिपीज, पाककृती आज आपण एकमेकांसोबत शेअर

हेलो हेलो हेलो हेलो हेलो,

0: हॅलो, आपला कॉल कट झालेला आहे. हॅलो हॅलो नमस्कार.
1: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला. आपलं नाव सांगा.
1: गुजराती बोलतो.
0: आपलं नाव सांगा.
1: लाल चौक नाशिक, सिन्नर जिल्हा नाशिक.
0: बोला बोला.
1: मला असं म्हणायचं मॅडम की आपण तर सांगालच, पण शक्यतो आवळ्याच्या आणि पुदिन्याच्या काही कृती असतील त्या थोड्या सांगाव्या, जेणेकरून या ऋतू मध्ये सर्वांसाठी ते वयोवृद्ध तरुणांपासून सर्वांना व्यवस्थित हे करेल असा माझा प्रश्न.
0: नक्की. आणि तुम्ही खरं तर पाककृती
1: महत्व त्यानंतर सैरीपणाबद्दल तर आहेच, पण विशेष करून घेत
0: तुम्ही नक्कीच सांगू शकता. हॅलो. आता नाशिक सिन्नरहून आपल्याशी एक श्रोते बोलत होते आणि त्यांनी सांगितलं आवळ्याची किंवा पुदिन्याची. तर खरं तर पुदिना हा पोटासाठी थंड असतो. कोथिंबीर म्हणा किंवा पुदिना म्हणा, तर पुदिन्याची चटणी केली जाते आणि पुदिना हा आपल्या रोजच्या पानात पुदिन्याची चटणी आवर्जून वाढून घ्यावी. म्हणजे ऋतू कोणताही असो पण पुदिन्याची चटणी अवश्य खावी. पुदिन्यासोबत थोडी कोथिंबीर, मिरची, लिंबू आणि ह्या सगळ्याची चटणी करावी आणि ती पानात नक्की वाढून घ्यावी. पुढचा कॉल येतोय. हॅलो.
2: हॅलो.
0: हा बोला.
2: हॅलो.
0: हॅलो बोला.
2: हॅलो.
0: हा बोला बोला, ऐकू येतोय आवाज.
2: हा मी हॅलो जरा आवाज. हॅलो, मी बोरिवलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते.
0: नमस्कार.
2: हा हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना?
0: हो येतोय
2: येतोय, बोला. हा, मी आवळ्याचं हे सांगते. मुरंबा आवळे स्वच्छ धुवून, म्हणजे चुपके पाहिजे. त्याच्या आपण कुकरला जसं हे लावतो, मोदक लावतो, म्हणजे विदाउट चिटिंग, त्याची चाळणीमध्ये ते हे घ्यायचे आवळे आणि एक असं वाफ आणून दिली की ते मोकळ्या होतात. त्या पाकळ्या ह्याच्या आवळ्याच्या त्या मोकळ्या होतात. हॅलो. त्या मोकळ्या झाल्या ना की काचेची बरणी, काचेच्या बरणीत त्या पोळी सगळ्या काढून, बिया काढून पोळी नुसत्या टाका आणि त्याच्यात ती साखर भिजेल इतकं ठेवून वरती जाड जरा कपडा, कारण धूळ जाऊ नये म्हणून जाड कपडा लावून उन्हामध्ये ठेवायच्या त्या पोळी. हे मग त्या मुरतात, त्या पाका ह्याच्यामध्ये साखरेच्या ह्याच्यामध्ये मुरतात चांगल्या. त्या चांगल्या एक चार दिवस साधारण समजतं आपल्याला ती मुरली आहे चांगली. ती जरा उघडून बघितलं तर चांगलं जास्त. आणि नंतर त्या सगळ्या पोळी त्या ह्याच्यापासून बाहेर काढायच्या. पाक जो तयार झालेला आहे आपला, त्या पाकातून त्या पोळी बाहेर काढून तो पाक नुसता आटवायचा. आटवायचा म्हणजे खूप आटवायचा पण नाहीये, पोळी बाजूला काढायच्या. नाहीतर त्या पोळी त्याच्यातच घातल्या त्या आक्रसतात आणि कडक लागतात. म्हणून त्या पोळी बाहेर काढून तो पाकच फक्त पाहिजे. तर तुम्ही आल्याचे तुकडे टाकले तर जरा एकदम गोडगोड पण नाही लागणार, म्हणून आल्याचे तुकडे घातले तर जरा बरं लागतं चावायला. आणि मग ते तुमचा पाक तयार झाला की मग त्याच्यात तुम्ही त्या पोळी बाहेर काढलेल्या आहेत त्या टाकायच्या त्याच्यामध्ये. आणि परत आपल्या चमच्याने छान पाण्याचा हे जरा पण हे लावायचा नाही, छान त्या पोळी मऊ आणि सुंदर लागतात. आपलाच मुरुंबा तयार. ओके, थँक्यू.
0: धन्यवाद. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. अशा पाककृती जेव्हा आपण आपल्या मोठ्या व्यक्तींकडनं घरातल्या ऐकत असतो तेव्हा खरोखर तोंडाला पाणी सुटतं आणि आपल्याला नक्की करून बघाव्याशा वाटतात. पुढचा कॉल येतोय. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. रसिका हो, लोणजी चटण्यांकडे नुसतं पाहिलंच ना तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं आणि त्यामुळे जेवणाची किंवा खाण्याची इच्छा

0: वाढते, पण लोणची चटणी आणि मुरंबे यांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं प्रमाण देखील मर्यादित असायला हवं. आणि हे पदार्थ जास्त प्रमाणात जर खाल्ले तर त्यातलं अतिरिक्त मीठ आणि तेलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपला पुढचा कॉल घेऊया.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हॅलो
0: बोला.

0: हॅलो
1: बोला. हॅलो बोला.
0: हॅलो,
1: हां बोला, तुमचा आवाज येतोय.
0: मी स्मिता वर्तक
1: नमस्कार.
0: बोलते, आगाशी व्यसन बोलते, विरारा.
1: हां
0: मी आता आपलं ना वाचतो, म्हणजे कोवळ्या बांबूचं लोणच्याची रेसिपी सांगते.
1: कमाल कमाल, सांगा.
0: हां, आता पावसाच्या सीझनला कोवळे बांबू बाजारात येतात, त्या कोवळ्या बांबू याचे चिरे चीर करायचे असे. त्याच्यात आलं घालायचं, मिरची घालायची आणि त्याचं आम्ही लोणचं बनवतो. त्याची रेसिपी अशी आहे की राईचे राई डाळ, लिंबाचा रस आणि हिंग ते सगळं लावायचं. त्या वाटळ घ्यायला आम्ही त्याला वाटत म्हणतो.
1: बर.
0: आणि त्या सगळ्या मिश्रणाला लावून ठेवायचं आणि त्याच्यात मीठ घालायचं थोडस. आणि नंतर तेल थंड झालं की मग घालायचं त्याच्यावर. ती आमच्या समोरची क्षत्रिय समाज म्हणजे वाढवल.
1: बर.
0: त्यांची पावसाळ्यासाठी बनवण्यात येणारी एक स्पेशल लोणच्याची रेसिपी आहे.
1: कमालच आहे. आणि मला बांबूचे आपल्या शरीरासाठी फायदे पण होत असतील. धन्यवाद धन्यवाद स्मिताताई, पुढचा कॉल घेऊया.

0: हेलो हेलो, नमस्कार। तर मला असं वाटतं, श्रोते हो, आपण ही जी लोणची मुरंब्यांची कृती सांगतोय, एकमेकांना शेअर करतोय, तर लोणच्यामध्ये मला असं वाटतं की हिंग, हळद, तेल, लिंबाचा रस, मीठ, गुळाची पावडर म्हणा किंवा लोणच्याचा मसाला, मेथी, या सगळ्या खूपच शरीराला फायदेशीर गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येक लोणच्यासाठी वापरल्या जातात। पुढला कॉल घेऊया। हॅलो,
1: हॅलो
0: नमस्कार।
1: हॅलो
0: हां नमस्कार।
1: हॅलो,
0: हां नमस्कार,
1: आवाज येतो?
0: येतोय येतोय, आवाज येतोय।
1: हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो.
0: नमस्कार।
1: हा, नाशिक सिन्नर. मला असं म्हणायचं की मधुमेह आणि ब्लड प्रेशर असणाऱ्यांना लोणची खाण्यावर बंदी असते. लोणची किंवा खारट पदार्थ
0: बर
1: ते जे खाऊ शकतील अशा अशा पद्धतीच्या एखादी रेसिपी सांगा ना, तर ते कमी याच्यात कमी प्रमाणात खाऊन पण त्याचा आस्वाद घेऊ शकतील. अशा प्रकारचे कुठलं लोणचे किंवा कुठलं हे आहे का, मुरंबा वगैरे असा. हा, ते असेल तर ते त्याची रेसिपी बी सांगा आणि तिचं वर्णन करून सांगा डिटेल सविस्तर.
0: नक्कीच नक्कीच नक्कीच नक्कीच।
1: थँक्यू.
0: थँक्यू। मुळात आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मधुमेही लोकांनी लोणची मुरांबे, त्यांना म्हणजे या सगळ्या गोष्टी नक्कीच खाव्याशा वाटतात, पण कसं असतं ना, थोडासा आडवा हात न मारता थोडासा कंट्रोल करता, कारण मुरांब्या, ज्या मुरांब्यांमध्ये साखर आहे ना, त्या गोष्टी टाळाव्यात। गुळ घातलेली एखादी गोष्ट, कमी तेलाची गोष्ट, ह्या सगळ्या कोलेस्ट्रॉल आणि मधुमेही लोकांना या सगळ्या गोष्टी अगदी अगदी म्हणजे एक चिमूटभर जसं आपण मीठ घालतो एखाद्या पदार्थात, त्याप्रमाणेच फार कमी या गोष्टी ताटात वाढून घेतल्या पाहिजेत। आणि रोज तर खाऊच नये, खायची इच्छा झाली तरी पण रोज खाऊ नये, आपणच आपलं वेळापत्रक ठरवावं असं मला वाटतंय। आणि या सग मधुमेही लोकांसाठी सुद्धा मला असं वाटतंय की आलं आलं आलं किंवा आवळा किंवा अशा ज्या अशा अशी जी लोणची किंवा असे जे आहेत, किंवा मला असं वाटतं की आहारामध्ये त्यांनी आलं आवळा या सगळ्या याच्या फोडी करून खाव्यात, किंवा अगदी मेथीच्या दाण्यांवर कमी तेलातली फोडणी असावी, हिंगाची आणि मेथीच्या दाण्यांची फोडणी असावी आणि अगदी कमी तेल किंवा पोषक तेल म्हणा, किंवा आजकाल ऑलिव्ह ऑइल किंवा तिळाचं तेलही वापरलं जातं। तर अशा सगळ्या युक्त्या करून आपण अशा असे पदार्थ बनवले पाहिजेत आणि आपणच खरं तर आपल्या शरीरावर थोडेसे डॉक्टरांच्या सल्ल्याने

0: प्रयोग केले पाहिजेत की आपण काय खाल्लं तर आपल्याला काय होऊ शकतं, काय खाल्ल्याने आपल्याला ऍसिडिटी होते, काय खाल्लं की आपल्याला पचत नाही, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आपापल्या प्रकृतीनुसार करावा असं मला वाटतं. पुढचा कॉल घेऊया. हॅलो, नमस्कार. हॅलो
1: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: नमस्कार.
1: इतका विषय खूप छान आहे, खूप मस्त आहे, मला पाककृती खूप आवडते. त्याच्यामुळे आणि मी वनिता मंडळची.
0: आपला कॉल कट झालेला आहे ताई, पुन्हा आपण ट्राय करू शकता, आपण पुन्हा प्रयत्न करा. लोणच्यांच्या पाककृतीमध्ये आजकाल बरेच ऑप्शन्स, म्हणजे बऱ्याच प्रकारची लोणची आलेली आहेत. म्हणजे कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं म्हणा किंवा गोड आंब्याचं लोणचं, मिरचीचं लोणचं, हे पारंपरिक आण घेऊया. हॅलो.
1: हॅलो, मग अशी कॉल कट झाला. मग पण मला आजचा विषय खूप छान आहे, मस्त आहे. मला पाककलेची खूप आवड आहे आणि मी वनिता मंडळची पण फॅन आहे, आकाशवाणीची फॅन आहे, मी गुड लिस्नर आहे त्याची.
0: आजचा
1: सब्जेक्ट छान आहे. तर आज मी लोणच्याचं सांगते की लोणचं बनवताना एक ते प्रमाण असतं, एक वाटी मोहरीची डाळ असली तर त्याच्या कमी प्रमाणात मिरची पावडर घ्यायची आणि त्याच्या कमी गुळ घ्यायचा. असं प्रमाण असलं की तो मसाला एकदम छान उत्तम रित्या बनला जातो. आणि मुरांब्याचं सुद्धा जितका कैरीचा किस असेल त्याच्या पाऊनपट साखर किंवा गुळ घालायचा. आणि जर आपल्याला त्याचा छुंदा बनवायचा असेल तर मिरची पावडर आणि मीठ टाकून असं डावी बाजू आपली उत्तम दिसावी म्हणून आणि चवीलाही छान लागावी म्हणून हे खावं.
0: छान छान. तुम्ही अजूनही पाककृती सांगू शकता. आताच एका सरांनी म्हटल्याप्रमाणे मधुमेहींसाठी, तर मला असं वाटतं मेथांबा हाही प्रकार तुम्ही सांगू शकता की म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून, बरोबर ना?
1: हॅलो.
0: हॅलो.
1: हॅलो.
0: हा बोला.
1: हा मॅडम. हा मॅडम. हा तर मग म्हणजे अशी ही माझी रेसिपी आहे. मुरांबा आणि त्याची शिंगाही बनवू शकतो आपण त्याचा गोड हवं असेल तर. आणि मिरची पावडर टाकली तर त्याचा शिंगाही तयार होतो. अशी ही ताटामधली ही डावी बाजू पण उत्तम होते, चवीलाही छान लागते, आपल्याला रुची देते आणि पचनही सुलभ होतं. थँक्यू.
0: धन्यवाद. धन्यवाद ताई. धन्यवाद. ही जी डावी बाजू ताटातली आहे ताईंनी सांगितली, ती लोणचं, चटणी, कोशिंबीर, या लिंबू, मीठ, हे सगळं जे आपण डाव्या बाजूत देतो, तर या लोणच्यांमध्ये निर्निळी लोणची म्हणजे मिरचीचं लोणचं, लिंबाचं, कैरीचं, गोड आंब्याचं लोणचं, हे सगळं तर पारंपरिक आहेतच. मेथांबा आहे, मेथांबा म्हणजे कैरीच्या फोडींमध्ये गुळ आणि मेथी दाणे वापरून केलेला मेथांबा. हिवाळ्यात ओली हळद पुष्कळ प्रमाणात येते, तर ओल्या हळदीचं लोणचं आवर्जून खावं, ओल्या हळदीचं खावं. त्यानंतर गाजर मुळ्याचं लोणचं सुद्धा, म्हणजे गाजर मुळे असे उभे कापून घेतले आणि त्यामध्ये आलंही उभं कापून घेतलं, मिरचीचे तुकडेही उभे केले आणि त्यात मोहरी, तिखट, मीठ आणि तेल आणि व्हिनेगर किंवा लिंबाचा रस आणि लोणच्याचा मसाला, तर या सगळ्याच्या प्रमाणाप्रमाणे कुठलंही लोणचं आपण करू शकतो. फक्त आपल्या आई आजीने आपल्याला सांगितलेलं प्रमाण जर आपण वापरलं तर लोणचं फार सुंदर होऊ शकतं. खरं तर निगुतीने करण्याची ही गोष्ट आहे. दिवाळीचा फराळ जसा निगुतीने केला जातो तसंच लोणचं, मुरांबे, चटणी किंवा तुमची वाळवणं, ही सगळी आता जवळच पावसाळा येऊ घातला आहे आणि त्याआधी सर्वांची तयारी झाली असेल, वाळवण झालं असेल, लोणचं घातलं असेल, वर्षभराचं मसाले केले असतील. या पुढील कॉल येतोय. नमस्कार. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: हॅलो.
0: बोला. नमस्कार.
2: नमस्कार.
0: हा नमस्कार.
2: मी शीता वरकरच बोलते. मी पिकलेलं असायचं म्हणजे एक वाटीची कुस थोडी असल्या तर अर्धी वाटी लिंबाचा रस आणि 50 ग्रॅम गुळ घ्यायचं आणि त्या गुळात लिंबाचा रस घालून थोडस शिजवायचं म्हणजे पाक सारखा करायचा. त्याच्यात आल्याचे तुकडे, खारकांचे तुकडे, थोडी दालचिनी पूड घालायची, थोडी मिरची पावडर घालायची आणि थोडं थंड झालं की मग त्याच्या पिकलेल्या चिकूच्या त्या फोडी घालायच्या आणि असं बनवायचं ते चिकूचं लोणचं. आणि दुसरं माईन गुळा आणि ओड आलेली मेथी आणि कारलं हे मधुमेहींसाठी लोणचं.
0: अगदी बरोबर.
2: तर हे तीनही समप्रमाणात घ्यायचे. मेथीला मोड आणायचे आणि थोडस वाळवायचे म्हणजे पाण्याचा भाग राहिला नाही पाहिजे आणि कारलं पण तसंच थोडस कापून उन्हात सुकवायचं आणि माईन गुळा कापून हळद आणि मिठात एक दिवस घालून ठेवून द्यायचं. ते सगळं मिश्रण एकत्र करायचं. त्याच्यात हिंग, हळद आणि मोहरी घालायची आणि थंड करून नेहमीप्रमाणे आपण तेल घालून लोणचं तयार करायचं. म्हणजे ते मधुमेहींसाठी ते खूप चांगलं आहे. आता कोणीतरी मधुमेहींसाठी लोणच्याची रेसिपी मागितली म्हणून मी ही रेसिपी देत आहे. धन्यवाद.
0: थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. खरं तर ताईंनी आता खूपच छान रेसिपी सांगितली. माईन मुळा, कारलं आणि मेथी मेथी मेथी दाणे आपण भिजवून मोड आलेले मेथी दाणे यांचंही नुसतं लोणचं बनवू शकतो. नुसत्या कारल्याचंही बनवू शकतो. माईन मुळा आणि गाजर यांचंही बनवू शकतो. मधुमेहींसाठी खास असं कारल्याचं लोणचंही आपण बनवू शकतो. म्हणजे लोणच्याचा मसाला घालून स्वाद लोणच्याचा पण त्यामध्ये कारलं किंवा मेथी, मेथीचे दाणे ज्याला मोड आणलेत असे. फणसाच्या आठळ्यांचं पण लोणचं बनवलं जातं. ओली हळद मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. मिश्र भाज्यांचं लोणचं बनवलं जातं, करवंदांचं. त्यानंतर मला असं वाटतं की आपण जितके प्रकार करू, एखादी स्त्री जितके प्रकार घरी बनवेल तितके कमीच आहेत. बाजारात पांढरी कारली पण येतात, तर ही पांढरी एखादं पांढरं कारलं घेऊन त्याच्यामध्ये एक मोठं पांढरं कारलं आणि एक 1.5 टेबलस्पून लोणच्याचा मसाला, मीठ, तेल, लिंबाचा रस, गुळ पावडर आणि हिंग घेऊन ही कारली उभी कापून चांगली धुऊन मीठ लावून एक दिवस ठेवून द्यायची त्या पाण्यातच, मिठाच्या पाण्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकायचं पिळून आणि मग कारली, मीठ, लोणचा मसाला, गुळ पावडर, तिखट घालून ही परतून घ्यायची आणि त्यानंतर कारल्याचं सुंदरसं असं लोणचं जे मधुमेही खाऊ शकतात. तर जी जी मधुमेही लोकांसाठी ज्या ज्या भाज्या खायला सांगितलेल्या आहेत त्या भाज्यांचं लोणचं आपण बनवू शकतो, इन्स्टंट बनवू शकतो. खरं तर काही भाज्यांमध्ये खूप पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे असं पाण्याचं प्रमाण कमी करून म्हणजे त्यांना थोडंसं वाळवून किंवा मिठाच्या पाण्यातनं काढून एक दिवसभर ठेवून त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं किंवा इन्स्टंट लोणचं आपण बनवू शकतो जेणेकरून तेव्हाच्या तेव्हा ते खाल्लं जाईल. पुढचा कॉल घेऊया आपण. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हॅलो. हॅलो. तर अशा ह्या लोणच्यांच्या विविध पाककृती म्हणजे या लोणच्यांच्या प्रकारांमध्ये खजुराचं गोड लोणचंही केलं जातं. कैरी आणि मखाणा या दोन वस्तूंचा वापर करूनही छान लोणचं केलं जातं. आवळ्याचं थोक्कू हा प्रकारही मी कुठे ऐकलेला आहे. त्यानंतर कैरी आणि कांद्याचं लोणचंही केलं जातं. हॅलो.
3: हॅलो.
0: हा नमस्कार, बोला.
3: हा मी बोरुलीहून प्रतिभा म्हात्रे बोलते. परत लिंबू असतात आपली लिंबू, ती लिंबूचे 4 फोडी करायच्या आणि त्या कुकरमध्ये विदाउट पाणी काही न घालता 4 शिट्या, 3 शिट्या, अशा शिट्या

0: काढायच्या, ते लिंबू छान मऊ होतील त्याला बिया त्यातल्या आतल्या बिया काढायच्या सगळ्या आणि मिक्सरला लावायच्या, म्हणजे ते आपला जेली टाईप होईल. मिक्सरला घालून मग ह्याच्यामध्ये कढईमध्ये गूळ, म्हणजे आपण आपला कमी ह्याच्यामध्ये वापरायचं आहे म्हटल्यानंतर गूळ, मिरची पावडर, मेथी पावडर, हळद पावडर हे घालून ते आटू म्हणजे पाक करायचा. तो पाक सुद्धा ना फार घट्ट नाही ना, तर चिकी होऊन जाईल त्याची. जर आटलं नाही हे म्हणजे विरगळलं ते गूळ की त्याच्यात त्या लिंबाच्या फोडी आहेत त्या त्याच्यात टाकायच्या आणि त्या सुद्धा फिरवायच्या. त्या पण जास्त फिरल्या ना का तुमच्या फोडींची कव आपला लिंबूचे जी सालं असतात ती पण कडक होतात, म्हणून लगेच ते झालं त्याच्यात मिक्स एक जीव झालं की तुमचं तयार. मेथी पावडर जास्त, मिरची पावडर आणि गूळ, गूळ कमी घालायचा आणि हे मीठ लोणचं मस्त पैकी, म्हणजे तात्पुरता असं तुमचं वर्षभर नाही राहणार हे, थोडस आपलं बरणीमध्ये बरं तात्पुरतं तोंडी लावायला छान लागतं हे लोणचं, तयार आपलं लोणचं. ओके थँक्यू,
1: धन्यवाद धन्यवाद. तर आता मी म्हणत होते त्याप्रमाणे खजुराचं गोड लोणचं मधुमेहीनं चालणार नाही, पण मखाणा खाल्ला गेला पाहिजे, तर मखाण्याचं लोणचं नक्की करून बघा. त्यानंतर मुळ्याचं लोणचं वातहारक असतं. त्यानंतर मोड आलेल्या मेथी दाण्यांचं लोणचंही नक्की करावं. लसणाचं लोणचं म्हणजे लसूण घालून तेही अप्रतिम लागतं, नक्की करा. भाज्यांचंही लोणचं केलं जातं, पण मला असं वाटतं भाज्यांची लोणची तुम्ही इन्स्टंटच करावीत, कारण टिकण्याच्या दृष्टीने ती थोडीशी टिकत नाही, त्यामुळे भाज्यांची लोणची तेव्हाच्या तेव्हा करून तेव्हाच्या तेव्हा एक 5-6 दिवसात संपवली पाहिजेत. काही जण द्राक्षाचं आंबट गोड लोणचं करतात, काही जण पेरूचं लोणचं देखील करतात, त्यामुळे अशी वेगवेगळी लोणची आपण घरातल्या घरात करून बघायला काहीच हरकत नाही. पुढचा कॉल घेऊया. नमस्कार.
2: हॅलो. नमस्कार, लीलाधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून.
1: नमस्कार.
2: बोला. दीदी कवटाच्या लोणच्या बद्दल बोलणार आहे. कवटाचं जे लोणचं आहे ते कच्चं आणि पिकलं या दोन्ही कवटाचं करता येतं, आणि रेसिपी मी सांगत बसणार नाही, रेसिपी सर्वांना माहिती आहे कारण त्याचा घर काढून बाकी. पण हे पित्त प्रकृतीचे जे लोक असतात आमच्या आयुर्वेदामध्ये, हे जे आंबट खाऊ शकत नाही पण यांना मात्र या पित्त प्रकृती पण बाधत नाही, म्हणजे आयुर्वेदामधला एक कवट असा आहे की ते कोणाचाही व्यक्ती आंबट ते लोणचं खाऊ शकतं. तर असं ते कवटाचं लोणचं कच्चंही कवटाचं करता येतं आणि पिकलंही कवटाचं उत्तम लोणचं लागतं. थँक्यू.
1: कमाल कमाल. आता सरांनी खूपच छान रेसिपी सांगितली कवठाच्या लोणच्याची, म्हणजे आतापर्यंत आपण कवठाबद्दल बोललोच नाही. एक थोडंसं दुर्लक्षित राहिलेलं फळ आहे, खूपच सुंदर फळ आहे. म्हणजे मला असं आठवत आहे की लहानपणी गावी हे फळ आवर्जून खाल्लं जायचं, फोडून त्यात गूळ घालून ते फळ ते चमच्याने ते खाल्लं जायचं आणि फार कमाल लागतं कवट. तर प्रत्येकाने लहान मुलांनी पण आता कवट खावं मला वाटतं. जिथे तुम्हाला बाजारात कवट दिसेल ना, पटकन घ्या आणि त्याचा आस्वाद घ्या आणि मुलांना देखील द्या, कारण पचनशक्तीसाठी कवट चांगलं असतं. तर मी मगाशी म्हणत होते त्याप्रमाणे लसूणचं लोणचं देखील, पेरूचं लोणचं आपण करू शकता. पुढला कॉल घेऊया. नमस्कार. हॅलो. तर अशा लोणच्यांच्या प्रकारामध्ये काही शाही लोणची देखील असतात, ज्यामध्ये काजू, बदाम, मनुके, अक्रोड, पिस्ता, मगजबिया, बडीशेप आणि लोणच्याचा मसाला घालून मीठ, राई, हिंग ही आपली नेहमीचीच पाककृती लोणच्याची, ही आपण करू शकतो. पण शाही लोणचं बनवू शकतो. काजू, बदाम, मनुके, अक्रूड, पिस्ता, मगज बिया आणि बडीशेप हे सगळं घालून आपलं शाही लोणचं होऊ शकतं. हॅलो.
3: हॅलो. मी बोरिवलीहून सुनंदा देशपांडे बोलते.
1: बोला.
3: हा, मी काकडीच्या लोणच्याची रेसिपी सांगते. माझ्या आईने मला शिकवलेलं कोकणाचा मोठी काकडी मिळते त्याला तवसं म्हणतात. हा, ती जास्त करून पावसाळ्यातच मिळते. काकडी सोलायची, त्याचे तुकडे करून बिया काढून टाकायच्या व ती भिजीच्या भाजीसारखी चिरायची. त्यात मीठ व लाल मोहरीचे मोहरीचा कूट, त्या मोहरी फेसून घालायची, खात्री तर जास्त चांगलं.

0: आपल्या अंदाजाप्रमाणे सर्व छान ढवळून त्यात तेलाची फोडणी, मोहरी, मेथी, हिंग, हळद घालून करायची व ही फोडणी थंड झाल्यावरच घालायची. सर्व एकत्र ढवळून बरणीत भरून ठेवायचं. झालं एवढंच लोणच्याचं रेसिपी. हे लोणचं मोहरी चढून नाकात जातं, म्हणून 3-4 दिवस ठेवता येतं. जास्त दिवस ठेवलं तर मग फ्रीज मध्ये ठेवायला लागेल. आणि ते एकदम नाक मोहरी चढून नाकात जातं म्हणून वाढताना जरा दही घालून वाढायचं. खूप चविष्ट आणि वेगळं लोणचं लागतं. म्हणजे मध्ये मगाशी त्यांनी सांगितलं ना ह्याच्यासाठी डायबिटीस किंवा भीतीवाल्यांसाठी, तर ह्याच्यामध्ये जास्त तेल नसतं आणि मेथी चांगली फेसून घातल्यामुळे चवीला छान लागतं आणि अगदी वेगळं लोणचं आहे. म्हणून मी सांगितलं ही रेसिपी माझ्या आईने मला शिकवली आहे, म्हणून मी ती सांगितली. माझी आई खूप छान करायची हे लोणचं. धन्यवाद.
1: धन्यवाद धन्यवाद. खरोखर एक वेगळी रेसिपी सांगितली तवशाची, म्हणजे काकडी जी मिळते आपली आता पावसाळ्यात, तर ते तवशाचं लोणचं खूपच छान आहे. पुढला कॉल घेऊया. हॅलो हॅलो
2: हॅलो.
1: हां नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
2: हॅलो.
1: हां नमस्कार, बोला. ऐकू येत आहे, बोला.
2: हा मी यवतमाळ जिल्ह्यातून, अगदी छोटस गाव आहे माझं. हा हा वडगाव जंगल. हा हा तिथनं बोलत आहो मी.
1: बोला बोला.
2: हा मला असं विचारायचं आहे तुम्हाला का, आपण आंब्याचं लोणचं असं घरी बनवतो आणि विकतच पण आपण बाजारात घेतो, तपास करून ते दुकानातलं जर घेतलं आपण तर महागड भेटत, म्हणजे स्वस्त मिळते. हा आणि घरी जर बघलं तर महागात पडते.
1: बर.
2: हा तर हे तफावत कशी का बा, त्यांना कसं का पुरवतात बा असं स्वस्त विकाना.
1: नाही तुमचा विषय चांगला आहे पण कसं
2: कसं आहे मॅडम, महागाईच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न अतिशय महत्वाचा.
1: कसं आहे, एखादा कुठलाही पदार्थ घरच्या गृहिणीने मन लावून केलेला असेल तो आपल्याला खायलाही चांगला असतो आणि पचनालाही चांगला असतो. तफावत पाहता, तफावत बघायला गेलं तर क्वालिटी पण असते, मालाची क्वालिटी असते, आपला कैरी आंबा काय प्रकारचा असतो, बाहेरच्या लोणच्यांमध्ये एकाच प्रकारचा आंबा किंवा एकाच प्रकारचा कैरी वापरली कदाचित नसते किंवा दुय्यम प्रतीची असू शकते. किंवा दुसरी अशी गोष्ट, दुसरी बाजू अशी होते की त्यांना खूप प्रमाणात ही लोणची करायची असतात त्यामुळे सुद्धा तो दर कमी असेल आणि आपण आपल्याला मोजकच करायचं असतं, वर्षभर साठेल इतकंच करायचं असतं. पण शेवटी हा महत्वाचा प्रश्न असतोच की म्हणजे तो आपण स्वतःच आपल्या मनाला समजावू शकतो की आपण जे घरी बनवतो तेच उत्तम असतं. आपल्याकडची तेलाची
2: क्वालिटी.
1: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुढील.
3: हॅलो.
1: नमस्कार.
3: राजू गुजर बोलतो. राजूच्या आवाज.
1: बोला.
3: राजूच्या आवाज. भैरवनाथ मंदिर राजीवाजा सिन्नर. आपण एवढे तर सांगताय लोणची वगैरे, पण ती त्यांच्याकडे फ्रीज नसेल त्यांनी ती किती काळ ठेवून लवकर खावी जेणेकरून त्याची मग नंतर टेस्ट कळत नाही आणि मग वयोवृद्ध यांना ती पचनात अवघड जाते.
1: मुळातच लोणची हा प्रकार हा साठवणीतला प्रकार आहे. लोणचं पापड हे सगळे आपण मुद्दाम सुट्टीत करतो आणि साठवणुकीसाठी करतो, त्याच्यामुळे तेलाचं प्रमाण आणि तेलाची योग्य फोडणी ही लोणच्याला व्यवस्थित दिलेली असेल आणि आपण तेलात योग्य प्रमाणात लोणचं मुरेपर्यंत तेल घातलेलं असेल तर अशी लोणची खरं तर फ्रीजमध्ये ठेवावी लागत नाहीत. कारण वर्षानुवर्षे आपण कधीच याआधी कधी आपण फ्रीज वापरले नव्हते आणि योग्य तेलाच्या प्रमाणात ती लोणची, म्हणून म्हणतात की लोणचं घालणं म्हणजे ती योग्य तऱ्हेने बनवून पाण्याचा वगैरे हात लागू न देता योग्य तऱ्हेने फोडणी देऊन त्यात पाण्याचा अंश त्यातला काढून आणि सतत तेल

टाकत राहून आपण त्याला छान, त्या लोणच्याला आपण वर्षभर टिकवू शकतो, पुरवू शकतो. त्याच्यामुळे करतानाच ही थोडीशी काळजी घेतली तर लोणचं छान टिकतं, फ्रीजची गरज लागत नाही खरं तर. आणि काही गोष्टी असतात ज्या आपल्या भारतीय स्वयंपाकघरातल्या, की दही घालणं म्हणा, तूप लावणं म्हणा, किंवा या सगळ्या काही गोष्टी असतात पारंपरिक, त्या अगदी निगुतीने करण्याच्या गोष्टी असतात, त्या लक्षात ठेवून आई आई आजीने सांगितल्याप्रमाणे जर केल्या तर अशा गोष्टी छान टिकतात. तर श्रोते हो, आजच्या या लोणची मुरंब्यांच्या पाककृती आपण सगळ्यांनी खूप छान पद्धतीने सांगितल्या आणि ज्ञानात सगळ्यांच्याच भर पडली असेल, इतके छान छान लोणची मुरंबे आज आपल्याला सांगता आले. यासोबतच जाताना मला असं सांगावंसं वाटतं की या लोणची मुरंब्यांच्या पाककृतीमध्ये आणखी काही लोणची, म्हणजे जे मासे खाऊ असतात किंवा नॉनव्हेज व्हेजिटेरियन असतात, ते त्यांच्याकडे माशांचं लोणचंही केलं जातं, कोळंबीचं लोणचं केलं जातं. आजकाल पापलेट किंवा असे काही मासे आणले, सुरमई आणली, किंवा सुकवलेले बोंबील असतील तर यांचीही लोणची केली जातात. अगदी इतर लोणची आपण जशी घालतो त्याचप्रमाणे ही लोणची केली जातात. फक्त माशांची लोणची जास्त टिकत नाही, ती तेव्हाच्या तेव्हा खाल्ली जातात. आणि ज्यांना खरोखर रोजच्या जेवणामध्ये असं काहीतरी लागतं त्यांच्यासाठी ही माशांची लोणची केली जातात. तर प्रॉन्स म्हणजे कोळंबी घेऊन त्यात मेथी दाणे, लसणाच्या पाकळ्या, हळद, लोणच्याचा मसाला, लिंबाचा रस आणि हे सगळं आपल्या नेहमीच्या पद्धतीने घालूनही कोळंबीचं लोणचं छान होऊ शकतं. श्रोते हो, आज इतक्या सुंदर सुंदर पाककृती तुम्ही सर्वांना सांगितल्यात आणि छान छान पाककृती कळल्या. एका ताईंनी आपल्याला माईन मोळ्याचं लोणचं सांगितलं, त्यानंतर बांबूचं लोणचं देखील आज आपल्याला कळलं. एका सरांनी कवठाचं लोणचं, पित्त प्रकृती ज्यांची असते त्यांच्यासाठी कवठाचं लोणचं सांगितलं. आणि आपले पारंपरिक लिंबू म्हणा किंवा कैरी, आंबा किंवा ओल्या हळदीचं लोणचं म्हणा किंवा मिरचीचं लोणचं, कारल्याचं लोणचं, मिश्र भाज्यांचं लोणचं, करवंदांचं लोणचं, ही तर ही निरनिराळी लोणची आपण आज पाहिलीत. आणि ज्यांनी अजूनही ही लोणची केली नसतील त्यांनी लवकरात लवकर करा, म्हणजे सगळा पावसाळा त्यांच्यासाठी सुखावह होऊन जाईल. आणि जेवणात डाव्या बाजूत हे जेव्हा लोणचं वाढलं जातं तेव्हा प्रमाणात ते लोणचं खा. आणि रसिक हो, याचबरोबर आजच्या या डायल इन कार्यक्रमात खूप छान छान पाककृती आपण एकमेकांसोबत वाटून घेतल्या. आणि पूर्वी काय अजूनही काही घरात घरी केलेला पदार्थ शेजारी पाजारी आवर्जून दिला जातो, प्रेमाची सद्भावना यामुळे वाढीस लागते. आणि असेच प्रेम तुम्हा रसिक श्रोत्यांनी देत रहा. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपला निरोप घेते. नमस्कार.

शतो मुंबई केंद्राचं सहक्ष पडपड ऐकलं बदमलरी 378 7-8 मीटर्स किंवा 700 किलोमीटर्स वर. आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. दुपारचा 1:25 सेकंद झाले. आता उमंग हा NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम ऐकूयात.

इस्रायलचा निर्णय आणि कॉंगोमध्ये महिनाभरात इबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्युमुखी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार

लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवीन ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 44 दूतावास आणि उच्चायुक्तालयं सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. ब्रिक्स देशांची कृषी परिषद मध्य प्रदेशात इंदूर इथं सुरू आहे. ब्राझील इंडोनेशिया चीन इराण दक्षिण आफ्रिका संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत. 21 देशांचे कृषी मंत्री वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञ देखील परिषदेत सहभागी झाले आहेत. आज दिवसभरात अनेक सत्र होणार असून अन्न सुरक्षा कृषी नवोन्मेष वातावरण अनुकूल शेती कृषी व्यापार आणि छोट्या शेतकऱ्यांचं सक्षमीकरण या विषयांवर यावेळी चर्चा होईल. 12 जून रोजी सर्व 21 देशांच्या कृषी मंत्र्यांची बैठक होणार आहे. अन्न सुरक्षा हा या बैठकीचा मुख्य विषय असेल तर 13 जूनला ब्रिक्स देशांची मंत्रीस्तरीय बैठक होणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी नेते बिरसा मुंडा यांचा आज बलिदान दिन असून उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी समाजमाध्यमावरील संदेशात भगवान बिरसा मुंडा हे साहस स्वाभिमान आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. जल आणि जंगल आणि जमीन यांच्या संरक्षणासाठी परकीय सत्तेविरुद्ध धैर्याने संघर्ष करणारे धरती आबा अर्थात भगवान बिरसा मुंडा यांना प्रणाम अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री अमित शाह राजनाथ सिंह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी खासदार प्रियंका गांधी वड्रा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं दाखल केली आहे. महाराष्ट्र सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला.
एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 1 जुलैपासून इयत्ता 9वीसाठी 3 भाषा अनिवार्य करणार असल्याचं परिपत्रक सीबीएसईनं जारी केलं आहे. यात 2 भाषा भारतीय असल्या पाहिजेत असंही म्हणतात.

0: आहे. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनीही इस्रायल सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. कॉंगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदीबुगयो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाही. याआधी कॉंगोमध्ये झहीर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतानं पाकिस्तानवर तीव्र शब्दात टीका केली आहे. पाकिस्तान धार्मिकतेचा वापर करून त्यांच्या नागरिकांमध्ये भारताविषयी द्वेष निर्माण करत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी परिवर्तनी हरीश सहभागी झाले आहेत. पाकिस्तान हा स्वतःच्या अपयशाचं खापर भारतावर फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं हरीश यांनी यावेळी सांगितलं. या बैठकीत पाकिस्ताननं अफगाणिस्तानात केलेल्या लष्करी कारवाईचा निषेध भारतानं केला. या हल्ल्यात झालेल्या जीवितहानीला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याची भूमिका भारतानं मांडली. आपल्या अंतर्गत समस्यांसाठी शेजारी देशांना जबाबदार धरण्याचा पाकिस्तानचा दीर्घ इतिहास असल्याचं हरीश यांनी लक्ष वेधलं. जम्मू काश्मीरमध्ये येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. या यात्रेसाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल घेतला. जम्मू विभागाचे विभागीय आयुक्त आणि जम्मू विभागाचे पोलीस महानिरीक्षकांनी रामबन जिल्ह्याला भेट देत यात्रेकरूंसाठी केलेली व्यवस्था आणि सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतला. कोळसा मंत्रालयाने जारी केलेल्या कोळसा विनियमन 2026 देशात पारदर्शक कोळसा व्यापाराला चालना देण्यासाठी कोळसा विनिमय केंद्र स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमांची हीच नवीन चौकट कोळसा विपणनाची पारंपरिक 1-to-many विक्री पद्धत बदलून 1-to-many अर्थात अनेकांकडून अनेकांकडे पद्धतीच्या व्यापार मंचामध्ये रुपांतरित करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या CBSEच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. आणि कॉंगोमध्ये महिन्याभरात इंबोलामुळे 100 पेक्षा जास्त मृत्यूमुखी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करत आहोत जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र. गेल्या महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीसाठी जिल्ह्यात 9 व्हेईकल डेचं आयोजन. भुसावळ शहरातल्या हत्येचा तपास करण्यात पोलिसांना यश. आणि जिल्ह्यातल्या 112 आदिवासी गावांची विविध विकास योजनांसाठी निवड. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या जळगाव जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश यावलकर.
3: मे महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी हजेरी लावली. रावेर यावल मुक्ताईनगर फेजपूर भुसावळ तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. जोरदार वाऱ्यामुळे हजारो केळींची झाडे जमिनीवरती आडवी झाली तर काही ठिकाणी झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच उत्पादन खर्च वाढलेला असताना या नैसर्गिक संकटामुळे केळीचा शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. कृषी विभागाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू केले असले तरी शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केलेली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे

0: यांनी बैठक घेऊन कृषी विभागाचे अधिकारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी तसेच आयुक्त यांना आवश्यक त्या सूचना देखील दिल्या आहेत. जळगाव विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झाली. शिंदे गटाच्या बंडखोर महिला उमेदवाराने मात्र मोठे आव्हान उभे केले आहे. ठाकरे गटासह दोन अपक्षांची उमेदवारी कायम असल्यामुळे जळगावची लढत आता चौरंगी होणार असल्याचे चित्र आता स्पष्ट झालंय. निवडणुकीच्या रिंगणात चार उमेदवार आता उरले आहेत. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थित उमेदवार अपक्ष उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांचा समावेश आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले आहे. पर्यावरण संरक्षण आणि इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी जळगाव महापालिकेने नो व्हेकल डे उपक्रम हा राबविला. महापौर दीपमाला काळे यांच्यासह सर्व अधिकारी आणि अनेक कर्मचारी सायकल किंवा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती झाली. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात येत आहे. भुसावळ शहरात गाजलेल्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींपर्यंत पोहोचण्यात आले. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती काही प्रमाणात कमी झाली. जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले. जिल्हा वाहतूक शाखेने हेल्मेट न वापरण्याचे आणि सिलबेट न लावणारे, वेग मर्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवली होती. वाहनांची तपासणी करून मोठ्या प्रमाणात दंड वसूल करण्यात आला. रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. मे महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लग्नसराईच्या हंगामात वाढलेल्या दरांमुळे ग्राहकांच्या खरेदीवरती परिणाम झाला. सोनार व्यावसायिकांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि गुंतवणूकदारांची वाढती मागणी यामुळे दर वाढले. ग्राहकांनी खरेदी पुढे ढकलण्यास मात्र सुरुवात केली आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागातील 112 गावांची विविध विकास योजनांची निवड करण्यात आली. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्यात आला. या अभियानामुळे दुर्गम भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याचे मात्र स्वागत केले आहे. मे महिन्यात जळगाव जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई मात्र गंभीर बनली. विहिरी, बोअरवेल आणि जलस्रोतांची पातळी घटल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. पावसाळ्यापूर्वीच निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभं राहिलं आहे. अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले. विविध संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढून नुकसान भरपाईची मागणी केली. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, पंचनामे जलदगतीने पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली. अनेक गावांमध्ये आंदोलनाची तीव्रता वाढताना मात्र दिसली. जळगाव जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी रात्रगस्त नाकाबंदी आणि शोध मोहीम वाढवल्या. अवैध धंदे, मटका, जुगार आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध विशेष कारवाया करण्यात आल्या. या मोहिमांमुळे गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात मदत झाल्याचा दावा पोलीस प्रशासनाने केला. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी अशा कारवाया नियमित सुरू राहतील असेही स्पष्ट करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी बैठका घेतल्या. रस्ते, वीज, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य आणि ग्राम विकासासंबंधित प्रकल्पांच्या प्रगतीचा तपशीलवार आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. निधीचा प्रभावी वापर आणि कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होणार नसल्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आकाशवाणी वार्तापत्रासाठी राजेश यावलकर, जळगाव.
1: याबरोबरच जळगाव जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.

0: श्रोतो, मुंबई केंद्राचं सहक्षेपणपण ऐकलं. पद्यम लहरी 378 मीटर्स किंवा 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुढे केंद्र दुपारचे 1:45 आणि 45 सेकंद होत आहेत. नवीन चित्रपट गीतांचा द नेक्स्ट रेव हा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.
1: The next wave. The next wave.
0: कार्यक्रम ऐकूयात कैलास शिंदे सोबत.

यांचा जन्मदिवस या अनुषंगानं कार्यक्रमातली सुरुवातीची काही गीतं सोनम कपूर यांचा अभिनय असलेल्या चित्रपटातले. सोनम कपूर यांचा जन्म हा 9 जून 1985 मुंबईमधला हिंदी चित्रपटसृष्टीतल्या एक फॅशन आयकॉन म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. ज्या चित्रपटाच्या माध्यमातून सोनम कपूर यांनी पदार्पण केलं होतं तो चित्रपट सावरियाचं हे की. संगीतकार मॉन्टी यांनी संगीतबद्ध केलेल्या समीर यांच्या गीतासाठी शांतनू मुखर्जी यांचा आवाज.

श्रोते हो, रंग वेगळा असला तरी स्वप्नांना रंग असतातच. त्वचा आणि केसांमध्ये रंगद्रव्याची कमतरता असलेली विवर्णता म्हणजेच अल्बिनिझम ही केवळ एक शारीरिक अवस्था असते की त्यामागे अनेक आरोग्यविषयक आव्हानं दडलेली असतात. सूर्यप्रकाशाशी संवेदनशीलता, दृष्टीदोष, त्वचेचं संरक्षण, सामाजिक गैरसमज आणि आधुनिक उपचार पद्धती यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनीमुद्रणात मंगळवार दिनांक 9 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत फोन

0: नंबर आपले नेहमीचेच 02025537005 किंवा 6. विवरणतेबद्दलचं विज्ञान, वास्तव आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्वचा विकारतज्ञ डॉक्टर संध्या हिप्परगेकर. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: श्रोतो हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या निवेदनानंतर कार्यक्रमातलं हे यानंतरचं गीत. अभिनेत्री सोनम कपूर हिचा अभिनय असलेलं दिल्ली छे चित्रपटाचं हे गीत मोहित चव्हाण यानं गायलेलं. प्रसून जोशी यांनी लिहिलेल्या या गीतासाठी संगीत ए आर रहमान यांचं. अभिनेत्री सोनम कपूर ही नेहमी चर्चेत असते ते तिच्या कपड्यांमुळं आणि तिच्या लुकसाठी. सोनम कपूर म्हणजेच हिंदी चित्रपटसृष्टीतले सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची ही कन्या. चित्रपटसृष्टीत तिनं बरीच प्रसिद्धी मिळवली आहे, तर तिची बहीण रिया कपूर ही निर्मिती क्षेत्रात आहे.

0: श्रोते हो, बुधवारी 10 जूनला जरूर ऐका सुरेख अग्निहोत्री यांचा ललितबंध कुसुमातुनी फुलले सुमन।
1: पहाटे पहाटे त्या अवखळ वाऱ्याने जाईजुईच्या वेलींचा झोका केलेला दिसतोय। हां, तरीच ही जाईजुई अगदी विखरून पडली आहे या बंगईवरती।
0: त्यानंतर ऐकूया विशाखा समिती आणि पोष कायदा याविषयी ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांची मुलाखत।
2: त्यामुळे एका बाजूला स्त्रियांना आपण ना म्हणण्याची ताकद दिली पाहिजे, ती निर्भयता निर्माण केली पाहिजे, नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य स्त्रियांनी मोठ्या प्रमाणावर घेतलं पाहिजे आणि ते पब्लिकली घेतलं पाहिजे न घाबरता।
0: तर श्रोते हो, जरूर ऐका 10 जूनला दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून कार्यक्रम वनिता मंडळ।
3: आणि श्रोते हो, द नेक्स्ट वेव्ह या नवीन चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत। अभिनेत्री सोनम कपूर यांचा अभिनय असलेला रांझणा हा चित्रपट, या चित्रपटाचं हे गीत ऐकूयात। श्रेया घोषाल, मिनल जैन यांच्या आवाजात, इर्शाद काबिल यांनी लिहिलेलं संगीत दिलंय। संगीतकार ARRahman यांच्या संगीत दिग्दर्शनातलं हे गीत। अभिनेत्री सोनम कपूरनं आपल्या अभिनयाची सुरुवात करण्यापूर्वी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली। सावरिया चित्रपटातून सोनमनं कलाविश्वात पदार्पण केलं। सुरुवातीच्या काळात फारसं यश मिळालं नाही, मात्र 5 सप्टेंबर 1986 रोजी त्यांनी अभिनय केलेल्या नीरजा या चित्रपटात फ्लाईट अटेंडर म्हणून नीरजा भानोत यांचं पात्र साकारलं होतं। या चित्रपटाच्या अभिनयाची सिनेरसिकांनी अतिशय तारीफ केली।

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: श्रोतोपण कथा द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम मध्यमलहरी 378 मीटर्स किंवा 700 बॅटुक्लोड्सवर. अभिनेत्री सोनम कपूर हिच्या जन्मदिनाच्या अनुषंगानं तिनं अभिनय केलेल्या चित्रपटातली काही गीतं आम्ही आपल्याला ऐकवतोय. कर्कबातलं यानंतरचं गीत. नीरज श्रीधर, नीती मोहन आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं इर्शाद कामिल यांचं, संगीतकार हिमेश रेशमिया यानं संगीतबद्ध केलेला हा चित्रपट प्रेम रतन धनपायो.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मज्जा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढ्यांढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, अरे एवढंच काय, तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डॅडू?
1: खरं वाटत नाही ना, इकडे ऐक.
2: सांगतायत आकाशवाणीचे मान्यता प्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
3: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीत असतील, भक्तिगीत असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो मी. त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, यांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

0: अरे चिकू, रेडिओचे कार्यक्रम आपल्याला गेली 90 दशक म्हणजे 90 वर्ष ऐकायला मिळत आहेत. निखळ मनोरंजन असतं याच्यात. म्हणजे गेल्या 90 वर्षांचा हा रेडिओ साक्षीदार आहे. समजलं का चिकू?
1: हो हो डॅडू, समजलं. आता मीही होणार बालश्रोता.
2: श्रोतो, आपण एकदा द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीताचा कार्यक्रम. अभिनेत्री सोनम कपूर हिच्या जन्मदिनाच्या अनुषंगाने तिने अभिनय केलेल्या चित्रपटातली गीत आपण ऐकताय. सोनम कपूरनं द झोया फॅक्टर या चित्रपटासोबतच वीरे दी वेडिंग, प्लेयर्स, प्रेम रतन बंधन पायो, नीरजा पॅड बँड, रांझणा यासारख्या चित्रपटांमध्ये तिनं केलेला अभिनय. सिनेरसिकांनी अतिशय या अभिनयाचं कौतुक केलं, त्याची सराहना केली.

बद्दल रितीन 478 meters किंवा 792 kilohertz साठी रेडिओज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईन्सचे बीचच्या माध्यमातून दुपारचे 2:30 वाजले. तर नेक्स्ट वेव या नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाचा उर्वरित भाग ऐकूयात.

श्रोतो, आज अभिनेत्री सोनम कपूर हिच्या सोबतच जन्मदिवस आहे तो अभिनेत्री अमिषा पटेल हिचा. 9 जून 1976 चा अमेरिकेच्या बॉस्टन शहरातल्या टप्स विद्यापीठातून तिनं आपली पदवी प्राप्त केली. वर्ष 2000 आलेल्या कहो ना प्यार है या चित्रपटाच्या माध्यमातून तिनं हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं पहिलं पाऊल टाकलं. मात्र आपण यावेळी ऐकताय ते परवाना चित्रपटाचं गीत अभिजित आणि हेमा सरदेसाई यांच्या आवाजातलं. अब्बास यांच्या गीतासाठी संगीत दिलंय.

पहिलं पहिलं पाऊल टाकलं. मात्र आपण यावेळी ऐकता येते परवाना चित्रपटाचं गीत अभिजित आणि हेमा सरदेसाई यांच्या आवाजातलं. अब्बास यांच्या गीतासाठी संगीत दिलंय संजीव दर्शन यांनी.

गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच केली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीतचं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुत्नागर, अनंत सेटलवाड, किशोर भीमान.

सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जातं. कहोना प्यार है या चित्रपटाच्या अपूर्व अशा यशानंतर तिने अभिनय केलेल्या गदर या चित्रपटाला अफाट अशी यश प्राप्त झालं होतं. अमिषा पटेल हिच्या कारकिर्दीतला हा सलग दुसरा यशस्वी असा चित्रपट ठरला होता. यावेळी आपण ऐकताय ते क्रांती चित्रपटाचं गीत. विनोद राठोड, साधना सरगम यांच्या आवाजातलं, सुरेंद्र साथी यांच्या गीतासाठी संगीत दिलंय ड्रदीन श्रवण यांनी.

0: आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या वाटचालीत नभोनाट्य आणि रूपकांची लोकप्रियता याविषयी सांगतायत आकाशवाणीचे निवृत्त निवेदक लक्ष्मीकांत धोंड.
1: रंगमंच नाटकातील वाचिक अभिनय, ध्वनिसंकेत म्हणजे साऊंड इफेक्ट आणि संगीत पार्श्वसंगीत याच्या माध्यमातून नभोनाट्य हा प्रकार आकाशवाणीने श्रोत्यांसाठी आणला आणि तो खूप खूप लोकप्रिय झाला. विजय तेंडुलकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, भारत सासणे यासारख्या सिद्धहस्त लेखकांनी खास आकाशवाणीसाठी नभोनाट्य लिहिली. एकूणच काय तर नभोनाट्य आणि आकाशवाणीचा श्रोता यांचं एक वेगळं असं नातं निर्माण झालं.
2: भल्या पळून जाऊ म्हणशील तर तुझी धडगत नाही, बाहेर पोलिसांचा गराड आहे, मुकाट्यानं स्वाधीन हो.
3: असं शाबास, पण तुझ्या हातात मी सापडायचो नाही.
1: याप्रमाणेच रूपक हा एक प्रकार आहे. हा प्रकार आकाशवाणीने रूढ केला आणि तो लोकप्रियही केला.
4: समाजातल्या अनेक कमकुवत, पापभीरू आणि क्षीण लोकांच्या दयनीय अवस्थेचं विनोदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला दर्शन घडवले.
5: त्यामुळे मी खरा कसा आहे हे माझं मलाच कळेन असं झालंय. खुद्द जन्मदात्याचं आमच्या बद्दलचं मत म्हणजे कोण बेमट्यानं आमचा शुंभ.
1: लोकांपर्यंत असे वेगवेगळे विषय पोहोचवणं हे रूपकाचं काम होतं आणि नभोनाट्य आणि रूपक यांनी श्रोत्यांच्या मनामध्ये एक वेगळी जागा निर्माण केली.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजातलं हे सावन कुमार यांचं गीत होतं. संगीतकार राजेश रोशन, चित्रपट का होना प्यार है. या गीतानंतर एक कार्यक्रमाचं निवेदन आपण ऐकायला आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजेश रोशन यांचं संगीत असलेलं गीत इब्राहिम अश्क यांनी लिहिलेलं, अलका याज्ञिक आणि अभिजित भट्टाचार्य यांचा आवाज, चित्रपट आप मुझे अच्छे लगने लगे.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकिळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार ह्यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

0: The next wave.
1: श्रोतो या भरताचा नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट कार्यक्रम सभात करण्याची काही लक्षण दिला आदनाद्या नमस्कार मध्यम लहरी 378° जाता 8 मीटर्स किंवा 700 बँड लोड सर न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होत आहेत. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरु आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारत

भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. गेल्या 10 वर्षात देशाचं परराष्ट्र धोरण महत्वाच्या स्थित्यंतरातून गेल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या कालावधीत नागरिकांना पारपत्र मिळवणं सुलभ झालं. परदेशात पेचप्रसंग उद्भवल्यास नागरिकांना दाद मागण्यासाठी नवीन मंच उपलब्ध करून देण्यात आले. जागतिक बाजारपेठेत भारतीय उद्योजकांना तसंच कुशल मनुष्यबळाला सरकारनं पाठबळ दिलं असं जयशंकर यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. परदेशस्थ भारतीयांच्या मदतीसाठी 46 दूतावास आणि उच्चायुक्तालय सुरू करण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. गेल्या 12 वर्षात देशात झालेली विविध कल्याणकारी कामं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बदललेली परिस्थिती यांच्याविषयी जाणून घेणार आहोत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्याकडून. आज आणि उद्या रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ही मुलाखत ऐकता येईल. भगवान बिरसा मुंडा हे फक्त स्वातंत्र्य सेनानी नव्हते तर समाजसुधारक आधुनिक नेते आणि समाज जागरणाचा आवाज होते अशा शब्दात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी आदरांजली वाहिली. भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईत लोकभवनात आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात भगवान बिरसा मुंडा यांनी केलेलं सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय जागरणाचं कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत असल्याचं राज्यपाल म्हणाले. आदिवासी समाजाच्या विकासासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख त्यांनी केला आणि या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. आदिवासी युवांच्या विशेषतः मुलींच्या उच्च शिक्षणाला चालना द्यावी जेणेकरून ते देश उभारणीत महत्वाची भूमिका बजावू शकतील असं राज्यपाल म्हणाले. भगवान बिरसा मुंडा यांनी फक्त ब्रिटिश राजवटीविरोधात लढा दिला नाही तर समाजाच्या उन्नतीसाठीही मोठं काम उभारलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. बिरसा मुंडा यांचा प्रभाव फक्त बिहार आणि राजस्थान पुरता मर्यादित राहिला नाही तर तो वणव्यासारखा देशाच्या कानाकोपऱ्यात वणव्याप्रमाणे पसरला असं ते म्हणाले. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आमदार किसन कथोरे हे उपस्थित होते. नागपूर इथंही क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त विविध सामाजिक संघटना तसंच शहर आदिवासी युवक काँग्रेसनं कार्यक्रम आयोजित केले. इराण आणि इस्रायलनं एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल या समाजमाध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. इस्रायलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतन्याहू यांनी देखील इस्रायली सैन्यानं इराणविरुद्ध हल्ले थांबवले असं म्हटलं आहे. मात्र इराणनं पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. 3 भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दाक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचा आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे मग 3 भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला आहे. याच प्रकरणी 15 दिवसांच्या हंगामी जामीनासाठी यश यादवनं केलेल्या अर्जावर न्यायालयानं सीबीआयकडून उत्तर मागितलं आहे. येत्या 21 तारखेला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेला बसण्यासाठी आणि बहिणीच्या लग्नासाठी यादवनं जामीन मागितला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्षे 1 दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्या जातात.
गेल्या 24 तासात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी

0: झालेल्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढेफाटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटरसायकल चालकालाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटरसायकलवरचे 2 जण असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. लातूर शहरात टेम्पोला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दुचाकीचं नियंत्रण सुटून अपघात झाला. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका घटनेत उदगीर शहरात रेल्वेच्या धडकेत एका 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यात हदगाव इथं 80 वर्षीय वृद्धाचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. नांदेड परिक्षेत्रात पोलिसांनी गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबवली असून पहिल्याच आठवड्यात 4 जिल्ह्यांमध्ये धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत 67 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं. या प्रकरणी नांदेड जिल्ह्यात 11, परभणीत 9, हिंगोलीत 3 तर लातूर जिल्ह्यात 7 गुन्ह्यांची नोंद झाली असून 48 आरोपींविरुद्ध कारवाई झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये गुहागर तालुक्यात सर्वाधिक 56 मिलीमीटर तर रत्नागिरी तालुक्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राजापुरात 20, लांजात 17 तर संगमेश्वरात 9 मिलीमीटर पाऊस झाला. उर्वरित तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी असून दापोली आणि खेडमध्ये प्रत्येकी 7, चिपळूणमध्ये 3 तर मंडणगडमध्ये 1.5 मिलीमीटर पाऊस पडला. कॉंगोमध्ये एका महिन्याच्या आत इबोला आजारानं 100 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. इबोलाचा प्रादुर्भाव बुंदी बुग यो विषाणूमुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. या विषाणूवर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार उपलब्ध नाहीत. याआधी कॉंगोमध्ये झैर विषाणूमुळे इबोलाचा प्रादुर्भाव झाला होता, त्यावर उपचार उपलब्ध आहेत. इबोलावर उपचार मिळत नसल्यानं संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले केल्याचे प्रकार घडत आहेत. तसंच अनेक ठिकाणी गटागटातल्या सशस्त्र संघर्षाचं आव्हानही सरकारसमोर उभं राहिलं आहे. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण. वीर बिरसा मुंडा यांना बलिदान दिनानिमित्त अभिवादन. एकमेकांवरचे हल्ले थांबवण्याचा इराण आणि इस्रायलचा निर्णय. 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा वाघमारेचा जामीन अर्ज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं फेटाळला. आणि राज्यात कालपासून झालेल्या वेगवेगळ्या रस्ते अपघातात 9 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोतो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. दुपारचे 3:10 आणि 22 सेकंद होत आहेत. आमच्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. यानंतर पुन्हा आपली भेट आमच्या सायंकालीन आणि दुसऱ्या सभेत संध्याकाळी 4:58. तोपर्यंत कैलाश शिंदेला आज्ञा द्या. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 MHz अर्थात 792 किलोहर्ट्झ वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी सीमा सहस्रबुद्धे या दुसऱ्या प्रसारण सभेत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना सुरुवात करूयात.
1: शुभ संध्या.
0: सभेत सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज गीतकार असद भूपाली यांचा स्मृतिदिन, तेव्हा आजच्या हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात पहिल्या भागात ऐकूयात त्यांचीच काही निवडक गाणी.

कार्यक्रमातलं हे पहिलं गीत होतं पारसमणी चित्रपटातलं असद भूपाली यांचं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं लता मंगेशकर आणि कमल बारोट यांनी.

हम सब उस्ताद है या चित्रपटासाठी किशोर कुमार यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. श्रोते हो, आज आहे गीतकार असद भूपाली यांचा स्मृतिदिन. तेव्हा आजच्या चित्रपट संगीत कार्यक्रमात पहिल्या भागात आपण ऐकतोय त्यांचीच काही निवडक गाणी.

मैंने प्यार किया या चित्रपटासाठी एस पी बालसुब्रमण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं असद भूपाली यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं राम लक्ष्मण यांनी. श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात पहिल्या भागात आपण ऐकलीत गीतकार असद भूपाली यांची काही निवडक गाणी, आणि आता आपण ऐकणार आहोत उर्वरित गाणी. आज आहे अभिनेत्री सोनम कपूर यांचा वाढदिवस, तेव्हा ऐकूयात त्यांच्यावर चित्रित रांझणा चित्रपटातलं हे गीत.

रांझणा चित्रपटातलं संगीतकार ए आर रहमान यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत चित्रित होतं अभिनेत्री सोनम कपूर यांच्यावर. आज अभिनेत्री अमिषा पटेल यांचाही वाढदिवस आहे, तेव्हा हिंदी चित्रपट संगीत कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित कहो ना प्यार है चित्रपटातलं हे गीत.

कहो ना प्यार है चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याग्निक यांनी गायलेलं सावन कुमार टक यांचं गीत आपण ऐकलं. संगीतबद्ध केलं होतं राजेश रोशन यांनी.

अभिनेत्री अमिषा पटेल यांच्यावर चित्रित वादा चित्रपटातलं बाबुल सुप्रियो आणि अलका याग्निक यांनी गायलेलं समीर यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं हिमेश रेशमय्या यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. यानंतर 5:30 वाजता युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: हाय फ्रेंड्स, येवाणीच्या आजच्या काव्य वाचन या कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते. मंडळी, काव्य वाचनात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींना भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता ते आपल्यासाठी सादर करत असतात. असाच आपला कवी मित्र कौस्तुभ गोसावी आज आपल्याशी गप्पा मारायला आलाय आणि त्यांनी लिहिलेल्या कविताही तो आपल्यासाठी सादर करणार आहे. चला तर मग त्याच्या कवितांच्या मैफिलीचा आस्वाद घेऊया. वेलकम टू अवर शो कौस्तुभ.
1: नमस्कार मैथिली.
0: कौस्तुभ, कविता हा आपल्या सगळ्यांच्याच जवळचा विषय आहे, खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्याला सगळ्यांनाच कविता ऐकायला फार आवडतात, म्हणजे अगदी लिहिता सगळ्यांना नाही आल्या तरी आपण कोणी लिहिली असेल आणि ती कविता आपल्याला भावली तर आपण खूप मनापासून दाद देत असतो, बरोबर? मग अशा कविता लिहिणं किंवा लिहावंसं केव्हापासून वाटलं तुला?
1: आता तू जसं बोललीस की कविता कधीपासून लिहाव्याशी वाटलं किंवा कधीपासून लिहिल्या गेलं, अर्थात याची सुरुवात फार वर्षांपूर्वीची, म्हणजे जवळपास मी 12वी मध्ये होतो तेव्हा आणि त्याच्या आधीची म्हणजे 11वी, हा सगळा एक जो एक कालावधी होता, इथनं झालेला प्रवास आज तक येत हा सगळा सुरू आहे. आणि कविता हा कोणत्याही व्यक्तीला एक त्याच्या आयुष्यातला एक भाग जो त्याच्या साहित्याशी जोडलेला आहे, अर्थात जो त्याच्या भावनेशी जोडलेला आहे, आणि अशी कुठलीही नाळ जी व्यक्तीच्या साहित्याशी जोडलेली असते, अर्थात मग ती कविता असेल, कथा असेल, सगळे जे काही पैलू आपण जे म्हणतो आपल्या आयुष्यामध्ये जे येतात, ज्या गोष्टी घडतात, या प्रत्येक गोष्टीमागे भावना असते आणि भावनेतनं कवितेचा जन्म होतो असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणूस हा समाजगटात वाढलेला असतो आणि ज्या समाजगटात तो वाढतो त्याचा परिणाम त्याच्यावरती होतो. मला असं वाटतं कविता ही सुद्धा त्यातलंच एक द्योतक किंवा त्याचंच एक प्रतीक आहे जे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं, भावनेचं वर्णन करते.
0: खरंय. मग आता कार्यक्रमाच्या सुरुवातीला तू कोणती कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: होय, अर्थात आता पावसाची सुरुवात येऊ घातलीय आणि काही दिवसांतच पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्याने सुद्धा वर्तवलीय. तर पाऊस हा नेमका काय आहे, कसा आहे, पावसाची नेमकी संकल्पना कोणती, आणि मी आणि लेखणी या दोघांमधलं उत्तर काय असेल, तर ते पाऊस.
0: अच्छा.
1: आणि त्याच आशयावरची ही पहिली कविता सगळ्या श्रोत्यांसाठी, ती म्हणजे पाऊस कोणाला म्हणावं प्रश्नचिन्ह. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. पावसात भिजत असताना लेखणी म्हणाली पाऊस कोणाला म्हणावं. मी म्हटलं बरसणाऱ्या मेघाला, धरणीवरून होणाऱ्या बाष्पीभवनाला, नभांगणात दाटणाऱ्या घनावळीला, विजेच्या वेगवान कोसळण्याला,

मातीतून निघणाऱ्या मृदगंधाला, गतकाळातल्या प्रीतीला आणि पावसाच्या अश्रूंनी काठोकाठ भरलेल्या नदीमायेला. इतक्यात खिशाला असलेली लेखणी उद्गारते, पाऊस त्याला म्हणावं जो अश्रू लपविण्यासाठी पावसात न्हातो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंनी न्हाऊन निघाल्यानंतर

0: न्हाऊन निघाल्यानंतर ढगांसारखा गडगडतो. पाऊस त्याला म्हणावं जो अश्रूंना कोरडे करून विजेसारखा कडकडतो. पाऊस त्याला म्हणावं जो वाळल्या अश्रूंचा सोबती म्हणून हाती विजा घेऊन धावतो.
1: वा वा.
0: पाऊस त्याला म्हणावं जो स्वतःला ढग म्हणून माणूस वनात बरसतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो. पाऊस त्याला म्हणावं जो डोळ्यात भरलेल्या पावसाला एक वादळ होऊन शमवतो.
1: आहा हा हा, कमाल. म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला, म्हणजे पाऊस ह्या एका शब्दाला तो किती वेगवेगळ्या प्रकारे उलगडलंय. म्हणजे खरं आहे ना की काही जण बघ ना, आपल्या पावसाळ्यासाठी या खूप मिक्स्ड फिलिंग्स आहेत. म्हणजे बाहेर कामावर वगैरे जाताना पाऊस आला तर थोडीशी चिडचिड होते. जेव्हा खूप वाईट वाटत असतं किंवा खरंच मन दुखावलंय आणि अशा वेळी जर पाऊस पडत असेल तर माहित नाही का आपण त्या बरसणाऱ्या सरींसोबत डोळ्यातले अश्रू कधी सुरू होतात आणि कधी आपण आपल्या भावना मोकळ्या करतो हेही आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा अत्यंत आनंद असतो, जेव्हा खूप काहीतरी छान झालेलं असतं, तेव्हा कुठलंही भान न राखता अगदी बेभानपणे आपण त्या पावसाच्या सरींमध्ये भिजत असतो. खरं पाऊस हा खूप वेगवेगळ्या प्रकारे आपल्या आयुष्यात असतो. प्रत्येकासाठीचा पाऊस हा वेगळा आहे. असा गणिक पावसाची बदलती व्याख्या ही खरंच इतकी कमाल आहे ना की आपण काय बोलूच शकत नाही. खरं तर पाऊस म्हणा, संपूर्ण निसर्ग म्हणा, निसर्गाने आपल्याला जी काही एवढी देण दिली आहे त्यासाठी आपण त्याचं शतशः ऋणी राहणं अपेक्षित आहे. कारण कित्येक गोष्टींसाठी आपण, कित्येक गोष्टी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन आपण सगळ्याच गोष्टींबाबतीत निसर्गावर अवलंबून. आणि अशा निसर्गात आता पावसाळा तू म्हणाला असं आणि माझ्या डोळ्यासमोर असं चित्र उभं राहिलं की निसर्ग पावसाळा छान पावसाच्या सरी वरसताय. छान अशी आपली एसटी म्हणजेच लाल परी, त्याच्यातनं आपला प्रवास चालू आहे. बाहेरनं पावसाच्या सरी वरसतायत. घाटांमधला रस्ता, सगळ्याच गोष्टी अशा नयनरम्य असतात. आता हे मी यासाठी म्हणतेय कारण ह्या दृश्यासोबत मला माहिती आहे की ह्या दृश्याला साजेशी अशी निसर्गावरची कविता तुझ्याकडे आहे, तशी तू कविता लिहिलीस. तर ती निसर्गावरची कविता ऐकायला नक्कीच आवडेल.
0: येस, नक्कीच. आत्ता तू जसं म्हटलीस की निसर्ग हा सगळा काही असतो आणि अर्थात निसर्ग, निसर्गापेक्षा निसर्गातलं सुख हे शाश्वत आहे असं मला वाटतं. कारण जे चिरकाल टिकून काय राहील तर तो निसर्गच आहे. माणूस आज आहे, माणसाचा जो काही जीवन प्रवास आहे हा एक काय म्हणू शकतो आपण की मर्यादित वेळेपुरतं आहे. परंतु निसर्गाचं असणं हे प्रत्येक माणसासाठीच शाश्वत आहे. आणि असा हा निसर्ग प्रत्येकासाठी देव आपण जो म्हणतो असा हा देव. आणि या देवासाठी जर काही असेल द्यायचं झालं तर ते शब्दांचं दान. आणि यासाठीचा हा अट्टहास आणि त्याचाच पुढची कविता अर्थात निसर्ग शीर्षक आहे निसर्ग. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. सूर वाहतो तुझ्या पिंडीतून मला न गवसल्या पक्षाचा. मी पक्षी शोधत आहे तुझ्या मधल्या सुप्त स्वराचा. हिरवा आहेस तू म्हणून लाल आहे रंध्रात या. हिरवा आहेस तू म्हणून लाल आहे रंध्रात या. अंबर आहे निळे तोवर गीत हळवे एक लिहून जा. फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान. फेसाळत असतो समुद्र इथला लाटा नाही नसते भान. सागरा मलिन झालास याची आम्हा थोडी यावी जाण.
1: वा वा.
0: धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी आहे तग धरून म्हणून आकाशाचा आहे रंग. धरणी सोडेल श्वास तिचा तेव्हा श्वास मानवा होईल भंग. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. अंगणातल्या तुळशीलाही विष्णू म्हणतो बहरत जा. हिरवी आहेस तोवर होईना माणसाला तू जगवत जा. आता जगवत जावे माणसाने जगविलेल्या निसर्गाला. आता जगवत जावे माणसाने.

0: जगविलेल्या निसर्गाला मी जागवतो कविता माझी, निसर्गातल्या मल्हाराला मी जागवतो कविता माझी, निसर्गातल्या मल्हाराला.
1: वा कमाल, कमाल खरंच. खूप सुंदर. आणि खरं आहे, आपण निसर्गाचं खूप काही देणं लागतो, कारण त्यांनी आपल्याला आयुष्यभर इतक्या गोष्टी दिल्या आहेत, आणि कुठेतरी आपण काय म्हणतात स्वार्थी होऊन त्याची हानी आपल्याकडनंच होते, आणि ती थांबवण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःच्या बाजूने काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. म्हणजे 10 जण एकत्र येऊ, भेटू आणि मग काहीतरी विचार करू, असं करण्यापेक्षा लहान लहान पावलं आपण स्वतः पुरतं जरी उचलली ना प्रत्येकाने, तरी त्यातनं खूप मोठा फरक पडू शकतो. आणि त्यांनी आपण आपलं जो निसर्ग आहे तो जतन करू शकतो.
0: बरोबर. आणि समृद्धीचा कोणता मार्ग असेल तर तो हा सण, तेच कदाचित आपल्या भविष्यातलं फलित असेल.
1: खरंय खरंय खरंय. आता निसर्गावरची तर छान कविता तू ऐकवलीस. आता कौस्तुभ, तू स्वतः तर कविता करतोस, पण तुला कोणत्या कवींच्या किंवा कवयित्रींच्या कविता भावतात, वाचायला आवडतात?
0: मराठी साहित्यामध्ये जसे बरेच कवी आहेत ज्यांनी कुठेतरी आपल्या मनावरती प्रभाव टाकलाय, आणि कोणतीही रचना उगीच येत नसते, त्या रचनेमागे प्रभाव असतो. आणि आत्ता जी मी सादर करणार आहे आता ती अर्थात प्रेम कविता आहे. आणि 11वी मध्ये बासी मर्ढेकरांची कविता वाचली होती, दवांत गेली स भल्या पहाटे, आणि तेव्हा कुठेतरी तो एक प्रभाव किंवा ती एक कुठेतरी भावना माझ्याही मनावर ठसली गेली. आणि त्याच एका भावनेतनं किंवा त्याच एका कुठेतरी केलेल्या उजागरातनं ह्या कवितेचा उजागर झाला असं मी म्हणेन. आणि तशीच एक हलकी फुलकी ज्यामध्ये प्रेयसी येते ती अबोल असते, आणि त्या अबोल प्रेयसीला एक प्रियकर कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय, बोलण्यासाठी भाग पाडतोय,
1: बोलतं करतोय
0: अगदी खरंय, बोलतं करतोय. आणि त्यासाठीचा एका प्रियकराने, संवेदनशील प्रियकराने असं म्हणायला हरकत नाही, संवेदनशील प्रियकराने एका अबोल प्रेयसीसाठी केलेला हा एक छोटेखानी प्रयत्न, ज्याचं शीर्षक आहे ऐक सखे. आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आज कशी काय पहाटेच्या समयी अवतरलीस, आलीस आहेस निघून अशी, तर थोडं म्हणतो ऐक सखे. वृक्षतरूची पाने बघ कशी अचानक बहरली, एक गळून पडलेली वेल हिरवी पसरली, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, कोरड्या पिवळ्या रंगांतून रंग हिरवा जागला, लाल गुलाबी रंगांचा पहाटेचा ऐक दाखला. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघरशाल. पहाट गुलाबी प्रेम लाल, किमान आज प्रेमाची पांघर शाल, गालावरचे पाहून हास्य चंद्राचे बघ होतात हाल. काय म्हणतेस, इतकी अतिशयोक्ती नको म्हणतेस? अगं अतिशयोक्तीचं काय एवढं, आज थोडं ऐक सखे. रोजचं जगणं हे रोजचं झालंय, तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर, विचाराला थांग नसला तरी प्रेमाला भांग चढतेस ग, ही नशा काही साधी सुधी नाही ग सखे. म्हणून इतकं काकुळू तिने सांगतोय, आज थोडं ऐक सखे. का गुरुसलीस अशी, काय झाले असे वाकुडे, भय परंतु नको कोणते, अन नको तर कोणते अन्य तुकडे. यमकांचे बघ अगं काव्य सांडले, बघ नाविन्याने तेही शृंगारले. काय म्हणतेस, शब्दातला अलंकारिकपणा बोचतोय तुला? मग हे सांगशील केव्हा, हा शृंगार हा विलास भग्न झाल्यावर? काळ्या भोर आकाशात हजारो लाखो चांदण्यांचं काय घेऊन बसलीस तू? त्याच काळ्या भोर पोकळीत चंद्रिका मात्र एकच असते ना. काय तुझ्या शृंगारिकतेचा हा अतिवपणा वाटतोय की माझ्या शब्दांचा? यमक नको तर तसं सांग, बाजूला सारती अलंकार रांग. तसाही मी साधा मनुष्य, म्हणून कसलाच मला नाही थांग. प्रेम प्रेम म्हणतात ते हेच ना गते, असो सगळंच पटवून देण्याची सांगण्याची ताकद आणि अवधी दोन्ही आता राहिलं नाही, म्हणून या अपूर्ण नात्याचे सांगतायत धोके. आज तरी थोडं ऐक सखे, आज तरी थोडं ऐक.
1: वाह.

0: वा, प्रेयसीला बोलतं करण्यासाठी इतक्या गोष्टींनी तिचं वर्णन केलंयस, इतक्या गोष्टींनी तिला समजवायचा प्रयत्न केलायस, क्या बात है, कमाल, मस्तच. नाही पण आता प्रेयसीबद्दलचं जे प्रेम आहे ते तर तू व्यक्त केलंस, पण प्रेम ही अशी भावना आहे ना की ती कोणासाठीही उत्पन्न होऊ शकते. आणि सगळ्यात पहिलं आपलं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर असतं तर आपल्या कुटुंबावर, कारण अगदी लहानपणापासून आपण त्यांच्यासोबत राहिलेलो असतो. त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्यामुळे आपले आई बाबा भाऊ बहीण हे आपल्यासाठी खूप जिव्हाळ्याचे असतात, खूप जवळचे असतात, आणि त्यांच्यावरही आपलं मनापासून प्रेम होतं. त्याच्यामुळे असं नाहीये की प्रेम म्हटल्यानंतर प्रत्येक वेळेला प्रेयसी किंवा प्रियकरच हवा. घरच्यांसाठीही प्रेम व्यक्त करणं ही खूप मोठी गोष्ट असते, आणि मला असं वाटतं की ते आपल्याला सगळ्यांना करता आलं पाहिजे. वेळोवेळी आपण आपल्या घरच्यांना सांगितलं पाहिजे की त्यांनी आतापर्यंत जे काही आपल्यासाठी केलंय आपल्यासाठी करतायत. म्हणजे प्रेम ही भावना जी आहे ती काही फक्त प्रेयसी आणि प्रियकरापुरतं मर्यादित नाही. आपण कोणाच्याही प्रेमात पडू शकतो, आणि सगळ्यात पहिलं म्हणजे तर आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात पडतो, कारण त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलेलं असतं. आपल्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांनी आपल्या सगळ्या प्रकारचे हट्ट त्यांनी पुरवलेले असतात. आपल्याला काय हवंय नकोय हे सगळं त्यांनी पाहिलेलं असतं, आपली काळजी घेतलेली असते, आणि ह्या संपूर्ण कुटुंबात एक लखलखता तारा असतो, ती म्हणजे आपली आई. तेव्हा आई, या आईसाठी तू काही कविता केलीस का?
1: नक्कीच. म्हणजे आता तू जसं म्हणालीस मैथिली की प्रेमाला सीमा नसते कोणती, प्रेम हे असीम आहे आणि ते अमीट आहे, खरं तर ते कधी मिटणार नाहीये. आणि अशा प्रकारचं प्रेम जे कधीच मिटू नाही शकत, जे प्रेम चिरहकाल टिकून राहणार आहे, जे प्रेम चिरंतर आहे, निरंतर आहे, अशा प्रकारचं जगातलं प्रेम जे शाश्वत आहे, शुद्ध आहे, आणि तितकंच सकस आणि साकल्याने ज्या प्रेमाला आपण बघतो ते म्हणजे आपल्या आईचं प्रेम. आणि अशा या आईची महती किंवा आईची थोरवी फक्त मदर्स डे पुरतं मर्यादित नाहीये, तर ती 365 दिवस आणि त्याच्याही पुढे, म्हणजे युगायुगांचे ऋण कोण असतील, कोणाची असतील, तर ते आपल्या आई प्रतीचे ऋण आहेत. आणि त्याच आशयाची पुढची कविता अर्थात अंगाई. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्त सूर तू. घातलेली एक साथ तू, गायिलेले सप्त सूर तू. वाजविला वाळा मी, निर्मिलेला नाद तू.
0: वा वा.
1: कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. कोरी असता पाटी माझी, पेन्सिल माझी झालीस तू. पाटीवरचा शब्द माझा, पण शब्दांवरची रेघ तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. निजताना देह माझा, मांडी तुझी मला दिलीस तू. तुझ्या कुशीतल्या उबे मध्ये उमगलेला मल्हार तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भूतकाळ होऊन माझा, वर्तमान मज दाविला तू. तू भविष्य असलेस माझे, तरी आजन्माची नांदी तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. शांत मिटल्या लोचनांवरी नसशील टाकला पदर तू. मांडीवरी आज असली जीन्स, तरी आमरणाचा उन्मेष तू.
0: वा.
1: तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. तुझ्या माझ्या आठवणींचा दोर केलास रेशमी तू. प्रेम करावे शतता तुझ्यावर, अशी दुधावरची साय तू.
0: कमाल.
1: वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. वाटेवरच्या पाषाणांनाही अर्थ म्हणे असतेस तू. स्थिर पाषाणासही फुटलेला संवेदनांचा पाझर तू. आणि शेवटचा शेर जो प्रत्येक मुलासाठी आणि आईसाठी. गहिवर यावा जगास साऱ्या, असे असते नाव आई. गहिवर यावा जगास साऱ्या, असे असते नाव आई. कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई. कैक झाल्या कविता तरी सदा स्मरावी अंगाई.
0: निशब्द

0: खरच म्हणजे वा कमाली हा, हे शब्द बोलून बोलून आता मला प्रश्न पडलाय की या पुढे आणखी काय बोलू शकते मी, कारण इतकं सुंदर तू लिहिलंयस. खर तर आईचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दच नाहीये, कारण तिचे ऋण आपण कधी फेडूच शकत नाही इतक्या गोष्टी तिने आपल्यासाठी केलेल्या
1: आहेत. आणि म्हणून शेवटची ओळ मी म्हटली की कितीही जरी कविता झाल्या तरी अंगाई मात्र स्मरावी.
0: खरंय खरंय खरंय. नाही खरंच आता इतक्या छान आपण गप्पा मारतोय, इतक्या छान कविता हे तू सादर करतोयस, पण आता घडा खुणा होत आहे आणि थांबण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना कोणती कविता तू आपल्या श्रोत्यांसाठी सादर करशील?
1: येस, तर शेवटची कविता जी सगळ्या श्रोत्यांसाठी, आतापर्यंत आपण मगाशी प्रेम कविता बघितली, पाऊस बघितला, पण पावसातलं प्रेम मात्र आपण नाही बघितलं. आणि ते जर नाही बघितलं तर कार्यक्रमाची सांगता होणं कठीण आहे. आणि त्याच आशयाची, त्याच धाटणीची कविता अर्थात प्रेमसरी कविता आपण जर ऐकली ही आता, तर एक कळतं की प्रियकर आणि प्रेयसी यातलं जे प्रेम आहे हे इतकं गहिर आहे की त्यासाठी पाऊस साक्षीदार ठरतो त्यांचा.
0: बर.
1: आणि अशा प्रकारची ही कविता प्रेमसरी सादर करतो.
0: नक्की.
1: आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. आज अथांगवरच्या नभांगणाला मिळून आली दाट घनावळ. गाज ऐकता कृष्ण घणांची मातीलाही सुटला दरवळ. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. मोहक गंध पसरवीत मृदा आठवणींचा घन कोसळला. पाऊस धाऱ्यात हिंडलो तेव्हा पावसात तिचा पाऊस उमगला. तुझ्या पटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीच जरा ओली. तुझ्या बटांनीही चांदण्यांना तू भूल घातलीस जरा ओली. चंद्र निजला जरा म्हणून मला सुचू लागल्या प्रेम ओळी. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिखल पाण्याचे शिंपण करुणी हृदय माझे तू भिजविले. चिंब ओल्या तुझ्या रूपाने मेघ सावळे बघ गही वरले. प्रेम इतकं ताकदवान आहे की त्या प्रेमाला बघून ढग सुद्धा गही वरले.
0: वा वा वा.
1: प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. आणि मग हे असं प्रेम जे प्रेम संपता संपता पाऊस साक्षीदार असतो आणि तो डोळ्यात साचतो. आणि म्हणून हा शेर, प्रीत रूपाचा पर्जन्य तिचा तो डोळ्यात साचतो जाता जाता. रंग रूप गंध स्पर्शाचा पाऊस होतो साऱ्या वाटा.
0: क्या बात है.
1: रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. जे खरंच प्रत्येक कवीला काय आणि प्रियकराला काय संवेदनशील करतं. आणि म्हणून आशेर, रात्री मधल्या अंधाराचे सुरू राहते थेंब गाणे. थक्क करते तिचे पुढे ते नकळत तिने निघून जाणे. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. घनावळीतून बरसणारा पाऊस होतो कथेपरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी. काळीच कोरडे चिंब भिजुणी दाटून गेल्या प्रेमसरी.
0: वा वा वा. सुंदर, अप्रतिम. म्हणजे या कवितेचं शीर्षक जरी प्रेमसरी असलं तरी तुझ्या काव्यसरींनी आम्हाला सगळ्यांनाच छान वाटलेलं आहे आणि आम्ही न्हावून निघालोय. नाही खरंच खूप सुंदर, खूप सुरेख कविता कौस्तुभ तू लिहिल्या आहेस आणि त्या आज आपल्या श्रोत्यांसाठी सादरही केल्यास. खरंच तू आज इथे आलास आणि इतक्या छान गप्पा मारल्यास, छान कविता आपल्या श्रोत्यांसाठी सादर केल्यास, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: तुमचे सुद्धा सर्वांचे मनापासून आभार. आकाशवाणी केंद्राचे मनापासून आभार की कवितेसारख्या एका विषयाला किंवा त्या एका संकल्पनेला इतकं मोठं व्यासपीठ मिळवून देता. आणि एक सगळ्याचा एक काव्यात्मक आविष्कार या माध्यमातून जेव्हा साकार होतो तेव्हा माणूस माणसाशी जोडला जातो असंच या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि एक साधारण आहे की जेव्हा या हृदयाचे त्या हृदय पोहोचलं जातं तेव्हा खऱ्या अर्थाने त्या कवितेला आणि त्या कवीच्या हृदयाला एक संतुष्टी मिळते आणि त्याचंच आजचं हे फलित म्हणायला

खरंय खरंय खरंय. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yoani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. याचसोबत मी मैथिली जगताप.

0: years of the Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan in New Delhi today. Union Education Minister Dharmendra Pradhan today visited the National Testing Agency headquarters and reviewed preparations for the re-NEET exam, which is going to be held on the 21st of this month. Talking to reporters outside the NTA headquarters in New Delhi, the minister said that the centre has ensured that all necessary measures are being taken while maintaining complete confidentiality from the preparation of the question papers to all subsequent procedures. In US, thousands of skilled immigrants are set to benefit after a federal judge struck down the Trump administration's proposed $1 lakh H-1B visa fee and called it unlawful. US District Judge Leo Sorokin issued the decision following a lawsuit filed by 20 Democratic State Attorneys General. The lawsuit challenged a policy announced by President Donald Trump in September last year that sought to increase the H-1B visa application fee from about $2,000 to $1 lakh. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. संध्याकाळचे 6:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आपल्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. आज संध्याकाळी 6:30 अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या आणि नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राखडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. सादर करते विनायक मोरे. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरणाची गरज आणि सद्यस्थिती याविषयी डॉ सुयोग खोसे यांनी सांगितलेली माहिती आणि त्यानंतर जैव संपृक्त वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर याविषयी निवेदिता शेटे आपल्याला माहिती देतील. त्यानंतर बाजारभाव आपण ऐकू शकाल. सादर करते धीरज केदारी. 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. रात्री 7:15 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशाच्या एकूण वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची सुनील कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. आज आहे या मुलाखतीचा पहिला भाग. याचाच दुसरा भाग आपण ऐकू शकाल उद्या रात्री 7:15. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन. रात्री 10:00 डॉ आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रुपांतर मुक्तीपत्र. आज आहे याचा भाग दुसरा. सादर करत्या गौरी लागू. रात्री 10:30 नादब्रह्मांतर्गत उस्ताद उस्मान खान यांनी सतारेवर वाजवलेला राग षणमुख प्रिया आपण ऐकू शकाल. श्रोतेहो हे होते आज प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम. उद्या 10 जून सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये ब्रह्मानंद रचित हरिशरणाष्टकम कविता खरवंडीकर यांच्या स्वरात. 6:05 प्रभातवंदनमध्ये काही मराठी भक्तिगीतं आणि त्यानंतर चिंतन अंतर्गत आश्लेषा महाजन यांचे विचार आपण ऐकू शकाल 6:25. सकाळी 6:30 आणि संध्याकाळी 6:10 कार्यक्रमांची रुपरेषा. दिनविशेष सादर करतील मुजम्मिल पटेल 6:35 6:40 कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला. 6:45 आरोग्यम धनसंपदा यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर या विषयावर डॉ जुनेद शेख यांची वैदेही चवरे यांनी घेतलेली मुलाखत. उद्या आहे या मुलाखतीचा दुसरा भाग. त्यानंतर 6:50 परिसर अंतर्गत स्त्री निसर्ग आणि परिवर्तनाचा प्रवास याविषयी दीपाली देवकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी नागपूर निर्मित आहेत. आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 8:40 जागतिक नेत्रदान दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम नेत्रदान अलौकिक दान. सहभाग नेत्ररोगतज्ञ डॉ आशिष होलाने. सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरची निर्मिती आहे. 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 रुपेरी मुकुटाचे मानकरी या कार्यक्रमाचा उद्या आहे भाग 45. या अंतर्गत भारतीय चित्रपट

गोष्टीत एक प्रभावशाली खलनायक तसंच दिग्गज चरित्र अभिनेता म्हणून सुमारे 6 दशकं राज्य करणारे आणि 2012 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित प्राण किशन सिकंद यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा कार्यक्रम. लेखक डॉ मिलिंद दामले, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. 10 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 काही स्थानिक निवेदनं. 10:15 विशेष वार्ता या अंतर्गत बालभारतीतर्फे नुकतीच काही इयत्तांची नवी पुस्तकं प्रकाशित करण्यात आली. त्या अनुषंगानं बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांची माधवी कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल उद्या सकाळी 10:15. 10:30 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 11 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रेवा नातू यांनी गायलेला राग मंगलभैरव सकाळी 11 वाजता आणि यांनीच गायलेला राग जनसंमोहिनी रात्री 10:30 नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकू शकाल. 11:30 आम्ही अंतर्गत ज्येष्ठ अभिनेते निर्माता दिग्दर्शक अमोल पालेकर आणि त्यांची पत्नी निर्माता दिग्दर्शक संध्या गोखले यांच्याशी गप्पांचा भाग चौथा संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 वनिता मंडळमध्ये विशाखा समिती आणि पॉश कायदा याविषयी अॅडव्होकेट वर्षा देशपांडे यांची संज्ञा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर कुसुमातुनी फुलले सुमन हा ललितबंध सुरेख अग्निहोत्री यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 एनसीईआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम. 1:40 आणि जालना जिल्हा वार्तापत्र. द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम 1:45 आणि 2:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनिष्क अरोरा यांनी गायलेला राग वृंदावनी सारंग आपण ऐकू शकाल. आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युववाणीमध्ये स्टे ट्यून्ड या सदरात सेवाव्रती साने गुरुजी यांच्या स्मृतिदिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम. लेखन स्वानंद गोडबोले, सादरकर्ते धीरज केदारी. संध्याकाळी 6:30 क्रीडा विश्वमध्ये किकबॉक्सिंग खेळाविषयी वरिष्ठ प्रशिक्षक उमेश मुरकट आणि खेळाडू रेफरी विघ्नेश मुरकट तसंच आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग खेळाडू अश्विनी कांबळे यांच्याशी संवाद. 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात माझं आठवणीतलं गाव या कार्यक्रमाचा पहिला भाग. लेखन आणि निवेदन दादाभाऊ यशवंत तांबे. कृषीवाणी अंतर्गत हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि त्यानंतर बाजारभाव, सादरकर्ते धीरज केदारी. सव्वा 9 वाजता स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय है, 10:00 हिंदी चित्रपट संगीत, 10:30 नादब्रह्ममध्ये रेवा रातू यांनी गायलेला राग जनसंमोहिनी आपण ऐकू शकाल. तर श्रोते हो, हे होते आमचे आज प्रसारित होणारे उर्वरित आणि उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम आणि त्यांची माहिती. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली। जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं, संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार।

0: जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.
1: गेल्या 90

0: अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
1: अर्ध्या तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमा खर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: श्रोतो नमस्कार. श्रोतो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. मंडळी कार्यक्रमात आज ऐकूया नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोतो नमस्कार. श्रोतो, आज आमच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलंय पुण्यातल्या वडगाव सिंहगड रोड या ठिकाणी कार्यरत असलेल्या सामाजिक क्षेत्रातल्या नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांना. अनिताजी, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: अनिता राकडे या नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक आहेत. अगदी तरुण वयामध्ये विविध संस्थांमध्ये त्यांनी सामाजिक कार्य केले, अनेक बचत गट निर्माण केलेत, अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. अशा व्यक्तिमत्वाविषयी आजच्या आपल्या कार्यक्रमात आज त्यांच्याशी बोलूयात. त्यांच्या कार्याचा लेखाजोखा आजच्या या आपल्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडून समजून घ्यायला आम्हाला खूप खूप आवडेल. अनिताजी, कशी सुरुवात झाली?
1: 2000 सालात मी माझ्या ताई म्हणते डॉक्टर श्री रत्न पारखे, त्यांचं काही कार्य त्यांच्या बरोबर असून मी ते बघितलं आणि त्यानंतर असं वाटलं आपणही काहीतरी वेगळं करावं. प्रत्येकाची एक एक जबाबदारी असते, त्यातनं मला आजी आजोबा व ज्याच्यासाठी कुणी नाहीये त्यांच्यासाठी काम करायचं हे डोक्यात आलं आणि तिथनं आपण स्टार्टअप सुरुवात केला. मानस वजन व्यसन मुक्ती केंद्र, येरोडा हॉस्पिटल, मुक्तांगण किंवा ससन हॉस्पिटल. मी जॉबला नव्हती पण माझी आवड आणि माझ्याकडनं काहीतरी कुणाला हेल्प व्हावी अशा स्वरूपात आपण कंटिन्यू नाही म्हटलं तरी मी 8 वर्ष फ्री सेवा द्यायचा प्रयत्न केला आणि प्रयत्न करून असं वाटलं आता आपण अजून काहीतरी वेगळं करावं. जेव्हा आपण दुसऱ्या संस्थेसाठी काम करतो आणि आपल्याला जेव्हा खरी मदत लागते तेव्हा मदत मिळत नाही असा एक प्रसंग आमच्या बाबतीत घडला. एका आजीला पूर्ण बेडसच झालेले होते, घरची फॅमिली नाजूक होती, म्हणजे सुनबाई अगदी झाडू फरशीचे कामं करत होते आणि त्यांनी आम्हाला रिक्वायरमेंट अशी केली होती आपल्या आजींसाठी आपण काही हेल्प करू शकतो का. तो प्रसंग असा होता, मी 8 वर्ष त्या संस्थेसाठी मी नाव घेत नाही पण त्या संस्थेसाठी मी फ्री ऑफकोर्स 4 तास 8 तास काम केलं आणि त्यांच्याकडे मदत मागितल्यानंतर त्यांनी सांगितलं हे कुणासाठीही नाहीये, तुमच्याकडे पैसे असले तर एंट्री घ्या नाही तर नाही. म्हणजे तिथे विषय पैशांचा आला आणि त्या काही गोष्टींमुळे थोडस मनाला लागलं. मी एवढ्या वर्ष जर तुमच्याकडे जॉब केला असता तर तुम्ही मला पे केले असते पण मला ते पे पैसे नको होते पण मदत हवी होती, त्यावेळेस मला मदत नाही मिळाली.
0: पण मग हे नवरत्न फाउंडेशन तुमचं केव्हा अस्तित्वात आलं? मग
1: त्यानंतरच दुसरा प्रश्न, गेल्या 8 दिवसाच्या गॅपमध्ये आमच्याकडे दुसरा प्रश्न असा आला. एक आजोबांना बरं नव्हतं आणि आम्ही कित्येक वर्ष त्या आजोबांना राशन आणि घरभाड्यासाठी मदत करत होतो बचत गटाच्या तर्फे माझ्या सर्व मैत्रिणींकडून. तिथेही त्या आजोबांना बरं नव्हतं, काही कालावधीत त्या आजोबांनी त्यांच्या भिंतींवरती माझा नंबर लिहिलेला होता

0: शेजाऱ्यांचा कॉल आल्यानंतर आम्ही तिथं पोहोचलो,
1: बर.
0: माझी मिस्टर आणि मी. आजोबांना तिथनं घेतलं, ससूनला 7-8 दिवस ऍडमिट केलं. आजोबांना घरी नेल्यानंतर
1: बर
0: आजोबांनी त्यांच्या दारात पाऊल ठेवल्यानंतर एकच म्हटलं, बेटा मला तुझ्या घरी यायचंय,
1: बर.
0: मला एकट्याला राहायचं नाही. आज तू आली म्हणून मी आजचा दिवस वाचलो, उद्या काय होईल माहित नाही, पण तू मला तेवढा जीव लावतो, त्यातला मला असं हेल्प करायची तुला, तर
1: बर.
0: तुलाही मी काहीतरी करू शकतो. आणि तिथनं प्रश्न पडल्यानंतर घरी चर्चा झाली. 2017
1: बर.
0: नवरत्न फाउंडेशन स्टार्टअप असा 1 एप्रिलचा दिवस होता, आणि तिथनं आपण हा स्टार्टअप सुरुवात केला.
1: बर. पण मग हा विस्तार कसा कसा होत गेला पुढे?
0: सर्वात पहिलं नवरत्न फाउंडेशन हे नाव येण्याच्या अगोदर जागेचा प्रश्न होता आमच्याकडे. भावाचा मित्र होते कुदळे म्हणून, त्यांचे एक

0: भावाचा मित्र होते कुदळे म्हणून, त्यांची एक वास्तू होती ती पडीत होती, तिथं कुणीच राहत नव्हतं आणि कित्येक वर्ष त्याला भूतबंगला म्हणून ते साईडला ठेवले होते. आम्ही 4-8 दिवसात ते साफसफाई केली. त्यांनी मला असं सांगितलं, तुला वापरता आलं वापर, तुझ्याकडे तुझा प्रगती झाली तर आम्हाला रेंट दे, नाही तर तू प्रयत्न कर. म्हणजे प्रश्न असा स्वतः होईन की नाही होणार. आपण ते बघत बघत आमच्याकडे 2 महिन्यात 15 आजी आजोबा आलेत. ते आजी आजोबा असे आलेत, फक्त माऊथ पब्लिसिटीने ताईने चालू केलेलं होतं आणि त्या आजी आजोबांना आम्ही काही कालावधीत कधीतरी मदत केलेली होती. असे आजी आजोबा आपल्या फॅमिलीत आलेत आणि हे नवरत्न फाउंडेशन नाव का आणि कशाला हाही प्रश्न पडला. जर आता घर तयार केलं तर घराला नाव असलं पाहिजे. माझा मुलगा आहे रोहन, तो म्हटले मम्मी आपल्याकडे येणारे सर्व रत्न, कारण की बोलताना नेहमी प्रत्येक आजोबांमध्ये आजींमध्ये काहीतरी वेगळे गुण असतात म्हणून रत्न हे नाव आमच्या लक्षात आलं. आणि मग नवरत्न असं नव जागेवरनं नव आजोबा जर आपल्यापर्यंत येतील किंवा आजी येतील म्हणून नवरत्न असं नाव घेऊन आपण हे पुढचा सुरुवात केला होता.
1: अच्छा, बचत गट काही तुम्ही निर्माण केलेले आहेत, तर यामध्ये नेमकं काय करता तुम्ही बचत गटांच्या माध्यमातून?
0: बचत गट माझे असे आहेत, त्या महिला धुणं भांड्याची कामं करतात, रस्त्यावर साफसफाई करतात आणि जेमतेम एक टाइम कमवलं तर 2 टाइम खाऊ शकतात अशा महिला आहेत. पहिले एक तर त्यांना पैसे काढायची सवय नाही. प्रयत्न असा चालेल, तू दर महिन्याला 200 रुपये माझ्याकडे जमा कर आणि मग त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम आलेत की मग तुला पैसे हवेत ना, हे पैसे घे पण हे पैसे अमुक तारखेला मला रिटर्न कर. अशा स्वरूपात मी स्टार्टअप केलेला होता. त्यांना त्यांनी 200 रुपये दिलेले ते त्यांना आठवत नसायचं, पण मी त्यांना पैसे वापरायला दिलेत हे त्यांना आठवायचं. मग अशा काही कालावधीत 1-2 वर्ष रुटीनला लागलं. मग ते थोडे पैसे आमच्याकडे जास्त साचलेत. साचल्यानंतर मग यायचं काय करायचं, मग आम्ही कुरडई पापड्या उन्हाळी सामान बनवायचं. मी कुठं कामा कार्यक्रमाला गेली किंवा कुणाचा कार्यक्रम असेल तर तिथं रिक्वेस्ट करायची, आमचा एक स्टॉल लावू देता का?
1: बरं, अच्छा.
0: आणि मग तसा स्टॉल तो लावायचा, त्यातलं काही सामानाचे काही पैसे असेल तर त्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत द्यायची. मग त्यांचे कामाचं आणि प्लस हे त्यांना मोबदला भेटायला लागला आणि तशा एक एक सुरुवाती आमच्या सुरुवात झाल्या.
1: आता एकूण किती बचत गट आहेत आणि प्रत्येक बचत गटामध्ये किती संख्या आहे आणि उलाढाल साधारणपणे किती होते?
0: ऍक्च्युली खरं तर उलाढालचा राऊंड फिगर कधी काढलाच नाही, तो आज पण नाहीये माझ्याकडे. एका गटात 21 महिला असे आमचे 7-8 बचत गट आहेत. त्याच्यातनं 5 वर्षातनं 3 वर्षातनं बचत गट फोडायचं, त्यांची ती रक्कम आहे ती त्यांना रिटर्न करायची, अशा रुटीननेच आमची ती रुटीन चालू आहे. पण मात्र कुठं काही कार्यक्रम असेल, तुम्ही जर म्हटले तर आमच्याकडे एक कार्यक्रम येते तुम्ही 7-8 महिला येणार का, आम्हाला फिक्स पॅकेज द्या बाबा, तुम्ही 2000 द्या 4000 द्या, तशाच रूपात मदत करतो. त्यातनं आता कमीत कमी तुळशीबागेत 3-4 दुकानं उभी केलेली आहेत. आणि ह्या गटात ना आमची एक असं आहे, कपड्यांचं दुकान असेल तर आम्ही सर्व मैत्रिणी तिच्याकडनंच कपडे घेतो. मग एक आम्ही बांधिलकी करून घेतलेली आहे. उन्हाळी साहित्य करणाऱ्या 4-5 जण आहेत, कुणी कुरडई करतं, कुणी पापड्या करतं, कुणी मसाले करतो. मग आम्ही पे करून पैसे देऊन घेत नाही. माझ्या त्या मैत्रिणीला मदत आहे त्या गटातनं, तिला ती समजा आम्ही गटच सर्व मिळून जर ते साहित्य नसेल करत पण तुम्ही 4-6 जण करतायत, मग त्या वस्तू त्यांच्याकडनं घेऊन या एक एक गोष्टीचा आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेला आहे आणि आज मी त्या स्वरूपातच करतोय.
1: अच्छा, पण तुमचं हे बचत गटासोबतच ताईचं घर आणि वृद्धाश्रम हे देखील आहे, तर बऱ्याच ठिकाणी पाहतो की वृद्धाश्रम ही जी आहे ती चालवली जातात, पण मग तुमच्या वृद्धाश्रमाचं वेगळेपण काय?
0: ताईच्या घराबद्दल जर बोलायचं म्हटलं, एखादी महिला किंवा मुलगी घर सोडून आलेली असेल, तिला घरी जाण्याचा पर्याय नसतो, तर त्यावेळेस मुलगी एकच म्हणते तो आत्महत्या शब्द त्यांच्या लक्षात येऊ नये किंवा हा पुढे ते घडू नये याच्यासाठी प्रयत्न, तुमचं ताईचं घर आहे या, 4 दिवस राहा खा आणि तुम्हाला रिटर्न जायचं असेल तुम्ही रिटर्न जा.
1: पण मग या ताईच्या घरामध्ये ज्या येणाऱ्या ताई आहेत, तर त्यांच्या नेमक्या अडचणी, नेमक्या समस्या, प्रॉब्लेम्स काय असतात? का कोणत्या बाबींमुळे त्यांना घर सोडावं असं वाटतं किंवा असं पाऊल टाकावं असं वाटतं आणि तुमचं या संदर्भामध्ये ती परत योग्य मार्गानं योग्य ठिकाणी ती व्यवस्थित जाईल आणि पुन्हा तिचा विस्कटलेला संसार त्याची घडी व्यवस्थित बसवेल यासाठी तुम्ही काय करता?
0: याच्यात महिला किंवा माझ्या त्या मुली म्हणणार मी त्यांना, दत्तक कन्या म्हणते बऱ्याच वेळेला, वय कमी असल्यामुळे अक्कल कमी चालते असं मी त्यांना नेहमी हे वाक्य बोलते. कारण की कधी कधी कुणाच्या बघण्याने, कुणाच्या सांगण्याने

0: रोडच त्यांचा रॉंग साईडचा जातो, बऱ्याच वेळेला आई वडिलांचं ऐकत नाही आणि ठराविक ठिकाणी तिथं ऐकतात, तिथं सासू सासऱ्यांकडनं छेड होतो. त्यातली एक छोटीशी घटना अशी सांगते तुम्हाला मी, ताईचं घर म्हणण्याचं हक्काचं घर यासाठी, अचानकच एक कॉल आलेला होता ओळखीच्या व्यक्तींमधनं, पाशांमध्ये एक मुलगी मंदिरात बसलेली आहे. म्हटलं ओके, किती वर्षाची? म्हणजे 17 वर्षाची, आधार कार्ड बरोबर आहे. मग रात्री 11:30-12 टायमिंग होता आणि त्यावेळेला तिथं जाऊन तिला आपण घेतलं. तिला आणल्यानंतर रात्री 1:30-2 टायमिंग होता, तिच्या घरचा एक नंबर घेतला, त्यांना कॉल केला, या या नावाची मुलगी आमच्याकडे आलेली आहे, आपण उद्या सकाळी बोलूया. छोट्या छोट्या भांडणींमुळे त्या मुलगीला टॉर्चर होत होतं आणि त्या टॉर्चरच्या कारणात तिने घर सोडलेलं होतं. मग त्या मुलीची आपण आमच्या दुसऱ्या ताई असं म्हणा प्रार्थना सदावर्ते सिंहगड रोडला ऍडव्होकेट आहेत, त्यांची हेल्प घेऊन माझी मैत्रिणी सोनाली काउन्सिलर यांची सर्वांची हेल्प घेऊन तिला 7-8 महिने आपल्याकडे ठेवलं. फॅमिलीची काउन्सिलिंग घेतली, तिची काउन्सिलिंग घेतली आणि आता तिला तिच्या घरी पाठवलेलं आहे. आनंदात राहते, महिन्यात एक वेळेस न चुकता मला कॉल येतो, ताई व्यवस्थित आहे, टेन्शन घेऊ नकोस. मग अशा स्वरूपात त्यांना जर त्यांच्या हक्काचं ताईचं घर भेटलं.
1: ताईच्या घरासोबतच वृद्धाश्रमाच्या बाबतही आपल्याला बोलायचं आहे.
0: वृद्धाश्रम पेडवाले मार्केटला खूप सारे आहेत, तुमच्याकडे पैसे तुम्ही देऊन कुठेही जाऊन राहू शकतात, पण ज्याच्याकडे पैसेच नाही त्या आजी आजोबांनी करावं काय? किंवा दुसरा प्रश्न, त्या आजी आजोबांना कुणीच नाहीये, काम करत होते तोपर्यंत त्यांच्या सर्व गोष्टी भागत होत्या, पण आता काम होऊ शकत नाहीये आणि राहण्या खाण्याच्या गोष्टींसाठी प्रॉब्लेम होत आहेत, तर त्या आजी आजोबांचा काय? हा प्रश्न प्रत्येकाला येतो, पण कार्य कुणीच करत नाही असं म्हणेन, पण ते कार्य नवरत्न फाउंडेशन करत आहे.
1: बर, वृद्धाश्रमामध्ये जी ज्येष्ठ नागरिक तुमच्याकडे येतात, घरचे सांभाळत नाहीत म्हणून येतात, बेवारस येतात, आणि वयोगट वगैरे साधारणपणे त्यांचा काय असतो?
0: वयोगट एक 60 पुढेच आहेत, घरचे सांभाळत नाही अशा 2-3 केसेस आहेत बोटावर मोजण्यासारख्या. आणि काही केसेस असे ज्यांचं कुणीच नाहीये, 15 वर्षापूर्वी माझ्याकडे कुणी नातेवाईक नाही आणि माझ्या पायाला जखम झाली तर आता मला कुणी एक वेळेस खायलाही देत नाही, पायाला जखम असल्यामुळे भीक मागू शकत नाही. तर आता आपल्याकडे 12 आजी आजोबा असे आहेत, ते पूर्ण बेड रिटर्न आहेत, म्हणजे त्यांना जेवायला घालणं, चहा पाणी सर्व लहान बाळासारखं करावं लागतंय. तर असे आजी आजोबा आहेत ज्यांना कुणीच नाहीये, त्यांची देखरेख. आजचा माझा खर्च तुम्हाला जर म्हटलं तर सर्वात मोठा डायफर, बेडवर असल्यामुळे दिवसातनं 3 वेळेस डायफर साधारण चेंज करावा लागतो. आणि त्या आजी आजोबांची कुणी नाहीयेत म्हणून ते आपल्याकडे आहेत हा शब्द न करता मी त्यांची कन्या आहे, आज माझी ओळख आहे, माझे आई वडील आहेत आणि मला ते जबाबदारी घेतलेली पार करायची.
1: पण मग वैद्यकीय सेवा आणि शुश्रूषा संदर्भामध्ये तुम्हाला नेमकी कशी मदत होते किंवा ती देखभाल या ज्येष्ठ नागरिकांची कशा पद्धतीने केली जाते?
0: आता आपल्याकडे 27 आजी आजोबा आहेत.
1: बर,
0: त्याच्यातनं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत मी किचनचं किंवा बाकीच्या कामासाठी स्टाफ लावू शकते. मला मदतीचे घराच्या बाहेर पडलं, मी बाहेरून आणलं तर माझं घर चालणार आहे. तर माझ्याकडे 2 मुली आणि 1 जेंट्स असे 3 मी स्टाफ म्हणून कामाला घेतलेलं आहे. सकाळचं किचन मी स्वतःच बघते, संध्याकाळचं किचन माझी वहिनी बघते. म्हणजे किचनचे 2 पार्ट आम्ही सांभाळून घेतलेले आहेत. बाकीच्या कामासाठी माझ्या ह्या 2 दत्तक मुली आहेत, म्हणजे त्याही माझ्या दत्तक कन्याच आहेत, त्या ह्या सर्व गोष्टीत मदत करतायत. आणि ह्या सर्व सोडल्यानंतर विषय येतो डॉक्टर. डॉक्टर दीपक पाठक हे MD आहेत, सिंहगड रोडला त्यांचं क्लिनिक आहे. पण ते व्यक्तिमत्व असं आहे, मी कॉल केल्यावर कधी नाही उत्तर आलं नाही एवढ्या वर्षात. ते वर्षात माझ्याकडे एखाद्या वेळेस फक्त पेट्रोलचे पैसे घेतात, बाकी माझ्या कार्याला तू करते ना तर आम्ही तुला हेल्प करतो अशा स्वरूपात त्या मला मदत करतात.
1: अच्छा, तुमचे हे सगळे उपक्रम पाहत असताना काही गरजू किंवा जीवनोपयोगी दैनंदिन वस्तूंचं वाटप देखील तुम्ही करत असता तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, तर नेमकं हे काय?
0: मी एक मेसेज तयार करते, आव्हान करते, तुमच्याकडे नवीन आल्यानंतर तुम्ही जुन्याचं करणार काय? हा प्रश्न चिन्ह प्रत्येकाकडे असतो. मग तुम्ही बऱ्याच वेळेस कुठं टाकायचं, कुणाला द्यायचा हा प्रश्न पडतो. तर मी सरळ सांगते, हा माझा नंबर, तुम्हाला ती वस्तू लागत नसेल, तुम्ही फर्निचर म्हणा, चप्पल म्हणा, कपडे म्हणा, या मुलांना लागणारे खेळणी,
1: अच्छा
0: तुम्ही मला कॉल
1: चांगल्या स्थितीतल्या ज्या

0: नंतर वापरात येऊ शकतात अशा वस्तू
1: अपेक्षित हेच. या अशा गोष्टी मला शक्य असेल तर मी स्वतःच जाऊन कलेक्ट करते. चुकून एखाद्या वेळेस मला शक्य नसेल तर मी हेल्प मागून त्या वस्तू घेऊन घेते, आपल्याकडे येतो. जर आवराआवरी शिवण काही कपडे कुठे फाटलेले असेल ते शिवतो, व्यवस्थित करतो. आणि वस्ती पातळ्यावरती महिन्यातनं एकदा त्या वस्तू त्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम करते. आणि याच्यामुळे बऱ्याचशा फॅमिलींना कपड्यांचे प्रॉब्लेम होते, थंडीत पांघरूनचे प्रॉब्लेम होतात, हे खूप सारे फॅमिलीचे सॉल्व्ह झालेत. आणि गेल्यानंतर ते म्हणते ह्या वेळेला तू नवीन काय आणलं ग,
0: अच्छा
1: असा प्रश्न येतो.
0: बर बर बर. गरजू व्यक्तींना वस्तू त्या वाटपाचं काम करतात आणि ज्यांच्याकडे जुन्या वस्तू वापरात नसलेल्या परंतु सुस्थितीत असलेल्या चांगल्या अवस्थेत असलेल्या त्यासाठी त्यांचा एक व्हॉट्सअप क्रमांक आहे. तर इच्छुक कोणी दाते असतील तर या व्हॉट्सअप क्रमांकावरती त्यांच्याशी संपर्क साधून किंवा त्यांना मेसेज पाठवून संदेश पाठवून त्यांच्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. तर हा व्हॉट्सअप क्रमांक आपल्याला सांगता येईल का?
1: हो. हा 98-23-60-64-99.
0: बर.
1: ते आपल्यासाठी जुने आहेत पण त्या वस्तू कुणासाठी तरी नवीन आहेत.
0: हा नंबर एकदा पुन्हा सांगाल?
1: मराठीत सांगते 98-23-60-64-99.
0: बर.
1: आणि इंग्लिश मध्ये म्हटलं तर 9823-60-64-99.
0: अच्छा. तर श्रोतेहो लक्षात घ्या, तुमच्याकडे जर अशा पडून असलेल्या वस्तू परंतु चांगल्या सुस्थितीत जर असतील आणि आपल्याला देण्याची इच्छा असेल तर नक्की या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा किंवा संदेश पाठवा. या वस्तू संकलित करून त्या व्यवस्थित पुन्हा दुरुस्त करून गरजू असणाऱ्या व्यक्तींपर्यंत त्या नक्की पोहोचवल्या जातील आणि ती वस्तू कोणापर्यंत पोहोचवली आहे तर याची खातरजमा देखील केली जाईल. घरचा पाठिंबा कसा मिळतो तुम्हाला?
1: घरचा पाठिंबा 100% असं म्हणेन. मिस्टरांना रविवारी सुट्टी असते.
0: बर.
1: लिस्ट असते रविवारी दिवसभर मला काय काम करायचंय, दळण दळायचंय, भाजी आणायची
0: आहे,
1: एक त्यांना तशी लिस्ट प्रमाणे ते हेल्प करतात.
0: हो.
1: आणि माझे दोन हात म्हटल्यावर माझा भाऊ मंगेश कळू.
0: बर.
1: व माझा मुलगा रोहन राकडे.
0: बर.
1: रात्री 12 उठवा, त्यांना सकाळी 4 सांगा. कुठल्याही कार्यात हे माझ्या एक पाऊल पुढं असं मी म्हणणार, मी सांगावं आणि त्यांनी काम करावं. का कशाला हा प्रश्न पडत नाही. त्यांनी काही कालावधीत ते काम बघितलंय. अशी एक घटना होती 2018 सांगते. एक आजोबा वारले होते आणि आजोबांची अंतिमविधी आपल्यालाच करावी लागते. त्या पहिल्या विधीला असा प्रश्न पडलाय, एका बाजूने मुलगा आणि भाऊ दोघं जण बघत होते, आता करायचं काय. म्हणजे मागच्या वर्षाची एक छोटीशी केस अशी सांगेन. होळीचा दिवस होता, आमचे श्याम काका काही कालावधी 5-7 आमच्याकडे होते. काका ख्रिश्चन होते आणि काकांची अशी इच्छा होती तू तुझ्या पद्धतीने माझी अंतिमविधी करावी. काकांनी लेटर माझ्यासाठी लिहून ठेवलेलं होतं. काही कामासाठी मला पुण्यातनं बाहेर जावं लागलं. आजोबा देवाज्ञा त्यांची सकाळी 10 झाली. काय करणार हा मोठा प्रश्न पडला. मुलाने फोन केला, मम्मी काका नाही येत आता कसं. तर म्हटलं मी येस तोपर्यंत वाट बघ, मी बघते काहीतरी. सर आले, सर्वे पेपर तयार झालेत मुलांनी गेट पास पासनं, तर सर्व्या गोष्टी माझ्या मुलाने तयार केलेत. आणि मला म्हटलं तू डायरेक्ट वैकुंठात पोहोच, मी सर्व्या गोष्टी केलेल्या आहेत, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि बाबांनी त्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या पद्धतीने केल्या आहेत. तर त्याने अॅम्ब्युलन्स बोलवून बाबांना त्याच्या मित्रपरिवाराला घेऊन सिप केलं आणि मी ऐन आता विधी होणार अशा स्वरूपाला तिथं पोहोचली. आणि मग माझ्या प्रश्नाचं उत्तर एक होतं, आपण नवरत्न फाउंडेशन हे चालू केलेलं आहे, हे पुढं काय, या प्रश्नाचं उत्तर त्या दिवशी मला मिळालं. तर मुलगा माझा खूप मोठा नाही, 17 आहे, पण त्या वयाप्रमाणे त्याने तो समजूतदारपणा दाखवला किंवा आजी आजोबांच्या प्रेमापोटी त्याने ते केलं. तर आता थोडस टेन्शन कमी आहे. उद्या अनिता राकडे नसली तरीही काही प्रॉब्लेम नाही. मंगेश आणि रोहन हे ते कार्य करतायत.
0: अच्छा. खर तर चांगलं काम केलं की त्या चांगल्या कामासाठी समाज पुढाकार घेतो, शासन पुढाकार घेतो, संस्था देखील या चांगल्या कामासाठी पुढे येऊन प्रतिष्ठानच्या पाठीवरती शाबासकीची थाप देत असतो आणि पाठ थोपटत असतो. तर या क्षेत्रातल्या तुमच्या सामाजिक कार्यासाठी अनेक उल्लेखनीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे, तर आपल्याला यातले उल्लेखनीय महत्वाचे पुरस्कार याबाबत आपल्या मुलाखतीच्या जाता जाता चर्चा करण्यास काहीच हरकत नाही, तर कोणत्या कोणत्या

0: उल्लेखनीय पुरस्कारांना आपल्याला सन्मानित करण्यात आलं आहे.
1: माँसाहेब जिजाऊ माता यांचं नाव खूप मोठं आहे,
0: हो
1: त्यांच्या कन्या आहे असं म्हणून मी लोकांना सांगते. माँसाहेबांच्या नावाचे जवळजवळ आपल्याला 5-6 पुरस्कार आलेले आहेत. जिजामाता पुरस्कार आलेला आहे, दादा कोंडके फाउंडेशनचा पुरस्कार आलेला आहे, ज्ञान फाउंडेशनचा पुरस्कार आलेला आहे, माणुसकी म्हणून फाउंडेशन आहे त्यांचे पुरस्कार आले आहेत. आता असं भिंतीवर लावायला जागा नाहीये, पण ते एक पुरस्कार एक गोष्ट सांगतात. ते पुरस्कार तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी असतात असं मी म्हणेन. पण एक पुरस्कार आले तर एक जबाबदारी वाढते, आणि ती जबाबदारी सांगते तू आत्ता काय कार्य केलं यापेक्षा तुला डबल करायचं आहे. आणि अशा स्वरूपात ते पुरस्कार एक एक आपल्याकडे येत आहेत. आणि जे म्हणजे मी या सर्व गोष्टींमध्ये एकच सांगते, कदाचित मागच्या जन्माचं माझं पुण्य ह्या जन्माला मला हक्काच्या कन्या, जवळजवळ 15 दत्तक कन्या आहेत माझ्या, त्यातली काही लग्न झालेली आहेत, काही बिनलग्नाची आहेत, स्वतःच्या पायावर उभे आहेत, आणि माझे हक्काचे 27 आजी आजोबा आहेत, त्यांची मी आज एकच कन्या असं मी गर्वाने सांगते. यांच्या सर्व पॉवरने हे कार्य मी करू शकते. हे पुरस्कार माझे नाहीत, मी फक्त यातली कार्यकर्ती असे मी म्हणेन तुम्हाला. हे सर्व माझ्या कन्या व माझ्या आई वडिलांची पुण्य आहे.
0: नवरत्न फाउंडेशनच्या भविष्यातल्या योजना, आपल्या मुलाखतीतल्या चर्चेतला हा शेवटचा प्रश्न.
1: योजना म्हणजे आता चालू नवरत्न फॅमिलीचं घर आहे ते भाड्याचं आहे. काही लिमिट येतात भाड्याचं घर असल्यामुळे. आता तरीही त्या घरात 35 आमची लोकांची फॅमिली आहे. आणि तिथं विषय थांबतो आमचा, पण भविष्यात माझे आई वडील किंवा माझ्या ह्या दत्तक कन्या कमीत कमी एका घरात 100 लोक राहावेत या भविष्यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि प्रयत्न 100% सक्सेसफुल झाल्याशिवाय हा प्रयत्न आहे. कारण की राहणं खाणं सर्वीकडे आपण म्हणतोय होतंय, खाण्याचं तुमचे आमच्यासारखे कुणीही मदत करू शकतात, पण राहण्याचं हे स्वतःचं हक्काचं घर असलं पाहिजे. जेव्हा माझ्या फॅमिलीचं हक्काचं घर असेल तेव्हा माझ्या फॅमिलीला मागं पुढे बघायची गरज पडणार नाही. भविष्यात माझ्या फॅमिलीची स्वतःची वास्तू असावी याच्यासाठी प्रयत्न करते.
0: अच्छा,
1: नवरत्न फॅमिली ही माझी नाही, आपली सर्वांची आहे. तुम्हाला सर्वांना जर शक्य असेल तर माझ्या फॅमिलीसाठी थोडासा वेळ घेऊन या, समक्ष बघा माझी फॅमिली काय आहे. रत्न आहेत माझ्या फॅमिलीत, आणि रत्नांसाठी थोडासा वेळ जर काढला, वेळात वेळ काढून माझ्या घरी यावं, आणि माझ्या आई वडिलांचं म्हणणं काय ते समजून घ्यावं. कारण की तुम्ही सर्वेकडे फिरू शकतात, माझे आई वडील घरातनं बाहेर फिरू शकत नाहीयेत.
0: तुम्ही पाहिलेल्या या तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांना एक मूर्त आकार प्राप्त हो, आणि आपल्या कार्याची दखल घेत असेच अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात यावं अशी सदिच्छा व्यक्त करत आजच्या या कार्यक्रमातून मी कैलास शिंदे आता आपला निरोप घेतोय. आज चर्चेमध्ये नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा अनिता बापू राकडे आपण आलात, आणि ही सविस्तर अशी चर्चा आजच्या कार्यक्रमामध्ये आमच्याशी केली त्याबद्दल आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
1: मला बोलायची एक संधी दिली त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद व आभारी.
0: श्रोते हो, आताच आपण अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात नवरत्न फाउंडेशनच्या संस्थापक अनिता बापू राकडे यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सादर करते होते विनायक मोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
0: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आलोय मी आता नाही बदलणार तर बदलणार कधी. भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो. तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन, आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग पाणी वाचवा रे.

0: लस टोचणीचा उपाय करा, रोग होण्यापेक्षा टाळलेला बरा.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7 वाजता आहेत. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: ऐका ना, तुम्ही पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पॉवर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा pmsuryaghar.gov.in वर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता. नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी. आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 मध्ये आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन सर्वसमावेशक विकास डिजिटल परिवर्तन पायाभूत सुविधांचा विस्तार राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारतानं विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेनं देशाची वाटचाल अधिक वेगानं सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षाच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घडाळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एअर ऍप आणि मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि सुसूत्रता येण्यासाठी मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचना करायला राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे सध्या अस्तित्वात असणाऱ्या 33 प्रशासकीय विभागांची संख्या 45 होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि ईज ऑफ लिव्हिंग संकल्पनेवर भर देण्याचं धोरण निश्चित केलं आहे. त्यानुसार मंत्रालयीन विभागांची पुनर्रचना करण्यात आली त्यामुळे निर्णय प्रक्रिया वेगवान होईल तसंच योजनांची अंमलबजावणी आणि क्षेत्रीय यंत्रणांशी प्रभावी समन्वय साधणं शक्य होणार आहे. राज्यात नवीन महाविद्यालयांना नवीन विद्याशाखांना नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देता यावी यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम 2016 सुधारणा करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तरतुदीशी सुसंगत आणि सुसूत्र राहण्यासाठी महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 तसंच महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. औद्योगिक विकास महामंडळासाठी कर्ज उभारणीकरता अधिकारात वाढ करायला तसंच औद्योगिक विकास अधिनियमात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. मुंबई महानगर प्रदेशातली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 22,611 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीनं आज मंजुरी दिली. घोडबंदर रस्त्यावर गायमुख ते फाउंटन हॉटेल भुयारी मार्ग आणि फाउंटन हॉटेल ते भाईंदर उन्नत पुलाच्या 17,036 कोटी तसंच नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मार्ग 2 5,575 कोटी रुपयांच्या प्रस्तावांचा त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या समितीच्या

0: या बैठकीत हा निर्णय झाला. घोडबंदर मार्गावरच्या प्रकल्पामुळे ठाणे आणि गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पर्यायी मार्गानं वळवणं शक्य होणार आहे. बांधा वापरा हस्तांतरित करा मॉडेलद्वारे सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो मार्ग 1A आणि मेट्रो मार्ग 2 या प्रकल्पामुळे सागर संगम ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असा एकूण 28 किलोमीटरचा सलग मेट्रो मार्ग उपलब्ध होणार आहे. भविष्यात दररोज सुमारे 12 लाख प्रवाशांना या मेट्रो सेवेचा लाभ मिळेल. या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच चंद्रशेखर बावनकुळे, हसन मुश्रीफ, उदय सामंत हे मंत्री यावेळी उपस्थित होते. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस उपनिरीक्षकांच्या 127 तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला. या समारंभात 583 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षक म्हणून दलात भरती करण्यात आलं. यात 420 पुरुष आणि 163 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे. पोलीस महासंचालक सदानंद दाते या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ईआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
1: कागद पेन नाही यावेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया. विकसित

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या विद्यार्थ्यांना सीईटी आणि सीएपी प्रवेश प्रक्रियेविषयी तसंच इतर बाबींबद्दल अचूक माहिती आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थी सहायता केंद्र प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध करून देण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. यासंदर्भात आज मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सर्व जिल्ह्यात प्रत्येकी एक, मुंबईत तीन, पुण्यात आणि नागपुरात प्रत्येकी दोन केंद्र अशी 40 केंद्र सुरू केली जातील असं त्यांनी सांगितलं. ही केंद्र उद्यापासून कार्यरत होणार आहेत. या केंद्रांवर करिअर मार्गदर्शन, समुपदेशन आणि रोजगार संधींविषयी देखील माहिती उपलब्ध असेल. अर्ज भरण्यापासून शुल्क भरणा, कागदपत्र अपलोड करणं इत्यादी कामांमध्ये तांत्रिक सहाय्य आणि मार्गदर्शन मिळेल. नववीच्या विद्यार्थ्यांना तीन भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनी ही याचिका दाखल केली आहे. तीन भाषा अनिवार्य करण्याचा सीबीएसईचा निर्णय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 उल्लंघन असून दक्षिणात्य राज्यांमध्ये हिंदी आणि उत्तरेकडच्या राज्यांमध्ये संस्कृत लादणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं आरोप खान यांनी केला. एकीकडे सीबीएसई शिक्षकांचा तुटवडा असल्याचं सांगत आहे, मग तीन भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय का घेत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जळगाव जिल्ह्यातल्या लोंढे फटा इथं रस्ते अपघातात आज 6 जणांचा मृत्यू झाला. गुजरातमधून एका साखरपुडा सोहळ्यासाठी आलेली कार समोरून येणाऱ्या बसवर आदळल्यानं हा अपघात झाला. त्यात एका मोटारसायकललाही अपघात झाला. कारमधले 4 जण आणि मोटारसायकलवरचे 2 असे 6 जण जागीच ठार झाले, तर कारच्या चालकाचा पाय जायबंदी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून पोलीस तपास सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यात घुगुस इथं 5 तरुण वर्धा नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला 12 वर्ष पूर्ण. मंत्रालयीन विभागांच्या पुनर्रचनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता.

0: नवी मुंबई मेट्रो नवी मुंबई विमानतळाला जोडायला राज्य सरकारची मंजुरी आणि सीईटीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सहायता केंद्र सुरू होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 किलोहर्ट्झवर.

0: मैं खुश नसीब हूँ, मुझको किसी का प्यार मिला।
1: श्रोते हो, शास्त्रीय संगीतासोबतच सिने संगीतानं संगीत रसिकांचं भावविश्व समृद्ध केलं। सैगल आणि मुकेशची अनुनासिकता, त्यातला दर्द, तलत आणि हेमंत कुमारच्या स्वरकंपनांनी त्या तरलतेला अतिउच्च नेलं। सुरैया, नूरजहाँ, झोराबाई, शमशाद बेगम, गीता दत्त, लता, आशा, उषा यांच्या कोकीळ कंठानं ते अधिक समृद्ध झालं। आणि मोहम्मद रफी, महेंद्र कपूर, किशोर कुमार यासारख्या दिग्गजांमुळे ते अधिकच भारदस्त झालं।

0: गेल्या 90 वर्षात खेळ आणि क्रीडा प्रकार लोकप्रिय करण्यासाठी आकाशवाणीनं अथक प्रयत्न केले. आशियाई खेळ, कॉमनवेल्थ ऑलिम्पिक्स, क्रिकेट विश्वकप सामन्यांचं थेट प्रसारण ऐकून क्रीडाप्रेमींना जणू एक मेजवानीच दिली. 1951 आणि 1982 आशियान स्पर्धांचे वृत्तांत ऐकताना क्रीडा रसिक जणू काही भारावून गेले. कळस चढवला तो 1983 कपिल देवच्या कप्तानीत जिंकलेल्या एक दिवसीय विश्वकपाला. क्रिकेट सोबतच फुटबॉल, हॉकी, कबड्डी, कुस्ती, खो खो या खेळांचं रसभरीत असं वर्णन रेडिओवरून श्रोत्यांनी ऐकलं आणि अनुभवलं. अगदी 1932 ते 1936 दरम्यान सुरू झालेल्या धावत्या समालोचनाची सर आजही कोणत्याही वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या सामन्यांना येत नाही. त्यामुळेच या सामन्यांचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवणारे अर्धशीर सोहराबजी म्हणजेच बॉबी तलार खान यांना श्रोते आजही विसरलेले नाहीत. पियर्सन सुरिता, डी के रुपनागर, अनंत सेटलवाड, किशोर भीमानी, सुशील जोशी, संजय बॅनर्जी, सुनील गुप्ता, मुरली मनोहर मंजूळ या समालोचकांचे समालोचन आणि त्यांची आठवण आजही चाहते काढत राहतात त्यांच्या खास अशा रेडिओ समालोचनामुळे. क्रीडा संस्कृती रुजवण्याचे श्रेय हे निर्विवाद आकाशवाणीलाच जात.
1: स्वरांजली जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली. जून महिन्याचं गीत आहे कवयित्री डॉक्टर प्रतिमा जगताप यांचं. संगीतकार आहेत आशुतोष कुलकर्णी आणि गायक कलाकार सावनी रवींद्र आणि धनंजय पवार.

जरूर ऐका सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम स्वरांजली, जून महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सादर करते आहेत गौरव शिंपी.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर काही क्षणातच म्हणजे 7:15 वाजता वृत्तविशेष आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, राज्य सरकारनं अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला मंजुरी दिली. याच पार्श्वभूमीवर या योजनेचं स्वरूप, त्याचे लाभ आणि विविध घटकांच्या अपेक्षा या आणि अशा विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोतेहो, कधी नापिकी तर कधी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 36,585 कोटी रुपयांच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेला नुकतीच मंजुरी दिली. राज्यातल्या जवळपास 55 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांचं 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचं 2 लाख रुपयांपर्यंतचं थकीत पीक कर्ज पूर्णतः माफ केलं जाईल, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50,000 रुपयांचं थेट प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. दुसरीकडे प्राप्तीकर भरणारे, 25,000 रुपयांपेक्षा जास्त वेतन किंवा निवृत्ती वेतन घेणारे आणि लोकप्रतिनिधी मात्र या योजनेसाठी पात्र नसणार आहेत. राज्याच्या शेतकऱ्याला आर्थिक संकटातून मुक्त करण्याच्या उद्देशानं राबवल्या जाणाऱ्या या योजनेविषयी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकूया.
1: साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे आणि या बाबतीमध्ये काही अडचणी निकषात काही शेतकरी बसत नाहीत. या बाबतीमध्ये आम्ही निश्चित प्रकारे मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांच्या काही गोष्टी लक्षात आणून या बाबतीमध्ये काही बदल करणं गरजेचं आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही किंवा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. आपण 30 जून पूर्वी आपण सगळ्यांना देतोय आणि या बाबतीमध्ये अजून अटीमध्ये एखाद्या दुसऱ्या अटीमध्ये अजून सुधारणा करणं गरजेचं आहे. या बाबतीमध्ये शासन सकारात्मक आहे, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री या बाबतीमध्ये निर्णय घेतील.
0: श्रोते हो, या कर्जमाफी योजनेमुळे वैयक्तिक पातळीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असला तरी त्याला समांतरपणेच याचा लाभ राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठीही होणार आहे. आता शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी नवीन पीक कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होणार असल्यानं कृषी क्षेत्रातली गुंतवणूकही वाढू शकणार आहे. संकटाच्या काळात सरकारचा मदतीचा हात सोबत असल्यानं उत्पादन वाढ आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार शेतकऱ्यांची प्रयोगशीलताही वाढीला लागेल. या दृष्टीनंच ही योजना कृषी क्षेत्राला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कशी उपयुक्त ठरेल याविषयी अधिक सांगताहेत राज्याच्या कृषी आयुक्तालयातील प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे कृषी संचालक विनयकुमार आवटे.
2: शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र शासनाने नुकतीच 2 जून 2026 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ही जाहीर केली आहे. आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी शासनाने यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना 2022 करून शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केलेली आहे. आता 2026 या शासन निर्णयानुसार शासनाने पुन्हा सर्वसाधारणपणे सुमारे 36,585 कोटी निधी मंजुरीसह कर्जमुक्ती योजनेसाठी मान्यता दिली आहे. या योजनेतून 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत कर्जाची उचल केलेल्या आणि 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे माफ केले जाणार आहे. यामध्ये काही लोक जे आहेत ते अपात्र देखील असणार आहे. त्यामध्ये आजी माजी

0: मंत्री राज्यमंत्री आजी माजी लोकसभा विधानसभा विधान परिषद जिल्हा परिषद सदस्य हे देखील पात्र असणार आहेत. त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या जे अधिकारी कर्मचारी यांचे एकत्रित वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे असे अधिकारी कर्मचारी याच्यातून वगळण्यात येणार आहेत. तसेच महावितरण एसटी महामंडळ शासनाच्या इतर सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी ज्यांचे मासिक वेतन 25,000 रुपयापेक्षा अधिक आहे यांना लाभ मिळणार नाही. मात्र यातून चतुर्श्रेणी मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. याचबरोबर शेतीबाह्य उत्पन्नाच्या स्रोतातून जे व्यक्ती प्राप्तिकर भरतात तर त्या व्यक्तींना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. आणि माजी सैनिक वगळून ज्यांचे निवृत्ती वेतन 25,000 रुपयापेक्षा जास्त आहे असे लोकांना याच्यातून वगळण्यात आलेलं आहे. सर्वसाधारणपणे यामध्ये 2022 ते 2025 पर्यंतच्या 3 आर्थिक वर्षापैकी 2 आर्थिक वर्षात नियमानुसार ज्यांनी कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देखील देण्याचं प्रावधान या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमाफीसाठी जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे 16 लाखाहून अधिक शेतकरी हे याच्यामध्ये पात्र आहेत. तर अशा प्रकारची ही कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा शेतीसाठी नवीन बियाणं घेणं, खतं घेणं, शेतीचे मध्ये नवनवीन प्रयोगशील प्रयोग करून आपल्या शेतीचं उत्पन्न वाढवणं, शेतकऱ्यांचं एकूण उत्पन्न वाढवणं यासाठी जे आहे चालना मिळणार आहे. आणि यातून शेतकऱ्यांना पुन्हा संस्थात्मक कर्ज पुरवठा देखील उपलब्ध होणार आहे ज्या माध्यमातून शेतकरी आपली शेती जी आहे ती सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावलं ही उचलू शकतील. यामध्ये सर्व प्रकारच्या जमीन धान्यासाठी म्हणजे अल्प अत्यल्प ते बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे. मात्र एकत्रित थकबाकीची मुद्दल आणि व्याजासहची रक्कम जास्तीत जास्त रुपये 2 लाखपर्यंत ही त्यामध्ये कर्जमुक्ती देण्यात येणार आहे. यामध्ये 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 पर्यंत वाटप केलेलं अल्प मुदत पीक कर्ज पुनर्गठन फेर पुनर्गठन करून मध्यम मुदत कर्जात रुपांतर केलेल्या कर्जामधील 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 अखेर परतफेड न झालेल्या हप्त्यांची मुद्दल व्याजासह अधिकतम रक्कम रुपये 2 लाख असल्यास त्याचा कर्जमुक्ती योजनेमध्ये समावेश असणार आहे. मला वाटतं की अशा पद्धतीने ही चांगली योजना आहे. शासनाचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांनी खरं तर कर्जाच्या ओझ्याखाली जे आहे ते राहू नये, त्यांना नियमित कर्जाची परतफेड करता आली पाहिजे. या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील आपल्या उत्पादनाचा खर्च कमी करणे, नैसर्गिक शेतीला चालना देणे, जमिनीची सुपीकता वाढवणे यासाठी जमिनीचं सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी जमिनीतला जो काही पिकांचे अवशेष आहेत, काडी कचरा आहे, त्याचं कंपोस्ट खत करणं किंवा त्याचं सेंद्रिय आच्छादन करणं या पद्धतीचा वापर केला पाहिजे. जमिनीला आडवी मशागत करणे, पिकांची योग्य पद्धतीने फेरपालट करणे, एकदल आणि द्विदल धान्याची पिकं ही आलटून पालटून तसेच पट्टापेर पद्धतीने घेणे अशा विविध उपाययोजनांचा वापर करून शेतकरी आपला उत्पादनाचा खर्च कमी करून उत्पन्नामध्ये शाश्वतता आणू शकतात. याचबरोबर उपलब्ध पाण्याचा किफायतशीर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचन अशा सूक्ष्म सिंचन पद्धतीचा भर वापर केला पाहिजे. यातून उत्पन्न देखील वाढतं आणि प्रत देखील सुधारते. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उत्पादित मालाची योग्य प्रकारे साठवणूक प्रक्रिया त्याच्यामध्ये त्याचं बॅगिंग पॅकिंग करून विकल्यास त्यांना अधिक बाजार मूल्य जे आहे तर ते मिळू शकतं. यासाठी शासनाच्या विविध योजना देखील आहे, त्याचा देखील लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा हे अपेक्षित आहे. अशा प्रकारे कर्जमुक्ती योजना हीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेती विषयक व्यवसाय करण्यासाठी सक्षम करण्यात आलेला आहे. शेतकरी देखील त्याचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली शेती अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे.
1: श्रोते हो, या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल असा राज्य सरकारला विश्वास आहेच. त्यामुळेच विरोधक तसंच शेतकरी संघटनांनीही या योजनेचं स्वागत केलं. त्याचवेळी या योजनेसाठीच्या पात्रतेच्या निकषांमुळे अनेक गरजू शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहण्याची तसंच ही पूर्ण कर्जमाफी होणार नसल्याची शक्यताही काही संघटना व्यक्त करतायत. याच पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा पूर्ण लाभ शेतकऱ्यांना मिळावा आणि अंतिमतः ते पुन्हा कर्जाच्या विळख्यात सापडू नयेत याबद्दल किसान सभा या शेतकरी संघटनेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा आपण ऐकूया.
2: शेतकरी कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांची जी मागणी होती त्यानुसार 30 जून 2026 आत कर्जमाफी करण्याचं जे आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं ते पाळत आहेत याबद्दल किसान सभा आणि शेतकऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र हे करत असताना शेतकऱ्यांचा सातबारा खऱ्या अर्थानं कोरा होण्याची

0: त्यापेक्षा आम्ही सगळे बाळगून होतो. मात्र ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे 7-12 कोरा होण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्यामुळे त्यामध्ये काही बदल करावेत अशा प्रकारची विनंती राज्याच्या सरकारला किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या संघटना करतायत. विशेषतः 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला अशा शेतकऱ्यांचं कर्ज जर आता थकलेलं असेल आणि ते या योजनेत पात्र असतील तरी सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये, त्यामुळे यात काही बदल करून त्यांना लाभ देण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे ओटीएसचे शेतकरी आहेत त्यांना 2 लाखाच्या पुढचं कर्ज भरावं लागणार आहे. आजच्या वाईट अवस्थेमध्ये ते भरणं त्यांना मुश्किल जाणार आहे, कारण खूप वाईट नुकसान मागच्या हंगामामध्ये त्यांचं झालेलं आहे, त्याच्यामुळे ती अट सुद्धा खरं तर काढण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर जे नियमित शेतकरी आहेत तेही संकटग्रस्त शेतकरी आहेत, त्यांचं नुकसान शेतीचं मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, त्यामुळे त्यांना 50,000 रुपयावर त्यांना एक प्रकारे बोळवून घालणं हे खरं तर फार अन्यायकारक आहे. आणि म्हणून सरकारला आम्ही विनंती करतोय की त्याचा सुद्धा पुनर्विचार करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा कशा प्रकारे कर्जमुक्त करता येईल यासाठी पावलं टाकण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर काही अटी शर्तीमध्ये सहकारात काम करणारे, कारखान्यात काम करणारे, हंगामी साखर कामगार, एसटीमध्ये काम करणारे किंवा एमएससीबीमध्ये काम करणारे गरीब कामगार 25,000 पेक्षा त्यांना जास्त उत्पन्न आहे एवढं सांगून अपात्र करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ते सुद्धा शेतकऱ्यांची लेकरं आहेत आणि 25,000 रुपयात कुटुंब चालत नाही, सहकाराचे पगार वेळेवर होत नाही, हा सगळा विचार करून त्यांना सुद्धा वगळणं चुकीचं होईल. पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाचा परिणाम म्हणून आता काही आदिवासी, दलित, गरीब माणसं निवडून जातात, त्यांना सुद्धा या योजनेमधून वगळण्यात आलेलं आहे. मला वाटतं या सगळ्याचा पुनर्विचार सरकारने केला पाहिजे. खऱ्या अर्थानं शेतकरी सक्षम करण्यासाठी आणि कर्जमुक्त करण्यासाठी हे बदल करण्याची आवश्यकता किसान सभेला वाटते आहे. शेतकरी कर्जमाफी करण्याच्या संदर्भात जेव्हा किसान सभा आणि वेगवेगळ्या शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आणि माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी संघटनांची ज्यावेळी बैठक झाली तेव्हा शेतकरी परत कर्ज बाजारी होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय असं त्यांनी सांगितलं होतं, त्याचं आम्ही स्वागत केलं होतं. ते म्हणाले की प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली आपण एक समिती गठीत करतो आहोत आणि ही समिती शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये त्यासाठी शिफारशी करेल. त्या समितीच्या बद्दल आमची वेगळी जरी मतं असली तरी सुद्धा आता ती समिती स्थापन करण्यात आली आणि त्यांनी काही अहवाल तयार केलेला आहे, त्यामुळे तो अहवाल काय आहे, शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी या समितीनं काय शिफारशी केल्यात हे खरं तर सार्वत्रिक करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवानं तो अहवाल अभ्यासासाठी पाहण्यासाठी अद्याप उपलब्ध झालेला नाहीये, तर तो याच अनुषंगाने उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी सरकारच्या वेगवेगळ्या धोरणांचा परिणाम असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, त्याच्यामुळे तोट्यात आहे हे मला वाटतं सर्वांना मान्य आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमालाला रास्त भाव देणं, त्याच्यासाठीची हमी त्यांना देणं, शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी करणं, नैसर्गिक आपत्तीमध्ये पीक विम्याचं संरक्षण त्याला देणं आणि त्याच्याकडून वेगवेगळ्या विकास कामासाठी ज्या जमिनी काढून घेतल्या जातात किंवा ते तस्तात जमिनी, वन जमिनी असतील, देवस्थानच्या जमिनी असतील, आकारीपट जमिनी असतील, मात्र त्या त्यांच्यावर नावावं नाहीयेत, या सगळ्याची मालकी शेतकऱ्यांना देणं, हे 4-5 प्रमुख उपाय जर केले आणि घामाचं दाम शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी जर धोरणं राबवली गेली तर ह्या कर्जाच्या आणि कर्जमाफीच्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने सुद्धा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
1: श्रोते हो, सरते शेवटी योजना कोणतीही असो ती आकडेवारीपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्षात बळीराजा कर्जाच्या विळख्यातून मुक्त होणं हीच अवघ्या महाराष्ट्राची अपेक्षा आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मंजेकर आणि निवेदन तुषार पवार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्सवर. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत माझं घर माझं शेत.

मंडळी नमस्कार. मंडळी, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 19 ज्येष्ठ शके 1948, 9 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला हवामानाचा अंदाज येत्या 24 तासांचा. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि याशिवाय काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता माझं घर माझं शेत कार्यक्रमात ऐकूयात महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरणाची गरज आणि सद्यस्थिती याविषयी डॉ सुयोग खोसे, विषयतज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती.

नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो विषय म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कृषी अभियांत्रिकीकरणाची गरज आणि सद्यस्थिती। मित्रांनो, आपल्या संस्कृतीत शेतीला नेहमीच अत्यंत मानाचे स्थान दिले गेले आहे। पूर्वी आपल्या समाजात एक म्हण प्रचलित होती, ती म्हणजे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी। या म्हणीतून शेतीचे महत्व स्पष्ट होते। शेती ही केवळ व्यवसाय नव्हे तर ती आपल्या जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहे। महाराष्ट्रातील शेतकरी पिढ्यान पिढ्या आपल्या काळ्या आईची सेवा करत आले आहेत। कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, तर कधी बाजारभावातील चढ उतार अशा अनेक संकटांना तोंड देत त्यांनी शेती टिकवून ठेवली आहे। परंतु आज परिस्थिती झपाट्याने बदलत आहे। आज शेती केवळ उपजीविकेचे साधन राहिलेली नाही तर ती जागतिक बाजारपेठेशी जोडलेला एक उद्योग बनली आहे। बदलत्या हवामानामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीसमोर नवनवीन आव्हाने उभे राहत आहेत। अशावेळी केवळ परंपरागत पद्धतीवर अवलंबून राहून शेती करणे कठीण होत चालले आहे। आता गरज आहे ती विज्ञान, तंत्रज्ञान आणि यंत्रांच्या मदतीने शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि टिकाऊ बनवण्याची। म्हणूनच आजच्या या कार्यक्रमात आपण कृषी अभियांत्रिकीकरणाचे महत्व आणि महाराष्ट्रातील त्याची सद्यस्थिती समजून घेणार आहोत। सर्वप्रथम कृषी अभियांत्रिकीकरण म्हणजे नेमकं काय? अनेकदा आपल्याला असे वाटते की शेतात ट्रॅक्टर आला म्हणजे शेतीचे यांत्रिकीकरण झाले, परंतु प्रत्यक्षात कृषी अभियांत्रिकीकरणाचा अर्थ यापेक्षा खूप व्यापक आहे। शेतीतील प्रत्येक टप्प्यावर विज्ञान आणि अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक कार्यक्षम बनवण्याची प्रक्रिया म्हणजे कृषी अभियांत्रिकीकरण। जमिनीची मशागत करणे, पेरणी करणे, खत व्यवस्थापन, सिंचन व्यवस्था, तण नियंत्रण, कीड नियंत्रण, कापणी आणि शेवटी मळणी, तसेच उत्पादन बाजारात पोहोचवणे, या सर्व टप्प्यांमध्ये आधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो। यामुळे कामे जलद होतात, श्रम कमी लागतात आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते। आजच्या काळात शेतीसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत। सर्वप्रथम म्हणजे जमिनीचे होत चाललेले तुकडीकरण। पिढ्यानपिढ्या जमीन विभागली गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची शेती राहिली आहे। दुसरे म्हणजे हवामानातील अनिश्चितता। पूर्वी पावसाचा अंदाज साधारणपणे निश्चित असायचा, पण आता पाऊस कधी पडेल, किती पडेल याचा अंदाज लावणे खूप कठीण झाले आहे। या परिस्थितीत शेतीतील प्रत्येक काम योग्य वेळेत आणि अचूक पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक झाले आहे। याच कारणामुळे कृषी अभियांत्रिकीकरणाचे महत्व दिवसेंदिवस वाढत आहे। आधुनिक यंत्रांच्या मदतीने कमी वेळेत अधिक काम

करणे शक्य होते, ज्यामुळे शेती अधिक कार्यक्षम होते. यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्रातील यांत्रिकरणाची सध्याची स्थिती. महाराष्ट्र हे मोठ्या आणि प्रगत राज्यांपैकी एक आहे. राज्यात विविध प्रकारची पिके घेतली जातात, जसे की धान्य, डाळी, ऊस, तसेच आंबा, द्राक्ष, केळी यांसारख्या फळबागा. महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र विविधतेने समृद्ध असले तरी अनेक समस्यांना सामोरे जात आहे. शेतीमध्ये ट्रॅक्टरचा

महाराष्ट्र देशात हा अग्रस्थानी आहे. हे कृषी अभियांत्रिकरणाचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. या तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होते आणि पिकांना आवश्यक तेवढेच पाणी दिले जाते. तथापि आज ग्रामीण भागात सर्वात मोठी दुसरी समस्या म्हणजे मजुरांची कमतरता. अनेक तरुण रोजगाराच्या शोधात शहरांकडे स्थलांतर करत आहेत. त्यामुळे शेतात कामं करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पेरणी, तण काढणे आणि कापणी यासारख्या महत्वाच्या कामांना उशीर होतो आणि त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. या समस्येवर दीर्घकालीन उपाय म्हणजे यांत्रिकीकरण आहे. आता आपण पाहूया यांत्रिकीकरणाची खरी गरज. आजच्या काळात शेतीसमोर अनेक नवीन आव्हाने उभी राहिलीत. हवामानाची अनिश्चितता, मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि आधी सांगितल्याप्रमाणे तुकडीकरण, या सर्व गोष्टीमुळे पारंपरिक शेती करणे अधिक कठीण होत चालले आहे. अशा पद्धतीत अधिक कार्यक्षम, वेळेत पूर्ण होणारी आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर करण्यासाठी कृषी यांत्रिकरणाची गरज आहे. यंत्राच्या मदतीने अनेक कामे कमी वेळात आणि अचूक पद्धतीने पूर्ण करता येतात, ज्यामुळे उत्पादकता वाढते आणि शेतकऱ्यांचे श्रम कमी होतात. सर्वप्रथम पाहिले तर यांत्रिकीकरणामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होते. शेतीतील अनेक कामे ही ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ नांगरणी असेल, पेरणी असेल किंवा कापणी असेल, ही कामे योग्य वेळेत झाली नाही तर त्याचा परिणाम थेट हा पिकाच्या उत्पादनावर होतो. समजा एखाद्या शेतकऱ्याला 5 एकर जमीन नांगरायची आहे. पारंपरिक पद्धतीने बैलांच्या मदतीने नांगरणी करायची झाल्यास हे काम पूर्ण करण्यासाठी काही दिवस लागू शकतात. त्याच दरम्यान पाऊस पडला किंवा हवामान बदलले तर शेतकऱ्याचे पूर्ण नियोजन हे कोलमडते. परंतु ट्रॅक्टरच्या साह्याने हेच काम काही तासात पूर्ण होऊ शकते. त्यामुळे शेतकरी पुढील कामे वेळेत पूर्ण करू शकतो. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणीचा वेळ हा अत्यंत महत्वाचा असतो. त्यावेळी वाचलेला प्रत्येक तास हा शेतकऱ्यासाठी अत्यंत मौल्यवान ठरतो. त्यामुळे कृषी अभियांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामे नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होण्यास मदत होते. यंत्रांच्या वापरामुळे उत्पादनातही लक्षणीय वाढ होते. आधुनिक कृषी यंत्रे वैज्ञानिक तत्वावर आधारित असतात. उदाहरणार्थ पेरणी यंत्रामुळे बियाणे योग्य अंतरावर आणि योग्य खोलीवर पेरले जातात. त्यामुळे प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी पुरेशी जागा, पोषक द्रव्य मिळतात. परिणामी पिकांची उगवण क्षमता एक समान होते आणि रोपांची वाढ अधिक चांगली होते. तसेच खत देण्यासाठी किंवा तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रामुळे खताचा आणि औषधाचा योग्य प्रमाणात वापर होतो. यामुळे पिकांची वाढ निरोगी होते आणि उत्पादनाची गुणवत्ता देखील सुधारते. अनेक संशोधन अभ्यासानुसार योग्य प्रकारच्या कृषी यंत्रांचा वापर केल्यास पिकांच्या उत्पादनात 15-20% वाढ होऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास नक्कीच मदत होते. याशिवाय यंत्रांच्या वापरामुळे उत्पादन खर्चातही कपात होऊ शकते. सुरुवातीला यंत्र खरेदी करताना खर्च जास्त वाटू शकतो, त्यामुळे काही शेतकरी यंत्रे खरेदी करण्यात संकोच करतात. परंतु दीर्घकालीन दृष्टीने जर विचार केला तर यंत्रांच्या वापरामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होते. आजच्या काळात ग्रामीण भागात मजूर मिळणे कठीण झाले आहे आणि मजुरी दरही खूप वाढलेले आहेत. यामुळे शेतीचा खर्च वाढतो. अशा वेळी यंत्रांच्या साह्याने कमी मजुरांमध्ये अधिक काम करता येते. तसेच काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे उशिरामुळे होणारे नुकसानही टळते. उदाहरणार्थ पिकाची कापणी वेळेत झाली नाही तर पावसामुळे किंवा पक्षामुळे नुकसान होऊ शकते. परंतु कापणी यंत्राच्या साह्याने हे काम जलद रीतीने पूर्ण करता येते आणि उत्पादन सुरक्षित ठेवता येते. त्यामुळे यंत्रांचा वापर दीर्घकालीन दृष्ट्या आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. आपल्या शेतीत महिलांचे योगदानही अत्यंत महत्वाचे आहे. ग्रामीण भागातील अनेक महिला रोज शेतात विविध प्रकारची कामे करतात. रोप लावणे, तण काढणे, कापणी करणे किंवा इतर अनेक कामांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. ही कामे अनेकदा अत्यंत कष्टदायक आणि श्रमदायक असतात. परंतु दीर्घकाळ पद्धतीने ही कामे वाकून करणे किंवा जड ओझे उचलणे आणि उन्हात दीर्घकाळ काम करणे यामुळे महिलांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत लहान आणि हलकी यंत्रे जसे की पॉवर वीडर असेल, पॉवर टिलर असेल किंवा तण काढणी यंत्र असेल यांच्या वापरामुळे महिलांचे शारीरिक कष्ट मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतात. यामुळे कामे अधिक सोपे, जलद, सुरक्षित राहते. म्हणूनच यांत्रिकीकरण हे केवळ उत्पादन वाढवण्यासाठीचे साधन नाही तर ते सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. यंत्रांच्या मदतीने शेती अधिक कार्यक्षम बनते, शेतकऱ्यांचे श्रम कमी होतात, उत्पादन वाढते आणि शेती अधिक टिकाऊ आणि फायदेशीर ठरते. त्यामुळे आजच्या काळात शेतीच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी यांत्रिकरणाचा स्वीकार करणे अत्यंत महत्वाचे आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो. आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेली ही यंत्रसामग्री लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना कशी मिळणार? कारण ट्रॅक्टर असेल, पेरणी यंत्र असेल, कापणी यंत्र असेल किंवा इतर आधुनिक साधने असतील
ज्यांच्या खरेदीसाठी खूप मोठ्या प्रमाणावर खर्च

0: करावा लागतो. सर्व शेतकऱ्यांना हा खर्च एकाच वेळी करणे शक्य नसते. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाने कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळते. यामध्ये असेल केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उपमिशन, ज्याला सबमिशन ऑन एग्रीकल्चर मेकॅनायझेशन स्माम असेही ओळखले जाते. या योजनेअंतर्गत विविध कृषी यंत्रांवर अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पेरणी यंत्र, मल्चिंग मशीन, कापणी यंत्र, पॉवर टिलर, स्प्रे पंप अशा विविध यंत्रांवर साधारणपणे 40 ते 50% अनुदान उपलब्ध असते. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रे कमी खर्चात मिळू शकतात. विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिला शेतकऱ्यांसाठी काही योजनांमध्ये अधिक अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारबरोबरच महाराष्ट्र शासनानेही कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत, ज्यामध्ये महाडीबीटी पोर्टल अंतर्गत शेतकऱ्यांना विविध कृषी यंत्रांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या माध्यमातून शेतकरी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित अवजारे, पॉवर टिलर, कापणी यंत्र, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र अशा विविध उपकरणांसाठी अर्ज करू शकतात. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना यांसारख्या योजनांद्वारे देखील काही विशेष गटातील शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. याशिवाय अनेक शेतकरी यंत्र खरेदी करणे शक्य नसल्यामुळे त्यांची ही गोष्ट लक्षात घेता शासनाने भाडे तत्वावरील यंत्रसेवा म्हणजेच कस्टम हायरिंग सेंटर सुरू करण्यास प्रोत्साहन दिले आहे. या केंद्रामध्ये विविध प्रकारची कृषी यंत्रे उपलब्ध असतात आणि शेतकरी आपल्या गरजेनुसार ती भाड्याने घेऊ शकतात. उदाहरणार्थ पेरणी यंत्र, कापणी यंत्र, रोटाव्हेटर किंवा तण काढणी यंत्र यांसारखी यंत्र शेतकरी अल्प दराने भाड्याने वापरू शकतात. यामुळे भांडवली खर्च करण्याची गरज राहत नाही आणि लहान शेतकऱ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येतो. काही ठिकाणी शेतकरी उत्पादक कंपन्या, सहकारी संस्था आणि युवक गट देखील अशी सेवा केंद्र चालवत आहेत, ज्यामुळे गाव पातळीवर यंत्रे सहज उपलब्ध होऊ लागली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर शेतीमध्ये मोठमोठे बदल होत चालले आहे. अलीकडेच ड्रोन तंत्रज्ञानाचा वापरही वेगाने वाढला आहे. ड्रोनच्या मदतीने औषध फवारणी केल्यास अल्प वेळेत मोठ्या क्षेत्रावर अचूक फवारणी करता येते. यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो, औषधाची बचत होते आणि पिकांवर औषधाचे समान वितरण होते. सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना थेट कीटकनाशकांच्या संपर्कात येण्याचा धोकाही कमी होतो, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याचे संरक्षण होते. भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन ड्रोन तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी प्रशिक्षण कार्यक्रम, अनुदान योजना देखील राबवत आहे. याशिवाय आधुनिक शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, सेन्सरचं तंत्रज्ञान, जीपीएस आधारित उपकरणे आणि मोबाईल ऍप्स यांचाही वापर वाढत आहे. मातीतील आर्द्रता मोजण्यासाठी सेन्सर वापरल्यास शेतकऱ्यांना पिकांना किती पाणी द्यायचे याचाही अचूक अंदाज मिळतो. त्याचबरोबर हवामानाच्या अंदाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध मोबाईल ऍप्समुळे शेतकरी पाऊस, तापमान आणि इतर हवामानातील बदलांची वेळेवर माहिती मिळू शकते. तसेच जीपीएस तंत्रामुळे पेरणी, खत व्यवस्थापन आणि फवारणी अधिक अचूकपणे करता येते. या सर्व योजनांचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एकच उद्देश आहे, शेती अधिक कार्यक्षम, टिकाऊ आणि फायदेशीर बनवणे. शासनाच्या या योजनांचा योग्य लाभ घेतला आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला तर निश्चितच महाराष्ट्रातील शेती अधिक प्रगत आणि स्पर्धात्मक बनू शकते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या योजनांची माहिती करून घेऊन त्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. शेवटी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एकच संदेश द्यायचा आहे, बदल हा निसर्गाचा नियम आहे. काळानुसार बदल स्वीकारणारा समाजच पुढे जातो. जसे आज आपण मोबाईल फोन आणि इंटरनेटचा सहज वापर करतो, तसेच शेतीतही आधुनिक यंत्रे आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आता ही वेळ आली आहे. तथापि केवळ अनुदान मिळते म्हणून कोणतेही यंत्रे खरेदी करू नये. आपल्या शेतीची काय गरज आहे, जमिनीचा आकार किती आहे आणि कोणते यंत्र आपल्या परिस्थितीत उपयुक्त ठरेल याचा विचार करूनच योग्य निर्णय घ्यावा. तसेच गटशेती, सहकारी पद्धतीने एकत्र येऊन मोठी यंत्रे वापरणेही फायदेशीर ठरू शकते. आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरली तर निश्चितच महाराष्ट्राची शेती अधिक प्रगत, शाश्वत आणि फायदेशीर बनेल. चला तर मग आधुनिक कृषी अभियांत्रिकीच्या मदतीने आपल्या काळ्या आईची सेवा अधिक सक्षमपणे करूया आणि आपल्या राज्याला कृषी समृद्धीकडे घेऊन जाऊया. धन्यवाद.
1: महाराष्ट्र राज्य कृषी यांत्रिकीकरणाची गरज आणि सद्यस्थिती याविषयी आपल्याला माहिती दिली डॉ सुयोग खोसे यांनी. आणि आता माझं घर माझं शेत कार्यक्रमात ऐकूयात जैव संपृक्त वाण शेत

0: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर याविषयी निवेदिता शेटे गृहविज्ञान तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज प्रत्येकजण आपल्या आरोग्याप्रती जागरूक झाला आहे. शहरामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये लोकांचा पोषणदायी किंवा पोषणाने समृद्ध असलेल्या गोष्टींकडे कल वाढत आहे. आज बाजारात धान्य खरेदी करतानाही ग्राहक विचार करून खरेदी करत आहे. गावठी किंवा सेंद्रिय अशा गोष्टींचे महत्त्व वाढले आहेच, कारण शेतीमध्ये जसं जसं तंत्रज्ञान वाढत गेले त्याचबरोबर उत्पादनात वाढ होण्यासाठी संकरित वाणांची निर्मिती झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली, परंतु त्यामध्ये असलेल्या पोषक अन्नद्रव्यांची कमतरता मात्र भासू लागली आणि त्यातूनच बायोफॉर्टिफाईड पिकांची संकल्पना समोर आली. आपण खात असलेल्या अन्नामधून पोट तर भरतंय, पण त्यातील सूक्ष्म अन्नद्रव्य विटॅमिन्स ही कमी झालेली आहेत. मानवाच्या जर आपण योग्य वाढ व विकासासाठी विचार केला तर पौष्टिक आहार घेणं फार आवश्यक असतं, कारण पौष्टिक आहार हा आपली चयापचयाची क्रिया सुरळीत ठेवण्याबरोबरच अनेक रोगांपासून आपला बचाव करण्यास मदत करते. म्हणजेच आरोग्य चांगले राखण्यासाठी पोषक तत्वांनी भरपूर असलेला आहार हा फार महत्वाचा असतो. आज आपण जर आजूबाजूला पाहिले तर बऱ्याच लोकांमध्ये अनेक पोषक तत्वांची कमतरता आढळते. विशेषतः महिला व लहान मुलांमध्ये ह्या कमतरतेचे प्रमाण जास्त दिसते आणि ह्या कमतरतेचा परिणाम म्हणून की काय, आज महिलांमध्ये रक्तक्षय असेल, मुलांमध्ये कुपोषण तसेच इतर व्याधींचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. म्हणजेच आपण घेत असलेल्या आहारातून अशी पोषण तत्वे कशी जास्त प्रमाणात घेतील यावर प्रयत्न सुरू करणे गरजेचे आहे. मुख्यत्वे सूक्ष्म पोषण तत्वे ज्यांना आपण खनिजे व जीवनसत्वे या नावाने ओळखतो यांचे आहारातील प्रमाण योग्य असणे फार महत्वाचे असते. जसे की लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन, अनेक प्रकारचे पॉलिफिनॉल्स तसेच अँटीऑक्सिडंट आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळाल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढून त्याचे अनेक रोगांपासून आपल्या शरीरात संरक्षण मिळण्यास मदत होते. म्हणूनच आपण जे अन्न खातो ते अन्न अशा पोषण तत्वांनी समृद्ध असणे अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणूनच जी धान्य किंवा भाजीपाला आहारात आपण घेतो त्याचे बायोफॉर्टिफिकेशन केले तर उपलब्ध पिकातून पोषण तत्वांची उपलब्धता नक्कीच वाढेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी म्हणूनच काही तृणधान्य, कडधान्य, तेलबिया तसेच काही भाज्यांमध्ये संशोधन करून अनेक बायोफॉर्टिफाईड म्हणजे जैवसंपृक्त वाण निर्माण केले आहेत. शिवाय या बायोफॉर्टिफाईड वाणांना लोकप्रिय करण्यासाठी विशेष करून प्रयत्नही केले जात आहेत. जसे की बायोफॉर्टिफाईड वाणांचे दर्जेदार बियाणे तयार केले जात आहे, ते व्यावसायिक लागवडीसाठी सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहे. आता हे बायोफॉर्टिफिकेशन का करायचे, तर जसं मी म्हटलं की आपल्यासाठी ही सूक्ष्म द्रव्ये जे आहेत ही फार महत्वाची असतात, किंवा कुठल्याही प्रकारचं कुपोषण किंवा पोषण तत्वाची कमतरता कमी करण्यासाठी बायोफॉर्टिफिकेशन गरजेचं असतं. मग आता हे बायोफॉर्टिफिकेशन वेगवेगळ्या मार्गाने खरं तर केलं जातं, जसं की फूड फॉर्टिफिकेशन. मग ह्या फूड फॉर्टिफिकेशन जर म्हटलं की ह्या पद्धतीने दररोजच्या आहारात मोठ्या प्रमाणात वापरात जे प्रक्रियायुक्त पदार्थ येतात त्यांना पोषक तत्वांनी समृद्ध केलं जातं. उदाहरणार्थ लोह, फोलिक ऍसिड किंवा व्हिटॅमिन B12 ने फॉर्टिफाईड केलेले तांदूळ, गहू, पीठ, लोह आणि आयोडीनने फॉर्टिफाईड केलेले मीठ, जीवनसत्व आणि जीवनसत्व ड ने समृद्ध केलेले तेल आणि दूध अशा अनेक पदार्थांना आपण फूड फॉर्टिफिकेशन पद्धतीने आपण त्याचं अधिक पोषण तत्वे ही वाढवत असतो. आणि अशा पदार्थांना अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने परवानगी सुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पद्धतीने आपण पोषण तत्व वाढवू शकतो ती म्हणजे वैद्यकीय सप्लिमेंटेशन. जे सगळ्यांनाच माहीत आहे की आपण मल्टीव्हिटॅमिन, व्हिटॅमिन ए, फॉलिक ऍसिड अशा गोळ्या जे वापरल्या जातात त्याला वैद्यकीय सप्लिमेंटेशन म्हटलं जातं. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार येतो तो आहारातील विविधता. मग आहारातील विविधता म्हणजे आहाराची पौष्टिक स्थिती सुधारण्यासाठी आहारामध्ये विविध प्रकारची तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, विविध प्रकारच्या भाज्या, फळे यांचा समावेश करून ते न्यूट्रिएंट मिळवण्याचा प्रयत्न करणे. आणि चौथा प्रकार म्हणजे पीक बायोफॉर्टिफिकेशन, जे आपण आता पाहणार की ह्या पद्धतीमध्ये मुख्य पिकातच बदल करून गरजेची पोषण तत्व जास्त असलेल्या जाती विकसित केल्या जातात. जसे की लोह आणि जस्त समृद्ध गहू असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, तसेच प्रथिने आणि जास्त समृद्ध तांदूळ असेल, विटॅमिन अ समृद्ध मक्याचे दाणे असतील किंवा

अँटीऑक्सिडंट अधिक असलेली रताळी, बटाटा, कॉलिफ्लॉवर अशी पिके. म्हणजे जेव्हा आपण पीक फॉर्टिफिकेशन करतो तर त्याचे वेगवेगळे फायदे आहेत, कारण वेगवेगळ्या प्रकारचे कुपोषण तसेच पोषण तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी बायो फॉर्टिफिकेशन पिके ही एक शाश्वत मार्ग आहे. या पद्धतीने पोषण तत्वांची गरज ही नैसर्गिकरित्या भागवली जाते, म्हणजे यामध्ये गोळ्यांसारखा अतिरिक्त किमतीचा समावेश होत नाही. बायो फॉर्टिफाई वाण हे पारंपरिक वाणा इतके जास्त उत्पादन देणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचेही कोणतेही नुकसान होत नाही. त्याचबरोबर बायो फॉर्टिफाईड पिकांचा समावेश करताना फूड फॉर्टिफिकेशन मध्ये आवश्यक असलेल्या विस्तृत पायाभूत सुविधांची आवश्यकता याच्यामध्ये लागत नाही, आणि धान्य भाज्या पोषक तत्वाने समृद्ध करण्यासाठी आपल्याला अतिरिक्त असा काही वेगळा खर्चही लागत नाही. म्हणजे जर आपण नंतर सप्लिमेंट खाण्यापेक्षा किंवा आपले जे फूड आहेत त्याच्यामध्ये फॉर्टिफाईड करण्यासाठी जो खर्च येतो त्याच्यापेक्षा डायरेक्ट आपण जर जे काही पिकाचं वाण आहे त्याच्यामध्येच अगोदर फॉर्टिफाईड केलं तर याच्यामध्ये खूप वेगळा असा काही खर्च हे होत नाही. तर अशा काही जे काही ऑलरेडी गव्हर्नमेंटने म्हणजे वेगवेगळ्या रिसर्च सेंटर आहेत यांनी असे दररोज आपल्या आहारामध्ये वापरणाऱ्या जी काही पिकं आहेत त्याच्यामध्ये काही बायो फॉर्टिफाईड वाण हे शोधलेले आहेत. अशा काही आपण बायो फॉर्टिफाईड वाणांची आता माहिती घेणार आहोत. त्याच्यामध्ये जर आपण संकरित वाणा विचार केला तर आपण संकरित वाणामध्ये कमी झालेले पोषण द्रव्ये, सूक्ष्म अन्नद्रव्य वाढवले आणि स्थानिक पिकाच्या वाणापासून तेवढेच उत्पादन देणारे आणि पोषण द्रव्य अधिक असलेल्या पिकांचे वाण म्हणजेच बायो फॉर्टिफाईड पिके जर आपण घेतले तर त्यांचा शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे आणि जे काही आपण आहारात घेतोय तर त्या लोकांनाही त्याचा फायदा होणार आहे. ह्या पिकांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात कोणत्याही प्रकारची घट होत नाही, शिवाय या पिकाच्या उत्पादनाला बाजारात दरही जास्त मिळत आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही अशी बायो फॉर्टिफाईड पिकं जी आहेत ही फार महत्वाची ठरत आहेत. आणि अशीच काही बायो फॉर्टिफाईड पिकं आपण आज पाहणार आहोत. जर आपण भाताचा की भात हा आपल्यापैकी दररोजच्या आहारामध्ये आपल्याला हा भात हे पीक दिसतं तर भात पिकामध्येही अनेक संस्थांनी जैवसंपृक्त वाण विकसित केलेले आहेत की ज्याच्यामध्ये नेहमीच्या वाणांपेक्षा झिंकाचे प्रमाण जास्त आहे तर काहींमध्ये प्रथिने जास्त आहेत. आपण जर पाहिलं CR धान 310 ही प्रथिने समृद्ध भात, तर DR धान 48 ही झिंकने समृद्ध म्हणजेच इतर वाणांमध्ये 12 ते 16 PPM झिंक तर ह्या वाणांमध्ये 24 PPM झिंक आहे. जर आपण गव्हाचा विचार केला की गहू हे सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या आहारामध्ये दररोज असणारं धान्य आहे, तर गव्हामध्ये पुण्याचे जे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे यांनी MSCS 4028 हा प्रथिने लोह आणि झिंक हे समृद्ध असा बायो फॉर्टिफाईड वाण हा विकसित केलेला आहे. ह्या वाणामध्ये जवळजवळ 14.7% प्रथिने तर 46.1 PPM लोह तसेच झिंक 40.3 PPM इतके आहे. हा वाण महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पॉप्युलरही झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये याचं उत्पादन खूप चांगल्या पद्धतीने येत आहे. जर आता आपण बाकीच्या याच्यामध्ये जसं गव्हाचं आपण पाहिलं की MSCS 40 आगरकर इन्स्टिट्यूटने ही जात शोधलेली आहे, तसेच मकामध्ये सुद्धा पुसा EHS 8 सुधारित हायब्रिड की याच्यामध्ये लायसिन त्याच्यानंतर ट्रिप्टोफॅन अशा काही प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर मकामध्ये पुसाने सुधारित हायब्रिड HQPM ही जात हे केलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रो विटॅमिन एनी उत्पादनही जास्त मिळतं आणि आपल्या आहारात समावेश असलेलं धान्य म्हणजे बाजरी, तर बाजरीसाठी सुद्धा बाजरीमध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा राहुरी कृषी विद्यापीठ असेल, त्यानंतर इक्रीसॅट असेल, अशा बऱ्याच संस्थांनी बाजरीमध्ये वेगवेगळे बायो फॉर्टिफाईड वाण हे शोधलेले आहेत. त्याच्यामध्ये जर धनशक्ती म्हणून व्हरायटी आहे की जिच्यामध्ये सुद्धा आयन म्हणजे लोह आणि झिंक याचं प्रमाण जास्त आहे. आत्ता जी बाजरीमध्ये फुले महाशक्ती हायब्रिड म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेलं हे जे वाण आहे तर ह्या वाणामध्ये तर जवळजवळ अधिक म्हणजे 87 PPM लोह आणि झिंक जवळजवळ 41 PPM एवढं लोह त्याच्यामधून मिळतंय. शिवाय या धान्याची उत्पादकता सुद्धा 29.3 क्विंटल प्रति हेक्टर आहे. म्हणजे जी रेग्युलर संकरित जाती आहेत त्यांच्यातून जी उत्पादन क्षमता उत्पादकता मिळते तेवढी ह्या जातीतून सुद्धा मिळते. आणि महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामासाठी ही जात विकसित केलेली आहे. साधारणतः 88 दिवसामध्ये

0: जात परिपक्व होते. अशा पद्धतीने बाजरीचं, जसं मी म्हटलं की मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी सुद्धा बाजरीचं AHB 1200 FE हायब्रिड वाण विकसित केलेलं आहे, की ज्याच्यामध्ये अधिक लो, म्हणजे 73 PPM लो हे त्याच्यामध्ये आहे, आणि याची धान्याची उत्पादकता ही सुद्धा 32 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि हिचा वापर बऱ्यापैकी खरीप हंगामामध्ये महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू अशा वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे वाण जे आहेत हे वापरले जाते. आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून हे वाण विकसित झालेलं आहे. त्याच्यानंतर नाचणीमध्ये सुद्धा, म्हणजे आदिवासी पट्ट्यात जर आपण गेलो तर त्या लोकांमध्ये नाचणीचं प्रमाण जास्त असतं, आणि आता शहरी भागामध्ये सुद्धा नाचणीचं महत्व अधिक असल्यामुळे आहारात जास्त वापर वाढलेला आहे. तर नाचणीमध्ये सुद्धा VR 929 वेगावती हा सरळ प्रकारचा वाण हा आचार्य एन जे रंगा कृषी विद्यापीठ गुंटूर इथून विकसित झालेला आहे, की ज्याच्यामध्ये अधिक 131.8 PPM लो आहे, आणि याची उत्पादन क्षमता सुद्धा अधिक आहे. म्हणजे मिलेट असतील किंवा आपण ज्या आहारामध्ये पालेभाज्या घेतो तर त्याच्यामध्ये सुद्धा फ्लावरमध्ये पुसा बीटा केसरी हा, की ज्याच्यामध्ये प्रो विटॅमिन अधिक असलेला हा वाण विकसित केलेला आहे, की जो दिसायला पिवळ्या कलरचा फ्लावर आता बऱ्यापैकी मार्केटमध्ये सुद्धा यायला लागला आहे. बटाट्यामध्ये सुद्धा बटाटा रिसर्च सेंटर जे आहे शिमला येथून कुफ्री माणिक आणि कुफ्री नीळकंठ असे दोन जाती विकसित झालेल्या आहे. त्यापैकी कुफ्री माणिक जे आहे हे अधिक अँथोसायनिन, अधिक अँटीऑक्सिडंट असलेले वाण आहे, आणि कुफ्री नीलकंठ मध्ये सुद्धा अधिक अँटीऑक्सिडंट हे आहेत. रताळ्यामध्ये, म्हणजे स्वीट पोटॅटो ज्याला आपण म्हणतो, की याच्यामध्ये सुद्धा अधिक विटॅमिन ए असलेलं भूसोना आणि भूकृष्णा, म्हणजे अँथोसायनिन हे सुद्धा खूप गरजेचं असतं आहारात मध्ये. तर अँथोसायनिन साठी हे वाण हे केलेले आहेत. भूसोनामध्ये अधिक प्रो विटॅमिन अ आपल्याला दिसतं. डाळिंबामध्ये सोलापूर लाल ही, की ज्याच्यामध्ये अधिक लो आहे, आणि झिंक सुद्धा अधिक आहे. त्याच्यानंतर गाजरामध्ये सुद्धा पुसा रुधिरा, अधिक अँथोसायनिन आणि अधिक अँटीऑक्सिडंट असलेल्या जाती विकसित झालेल्या आहेत. मुळ्यामध्ये पुसा गुलाबी आहे. भेंडीमध्ये काशी लालिमा, की ज्याच्यामध्ये अधिक अँथिसायनिन आणि फिनॉल्स आहेत, की जी सॅलेडमध्ये सुद्धा वापरली जाते कमी चिकट असल्यामुळे. लाल भेंडी म्हणून जी हे आहे, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर रत्नागिरी लाल भात, की ज्याच्यामध्ये लोह अधिक आहे, तर ही सुद्धा कोकण कृषी विद्यापीठ इथून विकसित झालेली आहे. ज्वारीमध्ये सुद्धा परभणी शक्ती नावाचं, जे की वसंतराव कृषी विद्यापीठ इथून विकसित झालेलं आहे, की ज्याचं उत्पादन आपण खरीप, रब्बी तसेच उन्हाळ्यात तिन्ही हंगामात घेतले जाते, की ज्याच्यामध्ये लोह 40 ते 42 मिलीग्रॅम आणि जस्त 23 ते 25 मिलीग्रॅम एवढे आपल्याला मिळते. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या बायोफॉर्टिफाईड, ज्यांना आपण जैव संपृक्त वाण हे विकसित झालेले आहेत, त्याचे ते ऑलरेडी शेतावर, म्हणजे त्याच्यावर संशोधनही झालेलं आहे, आणि त्याचं उत्पादन हे खूप चांगल्या पद्धतीने असून ते वेगवेगळ्या पोषण तत्वाने समृद्ध आहेत, त्याच्यामुळे जर शेतकऱ्याने आपल्या शेतावर हे जर वाण हे केले तर त्याच्यातून नक्कीच त्यांना अधिकचा पैसा हा मिळू शकतो. कारण लोकांचा कल हा पोषण द्रव्ययुक्त भाज्या असतील, पोषण द्रव्ययुक्त धान्य असतील याच्याकडे खूप वाढतोय. जर आपण त्या पद्धतीने मार्केटमध्ये आणताना त्याला वेगळ्या पद्धतीने लेबल करून वेगळ्या पद्धतीने मार्केटमध्ये आणले आणि लोकांना त्याचं महत्त्व पटवून दिलं, तर शेतकऱ्यांना नक्कीच ह्या पिकांचा आपल्या शेतामध्ये वापर करून फायदा होईल असे मला वाटते. धन्यवाद.
1: जैवसंपृक्त वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर याविषयी आपल्याला माहिती दिली निवेदिता शेटे यांनी. आणि मंडळी, आता आपण ऐकणार आहोत महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून आलेले बाजारभाव. वेगळा उल्लेख नसल्यास आवक क्विंटलमध्ये मैको बाजरी आवक 537, दर 3300 ते 3800, सरासरी 3550. शरबती गहू आवक 439, दर 4500 ते 6500, सरासरी 5500. मालदांडी ज्वारी आवक 731, दर 5300 ते 6500, सरासरी 5900. लाल मका आवक 3 क्विंटल, दर 2500 ते 2900, सरासरी 2700. हिरवा मूग आवक 42, दर 9100 ते 9500, सरासरी 9000.

हजार 300, पिवळा सोयाबीन आवक 53, दर 6740 ते 6850, सरासरी 6800. मॉडर्न सूर्यफूल दर 219, आवक 219, दर 5601 ते 7000, सरासरी 6750. आरक्त डाळिंब आवक 736, दर 2000 ते 15000, सरासरी 8500. उडीद आवक 4 क्विंटल, दर 9300 ते 10500, सरासरी 9900. लोकल बटाटा आवक 8286, दर 800 ते 1500, सरासरी 1150. कांदा आवक 8125, दर 500 ते 1800, सरासरी 1150. टोमॅटो आवक 1767, दर 1000 ते 3000, सरासरी 2000. फ्लावर आवक 507, दर 1000 ते 3000, सरासरी 2000. कोबी आवक 499, दर 1000 ते 1800, सरासरी 1400. भेंडी आवक 370, दर 1000 ते 5000, सरासरी 3000. केळी आवक 17 क्विंटल, दर 500 ते 2000, सरासरी 1200. चिकू आवक 22, दर 2000 ते 4000, सरासरी 3000. संत्री आवक 78, दर 5000 ते 10000, सरासरी 7500. मोसंबी आवक 13 क्विंटल, दर 4000 ते 8000, सरासरी 6000. दुधी भोपळा आवक 255, दर 1000 ते 3000, सरासरी 2000. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून आलेले बाजारभाव आपण ऐकलेत. आणि मंडळी, याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.

0: डॅडू डॅडू, मी एक गोष्ट विचारू?
1: हो, अरे विचार की चिको.
0: तुम्ही या रेडिओवर काय सारखं ऐकत असता?
1: तुला नाही समजणार ती गंमत. अरे यातली मजा तू ऐकूनच बघ. तुमच्या त्या ढँढ्याव संगीतापेक्षा ना शास्त्रीय संगीत, वाद्य संगीत, भावगीत, भक्तिगीत, आणि एवढंच काय तुमच्यासारख्या दोस्तांसाठी ना मस्त बालगीतांचा सुद्धा कार्यक्रम असतो. एकदा ऐकून बघ, चक्क माझ्यासारखा प्रेमात पडशील.
0: खरंच डाडू?
1: खरं वाटत नाही ना. इकडे ऐक.
2: सांगतायत आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार राजेंद्र कुलकर्णी.
3: अगदी न कळत्या वयापासून आकाशवाणी ऐकतोय. स्वरांचे छान संस्कार होत आहेत. आपली मराठी भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, अभंग असतील आणि शास्त्रीय संगीत अर्थातच माझे जे गुरु होते त्याच्या बरोबरीनं आकाशवाणी हा माझा तिसरा गुरु असं मानतो. मी त्यावेळेस आठवते मला अनरंजनी असेल किंवा संगीत सरिता असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातून खूप खूप काही काही शिकायला मिळालं. आकाशवाणी कलाकार असं अभिमानाने मिरवायला खूप छान वाटायचं. आणि आकाशवाणी ही चिरायू हो 90 वर्ष होत आहे आणि त्याचं स्थान जे आहे आकाशवाणीचं हे आढळ आहे. गुरु आहे ती आकाशवाणी, स्त्रियांचाच गुरु आहे प्रामाणिकपणे मानतो.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर काही क्षणातच म्हणजे 8:05 आली मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण। प्रधानमंत्री

सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200+ जण जखमी. केंद्रात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 आजच्याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या 12 वर्षात सुशासन, सर्वसमावेशक विकास, डिजिटल परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विस्तार, राष्ट्रीय सुरक्षा आणि जनकल्याणकारी योजनांद्वारे भारताने विकासाची नवी उंची गाठली आहे. विकसित भारत 2047 संकल्पनेच्या दिशेने देशाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. गेल्या 12 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने सेवा हीच साधना या भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही कसर सोडली नाही, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 150 कोटी नागरिकांच्या सदिच्छांच्या बळावर सरकार लोकांचं कल्याण, विकास आणि त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी समर्पित होऊन काम करत आहे. सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख प्राप्त झाली आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील, असं प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांच्या सत्ताकाळात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांची मुलाखत आम्ही 2 भागात प्रसारित करत आहोत. या मुलाखतीचा पहिला भाग आज रात्री 8:15 अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन एअर ऍप आणि न्यूज मुंबई एअर न्यूज या युट्यूब चॅनेलवर आपल्याला ऐकता येईल, तर दुसरा भाग उद्या याच वेळेला आपण ऐकू शकाल. देशभरातलं जलसंधारण आणि जलसंपदा व्यवस्थापन मजबूत करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयामार्फत हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आणि प्रकल्पांचा आढावा आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी घेतला. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांनी आंतरराज्यीय नदी जोडणी प्रकल्पांसाठी उचलल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नमामी गंगे आणि इतर प्रमुख कार्यक्रमांविषयी माहिती देण्यात आली. देशातून सीमापार मालाची वाहतूक करण्यासाठी तयार केलेल्या संगणकीकृत व्यवस्थापन यंत्रणा लँड पोर्ट मॅनेजमेंट सिस्टीम विनिमयचं उद्घाटन आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं झालं. या लँड पोर्ट्समुळे सीमांची सुरक्षितता वाढली असून सीमापार चालणाऱ्या अनधिकृत कारवायांनाही चाप बसेल, असा विश्वास शाह यांनी यावेळी व्यक्त केला. विनिमय मंचावर देशभरातल्या सर्व लँड पोर्ट्स एकत्रित समन्वय साधला जातो. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एक दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. या सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसंच वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणीचं महत्व जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक जनजागृती केली जाणार आहे. ही योजना म्हणजे प्रत्येक मातेच्या आणि तिच्या गर्भाच्या उज्ज्वल भवितव्याप्रती सरकारची वचनबद्धता असल्याचं केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियेपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात आहे, असं प्रधान यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचेल याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत, असं प्रधान यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद झाला आहे. न्यायालयातल्या खटल्यांची माहिती लपवल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा अर्ज बाद ठरवला आहे. विनयभंग आणि खुनाची धमकी देण्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला मदत केल्याचा आरोप करून एका व्यक्तीने नटराजन यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणी न्यायालयात खटला दाखल झालेला नसून केवळ न्यायालयाकडून नटराजन यांना नोटीस मिळाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे. तर हा राजकीय हेतूने ही तक्रार दाखल झाल्याचा दावा नटराजन यांनी केला आहे. राजस्थानात जयपूर इथं फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात झालेल्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. खोह नागोरियन या रहिवासी भागात हे गोदाम आहे. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि काँग्रेस नेते अशोक गहलोत यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांना अत्यंत तत्परतेने मदत आणि बचाव कार्य राबवण्याचे, जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सुविधा मिळवून देण्याचे आणि बाधित कुटुंबांना शक्य ती सर्व मदत पुरवण्याचे आदेश मुख्यमंत्री शर्मा यांनी दिले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कुवेतचे अमीर शेख मशाल अल अहमद अल जबर अल सबाह यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. पश्चिम आशियातल्या भूराजकीय तणावाबाबत आणि सुरक्षा स्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचार विनिमय केला. प्रधानमंत्र्यांनी कुवेतवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि संवादाच्या मार्गाने तणाव कमी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. कुवेतमधल्या भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेकडे व्यक्तिशः लक्ष दिल्याबद्दल मोदी यांनी अमीरांचे आभार मानले. पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू झाला असून 200 अधिक जण जखमी झाले आहेत. जॉईंट आवामी एक्शन कमिटी या नागरी हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेवर बंदी घातल्यामुळे या आंदोलनाला तोंड फुटलं. रावलकोट आणि मुझफ्फराबाद इथं आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात संघर्ष झडल्यानंतर सरकारने समाज माध्यमावर तात्पुरती बंदी आणली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची धग कोटली आणि भिंबर या शहरांपर्यंत पोचली असून पाकिस्तान विरोधी आंदोलनात हजारो लोक रस्त्यावर उतरत आहेत. सिव्हिल सोसायटीवर पाकिस्तान सरकारने केलेल्या कारवाईत जगभरातून निषेध केला जात आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या अटक समाज माध्यमावरची बंदी याबाबत ब्रिटनच्या संसदेतल्या 50 सदस्यांनी ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईत झालेल्या आंदोलकांच्या मृत्यूची भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दखल घेतली आहे. पाकिस्तानच्या गैरकृत्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांना जबाबदार धरेल अशी आशा भारतानं व्यक्त केली आहे. इराण आणि इस्रायलने एकमेकांवरचे हल्ले थांबवायचं ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यम मंचावर याची घोषणा केली. दोन्ही देश शस्त्रसंधी करून शांती स्थापनेच्या दिशेनं अंतिम तोडगा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. इस्रायलचे प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांनी देखील इस्रायली सैन्याने इराणविरुद्ध हल्ले थांबवले असल्याचं म्हटलं आहे. मात्र इराणने पुन्हा आक्रमणाची आगळीक केली तर इस्रायल सडेतोड जबाब देईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सहज आर्थिक परतावा देणाऱ्या एका गुंतवणूक प्लॅटफॉर्मला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पाठिंबा दिल्याचा दावा करणारा व्हिडिओ खोटा असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्यता पडताळणी विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. हा व्हिडिओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला असून बनावट आणि दिशाभूल करणारा आहे. अशा व्हिडिओंचा वापर करून फसवणूक होऊ शकते, त्यामुळे त्यांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पीआयबीनं केलं आहे. नववीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. राज्य सरकारमधल्या माजी मंत्री फौजिया खान यांनीही याचिका दाखल केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं विशेष मोहिमेचं आयोजन. राज्यसभा निवडणुकीसाठी मध्य प्रदेशातून अर्ज भरलेल्या काँग्रेस उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद. राजस्थानात फटाक्यांच्या गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या संघर्षात 30 जणांचा मृत्यू, 200 अधिक जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15

झाली आहेत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकूया.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या पदावर विराजमान होऊन आता 12 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्तानं त्यांच्या या एका तपाच्या सत्ताकाळात देशातल्या शासकीय, प्रशासकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सार्वजनिक आरोग्य, पायाभूत सुविधा, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, विज्ञान तंत्रज्ञान, अंतराळ, अणुकार्यक्रम, शेती आणि शेतकरी, परराष्ट्र संबंध अशा सर्वच क्षेत्रात कोणते बदल झाले, प्रगतीचा वेग कसा राहिला, एकंदरीतच या 12 वर्षात देशाची वाटचाल नेमकी कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं स्वागत करतो.
1: नमस्कार.
0: आता सुरुवातीलाच मी ज्यांचा उल्लेख केला ते सगळेच विषय आता सुटे सुटे राहिलेले नाहीत, एकमेकात गुंतलेले आहेत, पण आपल्या वेळेच्या मर्यादेत सगळ्यांचा एकत्र विचार करणं शक्य होणार नाही, त्यामुळे आपण एकेका मुद्द्यावर बोलू. सर्वात आधी आपण आर्थिक क्षेत्रात या 12 वर्षात काय झालं ते बघूया, कारण आता आपण जगातली सगळ्यात मोठी 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असून लवकरच 3र्या क्रमांकावर पोहोचू, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था व्हायचं आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. आपण 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत म्हणजे नक्की काय, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था कशी होणार आहे, त्यादृष्टीनं कोणती पावलं सरकारनं उचलली, प्रगती कशी आहे, ते सविस्तर जाणून घ्यायला आपल्या श्रोत्यांना आवडेल.
1: निश्चितच हे आर्थिक जे सगळे आकडे असतात त्याचा एक प्रत्यक्ष संबंध जनतेच्या राहणीमान उंचावण्यासाठी आणि ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो त्याच्याशी असतो. आपण एक मागील काही वर्षांमध्ये ऐकतोय आणि मोदी सातत्याने उल्लेख करतात की आपण 4थ्या नंबरचं अर्थव्यवस्था झालेलो आहे आणि 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यामध्ये ती अर्थातच मोठी झेप राहील, कारण आपल्यासमोर अमेरिका, चायना आणि जर्मनी सारखे देश आहेत, जपान सुद्धा सध्या आपल्या याच्यामध्ये आहे. त्याचा एक डायरेक्ट संबंध हा होईल की आपलं 4थ्या क्रमांकावर येण्यामध्ये सुद्धा आपल्याकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलतो. विविध आंतरराष्ट्रीय जे प्लॅटफॉर्म्स असतात, फोरम असतात, संघटना असतात, तिथे भारताचा आवाज आणखी सक्षम होतो, आणखी सुदृढ होतो. भारताचं मत आणि भारताचा प्रभाव हा विविध आंतरराष्ट्रीय प्रश्नांमध्ये वाढलेला आहे याची एक एक्नॉलेजमेंट जगामध्ये वाढते, कारण अमेरिका म्हणा, चायना म्हणा, जपान म्हणा, जर्मनी म्हणा, पण आता आपण बहुवंशी जर जगाकडे पाहिलं तर अमेरिका आणि चायना यांनी जगाच्या राजकारणामध्ये, जगाच्या सगळ्या विषयांमध्ये इतका मोठा प्रभाव कसा का गाठलेला आहे, त्यांनी तो त्यांच्या अर्थकारणावर गाठलेला आहे, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर गाठलेला आहे. त्या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी आणि त्या अवस्थेला भारत गेल्यानंतर भारतीयांचं जे राहणीमान सुधारेल, तुमची अर्थव्यवस्था जर चांगली असेल तर तुमच्याकडे FDI वाढतो, तुमच्याकडे गुंतवणूक वाढते, तुमची अर्थव्यवस्था ही चांगल्या स्वरूपाची आहे, हेल्दी आहे, असा एक मेसेज इन्व्हेस्टर्सला जातो. त्याच्यानंतर भारतामधले इन्फ्लोज वाढतील आणि मागील 10-12 वर्षांमध्ये वाढलेले आहेत. बरेचसे रिफॉर्म सरकारनी अर्थव्यवस्थेमध्ये केलेले आहे, जीएसटीनी त्याची सुरुवात झाली आणि टीकेनंतर आणि बऱ्याच याच्यानंतर मागील वर्षभरामध्ये जीएसटीमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली. बऱ्याचशा वस्तूंवरचा जीएसटी रद्द ते कमी अशा दोन्ही त्यांनी त्याच्यामध्ये पावलं उचलली. बरेचसे जुने कायदे जे आहेत ते म्हणजे आपण बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि हे FDI येण्यासाठी याची मदत झाली की कॉर्पोरेट कायदे बरेचसे होते त्याच्यामध्ये क्रिमिनलाइज करणारे जे कायदे होते ते आपण डिक्रिमिनलाइज करण्याला मदत केली. बरेचसे कॉम्प्लायन्सेस असतात ते आपण डिक्रिमिनलाइज केले, त्याच्यामुळे FDI इन्फ्लो वाढायला प्रचंड मदत झाली. जवळजवळ 80 जागांची आपण झेप घेतली इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आणि ही दशकभरामध्ये झालेली अचीवमेंट आहे. या सगळ्या गोष्टींचा प्रभाव पडतो आणि जेव्हा मग तुमची अर्थव्यवस्था वाढते आहे त्याचा अर्थ हा आहे की जे आपण विकसित भारताचं स्वप्न बघतो आहे तिथे जाण्यासाठी विकसित भारतामध्ये काय राहील, म्हणजे तुमची अर्थव्यवस्था मोठी असेल त्याचा परिणाम कळेल. त्याचा अर्थ हा की आपण इतक्या लोकांना रोजगार देऊ शकतो. आपल्या देशाचा जर स्केल पाहिला तर आपली तुलना चायनाशी जी

0: केली जाते त्यात काहीच अयोग्य किंवा गैरलागू नाही, कारण आपला स्केल आपली पॉप्युलेशन ती आहे. पण एवढ्या मोठ्या पॉप्युलेशनला रोजगार देण्यासाठी तो इकॉनॉमीचा साईज महत्वाचा आहे, त्यामुळे त्याचा डायरेक्ट संबंध राहणीमानाशी आहे.
1: चौथी अर्थव्यवस्था म्हणजे आता आपल्या इकॉनॉमीचा साईज, अर्थव्यवस्थेचा आकारमान किती आहे नेमकं,
0: आता आपला
1: आपण तिसऱ्यावर जाण्यासाठी किती आपल्याला वाढवावं लागणार आहे.
0: याच्यामध्ये आपण जर आकडेवारीकडे पाहिलं तर जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा आपण 2 ट्रिलियनपेक्षा थोडं वरती आपल्या इकॉनॉमीचा साईज होतो, 2 ट्रिलियन डॉलर्स. आता 2026 मध्ये अपेक्षा अशी आहे की 4.15 ट्रिलियन डॉलर्सची आपली इकॉनॉमी होईल. तिसऱ्या क्रमांकाच्या चौथ्या क्रमांकाच्या होण्यासाठी आपल्याला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या पलीकडे जावं लागेल, आणि तिकडे तसा आपला प्रवास आहे, कारण आपण 6.5 ते 7% आपण वाढतो आहे. आणि हे मागील 20 वर्षांचं पाहिलं, इव्हन मोदींच्या आधी पाहिलं तर आपली 1.7% म्हणजे एका दशकामध्ये तर आपण 5 वर्षांमध्ये आपण 7% पलीकडे आणि कन्सिस्टंटली गेलो होतो, पण 6.5%-च्या खाली आपण या मागील 12 वर्षांमध्ये गेलेलो नाही. आणि आता एस्टिमेट तर 7.1-7.4 पण आहेत. तर वी आर ऑन कोर्स टू बिकम, म्हणजे त्या अर्थाने आपण चौथी इकॉनॉमी बनण्याच्या दिशेने प्रवास
1: जर आपला वाढता राहिलेला आहे 12 वर्षाच्या काळामध्ये, तर तो नेमका कशामुळे झालेला आहे, काय पावलं उचलली होती सरकारने त्यासाठी?
0: जीएसटी हा एक खूप मोठा हे होता, कारण आपल्याकडचा टॅक्स ड्युप्लिसिटी म्हणा किंवा आपल्याकडे विविध टॅक्सेस असतात, त्याच्यामुळे त्याचा डायरेक्ट परिणाम हा इज ऑफ डुईंग बिझनेसवर व्हायचा. आणि आपल्याकडे ऑलमोस्ट म्हणजे गुंतवणूकदार जे आहेत किंवा बाकीचे देश जे त्यांच्या देशातल्या इन्व्हेस्टर्सला इन्करेज करायचं भारतामध्ये तुम्ही जाऊन गुंतवणूक करा, यासाठी भारतातले टॅक्स जी रेजिम आहे बरीचशी कायद्यांमधली ती ड्युप्लिसिटी दूर केली. आणि याच्यामध्ये जीएसटीनी फार महत्वाचं हे केलं, कारण आपल्या देशाअंतर्गत जीएसटी बद्दल जो वाद असेल तो एक वेगळा विषय आहे, पण बाहेरच्या इन्व्हेस्टर्सला आपण एक चित्रही केलं की आमच्याकडे आता एक सिंगल टॅक्स आहे आणि त्यामुळे तुम्हाला मल्टिपल टॅक्सिंग टॅक्सेशन तुमचं होणार नाही, हा एक महत्वाचा बदल होता. आपण अलीकडेच लेबर लॉज बऱ्यापैकी बदल त्याच्यामध्ये केलेले आहे, रिफॉर्म्स केलेले आहे. विविध राज्यांमध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरची जर गती पाहिली जी डायरेक्ट ज्याचा इकॉनॉमीवर परिणाम होतो, 2018 पासून वर्षाला जवळ 10,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधतोय हायवेज, त्याचा एक लॉजिस्टिकल परिणाम होतो, कारण ट्रान्सपोर्टची कॉस्ट जेव्हा कमी होते. आपल्याकडे रेल्वेचं प्रचंड एक्सपान्शन या काळामध्ये झालेलं आहे. हे जे सगळे रिफॉर्म्स असतात, लिकेजेस कमी झाले, तुम्ही डिजिटल पेमेंटचा वापर करून आपलं डिजिटल पेमेंटचं आर्किटेक्चर आणि वेलफेअर डिलिव्हरी याच्यामध्ये राहणीमान सुधारण्यामध्ये तर मदतच झाली, पण त्याने पुष्कळचा पैसा वाढला. या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा इन्व्हेस्टर्सच्या कॉन्फिडन्सवर होतो, भारतामध्ये इन्व्हेस्ट करावं की नाही याच्यावर होतो, आणि भारतीय इकॉनॉमी चांगलं करते आहे, बरेचसे रिफॉर्म्स होतात हा सेन्स जातो. या सगळ्यांचा परिणाम म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या,
1: विश्वास वाढला गुंतवणूकदारांचा. त्यामुळे या 12 वर्षाच्या काळामध्ये परदेशी गुंतवणुकीचा ओघ नेमका कसा राहिला आणि उत्पादन क्षेत्रात किती आणि सेवा क्षेत्रात किती?
0: उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्रामध्ये तो जास्त राहिलेला आहे. एकंदरीत टोटल एफडीआय जर आपण बघितला तर 1 ट्रिलियनच्या पलीकडे तो गेलेला आहे. 1.14 ट्रिलियन हा क्युम्युलेटिव्ह आपल्याकडे एफडीआय मागील 20 वर्षांमध्ये आलेला आहे, पण मोदींच्या काळामध्ये जर बघितलं तर जवळजवळ आपण 1 ट्रिलियनच्या जवळपास जाणारा एफडीआय या 12-13 वर्षांमध्ये आलेला आहे, आणि तो कन्सिस्टंटली वाढतो आहे. अगेन ती आपली 20-21 वर्षांची स्टोरी आहे, एफडीआय सारखे येतात आहे. पण त्याच्यातली एक महत्वाची आणि चिंता करण्यासारखी नाही पण ज्याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे आणि जे पुढील काळामध्ये आव्हान राहील आपल्याला जसं राहिलेलं आहे, सर्व्हिस सेक्टर ज्याच्यामध्ये जास्त आहे, उत्पादन क्षेत्रामध्ये त्या मानाने कमी आहे, जो आपल्यासारख्या देशामध्ये जास्त रोजगार निर्माण करणारं क्षेत्र आहे. सर्व्हिस म्हणा किंवा कॉम्प्युटर आणि हार्डवेअर सॉफ्टवेअर याच्यामध्ये जास्त आलेले आहे, बाकीच्या क्षेत्रांमध्ये तुलनेने कमी आहे, पण एफडीआयचा जो इन्फ्लो आहे तो कन्सिस्टंटली चांगला आलेला. आणि याच्यामध्ये महाराष्ट्र मागील 20 वर्षांमध्ये पाहिलं तर लीडिंग आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, म्हणजे गुजरात नाही, कारण गुजरात तिसऱ्या नंबरवर आहे. ओव्हरऑल एफडीआय फिगर्स चांगले आहे. त्याचं जे आपण सेक्टरल जर डिस्ट्रीब्युशन पाहिलं तर ते भारताची ज्या क्षेत्रांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांना जास्त जे आकर्षित करतात तेच क्षेत्र आहे, आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये ती गुंतवणूक यावी असं वाटतं तिकडे इन्फ्लो तुलनेने कमी आहे.
1: तुम्ही ओव्हरऑल उत्पादन आणि कारखानदारीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे, लक्ष दिलेलं असेल, काय पावलं उचलली असतील, काय उचलली?
0: हो, एक तर इज ऑफ डुईंग बिझनेस आपल्याकडे हे आहे, दुसरं म्हणजे तुम्ही सरकारचं समर्थन त्या सगळ्या गोष्टींना आहे ज्या याच्यामध्ये आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स वाढतील. आपल्याकडे बिग स्केल इन्व्हेस्टमेंट जी जसं चायनाने केली त्या याच्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंग याच्यामध्ये असेल त्याच्यापर्यंत सरकारने इन्व्हेस्टमेंट करून बाकीच्यांना

0: करेज केलेलं आहे की याच्यामध्ये हे व्हायला पाहिजे, पण तितकी त्या याच्यामध्ये आपल्याला अजून झेप घेता आलेली नाही. याच्यासाठी पुष्कळशा गोष्टी कारणीभूत आहे. जागतिक परिस्थिती सुद्धा अशी आहे की आपल्याला मध्ये 2-3 वर्ष आपल्याला कोविडच्या याच्या प्रभावाचे सुद्धा त्याच्यामध्ये काउंट करावे लागतील. तो स्केल आपल्याकडे गाठता आलेला नाही.
1: आपण थोडं ते सोडून विज्ञान तंत्रज्ञान याच्याकडे आपण थोडंसं वळूया. प्रधानमंत्र्यांनी अनेकदा त्यांच्या भाषणांमधून आणि आपल्या मन की बात मधून सुद्धा विज्ञान तंत्रज्ञान डिजिटायझेशन याच्यावर पहिल्यापासून भर दिलेला दिसतो. गेल्या 12 वर्षात या क्षेत्रामध्ये किती प्रगती झालेली आहे?
0: असे दोन भाग आहे. म्हणजे तुम्ही जर डिजिटल पेमेंट्स किंवा डिजिटल असेट म्हणत असाल, तर मोदींच्या काळामध्ये सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण त्यांची कामगिरी ही राहिलेली आहे की त्यांनी त्या डिजिटल पेमेंटचं, त्यांची सगळी जी वेलफेअर इकॉनॉमी आहे त्याचं एक डिजिटल आर्किटेक्चर तयार केलेलं आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टीशी, म्हणजे एक योजनेचा दुसऱ्या योजनेची संबंध, आणि या सगळ्या योजनांचा फायदा व्हावा यासाठी जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते त्यांनी आधी जनधन वगैरे याच्यामध्ये तयार केलं, मग ते सगळं लिंक झालं, आणि मग आता ही डिलिव्हरी होणार कशी लोकांच्या याच्यामध्ये. जर DBT आलं, शेतकऱ्यांना डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये त्या PM किसान योजनेमधनं मिळतं, ह्या सगळ्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते आपण तंत्रज्ञानाचा वापर करून ते तयार केलं. आणि ते सारखं म्हणतात की ही सगळी जी ग्रोथ आहे ही टेक्नॉलॉजी एनेबल्ड ग्रोथ आपण केलेली आहे मागील 10-12 वर्षांमध्ये. आणि याचा दुसरा स्पेसच्या क्षेत्रामध्ये जर म्हणाल तर आपण प्रचंड हे केलेली आहे. म्हणजे आपण आज आपण स्वप्न बघतो आहे की आपलं $45 बिलियन आपली स्पेस इकॉनॉमी आणखी 7-8 वर्षांमध्ये होईल. 5-6 स्टार्टअप्स होते या क्षेत्रामध्ये. आता आपण जवळजवळ या क्षेत्रामध्ये 400 स्टार्टअप्स आपण स्पेसच्या याच्यामध्ये हे केलेले आहे. शिवाय आपण हेही करतो आहे की डायरेक्ट प्रायव्हेट याच्यामध्ये पार्टिसिपेशन एनकरेज करण्यासाठी किंवा इस्रोच्या फॅसिलिटीज वापरता येतील. आपण इस्रोच्या ज्या लॉन्चिंग फॅसिलिटीज आहे त्याचा आपण त्याचं ग्लोबल मार्केटिंग करू शकू. यासाठी विविध प्लॅटफॉर्म्स आणि विविध संस्थांची निर्मिती या काळामध्ये झालेली आहे. आणि याचं उद्दिष्ट हे होतं, आपण नेहमी हे म्हणतो आणि ते खरंही होतं टू अ ग्रेट एक्सटेंट, की इस्रो या सगळ्या कामांमध्ये असते त्यामुळे इस्रोला स्वतः रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर खर्च करायला किंवा तिकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. हे जेव्हा आपण करतो तेव्हा इस्रो पूर्णपणे त्या गोष्टींकडे कॉन्सन्ट्रेट करू शकतं. त्यासाठी इस्रोला एनेबल करण्यात आलेलं आहे की इस्रोचे जे हे काम आहेत ते बाकीच्यांना हे करायचे. शिवाय आपण अशा प्रकारे प्रायव्हेट प्लेयर्स त्याच्यामध्ये येतील जे त्या फॅसिलिटीजचा वापर करून भारताच्या कॅपेबिलिटीज काय हे जास्तीत जास्त मार्केट करू शकतील याची सुद्धा तयारी याच्यामध्ये केलेली आहे. आणि आपण हे $45 बिलियन हा खूप मोठा फिगर वाटतो, पण आज आपण $9 बिलियनला आहे. ही जी सगळी पावलं उचललेली आहे आणि आता याच्यामध्ये तुम्ही आत्मनिर्भरतेचं आपण हे म्हणतोय, ज्या प्रकारे एक मानसिकता तयार झालेली आहे मागील काही वर्षांमध्ये की आपण फेल्युअर सुद्धा एक ऍक्सेप्ट केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा सेटबॅक मिळाला तेव्हा सुद्धा पंतप्रधानांनी स्वतः जाऊन त्यांची पाठ थोपटली, हे एक मान्य करणं आहे की या क्षेत्रामध्ये इनोव्हेशन तुम्ही जेव्हा करता तेव्हा याच्यामध्ये कधी कधी अपयश येऊ शकतं, पण त्यांनी खचून न जाता आपण पुढे जातो. ही एक लीडरशिपची जी भूमिका आहे ही याच्यासाठी फार बहुभविषयी कारणीभूत आहे की आपण याच्यामध्ये मोठं स्वप्न बघू शकतो.
1: अंतराळ क्षेत्रात एकंदरीतच आपण अलीकडच्या काळामध्ये बऱ्यापैकी झेप घेतलेले. आपण इतरांचे उपग्रह वगैरे सोडतो आहोत. एक जागतिक क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर ही एक इकॉनॉमी आहे वेगळी, तर ती कशा पद्धतीने डेव्हलप होत गेलेली आणि पुढे होऊ शकते?
0: पुढे होण्यासाठी आपल्याला यामध्ये आणखी झेप अशी घ्यावी लागणार आहे की ज्यांची सुरुवात झालेली आहे. आता मी जसं म्हणालो तसं की न्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाचं त्यांनी एक कमर्शियल जो इस्रोचा अंग आहे त्यांनी भारताच्या स्पेसच्या इकॉनॉमीचं आपली पूर्ण त्याचं आपलं जे सप्लाय ड्रिव्हन होतं ते डिमांड ड्रिव्हन कडे या काळामध्ये बऱ्यापैकी कन्व्हर्ट झालेलं आहे. त्याचा डायरेक्ट संबंध यासाठी येईल की आपल्याला ग्लोबल त्याच्यामध्ये मागणी येऊ शकते. आपल्या फॅसिलिटीजला आपण ग्लोबली कसं कमर्शियलाइज करायचं यासाठी ते पाऊल उचलण्यात आलेलं आहे. त्याआधी याच्यामध्ये इन स्पेस जे नॅशनल स्पेस प्रमोशन आणि ऑथोरायझेशन सेंटर आपल्याकडे इस्रोशीच जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्लेअर्सला येण्यासाठी सिंगल विंडो, जसं सरकारची विविध यांची योजना असते तर सिंगल विंडो लायसन्सिंग अथॉरिटी आहे ती, ते क्लिअर करतील सगळे अशा प्रकारचे प्रपोजल्स आणि त्या याच्यामध्ये इस्रोच्या फॅसिलिटीज वापरण्यासाठी. त्याच्यामध्ये जवळजवळ 500 जास्त यांना लायसन्सेस देण्यात आलेले आहे, त्यामुळे या क्षेत्रामध्ये ग्रोथ आहे हे सरकारला लक्षात आलेलं आहे. पण त्याच्यामध्ये तुमचं इस्रो हे जर मेन इंजिन असेल त्या ग्रोथचं तर त्यांना जास्तीत जास्त रिसर्चकडे कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी मदत करणं, शिवाय इस्रोच्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत त्यांना कमर्शियलाइज करता येईल का याच्याकडे पण लक्ष दिलेलं आहे.
1: शेतकऱ्यांच्या प्रश्नावर या सरकारवरती सातत्याने टीका करतात विरोधकांकडून होते, वस्तुस्थिती काय नक्की? म्हणजे शेतमालाचे भाव, किमान आधारभूत दर, शेतमालाची निर्यात, त्यासाठी लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा, पुरवठा साखळी.

0: या बाबतीत कोणत्या सुधारणा गेल्या 12 वर्षात झाल्या आणि त्याचे सकारात्मक परिणाम काय जरा विस्ताराने सांगा.
1: शेतकरी क्षेत्रामध्ये सरकारवर टीका होते आणि सगळ्याच सरकारांवर टीका होते, त्याच्यात काहीच हे नाही. पण वस्तुस्थिती मिक्स्ड आहे. म्हणजे जसं आपण उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात मोठा रिफॉर्म जो ते 3 शेतकरी कायदे आले होते तो होता, पण ते कुठल्या ना कुठल्या कारणांनी सरकारला मागे घ्यावे लागले. पण त्यामधले जे रिफॉर्म्स आहेत ते काहीच झालेले नाही असं म्हणता येत नाही. बऱ्याचशा राज्यांमध्ये अशा प्रकारचे रिफॉर्म्स झालेले आहेत.
0: कोणते रिफॉर्म झालेले?
1: आपल्याकडे एक नॅशनल अॅग्रिकल्चर मार्केटिंग नावाचा ई प्लॅटफॉर्म आहे. जवळजवळ 2000 देशभरातले जे अॅग्रिकल्चर मार्केट्स आहेत ते त्याला लिंक करण्यात आलेले आहे. हा एक रिफॉर्म त्या 3 कायद्यांपैकी एका कायद्यामध्ये हा म्हटला होता, अर्थात तो सेंट्रली हे होता. पण आता असे बरेचसे राज्यांमध्ये आता तुम्ही ई मार्केटवर जाऊ शकता,
0: तिथले
1: लिस्टिंग बघू शकता, भावांची तुलना करू शकता, कुठल्या राज्यामध्ये किती भाव आहे, कुठल्या प्रोडक्शनला किती हे आहे ती याची हे करू शकता. अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तयार करण्यात आलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्या शेतीच्या क्षेत्रामध्ये जे बरेचसे गंभीर आणि फार बऱ्याच काळापासून चालू असलेले प्रश्न जसं की पेरिशेबल गुड्स असतात, नॉन पेरिशेबल गुड्स असतात, त्यांच्यासाठी कोल्ड स्टोरेजेस निर्माण करणं, वेअरहाऊसेस निर्माण करणं, ही व्हॅल्यू चेन निर्माण करणं आपल्याकडे, कारण 1990च्या दशकामध्ये जे आपल्याकडे आर्थिक सुधारणा झाल्या त्याचा एक दोष म्हणता येणार नाही, पण त्याचा एक कृषी क्षेत्राला जो त्याचा फायदा होणार व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक आलेली नाही, त्यामुळे ते गुंतवणुकीचा भार सरकारला घ्यावा लागलेला आहे. आणि म्हणून मग आपल्याला फ्रिक्वेंटली असं दिसतं की कर्जमाफी किंवा ह्या, कारण की ज्या क्षेत्रामध्ये खासगी गुंतवणूक येते त्या क्षेत्रामध्ये फक्त सरकारची गुंतवणूक याच्यावर तो त्या क्षेत्रातला जो केंद्रबिंदू आहे शेतकरी तो अवलंबून राहत नाही, पण सरकारला तो भार सोसावा लागल्यामुळे हे जे सगळे प्रॉब्लेम्स आहे, कोल्ड स्टोरेज निर्माण करणं, ती व्हॅल्यू चेन निर्माण करणं, हे सरकारच्या क्षमतेच्या पलीकडची कामं आहेत. कारण सरकारला बऱ्याचशा इतर गोष्टी करायच्या असतात आणि यामध्ये खासगी गुंतवणूकदार तेव्हा येईल जेव्हा याच्यामध्ये सरकारने कुठल्या प्रकारचा असा विशिष्ट फंड तयार करून जो यांनी केलेला आहे, अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड जो आहे, त्या माध्यमातून जर सरकारने ती व्हॅल्यू चेन निर्माण केली तर मग खासगी गुंतवणूकदारांना ते विश्वासक आश्वासक वाटेल आणि मग ते येतील. आणि आपल्याकडे मोठे मोठे कॉर्पोरेट्स आहेत ज्यांना या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे, ज्यांना गुंतवणूक करायची आहे, पण सरकारने जर ही भूमिका घेतली की हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायचं तर ते गुंतवणूक करण्यास इच्छुक होती, त्या दृष्टीने या सरकारने
0: मूल्यसाखळीचा भाग जो आहे तो घटणारी गोष्ट आहे. पण साठवणुकीचा जो भाग आहे, कोल्ड स्टोरेजेस वगैरे,
1: बरोबर,
0: आता त्याची संख्या वाढली गेल्या 12 वर्ष,
1: त्याची संख्या बऱ्यापैकी वाढते आहे. त्याच्यामध्ये अडचणी पण आहेत, कारण की त्याच्यामध्ये अॅग्रिकल्चर हा आपल्याकडे राज्यांचा पण विषय आहे, त्याच्यामुळे प्रत्येक राज्य किती त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतं यावर सुद्धा ते अवलंबून आहे. डायरेक्ट असिस्टंट मिळण्यासाठी पीएम किसान योजना आहे आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटलचा वापर करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लाभ देण्यात येतो आहे. शिवाय त्यांचं जे प्रोड्यूस ते विकतात आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याची जी किंमत मिळते ती त्यांच्या खात्यामध्येच मिळते. याच्यामुळे आपल्याला अशी इम्प्रेसिव्ह हे दिसण्यापेक्षा हे इन्क्रीमेंटल बेनिफिट्स जे आहेत ते पुष्कळ अंशी शेतकऱ्यांच्या याच्यापर्यंत पोहोचतात आहे. आणि आपण एक ओव्हरऑल टीकाकारांचं असं हे असतं की अॅग्रिकल्चर याच्यामध्ये फार हे नाही, कारण जर तुम्ही शेती क्षेत्राकडे सरकारने सारखी त्यांना मदत करत राहावी अशा दृष्टीने आपण जर बघत असू तर आपण प्रॉस्पेरिटीचं म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं किंवा शेतकऱ्यांनी आणखी मोठं स्वप्न बघायचं, त्यांच्या शेतीचा वापर करून आणखी त्यांचं उत्पादन वाढवायचं, उत्पन्न वाढवायचं, जेणेकरून प्रॉस्पेरिटीकडे ते बघू शकतील. आपल्याकडे सबसिस्टन्स फार्मिंग वर जास्त जोर दिलेला आहे आणि सरकारकडनं ज्या अपेक्षा असतात सगळ्या त्या तितक्या लिमिटेड असतात की शेतकऱ्यांनी जगलं पाहिजे आणि त्यांना फक्त सस्टेनन्स लेवलला हे केलं पाहिजे, याच्या पलीकडे येणाऱ्या या गोष्टी आहेत आणि त्या या सरकारने भरपूर केलेल्या आहेत.
0: शेतकऱ्यांच्या बाबतीत टीका होते असं नाही. आता शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य ह्या गोष्टींवरचा खर्च, सरकारचा जो काही खर्च असतो, अर्थसंकल्पीय तरतूद असते, ती कमी कमी होत चालली. ही ओरड आपण कॉलेजला होतो त्यावेळेसपासून ऐकतो, गेल्या काही दशकांपासूनचा हा प्रकार आहे. तर त्या बाबतीत गेल्या 12 वर्षांमध्ये काय फरक पडला विद्यार्थ्यांसाठी, शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आणि शेवटच्या माणसापर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्यासाठी कोणत्या उपाययोजना गेल्या 12 वर्षात राबवल्या आणि त्याचा लाभ किती लोकांपर्यंत पोहोचला, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला?
1: शेवटच्या माणसापर्यंत म्हणजे मोदी सांगत असतात की प्रत्येक योजनेचा उद्दिष्ट अंत्योदय आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आणि सरकारी कल्याणकारी योजना ज्या आहेत त्यांना एक ग्रँड फिलॉसॉफी देण्याचा सुद्धा प्रयत्न आहे. पण त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा योजना आहे अंत्योदयाची जी फिलॉसॉफी आहे त्याला मूर्त स्वरूप

येणाऱ्या ठरलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहिलं की 387 आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस होते जेव्हा मोदींचं राज्य सुरू झालं तेव्हा, आता 780 जवळजवळ झालेले आहेत, दुप्पट झालेले आहेत. आता एम्स जे होते ते 7 वरून 23 वर गेलेले आहेत आणि बऱ्याचशा ठिकाणी जिथे एम्स उघडण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी सरकारनी विविध नियमांचं रिलॅक्सेशन देऊन की एम्सचा स्प्रेड असा असला पाहिजे की त्याच्यामध्ये एकच

0: की त्याच्यामध्ये एकच राज्य नाही तर दोन तीन राज्य शेजारचे राज्य त्याचा फायदा घेऊ शकतील असा त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. 530 मिलियन म्हणजे जवळ 57.78 कोटी हे मागच्या वर्षीचा फिगर आहे. आणखी त्याच्यामध्ये वाढले असतील जवळजवळ 60 कोटी पण म्हणायला हरकत नाही.
1: हा जो खर्च आहे अर्थसंकल्पीय तरतूद तर त्याच्या बाबतीमध्ये या 12 वर्षात परिस्थिती बदललेली आहे, किती बदललेली आहे आणि नक्की कशा पद्धतीने बदललेली आहे?
0: बऱ्यापैकी परिस्थिती बदललेली आहे. कारण या सगळ्या सरकारचा दावा असा आहे की आम्ही याच्यामधले लिकेजेस कमी केले आहेत, त्यामुळे ते सगळे पैसे आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट केलेले आहे. म्हणजे 1.7 वगैरे आपला जीडीपीचा एक हे होता जो शिक्षण आणि याच्यावर खर्च होता तो आता 2%च्या पलीकडे गेलेला आहे. आणि हे कन्सिस्टंटली मागील 10-12 वर्षांमध्ये होत आहे. आणि आपण त्याच्यामध्ये वाढ होते आहे. आणि ज्याला आपण सोशल वेलफेअर म्हणतो त्या याच्यामध्ये आता 40 कोटी लोक जवळजवळ आयुष्मान भारतमध्ये कव्हर होतात आहेत. ह्या सगळ्या इम्प्रेसिव्ह फिगर्स हे अलोकेशन वाढल्याशिवाय होणार नाही. 80 कोटी लोकांना जर आपण अन्नधान्य देऊ शकतो आहे तर ते आणि ते डायरेक्ट मिळतं आहे त्यांच्या खात्यामध्ये. विविध योजनांमध्ये डायरेक्ट तुम्ही बेनिफिट ट्रान्सफर करता आहे हा त्या विविध सोशल याच्यामध्ये वाढलेलाच हे आणि बजेटरी अलोकेशन त्याला वाढलेले आहे हाच त्याचा पुरावा आहे. कारण या बहुतांश योजना या केंद्र पुरस्कृत आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारांचं पार्टिसिपेशन आहे पण आयुष्यमान योजना असेल सगळ्या योजनेच्यामध्ये केंद्र सरकारचं पुरस्कृत योजना असल्यामुळे त्यांच्यामध्ये केंद्राच्या बजेटमध्ये त्याची तरतूद वाढतेच आहे कन्सिस्टंटली.
2: महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं कोणत्या योजना आणल्या, त्याचा लाभ आतापर्यंत किती महिलांना झालाय?
0: मोदींच्या सगळ्या वेलफेअर आर्किटेक्चरचा केंद्रबिंदू या महिला आहेत. आणि जवळजवळ 12 कोटी आपल्याकडे टॉयलेट्स बांधण्यात आलेले आहेत आणि 14 कोटी आता ते घर जल योजनेमध्ये कनेक्शन आपण दिले. हर घर जल योजनेमध्ये आता एलपीजी कनेक्शन दिले आहेत. उज्ज्वला योजनेमध्ये या बहुतांश योजनेचा केंद्रबिंदू महिला आहे. आणि याच्यामध्ये जसं आपण राजकीय प्रतिनिधित्वाचं एक आपण आपल्याकडे भूमिका असते, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे यासाठी समाज तयार करण्यासाठी महिला नेतृत्व कसं तयार होईल यासाठी तुम्ही सामाजिक इन्फ्रास्ट्रक्चर ते आहे का महिलांना तुमच्या विकासाच्या सगळ्या कल्पनांमध्ये किंवा विकासाच्या मॉडेलमध्ये त्यांना स्टेक होल्डर ते आहेत असं वाटतं का? हे त्यांना वाटू देणाऱ्या योजना आहेत. जेव्हा तो हा 50% जो वर्ग आहे हा त्याला स्टेक होल्डर आहे असं वाटेल तेव्हा त्यातनंच नवीन नेतृत्व तयार होईल. त्यामुळे त्यासाठीची राजकीय प्रतिनिधित्वासाठीची जी सामाजिक भूमिका आहे ती मोदींनी या विविध याच्यातनं
1: तयार केली आहे आणि महिलांचा विश्वास वाढण्याचं काम यातून अर्थात
0: अर्थातच.
1: मगाश तुम्ही कोरोनाचा उल्लेख केला तर आर्थिक विषयाच्या दृष्टीने केला पण गेल्या 12 वर्षांमध्ये अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या, मानवनिर्मित आपत्ती आल्या, त्यात कोरोना असेल, आता तेल संकट असेल, अतिवृष्टी असेल, या संकटांना हे सरकार कशा पद्धतीने सामोरं गेलं?
0: नैसर्गिक आपत्ती आणि ज्याबद्दल फारसं फोरकास्ट नाही करता येत किंवा हे आणि कोरोना या दोन, कोरोना एक तर जगावेगळंच सगळं आव्हान होतं. त्याबद्दल बोलायचं झालं तर आपला साईज बघता, आपली लोकसंख्या बघता आणि आपल्या देशात समाजामध्ये शिस्त निर्माण करणं कोरोना सारख्या जगावेगळ्या आणि कदाचित बऱ्याच मागील शतकानुशतक न आलेल्या एखाद्या आव्हानाला त्या समाजाला तयार करण्याची भूमिका याच्यामध्ये मोदींचं राजकीय नेतृत्व आणि मोदींचं आश्वासक नेतृत्व बऱ्याच अंशी जबाबदार होतं. कारण त्यांनी त्यांचं राजकीय कॅपिटल वापरून समाजाला त्या आव्हानासाठी तयार केलं, तेच राजकीय कॅपिटल वापरून आपल्याकडे वॅक्सिनची निर्मिती झाली आणि निर्मिती इतकी झाली की आपण ती बऱ्याचशा गरजू देशांना त्याचा ती पुरवली. अशा प्रकारे झाली की अगेन तिथे राजकीय नेतृत्वाची ही कमाल होती, हे त्यांचं कौशल्य होतं की लोकांना ते वॅक्सिन घ्यावं हे आश्वासक वाटलं. वॅक्सिनेशनचा कार्यक्रम अत्यंत प्रभावीपणे कार्यक्षमपणे सरकारने राबवला. शिवाय बऱ्याचशा देशांनी इन्क्लुडिंग अमेरिका कोविडच्या काळामध्ये असे काहीतरी इकॉनॉमिक बेलआउट पॅकेजेस दिले त्यांच्या याच्यामध्ये की त्याचे परिणाम त्यांचे दुष्परिणाम त्यांना नंतर भोगावे लागले. आपल्या देशामध्ये बऱ्याच यांनी म्हणून आणि त्याच्यामध्ये बरेचसे अर्थकारणी सुद्धा होते त्यांनी म्हटलं की भारताने सुद्धा त्यांचं अनुकरण करायला पाहिजे, इंडस्ट्रीला म्हणा किंवा लोकांना म्हणा डायरेक्ट आपण मदत करायला पाहिजे कोविडच्या काळामध्ये. ती न करता आपण या सगळ्या मेजर्सवर भर दिला त्याचे आपल्याला चांगले परिणाम नंतर बघायला मिळाले. त्यामुळे आपली इकॉनॉमी सुद्धा आता कोविडच्या काळापासून झाली आहे. नॅचरल डिझास्टर म्हणाल तर आपल्याकडे त्याच्याबद्दलची आधीची सूचना मिळण्याचं तंत्रज्ञान आपण वाढवलेलं आहे. आता ओडिसामध्ये म्हणा, वेस्ट बेंगॉलमध्ये म्हणा, मागील काळामध्ये जे सायक्लोन्स वगैरे आले त्याच्यासाठी आपल्याला तयारी करायला, लोकांना तिथनं हलवण्यासाठी, सुरक्षित ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यासाठी आपण त्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते केलं. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये आपण जर पाहिलं तर त्या नैसर्गिक आपत्तीनी जेवढं नुकसान केलं असतं किंवा आधी आपल्या देशामध्ये केलेलं आहे ते इतकं नुकसान या काळामध्ये झालेलं नाहीये. आणि याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, याच्यासाठी सरकारी यंत्र

0: यंत्रणेला तो वापर करण्यास एनकरेज करणं आणि तो वापर केल्यानंतर मग त्याचा डायरेक्ट लोकांनी यंत्रणा कशी कार्यक्षम होऊ शकते
1: जीवितहानी टाळणं आणि वित्तहानी सुद्धा जमेल तेवढी कमीत कमी बाबतीतली सिद्धता सक्षमता आपली वाढलेली आहे. धन्यवाद. अनेक मुद्द्यांवर आपण सविस्तर माहिती दिली. आणखी बरेच मुद्दे आपल्याला घ्यायचे आहेत, मात्र वेळेची मर्यादा आपल्याला पाळावी लागेल, त्यामुळे आज आपण इथंच थांबूया. इतर मुद्द्यांवर आपण पुढच्या म्हणजे उद्याच्या भागात अधिक चर्चा करूया. आज आपण इथं उपस्थित राहिलात आणि चर्चेत उपस्थित झालेल्या सगळ्या मुद्द्यांवर अत्यंत तपशीलवार माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपले मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद.
1: याबरोबरच हा विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे.

0: माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त गेल्या 12 वर्षात झालेल्या देशाच्या एकंदर वाटचालीबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळ पाटील यांच्या सुनील कांबळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आपण ऐकला. या मुलाखतीचा दुसरा भाग उद्या बुधवारी 10 जून 2026 रोजी रात्री 8:15 प्रसारित होईल.
1: श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या #5 स्टार हॉटेलची गोष्ट.
2: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल 7:45 FM रेनबो वर आणि 9:00 अस्मिता वाहिनीवर
1: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.

0: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर. रात्रीचे 10 वाजले आहेत. नभोनाट्य या अंतर्गत डॉ आनंद नाडकर्णी लिखित मुक्तीपत्रे या पुस्तकाचं आकाशवाणी रुपांतर आपण ऐकणार आहोत. आज आहे याचा भाग दुसरा. सादरकर्त्या गौरी लागू.

प्रिय डॉक्टर, डॉक्टर आज मला मुक्तांगणला ऍडमिट होऊन बरोबर 150 दिवस झालेत. दुसऱ्या दिवशी मुक्तांगणला घेऊन जाणार आहेत हे ठाऊक असल्यामुळे आदल्या दिवशी मी भरपूर प्यायलो होतो. त्यात आनंद कमी आणि राग जास्त होता. लतिकाने अगदी सॉलिड फिल्डिंग लावली होती. माझा भाऊ, तिचा भाऊ, तिचे वडील, माझी मावशी, माझ्या आणि तिच्या बाजूच्या मान्यवरांचा अक्षरशः एक शिष्टमंडळच तयार केलं होतं तिने. मी तिला म्हटलंही होतं की मी होणार आहे ॲडमिट, पण तिला अजिबात विश्वास नव्हता माझ्याबद्दल, किंवा असं म्हणूया की तिला चान्स घ्यायचा नव्हता. त्याआधीच्या गुरुवारी मी घरातूनच बेपत्ता झालो होतो, कारण मुक्तांगणमध्ये फक्त याच दिवशी भरती करतात हे ठाऊक झालं होतं मला. आणि म्हणून त्या गुरुवारी सकाळी लतिका म्हणाली होती की डॉक्टर आवचटांनी सांगितलंय आजपासनं कोणत्याही दिवशी कधीही आणा.

0: आणि हे असं बोलणं झालं होतं की नाही हे ठाऊक नाही, पण मी गुप्त होऊ नये यासाठी ही सगळी तयारी होती. अहो तुम्हाला सांगतो, माझा भाऊ तर सकाळी 7:45 पहिला चहा घ्यायला म्हणून जो हजर झाला होता. एक सांगतो हा डॉक्टर, सक्ती केली होती तरीसुद्धा खूप बरे वागले सगळे माझ्याशी. 8:30 कोरम भरला तसे लतिकाचे बाबा म्हणाले,
1: प्रतीक निघायचं ना, सांभाळून राहा.

मी कधी कामानिमित्त प्रवासाला निघालो तेव्हा जेवढ्या प्रेमाने तयारी केली नसेल अशी सगळी तयारी केली होती लतिकाने, आणि याची मला काही कल्पनाच नव्हती. पी साल्या पी, अजून पी. मी उठलो मुकाट्याने, तिच्या भावाच्या गाडीत जाऊन बसलो. ते पोलिसांच्या गाडीत गुन्हेगार बसतात ना तसे. काय, लतिकाच्या भावाची एक नवीन एस्टीम, जुनी विकली आहे वाटतं त्यांनी. पण का कोण जाणे, आम्ही एकदा एकत्र प्यायलो होतो तोच सीन मला अगदी जसाच्या तसा आठवला. हरायला पहिल्या गटात, मला अंगठा दाखवत, आणि मी मात्र आलोय अंगठ्याच्या पाचव्या गटात. मला आठवतंय माझा अगदी रोबो झाला होता, संपूर्णपणे यांत्रिक, मुखवट्यासारखा चेहरा, भावनारहित. वातावरणातला ताण कमी करण्याकरता माझा भाऊ काहीतरी विनोद थट्टा मस्करी करत होता, बाकीचे सगळे अगदी माफक हसत होते. आता मी चाललोय ना, करा मजा करा लेको. मुक्तांगणला पोहोचेपर्यंत आणि त्यानंतर सुद्धा मला स्पष्टपणे आठवत नाहीये, बहुतेक तो सगळा आदल्या रात्रीचाच परिणाम असणार. डॉक्टर एकदम जागा झालो तेव्हा माझी झडती चालली होती तिथे, आणि इथला हा नियमच आहे हे असं सांगितलं गेलं होतं मला. तसे ते झडती घेणारे सुद्धा काही फारसे त्रासदायक नव्हते, आणि नंतर तर ते दोघं म्हणजे अंकुश आणि बाबा शेख माझे अगदी दोस्तच झाले होते. ते सोडा, पण डॉक्टर झडती ती झडतीच. उद्या डिस्चार्ज घ्यायचा आहे असं अगदी पक्क ठरवलं. साले समजतात काय स्वतःला, आणि त्याच तिरमिरीत मी वॉर्डात आलो.

0: वेलकम बंधू, वेलकम.
1: आणि जर त्या क्षणाला प्रसादनी हसून स्वागत केलं नसतं ना आणि वेलकम बंधू असं जर मला म्हणाला नसता, तर बहुतेक एस पी म्हणजे सेरेनस फिनार्गानचं इंजेक्शन लागलं असतं मला त्या रात्री. सुदैवानी मला कॉट चांगली मिळाली होती खिडकीच्या बाजूची. कुठेतरी असं मस्त मोकळं आकाश दिसत होतं आणि त्या रात्री कोरड्या डोळ्यांनी खूप रडलो डॉक्टर. माझा राग उतरतच नव्हता. इतरांवरचा का स्वतःवरचा एवढाच काय तो प्रश्न होता. डॉक्टर, माझ्यावर ही वेळ का आली हो? म्हणजे माझ्यावरच का आली ही वेळ? आत्ता विचाराल ना तर मुक्तांगणमध्ये मी खूप शिकलो, खूप बदललो, पण त्यावेळी हे असं सगळं घडणार आहे असं थोडंच ठाऊक होतं मला. माझ्या मनात होतं की यांनी मला तुरुंगात टाकलंय आणि कितीही पंचतारांकित असला ना तरी तुरुंग तो तुरुंगच. तसा पहिल्या एक दोन दिवसातला एक प्रसंग आहे लक्षात माझ्या. संध्याकाळी अल्कोहोलिक अॅनॉनिमसची मीटिंग होती. मला ना या अशा तऱ्हेच्या मीटिंगबद्दल आधी सांगितलं होतं. लतिका मला एकदा घेऊन सुद्धा गेली होती. या मीटिंग्समध्ये ज्यांनी दारू सोडली आहे त्यांचे अनुभव आम्हाला ऐकवले गेले. या बाहेर अटेंड केलेल्या मीटिंगबद्दल माझी तक्रार होतीच. तसे एखाद दोन वक्ते खरंच प्रभावी असतात, पण ही बाकीची सगळी ना मला पोपटपणचीच वाटली अनेक वेळा. आम्ही अल्कोहोलिक जमातीच्या लोकांनी स्वाभिमानसुद्धा गिळून प्यायलेला असतो, आता व्यसनमुक्तीच्या काळात डिंक कसली मारतायत हे साले. तर आम्ही काय काय वाईट गोष्टी केल्या याची डॉक्टर आई शपथ सांगतो, जाम बोर झालो होतो, पकलो होतो. तुम्हाला सांगतो मी रस्त्यावर कधीच पडलेलो नाहीये अजूनपर्यंत तरी, आणि मी फक्त स्वतःच्या पैशांनी प्यायलोय. त्या पहिल्या मीटिंगमध्ये एकानी आपण बायको

अंगावर हात कसा उचलला, मग आपलीच आपल्याला लाज कशी वाटली, ते सगळं सांगितलं. मी लतिकाला असा कधी हात लावलेला नाहीये, तिला विचारा तुम्ही. मी या अशा पद्धतीने कधीच स्वतःचा तोल घालवलेला नाही, आणि तो अनुभव ऐकल्यावर तर मी माझे कानच मिटून घेतले होते. आणि ते स्वतःला अल्कोहोलिक म्हणणं हे तर मला अजिबात पटलेलं नाहीये. यांनी अभिमानानं म्हणायचं मोठ्यांनी की मी एक एक बेवडा आहे, इतरांनी जोरात हाय म्हणायचं. मला ना मला या माजी बेवड्यांच्या पार्टीचा मनापासनं तिटकार आहे. शिवाय प्रत्येक पायरीवर भेटणारा तो देव. डॉक्टर, मी काही तसा धार्मिक नाहीये, क्वचित देवापुढे नमस्कार करायची वेळ आली ना तर करतो, पण ते तेवढ्यापुरतंच. हे असं भक्ती वगैरे असं काही नाही. आणि हे बरं आहे, आपण प्यायची आणि आयुष्य अनमॅनेजेबल झाल्यावर देवाचा धावा करायचा. माझ्या पिण्याच्या काळात लतिका नेहमी ना दोन चार देवांना धरून असायची. याचा उपास, त्याचा जप, त्याला नवस. आणि तुम्हाला सांगतो, त्यामुळे तर देवांबद्दल ना जास्तच आढी बसली आहे डोक्यात. डॉक्टर, तुम्ही मला बोलला होतात निघताना, सांगितलं होतात की इथल्या ए ग्रुपची चौकशी कर. विसरलो नाही आहे मी ते, पण ती चौकशीही केलेली नाही आहे. कधी कधी तर मला वाटतं की जे झालं आहे ते सगळं विसरल्याशिवाय मी नवीन चॅप्टर तरी कसं काय सुरू करणार आहे. मला वाटतं की मला स्वतःला त्या हायच्या आरडाओरडीपेक्षा जेंटल रिमाइंडर्स आवडतात. मुक्तांगणमधनं डिस्चार्ज मिळताना मी आंतरदीप कार्यक्रमात ती ज्योत लावली होती, मग माझ्या हातावर दही घातलं. दॅट वॉज टचिंग. मी प्रथम माणूस, नंतर चुकणारा माणूस, आणि नंतर ॲडिक्ट, आणि त्यानंतर शिकणारा माणूस आहे, असं तुम्हीच एकदा म्हणाला होतात. डॉक, मी संपूर्णपणे ॲडिक्ट आहे असं तुम्हाला तरी पटतंय? प्रतीक,

प्रिय प्रतीक, एखाद्या घटनेचं वर्णन तू अतिशय नेमक्या शब्दात करू शकतोस, अभिनंदन. व्यसनापासून दूर राहण्यासाठी गेले 5 महिने तू जे प्रयत्न करतोयस त्या प्रयत्नांबद्दल सुद्धा अभिनंदन. जरा पुन्हा एकदा हे वाक्य वाच, म्हणजे आधीचं. व्यसनमुक्त राहिल्याबद्दल अभिनंदन नाही आहे, तर मनपूर्वक प्रामाणिक प्रयत्नांबद्दलचं अभिनंदन. तूही स्वतःचं त्याबद्दल अभिनंदन कर. प्रयत्नांची जबाबदारी आपण स्वीकारली तरच परिणामांची जबाबदारी आपल्याला ईश्वर वगैरे मंडळींवर सोडता येते. हां, तू एबद्दल लिहिलंयस म्हणून मी हा उल्लेख केला. या तत्वज्ञानाबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ आहेत. एच्या पायऱ्यांकडे अगदी समजून उमजून किती जण पाहतात हा सुद्धा प्रश्नच आहे. असो, तर माझा मुद्दा असा आहे की देव ही संकल्पना किंवा कल्पना या तत्वज्ञानामध्ये अधार्मिक किंवा नॉन रिलिजियस अर्थाने ही घ्यायची आहे. म्हणून गॉड या शब्दामागे ॲज आय अंडरस्टँड इट अशी पुष्टी जोडली आहे. हा मूर्तीतला देव नव्हे, धर्मातला देव नव्हे, माझ्या मते हा जीवन मूल्यांमधला देव आहे. म्हणजे ट्रूथ इज गॉड असं गांधीजी जे म्हणतात ते अर्थाने. अल्कोहोलिझम इज अ डिझीज ऑफ डिफेन्सेस असं म्हणतात. डिफेन्सेस म्हणजे आपल्याला वास्तव आणि सत्यापासून दूर नेणाऱ्या बचावात्मक विचारांच्या फळ्या. यातली एक फळी असते नकाराची, म्हणजे डिनायलची. माझ्या सद्यपरिस्थितीला नाकारणं, माझ्या स्वभावदोषांना नाकारणं आणि माझ्यामध्ये शाबूत पण सध्या कार्यहीन असलेल्या क्षमतांनाही नाकारणं. यातली पहिली पायरी आहे सद्य परिस्थितीला नाकारणं. एच्या मीटिंगचा एक हेतू असतो नकाराच्या तटबंदीला तडे मारणं, आणि ते काम पहिल्या संबोधनापासून सुरू होतं. मी अल्कोहोलिक आहे ही कबुली दिल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही असा तो सज्जड इशारा आहे. व्यसनमुक्तीच्या सुरुवातीच्या काळात होय मी एक अल्कोहोलिक आहे हे जोरदारपणे म्हणायचं ते स्वतःचा नकार भेदण्यासाठी. त्या सुमारास माझ्या दिवसातला बहुतांशी भाग नाहीतरी व्यसनाशीच जोडलेला असतो. शिवाय

0: त्याची कबुली मला इतरांसमोर आणि स्वतःशी अशी दुहेरी देता आली तर उत्तमच, त्यामुळं धैर्य वाढेल. व्यसनमुक्तीची लांबी जशी वाढेल तशी मी अमुक अमुक, मी एक मद्यपी आहे या वाक्यामध्ये नम्रता यायला हवी. माझ्या भूतकाळातून शिकण्याचा प्रयत्न करणारा पण या भूतकाळाचं ओझं डोक्यावर न घेणारा असा मी एक माणूस आहे असं मी स्वतःला या टप्प्यावर सांगावं. आणि त्यानंतर येते ती स्वीकाराची अवस्था. इथे हेच वाक्य म्हणताना माझ्या मनातला विचार असा असायला हवा की माझ्यामध्ये दारूला हँडल करण्याची क्षमता राहिलेली नाही. तुझ्या पत्रातली दोन तीन वाक्य मी आता परत लिहित आहे. एकानं आपल्या बायकोच्या अंगावर हात कसा उचलला, मग आपलीच आपल्याला लाज कशी वाटली ते सांगितलं. मी लतिकाला कधीच हात लावलेला नाही, तिलाच विचारा. प्रतीक, यातल्या पहिल्या वाक्याचा अर्धा भाग म्हणजे अनुभव कथन आहे. तू लगेचच त्या अनुभवांवर स्वतःच्या अनुभवाचं साधर्म शोधण्याचा प्रयत्न केलायस. या सरळ सरळ तुलनेमुळे तू अशा एका निष्कर्षाला पोहोचलास की ज्या अर्थी तू लतिकाच्या अंगाला हात लावलेला नाहीस त्या अर्थी तुला या अनुभवातून शिकण्यासारखं काही उरलेलं नाही. अनुभवाशी साधर्म शोधण्याचा प्रयत्न केला तर असं होण्याची शक्यता वाढते. परंतु त्या वाक्याच्या दुसऱ्या भागाकडे पहा. अनुभवानंतर वाटणारी भावनिक अवस्था त्यात वर्णन केली आहे. या भावनिक अवस्थेशी साधर्म्य असलेली अवस्था तू अनुभवलीस? नक्कीच. तू लतिकाच्या अंगाला हात लावला नाहीस पण रागाची उपहासाची वाक्य, मुक्तांगणला येतानाचं जे वर्णन केलंयस त्यातही विनोदी वाटणाऱ्या शब्दांमागे खुन्नस नाहीस याची खात्री देऊ शकतोस? मेंटल अब्यूज समटाईम्स इज वर्स दॅन फिजिकल अब्यूज. लतिकाला पैशाची खूप गरज असताना तू मुद्दामून बँकेतून पैसे काढायला कशी टंगळमंगळ केलीस आणि त्यानंतर तुला लाज वाटून तू कसे दुप्पट पैसे दिलेस हे तू मला एकदा सांगितलं होतंस. लतिका भडकावी म्हणून एकदा तू मुद्दामून तिच्या एका जुन्या मित्राच्या व तिच्या नात्याचा उल्लेख करत होतास आणि मुक्तांगणनंतर तू तिला सॉरी म्हणालास हेही मला ठाऊक आहे. म्हणजे लाज वाटण्याची पश्चातापाची भावना तुझ्या ओळखीचीच आहे. तो अनुभव ऐकताना या भावनेशी साधर्म शोधण्याचा प्रयत्न केला असतास तर तादात्म्य साधता आलं असतं. प्रतीक, मी ज्यांच्याकडून एचं तत्वज्ञान शिकलो ते स्टॅनी अंकल नावाचे जुने मेंबर होते. त्यांना सोबर होऊन 19-20 वर्ष झाली तरी ते समोर बसून मीटिंग ऐकायचे. स्टेईंग सोबर मीन्स स्टेईंग फोकस्ड, स्टेईंग सोबर मीन्स लर्निंग एव्हरी मोमेंट असं ते म्हणायचे आणि वागायचे. दारूपासून दूर राहणं ही एक कृती आहे, स्टेईंग ड्राय इज ओनली अन ॲक्शन. परंतु व्यसनमुक्त जीवन जगणं ही प्रवृत्ती आहे, स्टेईंग सोबर इज अन ॲटिट्यूड. स्टॅनी अंकलसारखी माणसं एमध्ये येऊन खऱ्या अर्थानं सोबर झाली. वयानं अनुभवानं ते माझ्याहून खूप मोठे होते. मद्यपाशाबद्दलचं त्यांचं वाचन अफाट होतं. त्यांनी अनेक मद्यपी मंडळींना खऱ्या अर्थानं सोबर राहायला शिकवलं. मला दारूचे व्यसन नाही पण तरीही स्टॅनी अंकलनी मलाही सोबर राहायला शिकवलं. नाही, तुला सांगतो, ही वॉज ट्रुली अ रिमार्केबल मॅन. कालच म्हणजे 3 ऑगस्ट हा अंकलचा स्मृतिदिन. काही महिन्यांच्या कालावधीतच कॅन्सरनं त्यांना 6 वर्षापूर्वी दूर नेलं. स्टॅनी अंकल गेले पण त्यांच्या टू स्टे सोबर या आठवणी माझ्याकडे आहेत. व्यसनमुक्तीचे 150 दिवस पूर्ण करताना त्या आठवणी मला तुझ्यासमवेत शेअर कराव्याशा वाटल्या. ऑल द बेस्ट, तुझा डॉक्टर.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित मुक्तिपत्रे या पुस्तकाचं क्रमशः वाचन.

0: डिअर डॉग, तुमचे हे स्टॅन अंकल मला जर याआधी भेटले असते तर. एनिवे डॉक्टर, मी मीटिंगची माहिती काढली आहे, पुढच्या सोमवारी जाणार आहे. बाकी काही नाही, तरी डिफेन्सेसबद्दल तुम्ही जे लिहिलं आहे ते मला आवडलं. खूप दिवस तेच माझ्या मनात घोळत होतं. मला सगळं काही कसं फर्स्ट क्लास लागतं असं मी नेहमी अभिमानाने म्हणायचो, आणि अगदी पिण्याच्या काळात सुद्धा मी कधीच तडजोड केली नाही. अगदी इथे आल्यावर सुद्धा सुपरमार्केटमधलं मी सगळं उत्तम सामान भरलं आहे घरात. माझं फर्निचर, गाडी, सगळ्या गोष्टी टॉप क्वालिटीच्या आहेत. डॉक्टर, फक्त मला आत्ता असं जाणवायला लागलं आहे की हा अट्टाहास नेमका कशासाठी आहे? याचा माझ्या व्यसनाशी काही संबंध असेल का? मी माझ्या साध्या साध्या बोलण्यामध्ये बेमालूमपणे बढाई मिसळतो. अगदी सही करायला पेन जरी बाहेर काढलं ना, तरी त्याचा ब्रँड समोरच्याला कळावा अशा बेतानं मी ते पेन बोटांमध्ये खेळवतो. हे सगळं मला माझ्या सुखासाठी हवं असतं का त्याच्या प्रदर्शनामध्ये मला सुख वाटतं? माझी हाऊस नेमकी कधी फिटते? एखाद्या वस्तूचा मी मनसोक्त वापर केल्यावर की त्या वस्तूची माझी मालकी सगळ्यांनी मान्य केल्यावर? अगदी लग्न ठरल्या ठरल्या लतिकाला सुद्धा मी पेन, टायपिन, कार, दागिन्यांसारखं तर नव्हतो फिरवत. आणि तिला ते ॲडोरिंग लव वाटलं तरी ते तसं होतं का? नाही, माहिती नाही. डॉक, मी हे सगळं लिहिता लिहिता खूप अस्वस्थ होतोय. माझ्या वाईट वागण्यामधलं वेगळेपण मी स्वतःला सारखं पटवतो. माझ्या चांगल्या वागण्यामधलं मोठेपण मी हुशारीने मिरवतो. कधीकधी तर मला वाटतं की उत्तम गोष्टींचा आस्वाद घेणं हा काय गुन्हा आहे? पण माझं लक्ष आस्वादात नसून मालकीमध्ये असतं हे माझ्या आता लक्षात येत आहे. आणि इट इज व्हेरी डिस्टर्बिंग फॉर मी. आत्ता या क्षणाला माझ्या मनातला एक आशादायक विचार एकच आहे. या सगळ्यामधनं बाहेर पडण्यासाठी आणि कदाचित मला मिळालेलं ज्ञान दुसऱ्यांना देण्यासाठी हे सगळं मला भोगावंच लागणार आहे. मी जेव्हा परत येईन ना डॉक्टर, तेव्हा भरपूर पैसे असतील माझ्याकडे. त्यानंतर मी आठवड्याचा काही वेळ या व्यसनमुक्तीच्या कार्याला देणार. स्वतःबरोबर इतरांचा फायदा झाला तर ते छानच, नाहीये का? कधी कधी मला असंही वाटतं की माझ्यामध्ये एक मी आहे आणि एक तो आहे. ज्याला सगळ्या गोष्टी संयमाने करायला आवडतात तो मी आहे, आणि ज्याला प्रत्येक ठिकाणी उधळायला आवडतं तो आहे. माझ्या ॲडिक्शनच्या काळात तो फार प्रबळ झाला होता, आणि मीचा निषेधाचा सूर जेमतेम बाहेर पडायचा एवढंच. म्हणजे व्यसनाकडे घेऊन जाणारा म्हणजे तो आणि उरलेला मी, हे असं म्हणायचं का? पण व्यसन नसून सुद्धा तो मला सतत जाणवत असतो. म्हणजे तो नेमका कोण आहे कोणास ठाऊक? पुन्हा तो म्हणजे विलन आणि मी म्हणजे हिरो, हे तरी बरोबर आहे का हो? हां डॉक्टर, एक 5-7 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 31 डिसेंबरच्या एका पार्टीमध्ये भरपूर पिऊन मी माझ्या गाडीने घरी येत होतो. अगदी भरपूर जुगारसुद्धा खेळून झाला होता. खिसा जवळजवळ रिकामाच होता. त्यात नेमकी येताना माझी गाडी बंद पडली. पेट्रोल पंप तर खूपच लांब होता आणि घर तर त्याहून लांब होतं. मी माझा खिसा चाचपला. एक 50-ची नोट लागली हाताला. डिकी उघडून त्यातला कॅन घेऊन रस्त्यावरनं चाललो होतो. मी स्वतःच्याच धुनकीमध्ये होतो. अचानक जरा चक्कर आल्यासारखं वाटलं मला. तेव्हा तिथल्या फुटपाथच्या कडेला जाऊन बसलो तर नेमका कोणीतरी माझ्या खांद्याला स्पर्श केला हो. तिथे रस्त्यावर राहणारा एक अगदी 7-8 वर्षांचा मुलगा होता.
1: पाणी पियोगे?
0: असं म्हणाला मला तो. आणि त्यांनी का जुन्या बाटलीतलं पाणी मला दिलं. ते प्यायलो मी, थोडंसं तोंडावर मारलं. तिथनं उठलो तर तो असा माझ्याकडे एक टक पाहत होता. मला म्हणाला,
1: सो जाओ थोडी देर आराम से.
0: त्यांनी एक खोक्यांचा कडक पुठ्ठा असा माझ्याकडे फेकला. तो तशाच प्रकारच्या पुठ्ठ्यांवर झोपला होता. मला तेव्हा काय वाटलं कुणास ठाऊक. मी ती खिशातली 50-ची नोट काढली, त्याच्या हातावर ठेवली आणि ढांगा टाकत टाकत घरी आलो. डॉक्टर, तुमचं हे पत्र वाचलं आणि वाटलं त्या मुलाच्या रूपाने मला देवच तर भेटला नसेल. पण मी

0: नाही भेटलो त्याला. त्यांनी दिलेल्या त्या निरागस आधाराची किंमत त्या एका नोटेमध्ये केली मी. पहाटे 3:30 वाजता तो अगदी निराधार मुलगा माझी काळजी करत होता. पण मी तेव्हा काही हल्लोच नाही यातनं, अगदी त्या अनुभवांनंतर सुद्धा. आत्ता मला जाणवत आहे की किती पॉवरफुल होता तो एक्सपिरियन्स. बाय द वे, 2 दिवसांपूर्वी मला ऑफिसातनं एक शाबासकीचं पत्र मिळालं आहे. नव्या ठिकाणी 2 महिन्याच्या आत हे असं पत्र मिळवणारा मी पहिलाच एम्प्लॉई आहे. आमच्या कंपनीचं ग्लोबल हाऊस जर्नल निघतं, त्यात तर माझी फोटोसकट मुलाखत येणार आहे. आम्ही 11 प्रोफेशनल एकदम जॉईन झालो आहोत, एशियन मी एकटाच आहे. लतिकाला हे सगळं लगेच ईमेलवर कळवलं आहे आणि तिचा तर फोनच आला मला. सो लेट अस होप दिस इज अ बिगिनिंग. माझी जुनी प्रोफिशियन्सी, ते सगळं कौशल्य मला बहुतेक परत मिळायला लागलं आहे. बाय, तुमचा प्रतीक.
1: प्रिय प्रतीक, तुझं पत्र वाचताना एक वाक्य अचानक आठवलं. कुठं मिळालं काय आठवत नाही. आयुष्य अंगावर वागवताना सुटाबुटासारखं वागू नये, तर ढगळ नाईट ड्रेस सारखं वागवावं. वेअर युअर लाईफ लाईक अ लूज गार्मेंट. जगण्यातल्या सगळ्या सोयीसुविधांचा अट्टहासानं वापर करणं म्हणजे त्यांना स्वतःला चिकटवून घेणं. तसं चिकटवून घेतलं तर मालकी हक्काची भावना लगेच निर्माण होते. पण नाईट ड्रेस कसा अंगाला चिकटत नाही. सोयीसुविधांसुद्धा गुलामी नको, त्यांच्या मालकीतून येणारा अहंकारही नको. माझ्या मित्राकडे मी तो खेळ पाहिला होता. सुट्टीचे दिवस होते, त्या खेळानं मला अगदी झपाटून टाकलं होतं. त्यावेळचा 100 रुपयाचा गेम होता तो. माझे वडील मला घेऊन बाजारात निघाले. वाटेत मला ते म्हणाले, समजा हा गेम तुझ्याकडे नसता तरी सुद्धा तू सुट्टीमध्ये कशी मजा करू शकशील याच्या तुला सुचतील तेवढ्या कल्पना सांग. आपल्याला हा गेम मिळणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आली असावी. हे लक्षात आल्यामुळे वडील म्हणाले, आपण हा गेम विकत घेणार आहोत. मग त्या भरात येऊन खूप आयडिया काढल्या. वडिलांनी त्या माझ्या तोंडून पुन्हा बदलून घेतल्या. दुकानातून गेम विकत घेऊन परत येताना ते मला म्हणाले, या खेळाबरोबर तू मगाच्या साऱ्या आयडिया सुद्धा प्रत्यक्षात आणशील असं सांग बरं. मी हो म्हणालो. खरं तर आत्ता माझ्या डोळ्यासमोर तो गेम आणि गेम सोडून बाकी काहीही नव्हता. पण वडिलांनी धीर सोडला नाही. त्यांनी माझ्या साऱ्या आयडिया वापरून माझं सुट्टीचं टाइम टेबल करायला लावलं. त्यात या नव्या खेळालाही वाव होताच, पण इतरही अनेक गोष्टी होत्या. प्रतीक, या प्रसंगामुळं माझ्या आयुष्यातली एक अतिशय महत्वाची गोष्ट मी शिकलो. एका खेळाभोवती आपल्या आनंदाचे सारे मार्ग केंद्रित करायचे नाहीत. त्यामुळं तो मालकी हक्क आणि त्यातून येणाऱ्या आनंदापेक्षा प्रत्यक्ष खेळाच्या आनंदावर मला लक्ष केंद्रित करता आलं. आपली लाईफस्टाईल साधी करणं किती अवघड असतं नाही प्रतीक. अनुभवातला आनंद आणि मालकीतला आनंद यातलं कशाला महत्व द्यायचं. आजच्या या ग्राहक युगात आपण सारे एका भुकेल्या भूताच्या प्रदेशात राहत आहोत. हे भुकेलं भूत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. कदाचित तोचा एक भाग असेल. हे भुकेलं भूत आपल्याला नवनवीन वस्तूंवर, सोयींवर, सुविधांवर, चैनींवर मालकी हक्क प्रस्थापित करायला सांगत आहे. या भूताला तृप्तीची ढेकर कधी येणार नाही असा शापच आहे. व्यसनामधून बाहेर पडताना आपल्याला या मुद्द्यांबद्दल जागरूक राहायला हवं. आपण आपले डिफेन्सेस कितीही वापरले तरीही आपलं महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स कमी झालेलं आहे हे अधिकला जाणवत असतं. हे महत्व पुन्हा आणण्यासाठी जास्तीत जास्त भौतिक सुखांवर लवकरात लवकर मालकी मिळवणं ही एक किक होऊ शकते. व्यसनामुळं जीवन अस्ताव्यस्त होतं व त्यातून बाहेर पडताना भौतिक जीवनामधली अस्ताव्यस्तता दूर करणं अगत्याचं आहे याबद्दल मला शंका नाही. परंतु असं करत असताना भावनिक आणि वैचारिक अस्ताव्यस्तपणाचाही विचार जोडीने करायला हवा. आपल्याला नेमकं काय हवंय आणि कशासाठी हा तो आणि मी यामधला महत्वाचा संघर्ष आहे. तू तुझ्या ऑफिसातला अनुभव लिहिलायस. तुझं कौशल्य तुला गवसल्याचं समाधान अधिक की 2 महिन्याच्या आत प्रशस्तीपत्र मिळालं याचं समाधान अधिक. शबासकीच्या समाधानाला मी कमी लेखतं असं नाही, परंतु मी कडे नेणारं समाधान कोणतं आणि तो कडे नेणारं कोणतं याचा विचार करायला हवा. आणि मीची पुरेशी ओळख होण्याआधी इतरांना मदत करण्याची इच्छा नको. तिचं रूपांतरही नशेमध्ये होऊ शकतं. आपण या समस्येतून बाहेर पडत आहोत.

याबद्दल आपण स्वतःला जास्तीत जास्त भाग्यवान म्हणू, अर्थात त्यामागे आपले स्वतःचेच कष्ट आहेत. परंतु देवदूतांचे पंख स्वतःला चिकटवून जनांच्या कल्याणा संतांच्या विभूती असा मानू नये. आपल्या अनुभवांची कक्षा विस्तारित झाली की ती अधिक वाढावी म्हणून वाटायची असते, त्यातही आपला स्वार्थ पाहावा. पत्राच्या शेवटी तू लिहिलेला अनुभव मला वाचताना असं जाणवलं की जणू काही मी तो प्रसंग जोळ्यासमोर पाहतो आहे. मी चौथीत असताना माझ्या वर्गातल्या एका मुलाला आमच्या बाईंनी संपूर्ण दिवसभर वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा केली होती. मी जिथे वर्गात बसलो होतो तिथून मला तो दिसत होता. त्याच्या नाकपुड्या लाल झाल्या होत्या, डोळ्यात पाणी होतं. अपमान, राग, दुःख किती किती भावना होत्या त्याच्या चेहऱ्यावर. जाता जाता त्याच्या खांद्याला स्पर्श केला आणि म्हणालो, आज शाळा सुटल्यावर आजचा अभ्यास तुला समजावल्याशिवाय मी घरी जाणार नाही. मी असं का केलं मला ठाऊक नाही, पण केलं खरं. तोला प्रेम करता येत नाही, मीला येतं. शेवटी प्रेम म्हणजे काय रे? नॉन जजमेंटल केअरिंग. कुठलाही शिक्का न लावता काळजी घेणं म्हणजे प्रेम. ते उत्स्फूर्तपणे कृतीत येतं, येऊ शकतं. मीच समाधान देण्यामध्ये आहे, तोच ओरबाडून घेण्यामध्ये आहे. आपण जेवढे प्रेमाचे क्षण अनुभवले तो आपला इंधन साठा. फक्त इतरांसाठी म्हणून असे क्षण निर्माण नाही होत, ते स्वतःसाठी निर्माण होतात. त्यांच्या जादूमध्ये समाधान असतं पण नशा नसते. प्रतीक, इथं मी तुझ्या खांद्यावर हात ठेवून तुझ्याकडे मंद हसतोय असं दृश्य डोळ्यासमोर आणशील. अच्छा, तुझा डॉक्टर.

डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित मुक्तिपत्रे या पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर आपण ऐकलं. आज होता याचा भाग दुसरा. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत उस्ताद उस्मान खान यांनी सतारेवर वाजवलेला राग षणमुख प्रिया. आलाप विलंबित गत आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे पंडित आनंद बदामीकर यांनी. ऐकूयात उस्ताद उस्मान खान यांनी सतारेवर वाजवलेला राग षणमुख प्रिया.

श्रोते हो, नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकत होतात उस्ताद उस्मान खान यांनी सतारीवर वाजवलेला राग षणमुख प्रिया. यांना तबला संगत केली होती पंडित आनंद बदामीकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.